मध्यमवेरी 249.61 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 20 ज्येष्ठ शके 1948, 10 जून 2026. सकाळचे 5:55 आणि 38 सेकंद झालेत. आमची आजची पहिली प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. श्रोते हो, सुप्रभात.

त्रिपुर सुंदरी स्तोत्र सुवर्ण आपटे यांच्या स्वरात आपण ऐकलं. गिरवाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता ऐकूया प्रभात वंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम.

संत नामदेवांची अभंगरचना अजित कडकडे यांच्या स्वरात आपण ऐकलीत. प्रभातवंदन हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची रचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर हिंदी रचना ऐकूया सतीश भुक्तानी यांच्या आवाजात.

0: श्रीनिवास खारकर यांची रचना समूह स्वरात आपण ऐकलीत. याबरोबरच प्रभात वंदन हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: वारा उधळी सुगंध.

0: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. आता कृषी वार्ता या कार्यक्रमात खरीपातील भाजीपाला याविषयीची माहिती ऐकूया. वाचक स्वर आहे महेश नामदार यांचा.
1: खरीपात प्रामुख्याने पावसाच्या आधाराने वांगी, पडवळ, दोडका, मिरची, कारली, घोसाळी, दुधी भोपळा, घिवडा, पावटा, तांबडा भोपळा, भेंडी, टोमॅटो, कांदा, तोंडली, राजगिरा, पालक, मेथी, माठ, शेपू, तांदुळजा, चवळी इत्यादी अनेक प्रकारच्या भाज्या लावल्या जातात. शेतात व्यापारी तत्वावर आणि परसबागेत कुटुंबाची गरज भागवण्यासाठी भाज्या लावल्या जातात. भाजीपाल्याच्या लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड, सुधारित जाती, ओलिताची सोय तसंच बाजार आणि वाहतुकीची सोय इत्यादी गोष्टी आवश्यक असतात. उत्तम निचऱ्याची मध्यम खोल पोट्याच्या जमिनीत भाजीपाल्याची पिकं घ्यावीत. पाणी साचणाऱ्या आणि मुरमाड जमिनीत भाजीपाल्याची पिकं घेऊ नयेत. भाजीपाल्याच्या लागवडीसाठी शुद्ध आणि जातीवंत बियाणं वापरावं. खरीपातल्या भाजीपाल्यापैकी घेवडा, दुधी भोपळा, भेंडी इत्यादी सर्व प्रकारच्या पालेभाज्या आदींचं बी हे कायम जागी लावून त्याची लागवड करावी. पण टोमॅटो, वांगी, मिरची, कोबी, कांदा यासारख्या भाज्यांची पहिल्यांदा रोपे तयार करावी लागतात. चांगली, निरोगी, सशक्त, जोमदार रोपं तयार करून त्यांची पुनर्लागण करावी लागते. 4 ते 6 आठवड्यात भाजीपाल्याची रोपं पुनर्लागणीस तयार होतात. गादी वाफ्यावरून रोपं उपटण्यापूर्वी वाफ्याला 1 दिवस अगोदर पुरेसं पाणी द्यावं. रोपांची पुनर्लागण संध्याकाळच्या वेळी अगर ढगाळ वातावरणात करणं अपेक्षित आहे. फळवर्गीय भाजीपाल्यापैकी टोमॅटो, वांगी, मिरची, भेंडी, कांदा यांची लागवड ही सूर्यवरंब्यावर करावी. टोमॅटो, वांगी, मिरची यांची लागवड ही 60x45 cm तर कांद्याची लागवड 15x10 cm तर भेंडीची 30x15 cm करावी. खरीप हंगामासाठी वांग्याची वैशाली, मांजरी गोटा, प्रगती, कृष्णा, रुचिरा यासारख्या जाती लावाव्यात. टोमॅटोच्या वैशाली, रुपाली, रश्मी, शीतल, धनश्री, भाग्यश्री इत्यादी तर मिरचीच्या ज्वाला, पंत C1, NP46, अग्निरेखा, संकेश्वरी या जाती उपयुक्त आहेत. कांद्याच्या N53, बसवंत 780, पुसा रे या जाती तर भेंडीच्या पुसा सावनी, परभणी क्रांती या जाती लावणं अपेक्षित आहे. वेलवर्गीय भाजीपाल्यापैकी दुधी भोपळा, तांबडा भोपळा, कोहळा, कारली, दोडकी या भाज्यांची लागवड जून जुलैमध्ये करावी. अळी किंवा सरीवरंब्यावर त्याची लागवड केली जाते. यापैकी कारली, दुधी भोपळा यांचे वेल मंडपावर घेतल्यास आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतं. याशिवाय गवार आणि घेवडा या लवकर येणाऱ्या शेंगवर्गीय भाज्यांची लागवड खरीपात प्रामुख्याने केली जाते. भाजीपाला पिकाखालचं क्षेत्र तणमुक्त ठेवणं अपेक्षित आहे. कीड रोगाचं नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशक, जैविक बुरशीनाशक आणि मित्र कीटकांचा उपयोग करावा. जहाल रासायनिक औषधांऐवजी सौम्य अशी कीटकनाशकं वापरावीत. बाजारात भाज्यांचा उठाव होऊन दरभाव चांगला मिळवण्यासाठी काढणी ही नेहमी पूर्ण वाढलेल्या पण कोवळ्या असतानाच करणं अपेक्षित आहे. त्यामुळं त्याची प्रत आणि गुणवत्ता चांगली राहून माल हातोहात चांगल्या भावाने खपतो आणि जास्तीचा फायदा आपल्याला मिळू शकतो. मित्रहो, आपण पिकवलेला भाजीपाला स्वतः विकण्याचा प्रयत्न करा. अगर शेतकरी गटाने, समूहाने डायरेक्ट ग्राहकाला विकण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपल्याला दर देखील चांगला मिळेल. भाजीपाल्याच्या उत्पादनाबरोबरच विक्री व्यवस्थेत देखील आपण साक्षरता आणली पाहिजे.
0: खरीपातील भाजीपाला याविषयी महेश नामदार यांनी सांगितलेली माहिती आताच आपण ऐकलीत. कृषी वार्ता हा कार्यक्रम आकाशवाणीच्या

0: दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेवाता हवामानाचा अंदाज. वेधशाळेकडून प्राप्त अंदाजानुसार सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज अपेक्षित आहे. हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा.
1: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण प्रोस्टेट कॅन्सर याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर जुनैद शेख. नमस्कार डॉक्टर.
2: नमस्कार
1: डॉक्टर. आता गेल्या भागात आपण प्रोस्टेट काय असतं, त्याचं कार्य कुठलं असतं आणि प्रोस्टेट कॅन्सर नेमका काय असतो याविषयी माहिती जाणून घेतली होती. डॉक्टर, आजच्या भागात आमच्या सर्व श्रोत्यांना सांगाल की प्रोस्टेट कॅन्सर झाल्यानंतर काही लक्षणं दिसून येतात का?
2: हो, प्रोस्टेट कॅन्सर झाल्यानंतर काही लक्षणं दिसून येतात, पण असं गरज नाही आहे की दरवेळी तुम्हाला लक्षणं दिसून येतील. त्याचमुळे आम्ही याला सायलेंट कॅन्सरही म्हणतो. खूप सारे रुग्ण जे असतात ते आमच्याकडे जेव्हा कॅन्सर पसरून जातो त्यावेळी पोहोचतात, पण काही रुग्णांमध्ये आम्हाला लक्षणं दिसतात. सर्वात आधीचे जे लक्षणं असतात ते असतात की लघवीमध्ये काही काही रुग्णांना त्रास चालू होते. ठीक आहे, लघवीला आग होणे, जळजळ होणे, लघवीची धार बरोबर न येणे, लघवीतून रक्त जाणे, हे लघवीचे लक्षणं आहेत जे प्रोस्टेट ग्रंथी वाढ आहे याच्यामध्ये दिसून येतात. म्हणजे हे कसं आहे की हे एक ओव्हरलॅपिंग सिम्टम आम्ही म्हणू शकतो की बाबा प्रोस्टेट कॅन्सर आहे किंवा प्रोस्टेट ग्रंथी वाढ आहे, दोघांमध्येही हे सिम्टम दिसतात, आम्हाला लक्षणं दिसतात. तर आम्हाला ते बघावं लागतं की ही नॉर्मल ग्रंथी वाढ आहे वयोमानाने झालेली की याच्यामध्ये कॅन्सर आहे. पण असे जर लक्षणं आहेत तर त्यात रुग्णांना युरोलॉजिस्टला दाखवणं फार गरजेचं आहे, कारण की त्याच्यामध्ये कॅन्सरही मिस होऊ शकते. याच्या व्यतिरिक्त जे लक्षणं आहेत ते बाकी कॅन्सरमध्ये जसं भूक न लागणे, वेट लॉस होणे, हे लक्षणं दिसूनच येतात. याच्या व्यतिरिक्त कधी कधी मी जसं तुम्हाला सांगितलं की प्रोस्टेट कॅन्सर हा बोन्समध्येही जातो, तर ॲडव्हान्स स्टेजमध्ये काय होते की बोन्स वीक असतात आणि हा आजार जो आहे वयोमानातच आहे, तर याच्यामध्ये ऑलरेडी जे बोन वीक आहे त्याच्यामध्ये कॅन्सर जर गेला तर फ्रॅक्चर होणे किंवा पाठदुखी राहणे, हातापायांमध्ये दुखून येणे, ही सारी लक्षणं दिसून येऊ शकतात. तर ह्या सगळ्या लक्षणांवरती रुग्णांना लक्ष देणं गरजेचं आहे. सुरुवातीला जसं आहे की लघवीमध्येच जर त्रास चालू झाला तर आणि आपलं वय आहे 50-55 वर्षी, तर आपल्याला लवकरात लवकर डॉक्टरांना जाणे आणि लवकरात लवकर तपासण्या करून बघून घेणे हे फार गरजेचं आहे. कारण की जर आपण हे मिस केलं तर तो हळूहळू कॅन्सर वाढतो. हा कॅन्सर जनरली स्लो वाढणारा आहे, तो हळूहळू वाढतो, त्याच्यामुळे लक्षणं खूप सारी दिसून येत नाही भरपूर रुग्णांमध्ये, आणि लेट लक्षणं जेव्हा दिसतात त्यावेळी कॅन्सर जो आहे तो स्टेज 4 मध्ये गेलेला असतो.
1: डॉक्टर, आपण वयाचा उल्लेख केला 50-55 वय, तर याला वयाचं बंधन आहे का?
2: हो, याला वयाचं बंधन आहे. नॉर्मली जेही प्रोस्टेट कॅन्सर आहेत ते जनरली 50-55 वर्षानंतरच आम्हाला दिसून येतात. जसं जसं वय वाढते तसं त्याचा इन्सिडन्सही त्याचा वाढत जाते आणि वयोमानानंतरच प्रोस्टेट ग्रंथीची वाढही होते. तर दोघेही आजार जे आहेत ते 50 वर्षांमध्ये पुरुषांमध्ये दिसून येतात. तर वयाचा एक मोठा भाग आहे याच्यामध्ये.
1: डॉक्टर, यासोबत यामागे कुठली कारणं दडलेली असतात, का होतो हा?
2: हे बघा, याच्यामध्ये असं स्पेसिफिक एक्सटर्नल कारण आपण सांगू शकत नाही. मेनली जे आहे ते जेनेटिक म्युटेशन असतात, म्हणजे जे आपण म्हणतो की जेनेटिक चेंजेस असतात बॉडीमध्ये होतात, आणि त्याच्यामध्ये मग जसे बाकी कॅन्सरमध्येही जेनेटिक म्युटेशनचा फार मोठा भाग आहे, असंही प्रोस्टेट कॅन्सरमध्ये जेनेटिक म्युटेशन असतात ते होतात आणि त्या कारणाने कॅन्सर चालू होतो. तसं बाहेरून आपण पर्टिक्युलर कारण त्याला देऊ शकत नाही. जसं बाकी कॅन्सरमध्ये काही गोष्टी आहेत तर असं डायरेक्टली कोरिलेशन याच्याशी नाही आहे, हे आपल्या आपच सुरू होतात आणि याच्यामुळेच आपल्याला त्याच्यावरती लक्ष देणे आणि लक्षणं लवकर पकडणे फार गरजेचं आहे. मुख्य असं कारण एक्सटर्नल कारण नाही आहे, जे काही आहे ते एक पर्टिक्युलर एज आहे, हे एक एज नंतरच सुरू होते. आणि काही काही जसं आपण म्हणतो की फॅमिलियल आहे, तर काही रुग्णांमध्ये फॅमिलियलीही म्युटेशन असतात की जे जनरेशन टू जनरेशन पास होतात, अशा रुग्णांमध्ये त्याची रिस्क जास्त असते. तर अशा रुग्णांमध्ये आम्ही लवकर, म्हणजे एखादा वडिलांना झाला आहे आणि मुलगा आहे, तर त्याला आम्ही म्हणतो की कमी वयामध्येच तुम्ही स्क्रीनिंग सुरू करा, लवकर जे डिटेक्शन टेस्ट आहे ते लवकर चालू करा आणि त्यांना आम्ही अलर्ट राहायला सांगतो.
1: हा, म्हणजे अनुवंशिकता,
2: अनुवंशिकता याच्यामध्ये एक भाग आहे.
1: अनुवंशिकतेचे किती पर्सेंटेज असतात?
2: अनुवंशिकतेचे पर्सेंटेज कमी आहेत, म्हणजे खूप जास्त अनुवंशिकता नाही आहे. पण ज्या रुग्णांमध्ये मल्टिपल कॅन्सर असतात, रिलेटिव्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर चालू आहेत, त्यांच्यामध्ये आम्ही जेनेटिक म्युटेशनची जी टेस्टिंग असते ती करून घेतो, कारण की बाकीही कॅन्सर त्या म्युटेशनमध्ये होऊ शकतात. तर अशा रुग्णांमध्ये स्पेसिफिकली आजकाल सगळ्या रुग्णांमध्ये जेनेटिक म्युटेशन आम्ही ऍडवाइस करायला सुरू केलेलं आहे. आता
1: डॉक्टर जुनैद शेख आपण इथे आलात आणि प्रोस्टेट कॅन्सर विषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
2: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोते हो, प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनैद शेख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
0: आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. पुनःप्रसारण आज दुपारी 2:05.

0: यांनी. श्रोतेहो आता ऐकूया पर्यावरण विषयक कार्यक्रम परिसर.
1: श्रोतेहो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी शामली राऊत आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास या मालिकेचा भाग दुसरा आज आम्ही सादर करतोय. आज आपल्या सोबत आहेत एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन आणि त्यांच्या संस्थापक दीपाली अतुल देवकर. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
2: थँक्यू.
1: दीपाली मॅम, आपण बघतो की निसर्ग संपत्तीच्या संरक्षणात आज महिला मोठ्या ताकदीनं पुढे येत आहेत, कठीण परिस्थितीत काम करत आहेत, तर ही परिस्थिती खरंच समाधानकारक आहे का? आपल्याला काय वाटतं याविषयी?
2: हो नक्कीच. तर काही प्रमाणात आपण वाढ झाली हे खरंच आपण म्हणू शकतो. एका अभ्यासात असं पण लक्षात आलं आहे संवर्धन क्षेत्रात महिलांची संख्या 11% कमीच आहे. म्हणूनच आम्ही एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशनने देशभरातील वुमन रेंजर्स, महिला वनरक्षक, कन्झर्वेशन क्षेत्रात काम करणाऱ्या महिला संशोधक आणि आदिवासी महिलांच्या कथा या समाजासमोर आणल्या. याच्यामध्ये या महिला दुर्गम जंगलामध्ये काम करतात, वनाग्नी रोखतात, जखमी वन्य प्राण्यांचं रेस्क्यू करतात, वन्यजीव तस्करी विरोधात लढतात आणि जैवविविधतेचं संरक्षण करतात. काही महिला तर माहिती रात्रीच्या गस्तीवर काम करतात आणि हे कॉमन आहे. काही मानवी वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी गावांमध्ये जनजागृती करतात, तर काही महिला पर्यावरण शिक्षणाद्वारे मुलांना जंगलाचं महत्व समजावून सांगतात. हे केवळ एक नोकरी म्हणून आपण नाही बघू शकत, तर त्यांचं ऍक्च्युली हे आहे की त्या निसर्ग प्रती असलेली जबाबदारी आणि समर्पण ते लक्षात घेऊन हे काम करत असतात. अनेक महिला महिनोन महिने कुटुंबापासून दूर राहून जंगलात काम करतात. घनदाट जंगल, कठीण हवामान, वन्य प्राण्यांचा धोका, मर्यादित संसाधने, तरीही त्या निसर्ग संरक्षणाचं काम मोठ्या निष्ठेने करतात. आम्ही या महिलांच्या कथा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडण्याचा प्रयत्न पण केला आहे. जसं की आम्ही मागील वर्षी दुबई इथे IUCN या आंतरराष्ट्रीय संस्थेने आयोजित केलेल्या जागतिक संवर्धन परिषदेमध्ये Rangers हे बुक लिहिलं, दॅट इज वुमन रिशेपिंग द कन्झर्वेशन. या पुस्तकातून महिला वनरक्षकाच्या साहसाच्या गोष्टी मांडल्या. तर काय होतं की याचं कारण अनेक वेळा संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचं योगदान प्रकाशझोतात येत नाही. या महिलांची प्रेरणादायी कामगिरी समाजासमोर आणून संस्था नव्या पिढीतील मुलींना प्रेरणा देण्याचं काम करत आहे. आज आपण बघतो की क्लायमेट चेंज या काळामध्ये इंडिजिनियस नॉलेज अत्यंत महत्वाचं ठरत आहे. पूर्वी संरक्षण क्षेत्र हे पुरुष प्रधान मानलं जायचं, पण आज महिला सिद्ध करत आहेत की संवेदनशीलता, नेतृत्व आणि धैर्य यांची सांगड घातली तर पर्यावरण संरक्षण अधिक प्रभावी होऊ शकते. यासाठी आम्ही वनदुर्गा सन्मान या पुरस्काराची 2019 पासून सुरुवात केली. निसर्ग संवर्धनाचे विविध क्षेत्रात योगदान दिलेल्या महिलांना हा पुरस्कार देऊन आम्ही त्यांना सन्मानित करतो. यातील पुरस्कार प्राप्त वुमन रेंजर्स आज अनेक तरुण मुलींसाठी रोल मॉडेल्स बनल्या आहेत. एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन महिला वनरक्षकांच्या क्षमता विकासासाठी, त्यांचे अनुभव लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि पर्यावरण क्षेत्रात महिलांच्या नेतृत्वाला व्यासपीठ देण्यासाठी सातत्याने कार्य करत आहे.
1: खरंच खूप चांगलं असं आपलं हे कार्य आहे. महिलांना एक चांगलं व्यासपीठ मिळत आहे असं म्हणायला हरकत नाही. मॅम अगदी खूप छान आपण माहिती सांगितली, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. यासोबतच आजचा परिसर हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.
0: परिसर कार्यक्रम आताच आपण ऐकलाच. पुन्हा प्रसारण 2:10 वाजून 10 मिनिटांनी.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. आता जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांविषयी. सकाळी 7:07 जाहिरात प्रसारण पुणे केंद्रावरून, त्यानंतर प्रादेशिक बातम्या 7:20 एक गाणे ताजेतवाने, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, 7:40 गाणी मनातली, 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून, 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून. चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम 8:40, त्यानंतर लखलक चंदेरी, 9:10 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम, क्रीडांगण 9:15. आजच्या कार्यक्रमात मैदानी खेळाचे प्रशिक्षक SL पाटील यांच्या मुलाखतीचा भाग 3, सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा 9:30, 10:00 मराठी चित्रपट संगीत, 10:15 सामुदायिक गायन पाठ, 10:30 NCERT यांचा कार्यक्रम उमंग, चित्रपट संगीताचा विशेष कार्यक्रम गाता रहे मेरा दिल सकाळी 11:00, 11:40 जागतिक नेत्रदानानिमित्त समन्वित कार्यक्रम नेत्रदान अलौकिक दान,

दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम। यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ। आज या कार्यक्रमात विशाखा समिती आणि पॉश कायदा याविषयी ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत आणि सुरेख अग्निहोत्री यांचा ललित बंध कुसुमातून फुलले सुमन। 1:05 गीतबहार, 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, जालना जिल्ह्याचं वार्तापत्र 1:40, 1:45 सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा, ऐसी अक्षरे रसिके 1:55, 2:00 कृषीवाणी, 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात तनिष्क अरोरा यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग।

सायंकाळी प्रसारण सभेत 5 वाजता हिंदी चित्रपट संगीत, 5:30 युवक मित्रांसाठी कार्यक्रम युवावाणी, 6 वाजता हिंदीतून बातम्या, 6:05 लोकसंगीत, संस्कृतमधून बातम्या 6:20, 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. क्रीडांगण कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण 6:35, 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून, 7:15 अर्थविशेष. माझ्याकडे माझा शेत हा शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम 7:30. आज या कार्यक्रमात उद्यान विद्यापंडित पुरस्कार प्राप्त काकासाहेब सावंत यांची महेश नामदार यांनी घेतलेली मुलाखत. एक गाणे ताजेतवाने पुन्हा प्रसारण रात्री 8 वाजता. 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 8:15 माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदरीत वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगे प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घडाळ पाटील यांची सुनील कांबळे यांनी घेतलेली मुलाखत. आज मुलाखतीचा दुसरा भाग. 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय है दिल्ली केंद्रावरून, 10 वाजता मराठी चित्रपट संगीत, 10:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात माधुरी दंगे यांनी गायलेला राग नायकी कानडा, 11 वाजता हिंदीतून आणि रात्री 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र. आमच्या कार्यक्रमांविषयी आपण जाणून घेतलं.

आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. मध्यमलहरी 239.18 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली पहिल्यापासून.

आजचा सुविचार, संवाद साधायला भाषा शब्द विषय निकड या कशाचीच आवश्यकता नसते. जिव्हाळा असेल तर कधीही आणि कुठेही संवाद आपण साधू शकतो. सुविचार आपण ऐकलात.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233-233-1890 आणि 233-2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: प्रत्येक क्रीडा प्रकारातील बारकावे सांगणारा,
1: खेळाडूंचे अंतरंग उलगडणारा,
0: क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींसहित
1: सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरणारा असा आमचा कार्यक्रम
0: क्रीडांगण जरूर ऐका
1: प्रत्येक बुधवारी
0: सकाळी 9:10
1: आणि याचं पुनःप्रसारण
0: संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर. आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास
0: वर्तमान
1: आणि भविष्यातही.
2: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: आजचा भारत नव्या उद्योगांचा भारत, उद्योगातील नवे प्रवाह, रोजगाराच्या संधी आणि प्रेरणादायी अनुभव उद्योग जगत या कार्यक्रमात भेटूया अशा व्यक्तींना ज्यांनी संकटातून संधी निर्माण केली आणि बदललं उद्योग विश्वाचं चित्र. उद्योग जगत दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 किलो हर्ट्स वर, FM वाहिनी 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
1: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे.

0: मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
1: तुमचा अभिप्राय, तुमची मतं आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com. sanglikashwani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुनःप्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार, आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.

आकाशवाणी सांगली केंद्र सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोत्याहो, बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध कुसुमातुनी फुलले सुमन।
1: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय। हां, तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती।
0: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत।
2: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे, नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता।
0: तर श्रोत्यांनो जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ।
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया. कागद पेन नाही.

घरगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. नीट यूजी पुनर्परीक्षेबाबत आवश्यक ती सर्व तयारी सुनिश्चित केल्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची ग्वाही. प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेलचं विद्यार्थी सहाय्यता केंद्र स्थापन करण्याची मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा. आणि विदर्भातील उन्हाळ्याच्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर शाळा 22 जून रोजी तर उर्वरित राज्यात 15 जून पासून शाळा सुरू होणार. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारची काल तपपूर्ती झाली. या सरकारला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 मध्ये कालच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे. विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेनं देशाची वाटचाल अधिक वेगानं सुरू आहे. गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही असं पंतप्रधानांनी आपल्या समाज माध्यमांवरल्या पोस्टद्वारे म्हटलं आहे. 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण, विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवी ओळख प्राप्त झाली आहे असंही त्यांनी नमूद केलं आहे. गेल्या 12 वर्षात पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वानं सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवीन व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला काल 10 वर्ष पूर्ण झाली. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे सर्व राज्यांमध्ये 10 वर्ष 1 दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम कालपासून सुरू करण्यात आला. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि सुसूत्रता येण्यासाठी मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचना करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे सध्या अस्तित्वात असणाऱ्या 33 प्रशासकीय विभागांची संख्या आता 45 होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज ऑफ लिव्हिंग या संकल्पनेवर भर देण्याचं धोरण निश्चित केलं आहे. त्यानुसार मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना करण्यात आली. यामुळे निर्णय प्रक्रिया वेगवान होईल, तसंच योजनांची अंमलबजावणी आणि क्षेत्रीय यंत्रणांशी प्रभावी समन्वय साधणं शक्य होणार आहे. राज्यात नवीन महाविद्यालयांना, नवीन विद्याशाखांना, नवीन अभ्यासक्रमांना मान्यता देता यावी यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम 2016 सुधारणा करण्यालाही या बैठकीत मान्यता देण्यात आली. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 तरतुदींशी सुसंगत आणि सुसूत्र राहण्यासाठी महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 तसंच महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकात सुधारणा करण्यालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. औद्योगिक विकास महामंडळांसाठी कर्ज उभारणीकरता अधिकारात वाढ करण्याला तसंच औद्योगिक विकास अधिनियमात सुधारणा करण्यालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला पुरंदर विमानतळ जमीन संपादनासाठी हुडकोकडून 6,000 कोटी रुपयांचं कर्ज घेण्यात शासनानं मान्यता आणि शासन हमी दिली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल इयत्ता 1 ते 6 नवीन अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं. मुंबईत मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री दादा भुसे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आदिवासी समाजानं शिक्षण, कौशल्य विकास

नवोपक्रम आणि आत्मनिर्भरतेच्या माध्यमातून प्रगती साधत राष्ट्रनिर्माणात प्रभावी भूमिका बजावावी असं आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. महाराष्ट्र लोकभवन इथं काल आयोजित भगवान बिरसा मुंडा यांच्या 126व्या बलिदान दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी तसंच वेगवेगळ्या भागातून आलेले आदिवासी बांधव, आदिवासी कलाकार उपस्थित होते. जननायक आणि क्रांतीचे महानायक बिरसा मुंडा यांच्या बलिदानातून आदिवासी समाजाला स्वाभिमान, संघर्ष आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: घरगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये उन्हाची तीव्रता अजूनही कमी झालेली नसल्यानं या सर्व जिल्ह्यांमध्ये उन्हाळी सुट्ट्यांच्या नंतर शाळा उशिरानं म्हणजे 22 जून रोजी सुरू होतील असं राज्याच्या शिक्षण विभागानं कळवलं आहे. राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपवून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत शिक्षण संचालनालयानं काल एक महत्वाचं परिपत्रक जारी केलं. त्यानुसार विदर्भ वगळता उर्वरित राज्यातल्या शाळा येत्या 15 जून रोजी नियमित वेळेत सुरू होतील. विदर्भात 22 ते 30 जून पर्यंत शाळा सकाळच्या सत्रात भरवल्या जातील आणि 1 जुलै नंतर नियमित वेळेत भरतील. केंद्र सरकारनं या महिन्याच्या 21 तारखेला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांच्या तयारीसह नंतरच्या सर्व प्रक्रियांपर्यंत संपूर्ण गोपनीयता बाळगत आवश्यक ते सर्व उपाय सुनिश्चित केले आहेत असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. प्रधान यांनी काल एनटीएच्या मुख्यालयाला भेट देऊन या परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. परीक्षेचं साहित्य परीक्षा केंद्रांपर्यंत व्यवस्थितपणे आणि वेळेवर पोहोचवण्याची दक्षता सरकार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यासंदर्भात राज्य सरकारांना याबाबत सूचना दिल्याचं प्रधान यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेलचं विद्यार्थी सहाय्यता केंद्र स्थापन करण्यात येणार असून सीईटी प्रवेश प्रक्रिया आणि शिष्यवृत्ती यासंदर्भात विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन आता जिल्हा स्तरावरच मिळणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली आहे. काल मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या 36 जिल्ह्यांमध्ये 40 सीईटी विद्यार्थी सहाय्यता केंद्र सुरू करण्यात येत असून मुंबईत 3 तर पुणे आणि नागपूर इथं प्रत्येकी 2 केंद्र असतील. यापैकी 26 केंद्रांचं काम पूर्ण झालं असून 6 केंद्र अंतिम टप्प्यात आहेत आणि उर्वरित 8 केंद्रही लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहेत. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला आहे. याच प्रकरणी 15 दिवसांच्या हंगामी जामिनासाठी यश यादवनं केलेल्या अर्जावर न्यायालयानं सीबीआयकडून उत्तर मागितलं आहे. येत्या 21 तारखेला होणारी नीटची फेरपरीक्षा देण्यासाठी आणि बहिणीच्या लग्नासाठी यादवनं जामीन मागितला आहे. नववीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला माजी मंत्री फौजिया खान यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. 3 भाषा अनिवार्य करण्याचा सीबीएसईचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 उल्लंघन असल्याचा आरोप खान यांनी केला आहे. 1 जुलैपासून इयत्ता 9वीसाठी 3 भाषा अनिवार्य करणार असल्याचं परिपत्रक सीबीएसईनं जारी केलं असून यातल्या 2 भाषा भारतीय असल्या पाहिजेत असं म्हटलं आहे. हवामान. दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि

0: असं हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. नीट यूजी पुनर्परीक्षेबाबत आवश्यक ती सर्व तयारी सुनिश्चित केल्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची ग्वाही. प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेलचं विद्यार्थी सहाय्यता केंद्र स्थापन करण्याची मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा. आणि विदर्भातील उन्हाळ्याच्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर शाळा 22 जून रोजी तर उर्वरित राज्यात 15 जून पासून शाळा सुरू होणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:20 आणि 22 सेकंद झालेत. ऐकूया एक गाणे ताजे तवाने.

जय शिशुराम आणि सचिन यांच्या आवाजात प्रवीण दमणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत अमर हळदीपूर यांचं होतं. एक गणित अधिकवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आज रात्री 8 वाजता. सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम काही क्षणात मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी हर्षदा कुलकर्णी आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, दृष्टी ही मानवाला लाभलेली अत्यंत मौल्यवान अशी देणगी आहे. मात्र अनेक व्यक्ती विविध कारणांमुळे कॉर्नियाच्या अंधत्वाला सामोरे जात असतात. अशा व्यक्तींना पुन्हा प्रकाशाचा अनुभव देण्याचं महान कार्य दृष्टीदानाच्या माध्यमातून शक्य होते. समाजामध्ये दृष्टीदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि अधिकाधिक नागरिकांनी या चळवळीत सहभागी व्हावं यासाठी जागतिक दृष्टीदान दिन साजरा केला जातो. दिलखुलासच्या आजच्या विशेष भागात आपण दृष्टीदानाचे महत्व, त्याबाबतचे गैरसमज तसेच नेत्रदान प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत जे जे रुग्णालयाच्या नेत्ररोगतज्ञ डॉक्टर प्रियांका धायतडक शेकडे मॅडम. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: डॉक्टर, आजकाल आपण बघतोय की मोबाईल म्हणा किंवा समाज माध्यम यामुळे कुठेतरी घराघरातला संवाद हरवत चाललाय आणि त्याचा दुष्परिणाम हा डोळ्यांवर सुद्धा होताना दिसतोय. अगदी लहान बालकांपासून ते वृद्धांपर्यंत मोबाईलचा वापर अगदी सर्रास खूप होताना दिसतोय. स्क्रीन टाइम वाढला आहे, तर त्याबद्दल तुम्ही काही सांगाल का आणि त्याचे काही दुष्परिणाम डोळ्यांवर होतात का?
1: नक्कीच. या वर्षीचं जे ब्रीदवाक्य आहे ते आहे की लव्ह युअर आईज, म्हणजे आपल्या डोळ्यांवर प्रेम करा, म्हणजे आपल्या डोळ्यांची काळजी घ्या. स्क्रीन टाइम जो आहे, जो तुमचा दिवसभरात जर त्याचा अतिवापर असेल स्क्रीनचा, तर यामुळे नक्कीच तुमच्या डोळ्यावरती त्याचे दुष्परिणाम होतात. डोळे कोरडे पडणं किंवा जास्त लाईटमुळे डोळ्याची बाहुली आकुंचन पावणं, असे युवा पिढीमध्ये हे जास्त परिणाम दिसतात. तसेच 40 नंतर आपल्या डोळ्यांची नेहमी तपासणी करून घेणं, कारण बरीचशी आजार अशी असतात की जी त्याची आपल्याला काही चिन्ह दिसत नाहीत किंवा त्याचे आपल्याला काही त्रास नसतो. उदाहरणार्थ काचबिंदू, ह्याचा आपल्याला काही त्रास नसतो, परंतु हा हळूहळू नजर लोप पावणारा आजार आहे. त्यामुळे वयाच्या 40 नंतर नियमितपणे नेत्र तपासणी करणे, चष्म्याचा जर नंबर असेल तर त्याची नेहमी त्याचं तपासणी करून जर बदल झाला असेल तर तशा पद्धतीने उपाययोजना करणे. त्यानंतर आपल्याला जर मधुमेह, उच्च रक्तदाब असे आजार असतील तर डोळ्याचं जे नेत्रपटल आहे ज्याला आपण रेटिना म्हणतो, त्या रेटिनाचं आपण नेहमी तपासणी करायला पाहिजे.
0: जसं की तुम्ही म्हणालात युवा वर्गामध्ये सध्या स्क्रीन टाइम वाढलाय, तर या युवकांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही विशेष असा काही सल्ला द्याल का?
1: आधीच्या काळामध्ये जसं पुस्तकी ज्ञान म्हणायचो तसं परत पुस्तकांवर यायला पाहिजे. आजकालच्या जगामध्ये मुलं स्क्रीनवरती अभ्यास करतात आणि त्याच्यातून येणारे जे लाईट असतात जे की डोळ्याला घातक होऊ शकतात, त्यामुळे हा स्क्रीन टाइम जो आहे त्याच्यावर थोडा निर्बंध घालायला पाहिजे आणि म्हणजे त्याचे दुष्परिणाम होणार नाहीत.
0: त्यासाठी मला वाटतं आधी घरातून जनजागृती
1: झाली पाहिजे, पालकांमध्ये थोडी जनजागृती
0: करणं पाहिजे, महत्वाचं आहे. डॉक्टर, सध्या देशात आणि आपल्या राज्यात कॉर्नियल ब्लाइंडनेसची परिस्थिती कितपत गंभीर आहे?
1: सध्या आपल्या देशात तसं पाहिलं तर दरवर्षी 2 लाख कॉर्नियाची गरज आहे, एवढे अंध रुग्ण आहेत. परंतु आपल्याला 50 ते 60 हजार कॉर्निया फक्त उपलब्ध होतात.
0: अच्छा.
1: आणि या व्यतिरिक्त

0: दरवर्षी 25 ते 30 हजार नवीन कॉर्नियल ब्लाइंडनेस असलेले रुग्ण ऍड होतात, त्यामुळे ती यादी वाढत जाते. त्यामुळे हा प्रश्न तसा बऱ्यापैकी गंभीर आहे, त्यामुळे ही चळवळ अधिक सक्रिय करणं आणि नेत्रदानासाठी जनजागृती करणं हे अत्यंत महत्वाचं आहे.
1: आपण नेत्र प्रत्यारोपण करतो तर आधुनिक तंत्रज्ञानामुळे त्याच्यात काही बदल झाले आहेत का?
0: हो, आता जे नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित झालं आहे आणि नवीन नवीन उपकरणे जी आता आपल्याला उपलब्ध झाली आहेत, त्यामुळे आपण या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे या शस्त्रक्रिया खूप विकसित झाल्या आहेत आणि जवळपास 85 ते 90% ह्याचा शस्त्रक्रियेचा सक्सेस रेट आहे.
1: बर, डॉक्टर, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांचा डोळ्यांवर काही परिणाम होतो का?
0: सर, मधुमेह आणि उच्च रक्तदाब जर नियंत्रणात असेल तर त्याचा डोळ्यावरती परिणाम थोडा हळूहळू होतो, म्हणजे तेवढा अग्रेसिव्ह होत नाही. पण जर अनियंत्रित असेल तर डोळ्यावरती जो परिणाम होतो त्यामुळे रुग्णांची दृष्टीही जाऊ शकते. त्यामुळे जर मधुमेह असेल आणि तुमचा नियंत्रित असेल तर दरवर्षी डोळ्याच्या पडद्याचं म्हणजे रेटिनाचं तपासणी करून घेणं आवश्यक आहे आणि तसंच रक्तदाबाचं पण आहे. तुम्हाला रक्तदाब आहे आणि तो नियंत्रित आहे तर वर्षातून एकदा रेटिनाचं तपासणी करणं आवश्यक आहे, जेणेकरून सुरुवातीच्या लक्षणांमध्येच आपल्याला त्याच्यावरती उपाययोजना करता येते.
1: डॉक्टर, डोळ्यांचे आजार कोणते असतात?
0: डोळ्याचे प्रामुख्याने आजार आहेत की काचबिंदू, ज्याच्यामुळे जास्त प्रमाणात अंधत्व येतं. मोतीबिंदू हे सर्वात प्रथम कारण आहे, परंतु मोतीबिंदू मध्ये असं आहे की आपण शस्त्रक्रिया करून जेव्हा लेन्स टाकतो तेव्हा रुग्णांना दृष्टी प्राप्त होते, परंतु काचबिंदू मध्ये जर ते पुढच्या स्टेज मध्ये गेलं असेल तर ट्रीटमेंटचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे जर घरात कोणाला काचबिंदू असेल आणि तुमचं तपासणीमध्ये डोळ्याचं जर दाब जर वाढलेला असेल असं लक्षात आलं असेल तर तुम्ही नक्कीच 6-6 महिन्याला किंवा वर्षातून एकदा डोळ्याची व्यवस्थित तपासणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर मागच्या पडद्यांचे आजार असतात, ज्याला एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन म्हणतो, त्यामध्ये वयोवृद्ध लोकांमध्ये हे आजार बघायला मिळतात.
1: डॉक्टर, बऱ्याच वेळेला आपण बघतो की डोळे हे लाल झालेले दिसतात किंवा सुजलेले दिसतात, तर त्यासाठी अपुरी झोप हे एक कारण आहेच, पण अजून काही त्याचं दुसरं कारण आहे का?
0: अपुरी झोप एक कारण आहे, दुसरं कारण म्हणजे वातावरणातले जे धुळीचे कण असतात त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना ऍलर्जीचा प्रकार होतो, त्यामुळे डोळे सतत लाल होणे आणि मग साहजिकच माणूस डोळे लाल झाल्यामुळे ते हाताने चोळतो. त्याच्यामुळे हे टाळायला पाहिजे, कारण हाताची जी घाण असते ती आपल्या डोळ्यांमध्ये लागते आणि त्याच्यामुळे जंतू संसर्ग डोळ्यात होतो आणि डोळे अजून लाल होतात.
1: तर त्यासाठी काय उपाययोजना आपण घेतली पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे?
0: शक्यतो आपण जेव्हा धुळीच्या ठिकाणी वगैरे असतो तेव्हा गॉगल वापरायला पाहिजे, जेणेकरून त्या धुळीपासून आपल्याला थोडस प्रतिबंध होईल आणि त्याचा डायरेक्ट डोळ्यांवरती परिणाम होणार नाही. त्यानंतर जेव्हा केव्हा डोळे खाजवतात किंवा डोळ्यामध्ये लाली येते तेव्हा घरात पाण्याने डोळे धुतले तरी पण चालतात, आणि जर असह्य असेल तर नजीकच आपल्या नेत्रतज्ञांना दाखवून सल्ला घेणे योग्य राहील.
1: डॉक्टर, नेत्रदानाबाबत काही गैरसमज समाजामध्ये प्रचलित आहेत का? असतील तर ते कोणते आहेत?
0: हो, नेत्रदानाबद्दल बरेच गैरसमज आपल्या समाजामध्ये आहेत, जसे की मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, त्याच्यामुळे नेत्रदान करता येत नाही, असं काहीही नाहीये. नेत्रदान कोणालाही करता येतं, वयाचीही काही मर्यादा नसते. तसेच मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली असेल तरी आपण नेत्रदान करू शकतो. गैरसमज असे आहेत की नेत्रदानानंतर चेहरा विद्रूप होतो, तर असं काही नाहीये. या उलट नेत्र संकलनाची प्रक्रिया जी आहे ती अत्यंत व्यवस्थित पद्धतीने पार पाडली जाते, त्यामुळे चेहरा विद्रूप होण्याचे काही त्याच्यामध्ये संबंध नाहीये.
1: आणि कर्करोग असणाऱ्या व्यक्ती नेत्रदान करू शकतात का?
0: कर्करोग असणाऱ्या व्यक्तींमध्ये जर सीमित असेल तो कर्करोग करू शकतात काही प्रमाणात, पण तो जर पसरलेला असेल तर अशा वेळेस ते नेत्रदान करू शकतात, पण ते नेत्र आपण संशोधनासाठी वापरू शकतो.
1: अच्छा, बर. डॉक्टर, दृष्टीदानामुळे साधारणतः कोणत्या अंधत्वावर मात करता येते?
0: दृष्टीदानामुळे सर्वप्रथम जे कॉर्नियल ब्लाइंडनेस असतो, म्हणजे जे डोळ्याचं पारदर्शक पटल आहे, त्याच्यामुळे जेव्हा डोळ्यावर दुखापत होते किंवा काही रसायनं डोळ्यात जातात किंवा कुपोषण म्हणा लहान मुलांमध्ये किंवा मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर जर तो पडदा पांढरा पडला, तर अशा लोकांना हे प्रत्यारोपण केल्यानंतर फायदा होतो.
1: आणि एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे साधारण किती व्यक्तींना दृष्टी मिळू शकते?
0: एका व्यक्तीच्या नेत्रदानानंतर 2 व्यक्तींना दृष्टी मिळू शकते, परंतु आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ज्या

0: सूक्ष्म शस्त्रक्रिया आपण करतो विविध आधुनिक यंत्रे वापरून, त्यामुळे एका व्यक्तीने दिलेला कॉर्निया दोन व्यक्तींना आपण त्याच्या पापुद्रामध्ये वापरू शकतो.
1: डॉक्टर, जाता जाता एक प्रश्न विचारते की या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही सर्व नागरिकांना काय आवाहन कराल, काय सल्ला द्याल?
0: मला असं वाटतं की आज जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त आज आपण सगळेच नेत्रदान प्रतिज्ञा करण्याचा संकल्प करूया, जेणेकरून त्याबद्दल जनजागृती होईल आणि जे कोणी अंध व्यक्ती आहेत त्यांच्या आयुष्यात एक प्रकाशमय जीवन येईल. तसेच मला युवा पिढीला असं सांगावंसं वाटतं की जो स्क्रीन टाइम आहे तो थोडासा कमी करायला पाहिजे, आपल्या मनात बरंच आपला ताबा ठेवायला हवा, जेणेकरून पुढे याचे दुष्परिणाम होणार नाहीत. आणि ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह असे आजार आहेत अशा रुग्णांनी वेळोवेळी डोळ्याची तपासणी करून घ्यावी, जेणेकरून तुम्हाला पुढे चालून आपल्या डोळ्याची निगा राखता येईल. जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त मला सर्वांना असं सांगावंसं वाटतं की आपण आजच नेत्रदानाचा संकल्प करूया, जेणेकरून आपल्या एका छोट्याशा निर्णयामुळे कोणाच्या आयुष्यामध्ये प्रकाश येऊ शकतो.
1: डॉक्टर, आजकाल आपण बघतोय की अगदी जन्मतः बालकांना सुद्धा मोतीबिंदू असतो, तर त्याचं नेमकं काय कारण आहे? हे काही अनुवंशिक असतं का काही त्याची वेगळी कारण आहे?
0: जन्मजात किंवा नवजात बालकांना मोतीबिंदू होण्याची विविध कारणं आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने जर माता जेव्हा गरोदर असते तेव्हा तिला जर जंतू संसर्ग झाला तर ते मातेच्या रक्तावाटे बालकापर्यंत पोहोचते आणि त्यामुळे डोळ्यामध्ये मोतीबिंदू तयार होतो. काही बाळांमध्ये मोठं झाल्यानंतरही मोतीबिंदूचं प्रमाण दिसतं, पण ते अनुवंशिकच असायला पाहिजे असं नाहीये. कधी कधी डोळ्याला मार लागल्यामुळे किंवा काही जन्मजात दोषांमुळे सुद्धा मोतीबिंदू होऊ शकतो.
1: मंडळी, असं म्हणतात की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, पण आज यात बदल करून असं म्हणावं असं वाटतंय की तूच आहे दुसऱ्याच्या जीवनाचा शिल्पकार. जर तुम्ही नेत्रदान केलं तर एखाद्याचं आयुष्य हे आनंदी आणि सुखकर होऊ शकतं. त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करते की अवश्य नेत्रदान करा, मोठ्या संख्येने यात सहभागी व्हा आणि आपल्या एका निर्णयामुळे एखाद्याचं आयुष्य आपण उजळवूया. हे अतिशय महान असं कार्य आहे आणि या कार्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा अशी मी आपल्याला विनंती करते. मॅडम, दृष्टीदानामुळे अनेकांना नवजीवन मिळू शकतं आणि त्यासाठी कुटुंबीय तसंच समाजाची भूमिका किती महत्वाची आहे याविषयी आज आपण दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 एका नवीन विषयासह आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी हर्षदा कुलकर्णी आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.

0: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरईच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहित नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5star हॉटेलची गोष्ट।
1: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
0: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर।

0: अरुण दाते यांच्या आवाजात यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं.
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
2: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
3: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
4: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाईश नक्की कळवा.
3: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
2: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

सुरेश पाडकर आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेली मंगेश पाडगावकर यांची रचना आपण ऐकलीत. या गीताला शांक अनिल यांचं संगीत होतं. गाणीमनातली कार्यक्रमात शेवटी श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं शांता शेळके यांचं गीत आशा भोसले आणि सहकार्यांच्या आवाजात.

0: आशा भोसले यांनी सहकार्याने गायलेल्या या गीताबरोबरच गाणी मनातली या कार्यक्रमात समाप्त करीत आहोत. सकाळचे 8 वाजतायत. सुरुवातीला समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून. सुरुवातीला समाचार प्रभात.
1: क्या आपने पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना के बारे में सुना है?
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:15 झालेली आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताचे सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल जगभरातील नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन. सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त 10 वर्ष एका दशकाची काळजी राष्ट्रीय कार्यक्रमाची सुरुवात. गेल्या 6 वर्षात सायबर आधारित फसवणुकीमुळे भारतीयांचं 52,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान. आणि पश्चिम आशियातील संघर्षामध्ये खोलवर न उतरण्याचा इराणचा अमेरिकेला इशारा. आता सविस्तर बातम्या. भारताचे सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल जागतिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. पंतप्रधानांची परिवर्तनकारी शासनशैली, विकसनशील देशांचा त्यांनी केलेला पुरस्कार, सर्वसमावेशक आणि आर्थिकदृष्ट्या गतिमान भारताची त्यांची दूरदृष्टी या गोष्टींची जागतिक नेत्यांनी प्रशंसा केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दूरदृष्टीनं भारताच्या सीमापलीकडे विशेषतः श्रीलंकेसह अनेक देशांमधील लोकांना प्रेरित केलं आहे असं श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांनी म्हटलं आहे. पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी पंतप्रधान मोदी यांचं वर्णन एक आदर्श आणि नेतृत्वाचं उत्तम उदाहरण असं केलं आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक मुद्द्यांवर एक प्रमुख आवाज म्हणून उदयास आला आहे असं त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर यांनी नमूद केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. हा ऐतिहासिक टप्पा केवळ पदावरील कालावधीचं मोजमाप नसून देशाच्या विकासाच्या प्रवासातील एका परिवर्तनकारी युगाचं प्रतिबिंब आहे असं त्यांनी म्हटलं आहे. गेल्या 12 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वानं सेवा हीच साधना याच भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. दरम्यान गेल्या 12 वर्षात सरकारनं देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही उणीव ठेवली नाही. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. ग्रामीण विकासाला गती देणं आणि मजुरांना कोणत्याही अडथळ्याशिवाय रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं तयार करण्यात आलेल्या विकसित भारत जी रामजी कायद्याची अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार असून केंद्र सरकारनं ग्रामीण विकासासाठी 25,00,000 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे असं केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. विकसित भारत जी रामजीच्या अंमलबजावणीबाबत राज्य ग्रामीण विकास मंत्र्यांच्या दूरस्थ बैठकीत ते काल बोलत होते. केंद्र सरकारनं मनरेगा अंतर्गत आधीच 30,000 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. या व्यतिरिक्त राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 95,692 कोटी रुपयांचा हंगामी निधी जाहीर करण्यात आला आहे. यामुळे एकूण निधी 1,25,000 कोटी रुपयांच्या पुढे जाईल असं चौहान यांनी सांगितलं. सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना या कायद्याच्या अंमलबजावणीपूर्वीची आवश्यक तयारी करण्यास सांगितलं आहे असं त्यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं. यासाठी 26 राज्यांनी अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे तर झारखंड, कर्नाटक, तेलंगण आणि मिझोराम यांनी ही प्रक्रिया सुरू करण्याचं आश्वासन दिलं असल्याचंही चौहान यांनी सांगितलं. पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानाला काल 10 वर्ष पूर्ण झाली. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्ष एका दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. सुरक्षित गर्भारपण आणि निरोगी मातृत्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालं. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाश

समाचार पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या नवी दिल्लीतल्या मुख्यालयाला भेट देऊन 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेर परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते पुढच्या सर्व प्रक्रियांपर्यंत सर्व कामांची तयारी अतिशय गोपनीयता ठेवून केली जात असून परीक्षेचे पेपर आणि इतर साहित्य परीक्षा केंद्रांवर व्यवस्थितपणे पोहोचले याची खात्री केली जात असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं. परीक्षेच्या प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांशी समन्वय साधत आहे. सायबर सुरक्षेसाठी सीबीआय आणि आयबी या संस्था काळजी घेत आहेत असंही प्रधान यांनी सांगितलं. गेल्या 6 वर्षात सायबर आधारित फसवणुकीमुळे भारतीयांचं 52,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती राम सुब्रमण्यम यांनी दिली आहे. यापैकी अंदाजे 8% नुकसान डिजिटल अटक घोटाळ्यांशी संबंधित आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाद्वारे काल नवी दिल्लीत डिजिटल अटक घोटाळ्यांविरुद्ध मानवाधिकारांचं संरक्षण या विषयावरील खुल्या चर्चेत बोलताना न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यन यांनी सायबर आधारित फसवणुकीमुळे निर्माण होणाऱ्या वाढत्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त केली. नागरिकांचे हक्क प्रतिष्ठा आणि सुरक्षिततेवर याचे गंभीर परिणाम होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. सायबर गुन्हे रोखणं, पीडितांसाठी वसुली यंत्रणा सुधारणं आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांचा प्रतिसाद अधिक भक्कम करण्यासाठी व्यावहारिक उपाययोजना करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. वर्तमान कायदेशीर चौकटीअंतर्गत डिजिटल अटक घोटाळ्यांना एक स्वतंत्र गुन्हा म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव या चर्चेत सुचवण्यात आला. पश्चिम आशियातील संघर्षामध्ये अमेरिकेनं अधिक खोलवर उतरू नये असा इशारा इराणनं दिला आहे. कोणत्याही हल्ल्याला किंवा धोक्याला इराणची सशस्त्र दलं चोख प्रत्युत्तर देतील. परदेशी सैन्याला सुरक्षित राहायचं असेल तर त्यांनी हा प्रदेश सोडून जावं असं आवाहन त्यांनी केलं. पर्शियन आखाताचा इतिहास पाहता तिथं हस्तक्षेप करणाऱ्या बाह्य शक्तींना ज्या परिणामांना सामोरं जावं लागलं ते लक्षात घ्यावं असंही आराघची म्हणाले. ओमानच्या किनारपट्टीजवळ अमेरिकेच्या लष्करी अपाचे हेलिकॉप्टर इराणनं पाडल्याच्या घटनेला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन सैन्यानं इराणवर हल्ले केले आहेत. अमेरिकेचं हेलिकॉप्टर पाडल्याबद्दल इराणला दिलेलं प्रत्युत्तर अत्यंत कठोर आणि प्रभावी असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणनंही या भागातील अमेरिकन लक्ष्यांच्या दिशेनं क्षेपणास्त्र आणि ड्रोन दागून प्रत्युत्तर दिलं. जर्मनी इथं सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या जून महिन्यातल्या हवामानविषयक बैठकीत काल विद्युतीकरणाचं नवं जागतिक उद्दिष्ट जाहीर करण्यात आलं. संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेच्या म्हणजे COP31 चे नियोजित अध्यक्ष मुराद कुरुम यांनी काल हे उद्दिष्ट जाहीर केलं. यामध्ये इमारती, परिवहन आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये थेट जीवाश्म इंधनाचा वापर करण्याऐवजी स्वच्छ विजेचा वापर करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल दिल्लीत अर्नेस्ट आणि यंगच्या अध्यक्ष जेनेट ट्रंकले यांची भेट घेतली. या भेटीत जागतिक पुरवठा साखळीत भारताची वृद्धिंगत होणारी भूमिका, जागतिक क्षमता केंद्र क्षेत्रातील संधी तसंच गुंतवणुकीच्या विविध संधींवर चर्चा झाल्याचं गोयल यांनी समाज माध्यमावरील संदेशात नमूद केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून बल्गेरिया आणि फिनलंडच्या 2 दिवसीय अधिकृत दौऱ्यावर जात आहेत. बल्गेरिया दौऱ्यादरम्यान डॉ एस जयशंकर तिथल्या प्रमुखांशी आणि परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा करतील तर फिनलंडमध्ये ते कुलन तारंता टॉक्सच्या 14व्या आवृत्तीत सहभागी होणार आहेत. देशाच्या हब अँड स्पोक हवाई वाहतूक संकल्पनेची सुरुवात वाराणसीपासून झाली असून इझी कनेक्ट विमानसेवा मॉडेलमध्ये समाविष्ट होणारं वाराणसी हे पहिलं शहर आहे. त्यामुळे आता वाराणसीमुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांना दिल्लीला पोहोचण्यापूर्वीच इमिग्रेशन आणि बॅगेजची औपचारिकता पूर्ण करता येईल आणि जगभरातील विविध ठिकाणी अखंडपणे प्रवास करता येईल असं नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे कळवलं आहे. भारताला जागतिक हवाई वाहतूक केंद्र बनवण्याच्या दिशेनं हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे असंही नायडू यांनी म्हटलं आहे. राजस्थानमधल्या जयपूर इथं खोह नागोरियन या रहिवासी भागात असलेल्या फटाक्यांच्या एका बेकायदेशीर गोदामात लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला. या 7 जणांपैकी 5 जणांची ओळख पटली आहे. घटनेचा

तपास सुरू असून मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींवर योग्य उपचार केले जातील याची खात्री करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताचे सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल जगभरातील नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन. सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त 10 वर्ष एका दशकाची काळजी राष्ट्रीय कार्यक्रमाची सुरुवात. गेल्या 6 वर्षात सायबर आधारित फसवणुकीमुळे भारतीयांचं 52,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान आणि पश्चिम आशियातील

0: निमित्त 10 वर्ष एका दशकाची काळजी राष्ट्रीय कार्यक्रमाची सुरुवात. गेल्या 6 वर्षात सायबर आधारित फसवणुकींमुळे भारतीयांचं 52,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान आणि पश्चिम आशियातील संघर्षामध्ये खोलवर न उतरण्याचा इराणचा अमेरिकेला इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यमरात्री 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:41 झालेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: छ खरा प्रमाण गोकुल दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: मानवी जीवनात पैशाला जितकं महत्व आहे तितकंच किंबहुना काकणवर अधिक महत्व पुण्याला आहे। जीवनात स्वास्थ्य मिळणं हे केवळ पुण्याचं फळ असतं याची जाणीव बहुसंख्य लोकांना नसते। माणसाच्या जीवनात त्याच्या गाठी म्हणजे दिव्य बँकेत सत्कर्मांच्याद्वारे बहुत पुण्य जमा झालेलं असेल तर तेच पुण्य त्याला त्याच्या जीवनात स्वास्थ्य मिळवून देईल। इतकंच नव्हे तर ते पुण्य त्याला अचानक आलेल्या संकटप्रसंगी विलक्षण रूपाने उपयोगी पडेल। अशा प्रसंगी आणि बिकट परिस्थितीत माणसाला विलक्षण रीतीनं अंतर्मनाच्या शक्तीची कुठल्या ना कुठल्या स्वरूपात कोणाच्या तरी रूपानं मदत होते आणि माणूस तशा संकटातून किंवा बिकट परिस्थितीतून निभावून जातो। सामान्य लोकांच्या भाषेत सांगायचं म्हणजे चमत्कार घडतात। हे जे चमत्कार घडतात ते कसे घडतात आणि ते कोण घडवून आणतो हे सामान्य लोकांना कळत नाही आणि त्यांची बुद्धी अक्षरशः चक्रावून जाते। परंतु वास्तविक हे चमत्कार नसतात तर ते माणसाच्या पुण्याईचे अंतर्मनाच्या द्वारा झालेले आविष्कार असतात। गाठी किंवा पाठी पुण्यच नसेल तर अशा स्वरूपाचे चमत्कार घडणार नाहीत। इथं एक महत्त्वाचा सिद्धांत लक्षात ठेवला पाहिजे तो हा की माणसाच्या जीवनात पुण्याईची कमाई जे अलौकिक कार्य करू शकते तसं कार्य पैशाची कमाई करू शकत नाही। माणसांच्या जीवनात इष्ट किंवा अनिष्ट घडलं म्हणजे सामान्य लोक त्याला देवाची कृपा किंवा देवाचा कोप झाला असं म्हणतात। प्रत्यक्षात मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे। म्हणूनच जीवनविद्या सांगते की माणसाच्या जीवनात जेव्हा इष्ट किंवा चांगलं घडतं तेव्हा ती ईश्वराची कृपा नसून तो पुण्य प्रभाव असतो।

त्याचप्रमाणे त्याच्या जीवनात जेव्हा अनिष्ट किंवा वाईट घडतं तेव्हा तो परमेश्वराचा कोप नसून पापाचा प्रताप असतो. थोडक्यात जिथं पैसा उपयोगी पडत नाही तिथं पुण्य उपयोगी पडतं हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. सामान्य लोकांना हे सत्य न उमगल्यामुळं ते रात्रंदिवस पैसा पैसा करत पैशाच्या पाठीमागे पळत सुटलेले असतात आणि पुण्य संपादन करण्याकडे मात्र ते पूर्ण दुर्लक्ष करतात. या संदर्भात जीवनविद्येचा महत्वाचा सिद्धांत आहे की जगण्यासाठी पैसा हवाच तर सुखी जीवनासाठी पुण्य हवं. एखाद्या पक्षाला दोन पंख असले तरच त्याला आकाशात सुखाने विहार करता येतो, त्याचप्रमाणे पैसा आणि पुण्य हे दोन पंख माणसानं संपादन केले तरच त्याला जीवनाच्या गगनात आनंदानं विहार करता येईल. या ठिकाणी एक मुद्दा स्पष्ट करणं इष्ट वाटतं की अडचणीच्या प्रसंगी ज्याप्रमाणे माणूस बँकेत ठेवलेले पैसे काढू शकतो त्याचप्रमाणे आपल्या संकटप्रसंगी आपलं अंतर्मन दिव्य प्रज्ञाशक्तीच्याद्वारे दिव्य ईश्वरी बँकेतील पुण्याही खर्ची टाकून विलक्षण चातुर्यानं माणसाला संकटातून सुरक्षित आणि सुखरूप पार करीत असतं. सर्वात कळस म्हणजे हा सर्व प्रकार अंतर्मन अत्यंत गुप्त रीतीनं बिनचूक करीत असतं. म्हणून जीवनामध्ये सुखसोयी प्राप्त होण्यासाठी जशी पैशाची कमाई आवश्यक आहे तितकीच किंबहुना कितीतरी अधिक पुण्याची कमाई जीवनामध्ये शांती सुख मिळवण्यासाठी आवश्यक आहे. या जगात जे काही चांगलं आहे, बरं आहे, बरवं आहे, उत्तम आहे, ते सर्व प्राप्त होण्यासाठी सतत अट्टहासानं शुभकर्म करत राहण्याचे प्रयत्न माणसानं केलेच पाहिजेत. आईबाप विचारी आणि सुबुद्ध असणं, सुलक्षणी पत्नी मिळणं, मुलं गुणी निपजणं, चांगला जावई आणि चांगले सून मिळणं, शिष्याला उत्कृष्ट गुरु मिळणं, गुरुला उत्तम शिष्य मिळणं, शेजारी चांगले मिळणं वगैरे चांगल्या आणि उत्तम गोष्टी मिळण्यासाठी आणि मिळालेल्या टिकून राहण्यासाठी माणसाजवळ पुण्यही पाहिजे आणि सत्कर्म करत राहण्याची सद्बुद्धी पाहिजे. त्याचप्रमाणे सत्ता, संपत्ती, मान, मोठेपणा वगैरेने युक्त अशी उत्तम आणि अनुकूल सुस्थिती आणि परिस्थिती पूर्वसुकृतांनी प्राप्त झाल्यानं माणसाची बुद्धी अहंकाराच्या आहारी जाऊन चढायला किंवा फिरायला वेळ लागत नाही. अशा परिस्थितीमध्ये अहंकाररहित, विनम्र आणि सावधचित्त राहून सद्बुद्धीची उपासना आणि सत्कर्मांची जोपासना करीत राहणं फार आवश्यक असतं. परंतु याची जाणीव बहुसंख्य लोकांना नसल्यामुळं जगात सर्वत्र सुखाचा दुष्काळ आणि दुःखाचा सुकाळ झालेला आढळतो. माणूस जेव्हा त्याच्या जीवनामध्ये सुखसोयी उपभोगत असतो तेव्हा त्या उपभोगासाठी माणूस पैसे कमावतो आणि खर्च करतो. खर्च झालेले पैसे भरून काढण्यासाठी तो पुन्हा पैसे कमावतो. अगदी त्याचप्रमाणे माणूस शुभकर्मांच्याद्वारे जे पुण्य दिव्य बँकेत जमा करतो त्या पुण्याईच्या बळावर तो एका बाजूनं सुखी जीवन जगतो आणि दुसऱ्या बाजूनं ते पुण्य खर्ची टाकून त्याचं अंतर्मन संकटप्रसंगी किंवा बिकट परिस्थितीमध्ये विलक्षण प्रकारानं

0: थोडक्यात अशी माणसं उन्मत्त, उर्मट आणि उद्धट बनतात. त्यामुळे एका बाजूनं त्यांच्या पुण्याचा पूर्ण क्षय होऊ लागतो आणि दुसऱ्या बाजूनं त्यांच्या खाती पापाचा संचय होऊ लागतो. परिणामी ही माणसं पुण्याच्या नावानं अक्षरशः दिवाळं काढून बसतात. अशा परिस्थितीमध्ये या माणसांना जीवनामध्ये विलक्षण उलट अनुभव येऊ लागतात. पूर्व पुण्याची ठेव ही जोपर्यंत त्या दिव्य बँकेत होती तोपर्यंत लाथ मारीन तिथं पाणी काढेन असा त्यांचा अनुभव असायचा, किंवा त्यांनी मातीला जरी हात लावला तरी त्याचं सोनं व्हावं असा प्रत्यय यायचा. परंतु पूर्व पुण्याचा क्षय झाल्यावर या उन्मत्त, उर्मट आणि उद्धट वर्तनाच्या लोकांना लाथ मारीन तिथं डोळ्यातून पाणी काढावे असा उलट अनुभव येऊ लागतो, किंवा त्यांनी सोन्याला जरी हात लावला तरी त्या सोन्याची माती व्हावी असा उलटा प्रत्यय येऊ लागतो. म्हणून अशा माणसांनी घटत चाललेले पुण्याई पुन्हा भरून काढणं आवश्यक आहे. ओम शांती शांती शांती.
1: आत्ताच आपण सद्गुरू वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतेवात ऐकूया लखलख छंदेरी, यामध्ये मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला सचिन अवधूत गुप्ते आणि जयश्री शिवराम यांच्या आवाजात प्रवीण दमणे यांची ही गीतरचना. संगीतबद्ध केली आहे अमर हळदीपूर यांनी. चित्रपट अदला बदली.

0: लवकर टिफिन पॅक करा.
1: राजू
0: मोबाईल सोड.
2: अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे. आला लगेच कॉल करतो.
0: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबर वरून पैशांची फसवणूक करतात.
2: मग योग्य नंबर
0: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
2: तुम्ही तर वाचवलं ताई.
0: कामापासून नाही.
3: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली पहिल्या

0: वैशाली सामंत आणि सहकार्यांनी गायलेलं फुल थ्री धमाल या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. रचना श्रीरंग गोडबोले यांची होती आणि या गीताला संगीत अशोक पत्की यांचं होतं.
1: बाबा कॉलेजची फी जास्त आहे.
2: बेटा
1: आठवते बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
2: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
3: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा, खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल
1: कुठे
3: ऍडमिशन घ्यायला, खातं झालं ऍक्टिव्ह.
1: आरबीआय सांगते
4: जाणकार बना, सतर्क राहा.

0: ईशा चित्रपटासाठी सारंगदेव यांनी संगीतबद्ध केलेलं, क्षितिज झारापकर यांचं गीत आपण ऐकलं. हे गीत श्रेया घोषाल यांनी गायलं होतं. या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून हा कार्यक्रम आपण ऐकलात. सकाळचे 9:10 झालेत. सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड संचालित सैनिकी पॅटर्न निवासी शाळा प्रस्तुत विशेष कार्यक्रम
2: जागरूक पालकांची पहिली पसंती. निर्मिती चतुरंग ऍडव्हर्टायझिंग सांगली.
3: गोट्या ऊट सूर्य कासरा बरोबर आलाय का
4: बाबा? झोपू दे ना.
3: काय करायचं याला?
4: ओ बाबा जरा मोबाईल द्या ना.
3: अजिबात नाही. एक तर उशिरा उठायचं, तासन तास मोबाईल वर गेम खेळायचा, टीव्ही बघायचा, व्यायाम नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. मला टेन्शन आलंय तुझं.
2: अहो अहो भाऊजी, टेन्शन कशाला घेताय?
3: मग काय करू?
2: अहो या सगळ्यावर अगदी रामबाण मात्र आहे आपल्याकडे.
3: काय सांगताय?
2: अहो हो,
1: टीव्ही मोबाईल पासून कोसो दूर, तरीही जगाची ओळख देणारी परंपरा आणि विज्ञानाची

0: अचूक सांगड घालणारी, पुस्तकी ज्ञानाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण आणि क्रीडा प्रावीण्यालाही प्रोत्साहन देणारी शिस्तप्रिय पिढी घडवणारी शाळा, शतक महोत्सवी वाटचाल करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13. प्रवेशासाठी आजच संपर्क साधा.
1: काही शिक्षण प्रेमींनी 96 वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सुरू केली. 8 ज्ञानशाखांमध्ये विस्तारलेल्या या संस्थेनं 2010 साली पेरलेलं एक ज्ञानबीज म्हणजेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड. शिस्त, संस्कार आणि अचूक कौशल्य या त्रिसूत्रीवर आधारलेली, 10 वर्षाचा निवासी शिक्षणाचा यशस्वी अनुभव असलेली, स्वप्नवत वाटावी अशी ही शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी लगतच्या रम्य, स्वच्छ आणि सुपीक भौगोलिकता लाभलेल्या कुरुंदवाड शहरामध्ये आहे. या शाळेविषयी अधिक जाणून घेऊया शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा कुलकर्णी यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार
1: मॅडम. आपल्या कुरुंदवाडच्या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेबद्दल आपण काय सांगाल?
2: 5वी ते 10वी या वयातली मुलं या निवासी शाळेत येतात. या वयात मुलांच्या शारीरिक वाढीबरोबरच त्यांच्या मेंदूचा आणि मनाचाही विकास घडत असतो.
1: अगदी.
2: त्यासाठी वाव देणाऱ्या वातावरणाची, कौतुकाची, प्रोत्साहनाची त्यांना गरज असते.
1: हो.
2: आणि ते सगळं आमच्या या शाळेत त्यांना मिळतं.
1: अरे वा. पण आजकाल आपण बघतो की पालकच मुळात गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, तर त्याचं काय कारण असू शकेल?
2: टीव्ही, मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अडकलेल्या मुलांचे पालक सध्या खूप गोंधळलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या भवितव्यावरही होतोय. त्यांचा हा गोंधळ दूर करणारा सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणजे आमची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा. अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या या शाळेचा निकाल आजवर प्रत्येक वर्षी 100% इतका लागला आहे.
1: अरे वा, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. मॅडम, जरा आपल्या शाळेची दिनचर्या, वैशिष्ट्य याबद्दल थोडं सविस्तर सांगा ना.
2: आमच्या शाळेत 5 ते 10 वाजेपर्यंत मुलांच्या वेळेचं त्यांना आवडेल असं सुनियोजन केलेलं असतं. सकाळची प्रार्थना, योग, खेळ, सैनिकी प्रशिक्षण, अभ्यास, नाश्ता, चौरस आहार, विश्रांती आणि त्यामध्येही रोज काही नवं शिकवण्याचा आमचा ध्यास.
1: अरे वा.
2: यातून त्यांना जी शिस्त, आत्मभान आणि आत्मविश्वास मिळतो त्याचा निश्चितच त्यांना नेहमी उपयोग होतो.
1: अगदी अगदी बरोबर आहे.
2: त्याचबरोबर ममतेनं आणि जाणीवपूर्वक राबवलेले उपक्रम आणि आमचे प्रशिक्षक, शुद्ध पेयजल प्रकल्प, गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरची उपलब्धता, या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या शाळेला ISO हे उत्कृष्टतेचं मानांकन मिळालेलं आहे.
1: अरे वा, हे पण नक्कीच कौतुकास्पद आहे. पण मॅडम, आता जे आपण बघतोय नैसर्गिक आपत्ती ज्या येत आहेत, तर त्याच्यामध्ये काही विशेष काळजी घेता का आपण?
2: हो ना, आमच्या मुलांची आम्ही त्यांच्या पालकांइतकीच जबाबदारीनं काळजी घेतो. म्हणून तर सुजाण पालक आपल्या पाल्यांना विश्वासानं आमच्या शाळेकडे सोपवतात.
1: अगदी नक्कीच. तर श्रोते हो, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हा आपल्या पाल्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकेल. धन्यवाद मॅडम.
2: धन्यवाद.
0: पौगंडावस्थेत असलेली आपली मुलं बिघडतील की घडतील हाच गोंधळ संपवण्याचा प्रयत्न या शाळेने यशस्वी केला आहे. मुलांमध्ये घडणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी पालकांनीही वेळोवेळी समाधान व्यक्त केले आहे.
3: इथे त्याच्यात भरपूर प्रगती दिसून येते आणि खास करून इथले सर्व शिक्षक वर्ग त्यांना मायेने सांभाळतात, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि त्याच्यामध्ये प्रगती खूप जाणवून येते. आता
4: स्वतःच्या मुलासारखं शाळेत जपतात, राहायची सोय, जेवणाची सोय वगैरे सर्व शिक्षक स्वतःहून करतात. भरपूर प्रगती झालेली आहे सर्व मुलांची, माझ्याच नाही सर्व मुलांची प्रगती भरपूर चांगली झालेली आहे.
1: शाळेच्या दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच विविध गुणदर्शन, स्पर्धा परीक्षा आणि क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेलं नैपुण्य, महापूर आणि कोरोना सारख्या भीषण आपत्तीच्या क्षणी शाळेच्या विद्यार्थ्यांनी दाखवलेली परस्पर सहकार्य भावना, संयम आणि शिस्त या साऱ्यामुळेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा आज सर्वत्र अभिमानाचा विषय ठरली आहे.
0: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13. 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13.
5: सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आता ऐकूया क्रीडांगण.

नमस्कार श्रोते हो, क्रीडांगण या कार्यक्रमात तुम्हा सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आणि दीपा तेलंगचा नमस्कार। श्रोते हो, मागच्या दोन भागांपासून आपण ऍथलीट आणि मैदानी खेळाचे प्रशिक्षक श्रीयुत एस एल पाटील सर यांची तेजा दुर्वे यांनी

0: घेतलेली मुलाखत ऐकत आहोत. धावणं, उंच उडी, लांब उडी, गोळा फेक, थाळी फेक, भाला फेक अशा अनेक मैदानी खेळांमधून आपण मैदानावर आपलं क्रीडा कौशल्य आजमावू शकतो. नियमित सरावामुळं खेळात सहजता येते आणि दिवसेंदिवस आपली प्रगती होत असते. यासाठी नियमित सराव आणि योग्य आहार हे खूप महत्वाचं आहे हे सरांनी आपल्याला सांगितलं. स्पर्धा खेळताना ती चुरशीनं खेळायची, पण त्यातलं जिंकणं व हरणं हे तितक्याच खिलाडू वृत्तीनं घ्यायचं, कारण निर्मळ आनंदासाठी खेळता येणं हे जास्त महत्वाचं आहे. श्रोते हो, मागचे दोन भाग ऐकताना आपण नकळतच मैदानावर मनानं पोचलो होतो, हो ना? आजही असाच मुक्तानंद अनुभवण्यासाठी ऐकूया या मुलाखतीचा तिसरा भाग.
1: अनेक मैदानी खेळांमध्ये धावणे हा जो क्रीडा प्रकार आहे हा सुद्धा खूप महत्वाचा आहे आणि लोकप्रिय सुद्धा आहे. अनेक खेळाडूंच्या पसंतीचा तो खेळ आहे. तर यामध्येच लांब पल्ल्याचे जे धावपट्टू असतात त्यांना श्वासोच्छ्वासासाठी एका विशेष तंत्राची गरज असते, तर असं कुठलं तंत्र आपण सांगू शकाल का?
2: हा एक महत्वाचा प्रश्न आहे. लांब पल्ल्याच म्हणल्यानंतर जास्तीत जास्त मॅरेथॉन आली, 42 किलोमीटर पण आहे, 42.195 मीटर. तर त्याचं तंत्रज्ञान फार वेगळं आहे. माझ्याकडं एक 15 वर्षापूर्वी अप्पासाहेब देसाई म्हणून BSF मधला खेळाडू होता, त्याचं दुःखद निधन झालं. तो मी स्वतः घेतलेला अनुभव सांगतो. माधवनगरचं जो आता मेल आहे तिथून पुढं कवठेपर्यंत 5 किलोमीटरचं अंतर, 4:30 ते 6 या वेळेत तो 7 रॅपिडेशन मारायचा.
1: बरं,
2: म्हणजे 7:35 किलोमीटर पळायचा, पण त्याचे पल्स रेट 160 ते 165 असायचे. म्हणजे त्याचा त्याच्यावर भक्ती किंवा त्याचं सराव हेच मत. तसाच धनपाल अल्गोन्नवर म्हणून होता, तोही 2-2.5 तास सहज पळायचा. हे कधी आलं? ज्यावेळेला तुम्ही सराव करून करून तुमचं हार्ट आणि लंग्स तयार होतं, ते तयार करणं त्या त्या माणसाचं महत्वाचं आहे, आणि त्याला प्रॉपर डाएट, प्रॉपर रेस्ट, प्रॉपर ट्रेनिंग हे महत्वाचं असतं. परंतु आजकाल बरेच जण ते आयरन मॅन, इकडं तिकडं सायकलिंग हे त्याच्या फंद्यात पडून आपल्या शरीराची त्या पद्धतीनं घडवणूक झाली किंवा नाही हे बघत नाहीत. मग काहींना त्या ठिकाणी यश येतं, काहींना फटका बसतो, मग त्यातनं काही जण नाराज होतात, मग ते स्पोर्ट्स नको म्हणून बंद करतात, मग त्याच्यातून नंतर त्यांचं वेट वाढतं, अनेक व्याधी सुरू होतात. पण मला एवढंच सांगणं आहे, तुम्ही सराव सडनली न करता टप्प्याटप्प्यानं करायला पाहिजे, हळूहळू करायला पाहिजे. आठवड्याचं प्रोग्राम केलं पाहिजे, नंतर 15 दिवसाचं, नंतर महिन्याचं, नंतर 3 महिन्याचं, नंतर 6 महिन्याचं, नंतर वर्षाचं, असं त्याचं प्रोग्राम पिरियड्स आहेत ते केलं पाहिजे, आणि त्यानुसार तुम्ही सराव केला पाहिजे. एखादा इव्हेंट, एखादं सेक्शन चुकलं म्हणून मनाला न लावून घेता शांतपणे त्याच्यावर ओव्हरटेक करून पुढचा सराव करणं हे गरजेचं आहे. परंतु काही जण काल मी सराव केला नाही म्हणून आज डबल करायला जातात, तसं शक्य नाही, ते करू नये. कारण तुमचं आतले शरीर जे आहे तेवढं पेलतंय की नाही ते तुम्हाला माहीत नसतं, मग त्याच्यातून इंजुरी होत असतात. आणि हे करणं टाळा. सराव सातत्य व्यवस्थित करा, त्याच्या आधी तुमचे पल्स मॅक्झिमम किती जातात ते मोजा, म्हणजे 210-215 पर्यंत जातात का, आणि त्यानंतर तुमचं जे आता एज आहे तेवढे 215 मधून तेवढे एज वजा केलं की तेवढे पल्स तुम्ही आठवड्यातून 3 सेक्शनमध्ये घालवायचं, म्हणजे तुमची लंग्स कपॅसिटी, हार्ट्स कपॅसिटी ऑटोमॅटिक वाढत जाते, आणि त्याच्यानुसार मग तुम्ही सराव आठवड्याला एक सर्वसाधारणपणे 3,000-5,000 पळणारा खेळाडू असेल तर 150 किलोमीटर त्याचं टोटल रनिंग झालं पाहिजे. त्याच्यापेक्षा जर तो मॅरेथॉन रनर असेल तर ऑफ सीझन मध्ये त्याचं सर्वसाधारणपणे 300 ते 350 किलोमीटर आठवड्याला, म्हणजे रोजचा जो सराव, आज माझा सराव एवढा झाला त्याचं रनिंग, एवढं सराव त्याचं रनिंग, हे नोंद करून त्यानुसार सराव करत गेल्यानंतर निश्चितच त्याला त्यात यश मिळू शकतं. परंतु एखादा कोच असणं ट्रेनिंगला हे फार गरजेचं आहे, आणि त्यातल्या त्यात NIS आणि तज्ज्ञ असणं फार गरजेचं आहे. आज आपण बरेचसे बघतो अर्ध्या अळकुंडानं पिळू झालेले गल्ली बोळात कोचेस आहेत. कोणी उठतं आणि कोचिंग सुरू करतं आणि ते मिळत नाही यश म्हणून मग कुठलं औषध कुठलं स्टेरॉइड काय काय करून ते खेळाडू बाद करून टाक आणि हे अतिशय वाईट आहे. त्यासाठी पालकांनी खेळाडूंनी जागरूकतेनं त्याच्याकडे पाहणं

0: गरजेचं आहे.
1: हो, अगदी हाच प्रश्न मी विचारणार होते तुम्हाला याच संदर्भाने, कारण सुरुवातीला पण उल्लेख आला की खेळाचा सराव सुरू केल्यापासून जवळजवळ 6-7 वर्ष तुम्ही संयमानं जर तेवढे कष्ट केले, नियोजनबद्ध पद्धतीनं जर तुम्ही सराव केला, तर तुम्हाला एक घवघवीत यश मिळू शकतं, ओळख मिळू शकते एक चांगला ॲथलीट म्हणून. आत्ता आजकाल इन्स्टंट, सगळंच इन्स्टंट पाहिजे असतं, सगळं रॅपिड पाहिजे असतं, मग ते यश असू दे, नाव लौकिक असू दे किंवा आपलं हेल्थ. तर मग याच एका वेळामुळे आजची तरुणाई जी आहे ती सप्लिमेंट्सच्या मागे लागली आहे, तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे. तर हे यापासून त्यांना परावृत्त करण्यासाठी तुम्ही काय उपाय काही सांगू शकाल का?
0: निश्चितच मी यासाठी हेच सांगतोय की सडनली किंवा इन्स्टंट काही मिळत नाही, जे मिळतं ते क्षणिक असतं. आज तुम्ही कुठेही गेलात, जर एखादं फळ असेल काही असेल, त्याला ठराविक कालावधीच लागतो तेवढ्यात ते वर येण्यासाठी, उगून येणार त्यानंतर फळ लावणार तेवढा खरा. तसंच हे मैदानी खेळातील कमीत कमी 6 वर्ष, मी मैदानी खेळाचं सांगतोय, इतर खेळामध्ये देखील त्यांना प्रेस कमी असतील, पण मैदानी खेळाला जास्त आहे. कारण त्याच्यात तुमची फ्लेक्झिबिलिटी, तुमचं कोऑर्डिनेशन, तुमचं इंड्युरन्स, तुमचं बेसिक इंड्युरन्स, तुमची स्ट्रेंथ, तुमचं स्पीड इंड्युरन्स, ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलप व्हायला कमीत कमी 6 वर्ष लागतात. मग काही गोष्टीत हे सप्लिमेंटरी घेऊन होतंय म्हणून माझं शरीर बलदंड होते, माझे फोरआर्म्स, माझे काप्स, माझे बायसेप, माझे ट्रायसेप हे सगळं वाढते म्हणून ते ज्या आहारी जातात, लवकर वेट ट्रेनिंग करतात आणि त्याच्यातून सप्लिमेंट घ्यायचा त्यांना नाद लागतो. आणि आज बाजारात त्याचा गाजावाजा जास्त आहे, परंतु हे सप्लिमेंट घेत असताना चुकीच्या पद्धतीने घेतल्यामुळं त्या खेळाडूचा ऱ्हास होतो, नको ते त्यांना आजार होतात. इवन आज आपण ऐकतोय की कमी वयामध्ये बऱ्याच जणांना हार्ट अटॅक आलेला आहे, बऱ्याच जणांना पॅरालिसिस होतोय, बऱ्याच जणांना नको त्या गोष्टी होतात. ह्या हे जे फूड्स आहे ज्या शरीराला आपणाला चालत नाही, त्या वातावरणात चालत नाही, ते फूड्स आज बाहेर देशामध्ये काय काय घेतात करतात, परंतु त्याच्यावर उपाय काय, इलाज काय, ते दुसरं शोधून त्याला ते कॉन्ट्रावर्सी करतात. पण आपल्याकडं नाही, फक्त ते सप्लिमेंट घेतलेलं तेवढं पाहतात आणि ते घेऊन त्यांचा ते स्वतःचा ऱ्हास होतो, त्याच्यातून रिझल्ट काय येत नाही, तेवढ्यापुरतं तब्येत बरं वाटतं, सगळं वाटतं, आणि त्याचा निश्चितच त्यांना भयंकर त्रास होतो. आणि ह्याच्यापासून लांब राहणं गरजेचं आहे. रेग्युलर आपलं जे खाणं आहे त्यात तुम्ही वाढवा. तुम्ही फळं आपल्याकडे जे अवेलेबल आहेत, फळं केळी 4 तिथं 8 खा. आज मोसंबी आहे, तुम्ही ते भरपूर खा. पपई मिळते आपल्यात, ते खा. चिक्कू मिळतात, ते खा. चिक्कू 50 रुपये किलो आणि ते सप्लिमेंट 6000 किलो, त्याच्यात चिक्कू भरपूर येतील, ते खा ना. दूध मिळते आपल्याकडं, दूध या ठिकाणी आपला 50-60 रुपयामध्ये लिटर मिळतं दूध, त्याच्यात ते मिक्स करून खा. हे म्हणजे हे त्या सप्लिमेंटपेक्षा हे फार चांगलं आहे.
1: बरोबर,
0: एवढंच मी सांगू इच्छितो.
1: सर, पराभवामुळे खचून गेलेल्या खेळाडूला पुन्हा मैदानामध्ये उभं करण्यासाठी आपण काय करता?
0: हा, हे फार महत्वाचं आहे. मी माझ्या खेळाडूंना सुरुवातीला लवकर यश शक्यतो मी येऊन देत नाही म्हणून मी काय त्यांना अडवत नाहीये, परंतु त्यांना त्या त्या स्टेपला काही गोष्टी त्या कोचिंगमधल्या असतात, ते त्यांना टिप्स देत नाही की त्यांना सर आहोन ठीक आहे, तो जेवढा परफॉर्मन्स आला ना ठीक आहे, या वेळेला ठीक आहे, पुढच्या वेळेला पण थोडं वाढव्या, असं करत त्यांना त्यांचं पूर्ण एज त्यांच्यावर त्या टेक्निकवर मास्टर की येईपर्यंत त्याला ऑलआउट परफॉर्मन्स मी घेत नाही. कारण ह्या मुलांना, आजकाल मुलांना पराभव पचवता येत नाही.
1: बरोबर,
0: मुलांच्या बरोबर पालकांना देखील पराभव पचवता येत नाही. कारण पालकांमधले लागलेले कॉम्पिटिशन, हे जे क्लास, परत हे शाळा, आणि त्यात लागलेले माझ्या मुलाला 1.5 टक्के, मला 1.5 टक्के, तो असं करतो तसं करतो, ह्या पालकांमधील जे कॉम्पिटिशन आहे, त्या पालकांना मी बऱ्याच वेळा सांगतो, मुलांना पण सांगतो, आणि त्या त्या वेळात एकदा यश माझा या लागला, म्हणजे माझ्या खेळाडूंचं यश या लागलं, ते मागं फिरून कधी जात नाहीत, त्यांना पठरावस्था कधी येत नाही आहे. आणि ह्या मुलांना जे इतर खेळातले खेळ बंद करतात, ठराविक स्पोर्ट्समध्ये ठराविक ठिकाणी गेल्यानंतर एक पठरावस्था येते आणि त्या पठरावस्थेतून वर्कच जाय त्या बऱ्याच कोचेसना माहीत नसतं, खेळाडूंना माहीत नव्हतं. मग ते खेळाला दोष देतात, मैदानाला दोष देतात, त्या खेळाला दोष देतात, असंच झालं, पालकांना दोष देतात आणि ते फ्रस्ट्रेशनमध्ये जातात आणि तिथं खेळाचा ऱ्हास होतो.

0: हे फार महत्वाचं आहे. म्हणून पठरावस्थेमध्ये त्या खेळाडूला जाऊच द्यायचं नाही हे मी काळजी घेतो.
1: बर बर बर. आणि आता पालकांचा सुद्धा उल्लेख झाला, पालकांचा सुद्धा खेळाडूंवर दबाव असतो. जसं तुम्ही म्हणालात की त्यांच्या सुद्धा स्पर्धा असते आणि पालकांच्या सुद्धा कधी कधी अवास्तव अपेक्षा असतात आपल्या पाल्याकडून, तर या बाबतीत तुम्ही पालकांना काय समुपदेशन कराल?
0: यस, तर मी बऱ्याचशा पालकांना, बरेचसे पालक आपापल्या व्यापातून येत नाहीत पण 8 दिवसातनं 10 दिवसातनं येऊन भेटा म्हणून सांगतो. असा सराव त्यांना दाखवतो, त्यांचं काय चाललंय काय नाही ते बघतो, त्यांचं खाणं काय विचारतो. आज मी इथं, आपण एक लेडीज आहात आणि बरेचसे पालक ऐकत असतील, त्याच्या आधी मी आव्हान करतो, बऱ्याचशा महिला पालकामध्ये अजूनही वेगवेगळे असे दबाव आहेत की जे डॉक्टरांच्या आधीच ते नाही आता मुलगी वयात आली तिला आता बंद केलं पाहिजे असे कन्सेप्ट काय अजून पालकांच्या मध्ये. आणि ते ग्राउंडला त्या पालकांना मी समजावून सांगतो, ते पालक लवकर गृहित धरत नाहीत. मग तुम्ही तुमचे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जा म्हणतो, त्यांच्याशी चर्चा करा. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सर्व नैसर्गिक आहेत, ह्याला कुणी अडवू शकत नाही काय नाही, आणि त्याच्यावर आपणाला मात करायचं आहे. त्यासाठी पालकांनी, विशेष करून महिला पालकांनी सतर्क राहणं फार गरजेचं आहे. आणि आज जेवढे आंतरराष्ट्रीय खेळाडू झाले, महिला खेळाडू झाले, मी मार्टिना नोंदलुतराचं मी उदाहरण देतो, मला माहित आहे मी एक कोच आहे, मला त्या कोचिंग क्षेत्रात 45 वर्ष झाली, ते देखील पिरियड चालू असताना तिनं मोठी ग्रँडस्लॅम जिंकलेली आहे मार्टिना, हे तिनं स्वतः त्यावेळेला मुलाखतीतून सांगलेलं आहे. पण ते नैसर्गिक आहे, त्याला कोण नाही, पण त्याच्यावर ओट टेक करणं आणि ते असताना देखील आपला सराव न चुकवणं आणि आपण सराव करून त्याच्यावर मात करणं हे गरजेचं आहे, काय चुकीचं काहीच नाही. पण त्याच्यावर काहीतरी अघोरी कृत्य डॉक्टरांच्या विदाउट सल्ल्यांकडनं हे चुकीचं आहे.
1: बर बर.
0: असे देखील काही केसेस माझ्यापर्यंत काही खेळाडूंचे आलेले आहेत आणि त्यांच्यावर योग्य सल्ला घेऊन ते देखील निरसन झालेलं आहे. म्हणून महिला पालकांनी आणि सर्व पालकांनी जागरूक राहणं, आपला पाल्य काय करतो काय नाही कुठं आहे हे गरज त्याच्याकडून अपेक्षा न करता आपण त्याच्यासाठी काय करायचं हे तुमचं कामच आहे, कर्तव्यच आहे, हे करणं गरजेचं आहे. म्हणून मला ग्राउंडवर, मैदानावर जेवढं मुलांना सराव करायचा आहे तेवढंच ह्या पालकांना समजावण्यात देखील माझा बराचसा वेळ जातो.
1: अगदी.
0: आणि हे आज गरज आहे.
1: बरोबर.
0: आणि पालकांनी जागरूकतेनं ग्राउंडवर आपल्या प्रशिक्षकाकडे जाऊन हे माहिती आहे की नाही हे विचारणं देखील गरजेचं.
1: अगदी.
0: हा,
1: म्हणजे एक प्रशिक्षक म्हणून जी भूमिका तुम्ही पार पाडताय त्याचबरोबर पालकांचे पालक होण्याची जबाबदारी सुद्धा तुमच्यावर आहे, ती सुद्धा तुम्हाला निभावून न्यावी लागते.
0: निश्चित.
2: श्रोते हो, आज बी पेरलं की लगेचच उद्या त्याचं मोठं झाड होऊन आपल्याला फळं मिळत नाहीत हे जसं खरंय, त्याचप्रमाणे सातत्यपूर्ण सुयोग्य असा सराव हा त्या खेळाडूला त्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवून देत असतो. त्यासाठी इतर काही चुकीच्या शॉर्टकट्सचा विचार सुद्धा करू नये हेच आजच्या भागातून आपण जाणून घेतलं. एथलीट आणि मैदानी खेळाचे प्रशिक्षक श्रीयुत एस एल पाटील सर यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. या मुलाखतीचा तिसरा भाग आम्ही आता प्रसारित केला. श्रोतेहो, याच मुलाखतीचा अंतिम भाग ऐकण्यासाठी भेटूया क्रीडांगण या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांच्यासह मला दीपा तेलंगला निरोप द्या. नमस्कार.

0: साधनसर्गम यांच्या आवाजात शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला सलील चौधरी यांचं संगीत होतं.
1: लवकर टिफिन पॅक करा राजू. मोबाईल सोड.
2: अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे. आला लगेच कॉल करतो.
1: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबर वरून पैशांची फसवणूक करतात.
2: मग योग्य नंबर
1: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
2: तुम्ही तर वाचवलं ताई.
1: कामापासून नाही.
3: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
4: घरकाम, बागकाम, साफसफाई, खरेदी, आजारपण सगळं सांभाळणारी सक्षम गृहिणी.
5: छोट्या छोट्या व्यवसायापासून केलेली सुरुवात असो की नोकरीतील मोठमोठ्या पदांवरील यशस्वी कारकीर्द.

0: तर प्रत्येक मैत्रीण चोखपणे पार पाडतेच.
1: प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी हितगुज साधणारा आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रम
0: वनिता मंडळ. तिचं खरं अस्तित्व जाणून घेऊयात दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी 12 वाजता
2: महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून. जरूर ऐका वनिता मंडळ.

सौमित्र यांची रचना आपण ऐकलीत. गायक आणि संगीतकार मिलिंद इंगळे. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: बाबा कॉलेजची फी जास्त आहे.
1: बेटा
2: आठवते बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
1: दोन वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
3: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा, खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल
0: कुठे
3: ऍडमिशन घ्यायला, खातं झालं ऍक्टिव्ह.
4: आरबीआय सांगते
5: जाणकार बना सतर्क रहा.
6: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
7: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
8: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाईश नक्की कळवा.
7: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
6: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: अनुराधा पोडवाल, श्रीधर फडके यांच्या स्वरात शिरीष देशपांडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत श्रीधर फडके यांचं होतं. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.

स्वप्नील बांदोडकर आणि सायली यांच्या आवाजात मिलिंद वासुदेव यांनी संगीतबद्ध केलेलं अतुल वाघ यांचं गीत आपण ऐकलं. भावधारा कार्यक्रमात शेवटी अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं सौमित्र यांचं गीत. स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

ऐकूया मराठी चित्रपट संगीत कार्यक्रमात सुरुवातीला आनंदाचे झाड चित्रपटातलं साधना सरगम यांनी गायलेलं गीत, रचना विजय कुबळेकर यांची, संगीत आहे अशोक पत्की यांचं.

0: साधना सरगम यांच्या आवाजात आनंदाचे झाड या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं.
1: आजचा भारत नव्या उद्योगांचा भारत. उद्योगातील नवे प्रवाह, रोजगाराच्या संधी आणि प्रेरणादायी अनुभव उद्योग जगत या कार्यक्रमात. भेटूया अशा व्यक्तींना ज्यांनी संकटातून संधी निर्माण केली आणि बदललं उद्योग विश्वाचं चित्र. उद्योग जगत दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 kHz वर, FM वाहिनी 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.

कुणाल गांजावाला आणि सहकाऱ्यांच्या आवाजात दासू वैद्य यांचं गीत आपण ऐकलं, सावरखेड एक गाव या चित्रपटासाठी या गीताला अजय अतुल यांचं संगीत होतं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी नेहा राजपाल यांच्यासोबत कुणाल गांजावाला गीत गात आहेत शुभमंगल सावधान या चित्रपटातलं. रचना आहे प्रवीण दवणे यांची, संगीत अनिल मोहिले यांचं.

0: शुभंगर सावधान या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10:16 झाली आहेत. ऐकूया सामुदायिक गायन पाठ.
1: नमस्कार, आज आम्ही आपल्याला एक मराठी गीत शिकवणार आहोत. हे गीत लिहिलंय सुप्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांनी आणि या गीताला संगीत दिलंय शरद करमरकर यांनी. मुलांना

0: आपलं झाडाफुलांशी निसर्गाशी किती जवळचं नातं आहे, किती जवळचा संबंध आहे हे या गीतातून आपल्याला सांगितलंय. मुलांना तुम्हाला माहितीच आहे की हल्ली वृक्ष संवर्धनाचं महत्व आपल्याला नेहमीच सांगितलं जातं, पटवून दिलं जातं. वृक्ष आपल्याला त्यांच्या जवळचं सगळं काही देऊन मानव जातीची सेवा करत असतात. पर्यावरणाचं संतुलन हे वनसंपदेमुळे राखलं जातं, म्हणूनच वृक्ष आपल्या जीवनात महत्वाची भूमिका बजावत असतात. तेव्हा चला तर मुलांनो, सगळ्यात आधी हे गीत लिहून घ्या बरं.
1: हे एक झाड आहे,
2: हे एक झाड आहे,
1: याचे माझे नाते,
2: याचे माझे नाते,
1: वाऱ्याची एकच झुळूक,
2: वाऱ्याची एकच झुळूक,
1: दोघांवरून जाते,
2: दोघांवरून जाते,
1: मला आवडतो,
2: मला आवडतो,
1: याच्या फुलांचा वास,
2: याच्या फुलांचा वास,
1: मला आवडतो,
2: मला आवडतो,
1: याच्या फुलांचा वास,
2: याच्या फुलांचा वास,
1: वासामधून दरवळणारे,
2: वासामधून दरवळणारे,
1: जाणीव ओले भास,
2: जाणीव ओले भास,
1: वासामधून दरवळणारे,
2: वासामधून दरवळणारे,
1: जाणीव ओले भास,
2: जाणीव ओले भास.
0: इथे पहिलं कडवं पूर्ण झालंय, आता दुसरं कडवं.
1: मातीचे झाड,
2: मातीचे झाड,
1: झाडाची मी,
2: झाडाची मी,
1: मातीचे झाड,
2: मातीचे झाड,
1: झाडाची मी,
2: झाडाची मी,

0: याचा पानावरचा रेषा,
1: याचा पानावरचा रेषा
0: माझ्या तळहाती,
1: माझ्या तळहाती
0: याचा पानावरचा रेषा,
1: याचा पानावरचा रेषा
0: माझ्या तळहाती,
1: माझ्या तळहाती।
2: झालं दुसरं कडवं लिहून, आता तिसरं कडवं लिहून घ्या।
0: पहिल्यानेच याची,
1: पहिल्यानेच याची
0: मोहरताना फांदी,
1: मोहरताना फांदी
0: पहिल्यानेच याची,
1: पहिल्यानेच याची
0: मोहरताना फांदी,
1: मोहरताना फांदी
0: ठेवली होती,
1: ठेवली होती
0: बाळगाणी,
1: बाळगाणी
0: ठेवली होती,
1: ठेवली होती
0: बाळगाणी,
1: बाळगाणी
0: याचा कटी खांदी,
1: याचा कटी खांदी।
2: आता शेवटच्या कडव्याकडे वळूया।
0: कधीतरी एके दिवशी,
1: कधीतरी एके दिवशी
0: मीच झाड होईन,
1: मीच झाड होईन
0: कधीतरी एके दिवशी,
1: कधीतरी एके दिवशी
0: मीच झाड

0: जुने गाणे गाईन,
1: जुने गाणे गाईन,
0: पानांमधून ओळखीचे,
1: पानांमधून ओळखीचे,
0: जुने गाणे गाईन,
1: जुने गाणे गाईन।
2: मुलांनो, इथं हे गीत पूर्ण झालंय। आता आपल्याला हे गीत कसं गायचं हे स्वतः शरद करमरकर शिकवणार आहेत।
0: इस गीत का ताल है केहरवा। कौन सा ताल है?
1: केहरवा।
0: केहरवा ताल की

0: तर मुलांनो, आता तुम्ही हे गीत नीट शिकलात आणि व्यवस्थित गायलात सुद्धा, तेव्हा आता नेहमी हे गीत म्हणत राहा आणि आपल्या मित्रांनाही शिकवा. समजलं? नमस्कार.
1: सामुदायिक गायन पाठ हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण मध्यमधारी 249.8 MHz अर्थात 1251 KHz आणि एफ एम बँडच्या 100.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
1: सकाळचे 10:30 आणि 28 सेकंद झालेत. ऐकूया NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

गाजारे मेरा दिल या कार्यक्रमात रसिक श्रोते हो आपलं स्वागत आणि माझा शशांक लिमयेचा आपल्याला नमस्कार. आजच्या कार्यक्रमात दाक्षिणात्य कलाकारांच्या विषयी मी आपल्याशी बोलणार आहे, ज्यांनी हिंदी चित्रपटांच्या दुनियेमध्ये आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलं आणि आपल्या सुस्वरांनी हिंदी चित्रपटातील गीतांना एक वेगळाच लहेजा प्राप्त करून दिला. काट्यश्री जोसेफ यशुदास अर्थात सुप्रसिद्ध पार्श्वगायक यशुदास हे नाव ऐकलं की अनेक भावपूर्ण गीतांचा एक गीतपट आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. 10 जानेवारी 1940 रोजी कोची केरळ इथं यशुदास यांचा जन्म झाला. त्यांचे वडील उत्तम मल्याळम गायक होते. वडिलांच्याकडून सुरुवातीचं संगीताचं शिक्षण यशुदास यांनी घेतलं. 1955 पासून आजपर्यंत विविध गाण्यांच्या माध्यमातून रसिकांच्या समोर ते आलेले आहेत. अत्यंत तरल आणि सुंदर आवाजाची निसर्गदत्त देणगी लाभलेले हे यशुदास. अनेक कलाकारांना त्यांनी पार्श्वगायन करून साथ दिलेली आहे.

हिंदी, मल्याळम, तमिळ, तेलुगू या भाषेत अनेक गाणी गायलेली आहेत. भारत सरकारचा पद्मश्री, पद्मविभूषण, पद्मभूषण तसंच फिल्मफेअर पुरस्कार, राष्ट्रीय फिल्म पुरस्कार अशा पुरस्कारांनी ते सन्मानित झालेले आहेत. राज्य शासनाच्या पुरस्कारावर तर 43 वेळा त्यांचं नाव कोरलं गेलंय. 1983 साली मुंदरम पिराई या तमिळ चित्रपटाचा एक रिमेक आला होता, ज्याचं लेखन आणि दिग्दर्शन बालू महेंद्र यांचं होतं. एक सर्वांग सुंदर असा चित्रपट अतिशय गाजला तो यातील कलाकार श्रीदेवी आणि कमल हसन यांच्या नैसर्गिक अभिनयानं. गुलजार यांची गीतरचना, इलाई राजा या बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या नवोदित संगीतकाराचं संगीत आणि अर्थात आवाज, जादुई आवाज यशुदास यांचा.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
3: भारतीय सिनेमा अनेक कलाकारांनी समृद्ध केलाय. पार्श्वगायक, अभिनेता, संगीत दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून जे लोकप्रिय झाले, सर्वश्रेष्ठ पार्श्वगायनाचे राष्ट्रीय पुरस्कार ज्यांना 6 वेळा प्राप्त झाला, तेलुगू सिनेमासाठी आंध्र प्रदेश सरकारचा नंदी पुरस्कार 25 वेळा मिळवण्याचा मान ज्यांना मिळाला ते म्हणजे श्रीपती पंडित राधुल्य बालसुब्रमण्यम अर्थात SP बालसुब्रमण्यम. 16 भारतीय भाषांत अनेक गाणी गाणारे SP यांना 2012 साली गिनीज बुकनं पुरस्कार देऊन सन्मानित केलं. 1966 साली तेलुगू चित्रपटासाठी प्रथम गायन केलं. हिंदी चित्रपटात त्यांचं पदार्पण झालं ते एक दुजे के लिए या चित्रपटातून.

एस पी बालसुब्रमण्यम यांचा काळ म्हणजे 1970 काळ, त्यांची बहीण जानकी, संगीतकार इलाईराजा या त्रिकुटांनी गाजवला. बॉलिवूडमध्ये मैने प्यार किया, हम आपके है कौन, चेन्नई एक्सप्रेस अशा चित्रपटात अनेक गाणी एस पीनी गायलेली आहेत. ती आज देखील ऐकताना आपल्याला खूप आनंद देऊन जातात.

0: सातारा इंद्रजीला कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglyakashwani@gmail.com. sanglyakashwani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार, आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
0: सुस्वरांची देणगी लाभलेल्या गायिका हिंदी चित्रपटामध्ये ज्या नावारूपाला आल्या त्या म्हणजे कविता कृष्णमूर्ती. शारदा हे त्यांचं मूळ नाव. एका तमिळी परिवारात त्यांचा जन्म झाला. प्रतिमा भट्टाचार्य यांच्याकडून त्यांनी संगीताचं शिक्षण घेतलं. त्याचबरोबर रवींद्र संगीतही त्यांनी आत्मसात केलं, ते सुरुमा बासू यांच्याकडून. भारतीय शास्त्रीय संगीताचे धडे कविता कृष्णमूर्ती यांनी बलरामपुरी यांच्याकडून घेतले. वयाच्या 8व्या वर्षी कविता यांनी एका संगीत स्पर्धेत भाग घेतलेला होता, त्याच्यामध्ये त्यांना सुवर्णपदक प्राप्त झालं. मुंबई इथं महाविद्यालयीन शिक्षण घेताना 1971 साली सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार हेमंत कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली लता मंगेशकर यांच्यासोबत सहगायनाची संधी त्यांना मिळालेली होती. मन्नाडे यांनी एका जिंगलसाठी पार्श्वगायन करण्याची संधी देखील कविता कृष्णमूर्ती यांना दिली होती.

हेमामल्ली यांची आई जया चक्रवर्ती आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीशी कविता कृष्णमूर्ती यांची ओळख करून दिली. त्यानंतर प्यार झुकता नाही या चित्रपटासाठी गायलेलं त्यांचं पहिलं सुपरहिट गाणं ठरलं.

सुप्रसिद्ध गायक हरिहरन यांनी गायलेली गाणी, त्यातून एक विशिष्ट गायकी आपल्याला दिसते. त्यांच्या गाण्यातून डकवणारा दाक्षिणात्य ढंग रसिकांना वेड लावणार आहे. कर्नाटकी शास्त्रीय संगीत आणि उत्तर हिंदुस्थानची गझल या दोन भिन्न सांस्कृतिक संस्कारांच्यामुळे त्यांचा आवाज वैशिष्ट्यपूर्ण ठरलाय. झपाट्यानं प्रगती करणारं संगीत हरिहरन यांनी आत्मसात केलं आणि त्यातलं सत्व जपलं असं म्हणायला हरकत नाही.

श्रोतेहो ऐकूया जागतिक नेत्रदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम नेत्रदान अलौकिक दान. सहभाग आहे नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर आशिष होलानी यांचा.

नमस्कार श्रोते हो, जागतिक नेत्रदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, नेत्रदान हे सर्वात मोठं दान मानलं जातं. रंग जगाचे सारे पाहू दे त्यांनाही, नेत्रदान हे श्रेष्ठ दान विसरू नका कधीही. दरवर्षी 10 जून हा जागतिक नेत्रदान दिवस किंवा दृष्टीदान दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश नेत्रदानाचं महत्व पटवून देणं, मृत्यूनंतर नेत्रदान करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणं आणि अंधत्वाच्या समस्येबद्दल समाजात जनजागृती निर्माण करणं हा आहे. सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 10 जून हा दिवस नेत्रदान दिवस म्हणून पाळला जातो. विकसनशील देशांमध्ये अंधत्व ही एक मोठी सार्वजनिक आरोग्य समस्या आहे. श्रोते हो, एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे किमान 2 दृष्टीहीन व्यक्तींना दृष्टी मिळू शकते, ज्यामुळे त्यांचं जीवन सुंदर आणि सुखकर होऊ शकतं. नेत्रदान हे एक महान सामाजिक कार्य आहे, जे मृत्यूनंतरही इतरांना नवीन जीवन देऊ शकतं. श्रोते हो, जागतिक नेत्रदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम

0: आत्मात नेत्रदान अलौकिक दान या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर आशिष होलानी यांना. डॉक्टर आशिष होलानी हे छत्रपती संभाजीनगर इथं गेल्या 15 वर्षांपासून नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर आशिष होलानी, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार स्मिता मॅडम.
0: डॉक्टर, आज आहे जागतिक नेत्रदान दिन, तर त्यानिमित्तानं आज आपण नेत्रदान अलौकिक दान या विषयावर बोलणार आहोत. तर सगळ्यात पहिले मला हे जाणून घ्यायला आवडेल की नेत्रदान म्हणजे नेमकं काय बरं?
1: यामध्ये सांगायचं म्हणजे नेत्रदान किंवा त्याला दृष्टिदान असं म्हणतात, म्हणजे मृत्यूनंतर

0: किकदान या विषयावर बोलणार आहोत, तर सगळ्यात पहिले मला हे जाणून घ्यायला आवडेल की नेत्रदान म्हणजे नेमकं काय बरं?
1: यामध्ये सांगायचं म्हणजे नेत्रदान किंवा त्याला दृष्टीदान असं म्हणतात, म्हणजे मृत्यूनंतर आपल्या डोळ्यातील जी काळी बाहुली असते, जो काही पारदर्शक पडदा आहे, त्याला इंग्रजीमध्ये कॉर्निया सुद्धा म्हणतात, तो पारदर्शक पडदा बाहुली दान करणे, जेणेकरून अंध व्यक्तीला दृष्टी मिळू शकेल.
0: हे नेत्रदान आणि संपूर्ण डोळा प्रत्यारोपण याच्यामध्ये काय फरक आहे बरं?
1: नेत्रदानात संपूर्ण डोळा दुसऱ्या व्यक्तीला लावला जात नाही, तर फक्त बाहुलीचा किंवा डोळ्याचा जो पारदर्शक पडदा आहे कॉर्निया हा प्रत्यारोपित केला जातो. संपूर्ण डोळा प्रत्यारोपण करण्याची वैद्यकीय सुविधा सध्या तरी उपलब्ध नाही.
0: डॉक्टर, नेत्रदान करण्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे, म्हणजे कोण नेत्रदान करू शकतं?
1: यामध्ये कोणत्याही वयाची स्त्री किंवा पुरुष व्यक्ती नेत्रदान करू शकते. वयाची काही अट नसते. चष्मा लावणारे, मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेले, मधुमेह किंवा रक्तदाब असलेले रुग्णही नेत्रदान करू शकतात. फक्त एड्स, हिपॅटायटीस बी किंवा हिपॅटायटीस सी, रेबीज किंवा रक्ताचा कर्करोग, रक्ताचा कॅन्सर असलेले व्यक्ती नेत्रदान करू शकत नाहीत. किंवा ज्यांना फार मोठ्या गंभीर रक्ताच्या इन्फेक्शनमुळे, त्याला सेप्सिस म्हणतात, त्यामुळे जर निधन झाले असेल तर ते लोक नेत्रदान करू शकत नाहीत.
0: साधारणतः मृत्यूच्या किती वेळानंतर नेत्रदान केलं जातं?
1: मृत्यूनंतर साधारणतः 4 ते 6 तासाच्या आतमध्ये नेत्रदान करणे आवश्यक असते. पण जर तो कालावधी थंडीच्या दिवसांचा असेल, जिथे तापमान कमी असतं, शरीरातल्या पेशी थोड्याशा त्यांची रिएक्शनही कमी असते, तर त्यावेळेच्या त्या तापमानामध्ये 8 ते 10 तासांपर्यंत पण नेत्रदान करू शकतात.
0: म्हणजे वातावरणानुसार ह्याचा वेळ बदलू शकतो.
1: हो
0: डॉक्टर, मग ह्या नेत्रदानाची प्रक्रिया कशी पार पडते?
1: इच्छुक असतील नेत्रदान करण्यासाठी किंवा त्यांचे नंतर नातेवाईक असेल, तर त्यांना हा मोठा प्रश्न पडतो की ही प्रक्रिया कशी पार पडते, नेत्रदान केल्यानंतर त्याचा व्यवस्थित उपयोग होईल नाही होईल. तर या प्रक्रियेमध्ये सर्वात मोठी महत्वाची गोष्ट आहे की मृतदेह हलवायची गरज नसते. बऱ्याच नातेवाईकांना हे असतं की मग आता मृतदेह आम्ही कुठे न्यावा, मग नेत्रदान कसं करणार, काय करणार. तर सर्वात अगोदर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर जवळच्या नेत्र पिढीला तात्काळ कळवावे लागते. डॉक्टरांची टीम किंवा त्यांचे जे काही ट्रेन्ड डॉक्टर्स असतात, असिस्टंट असतात, त्यांची टीम घरी किंवा त्या रुग्णालयात येते व 10 ते 15 मिनिटात ते काळे बुबुळ किंवा पारदर्शक पडदा, ज्याला कॉर्निया म्हणतात, हे काढून घेतात. आणि यामुळे चेहऱ्यावर कोणतीही विकृती येत नाही. ह्याच्यानंतरची पुढची प्रक्रिया म्हणजे संकलन. नेत्रदान झाल्यानंतर ज्याला संकलन म्हणतात, संकलन म्हणजे ते साठवणे. तर नेत्रदान झाल्यानंतर त्या दान केलेल्या पारदर्शक पडद्याची त्या हॉस्पिटलमध्ये किंवा नेत्र पिढीमध्ये पूर्णपणे तपासणी केली जाते. त्याला आम्ही सेग्रिगेशन म्हणतो, म्हणजे ते कोणत्या व्यक्तीला कोणत्या बुबुळाच्या बिमारीसाठी कामाला येतं हे सगळं त्याला तपासणी केली जाते. त्यानंतर प्रिझर्वेशन, म्हणजे ते साठवले जातात, ते त्याचे विशिष्ट पद्धतीचे, त्याला आपण मीडिया म्हणा किंवा काही द्रव असतात, ज्यामध्ये हे नेत्र साठवून त्यांना त्या आय बँक मध्ये ठेवले जातात व ते जशी पेशंटची गरज असते, जिथे कुठे भारतामध्ये किंवा त्या त्या राज्यामध्ये गरज पडते तिथे ते पाठवले जातात. तर ते 2 ते 3 महिन्यापर्यंत त्याला साठवण करून ठेवता येतं. आणि ही सगळी प्रक्रिया आय बँक नेत्र पिढी या ठिकाणी पार पडते. आणि त्यानंतर ट्रान्सप्लांट, म्हणजे जो नेत्रदाता असतो त्याला डोनर म्हणणार, आणि ज्या पेशंटला ते अवयव प्रत्यारोपण होतात त्याला रिसिपियंट, म्हणजे तो स्वीकारणारा जो माणूस आहे, तर त्याला प्रत्यारोपण त्या हॉस्पिटलमध्ये नेत्ररोग तज्ञांच्या सानिध्यात हे सगळं ऑपरेशन करून ते ट्रान्सप्लांट करतात.
0: डॉक्टर, असं होऊ शकतं का की म्हणजे एखाद्या परिस्थितीमध्ये नेत्रदान स्वीकारलं जात नाही, अशी काही परिस्थिती असते का?
1: हो, जरूर असते. जर एखाद्या व्यक्तीला एड्स किंवा HIV असेल किंवा कावीळ, ज्याला हिपॅटायटीस बी, हिपॅटायटीस जी, जे रक्ताने संक्रमित होणारे आजार आहेत, रक्ताचा कर्करोग आहे, धनुर्वात आहे, रेबीज आहे, किंवा जसं रक्ताचं फार मोठे इन्फेक्शन शरीरात झालेलं आहे, असे जर रोग असतील, असे हे जर संसर्गजन्य रोग असतील, तर नेत्रदान स्वीकारले जात नाही किंवा ह्या व्यक्ती नेत्रदानासाठी पात्र ठरत नाहीत.
0: डॉक्टर, कधी असंही होत असेल की एखाद्या व्यक्तीने समजा आधीपासूनच इच्छापत्र लिहून ठेवलेलं असेल की मला नेत्रदान करायचं आहे, आणि जेव्हा ते व्यक्ती मृत पावते तर त्यावेळेस त्याला त्यापैकी एखादा आजार झालेला असेल, तर अशा वेळेला त्या व्यक्तीचं नेत्रदान स्वीकारलं जातं की नाही जात?
1: बरोबर आहे. तर कधी कोणी अगोदरही आपली इच्छा व्यक्त केलेली असते, पण मरणाच्या वेळी त्यांचे जे काही कागदपत्र असतात ते जरूर सगळे तपासले जातात की ह्यांचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झालाय, जिथे कुठे ते ऍडमिट असतील किंवा ते डॉक्टरांचं काही

0: पवित्र असेल त्यानुसार त्याला बघूनच पुढची सगळी प्रक्रिया पार पडते. म्हणजे तुमचं त्याला आपण मराठीत मृत्यूपत्र किंवा डेथ सर्टिफिकेट जे म्हणतो ज्या हॉस्पिटलमधून भेटतं, तर त्याच्यानुसार आपल्याला त्या समोरच्या डॉक्टरांना जे कलेक्शनसाठी आलेले आहेत तर त्यांना ते दाखवणं गरजेचं आहे. आणि ही नातेवाईकांची जबाबदारी असते की त्यावेळेला त्यांना सगळे कागदपत्र दाखवणे, जेणेकरून हे जे काही संसर्गजन्य रोग आहेत तर ते लाभार्थ्याला कळत न कळत जाऊ नयेत.
1: डॉक्टर, आता तुम्ही म्हणाला की कुटुंबियांची सुद्धा जबाबदारी असते की त्यांनी ते वेळेवर कागदपत्र दाखवणं गरजेचं आहे, पण तसंच जर जेव्हा एखादी व्यक्ती आपली इच्छा व्यक्त करते की मला नेत्रदान करायचंय, तर त्यावेळेस कुटुंबातील सदस्यांची परवानगी आवश्यक असते का आणि ती का बरं असते? बरं,
0: हो, जरी एखाद्या व्यक्तीने हयात असताना नेत्रदानाची शपथ घेतली असेल किंवा त्यांनी इच्छा व्यक्त केली असेल, तरी मृत्यूनंतरही प्रत्यक्ष दान करण्यासाठी किंवा प्रत्यक्ष दान करतेवेळी कायदेशीररित्या वारसांची किंवा जवळच्या नातेवाईकांची लेखी संमती असणं अनिवार्य आहे.
1: आणि ती कशासाठी?
0: ती कशासाठी म्हणजे काय की पुढे चालून त्या नातेवाईकांचं काही ऑब्जेक्शन येऊ नये की बाबा आम्हाला न विचारता डोळ्यांचं दान करण्यात आलं. आणि सहसा बऱ्याच वेळेला असंही होतं की ते नातेवाईक त्या डॉक्टरांना किंवा त्या दवाखान्यात चौकशी करतात, विचारतात की आमच्या पेशंटचे डोळे कुणाला प्रत्यारोपण करण्यात आले, कसे करण्यात आले, काय करण्यात आले. तर ते त्यावेळी नातेवाईकांनी फार जास्ती त्यामध्ये पॅनिक न होता किंवा घाबरून न जाता व्यवस्थितपणे सहकार्य करणे की जेणेकरून त्या समोरच्या डॉक्टरांना किंवा नेत्रपेढीच्या तज्ञांना काही डोक्यात प्रश्न न ठेवता ते त्यांचं काम करतात. आणि सहसा असं कुठे काही सांगण्यात येत नसतं की कोणाचे डोळे कोणाला प्रत्यारोपण करण्यात आले काय, तर असं काहीही नसतं. तर त्यामुळे नातेवाईकांनी शांतपणे ह्या सगळ्या प्रक्रियेला मदत करणे आहे.
1: डॉक्टर, आपल्या देशामध्ये नेत्रदानाचं प्रमाण किती आहे आणि समाजात याविषयी काही उदासीनता आहे का? बरं,
0: आपल्या भारतामध्ये तसं पाहायला गेलं तर मागणी आणि पुरवठा म्हणजे गरज तशी आहे बऱ्यापैकी प्रमाणात, मागणी पण जास्ती आहे, पण जो पुरवठा होतो त्या दोघांमध्ये तफावत आहे. भारतात साधारणतः वर्षाला साधारणतः 1,00,000 लोकांना याची गरज असते, म्हणजे ज्यांना बुबळाचे आजार, त्याची बुबळाचे इन्फेक्शन, कधी मार लागणे, कधी बुबळाचे काही जुनी टीक असणे किंवा जन्मजात काही कुणाला प्रॉब्लेम असणे, तर ते 1,00,000 त्याची गरज असते. आणि दरवर्षी 15,000 ते 20,000 लोकांची त्याच्यात भर पडतच असते. ह्या सगळ्या अथक प्रयत्नांमधूनही फक्त 40,000 ते 45,000 पर्यंतच लोक नेत्रदान करतात. त्यामध्ये सुद्धा कामाला येणार आहे, म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीला खरोखरच त्याचा फायदा भेटणार आहे, नेत्र हे 35,000 ते 40,000 कामाला येतात. पण असंही नाही की उरलेले नेत्राचं काय होतं काय नाही, पण ते जे काही जे नेत्र ज्यांची पेशंटची संख्या किंवा त्याची क्वालिटी जर थोडीफार कमी असेल तर ते रिसर्च पर्पजला, काही औषधांच्या रिसर्च पर्पजला किंवा पेशंटच्या रिसर्च पर्पजला ते उरलेले नेत्र कामाला येतात.
1: डॉक्टर, मग याच्यामध्ये आपल्या समाजामध्ये तुम्हाला काय उदासीनता जाणवली? बरं,
0: यामध्ये मुख्यत्वे करून समाजामध्ये बऱ्याच जणांचा उदासीनता किंवा गैरसमज असा आहे की लोकांना नेत्रदानाची भीती वाटते, त्याच्यात संकोच आहे. त्यामध्ये भीती व संकोच असा आहे की नेत्रदान केल्यानंतर चेहरा विद्रूप दिसेल का, परत अंधश्रद्धा अशी आहे की जन्म मृत्यू अवयवदानाचा काही संबंध आहे का, त्याच्यानंतर ही सगळी प्रक्रिया काळजीपूर्वक केली जाते का. काही जणांचं गैरसमज असा आहे की मृत्यू झाल्यावर नेत्रदान केलं किंवा अवयवदान केलं तर आपल्याला परत जन्म भेटत नाही, त्याच्यानंतर डोळे काढल्यानंतर मृत आत्म्याला शांती भेटते का. पण हे सगळे गैरसमज आहेत, कारण की मृत्यू झाल्यानंतर डॉक्टर जागी येऊन हे अवयवदानाचं ते प्रक्रिया पार पडतात. आणि ही प्रक्रिया एवढी व्यवस्थित आहे नेत्रदानाची की जेणेकरून फक्त काळे बुबुळ म्हणा किंवा तो पारदर्शक पडदाच काढला जातो, त्याच्यामुळे चेहऱ्याला काही विद्रुपीकरण येत नाही. आणि डॉक्टर स्वतः ते करत असल्यामुळे नातेवाईकांनाही त्याच्यामुळे काही असं काही घाबरून जायचं काम नाही.
1: डॉक्टर, मगाशी तुम्ही नेत्रपेढ्यांचा उल्लेख केला, तर मग नेत्रदानामध्ये या नेत्रपेढ्यांची भूमिका काय असते? बरं,
0: नेत्रपेढ्यांची खरी भूमिका म्हणजे जे काही डॉक्टरांनी संकलन केलेले जे डोळे असतात ते नेत्रपेढ्यामध्ये सुरक्षित ठेवले जातात. त्यांची नेत्रदान झाल्यानंतर त्या डोळ्यांची व्यवस्थित पूर्णपणे काळजी घेतली जाते.

0: जेणेकरून आम्ही त्यांना सेग्रिगेशन म्हणजे ते डोळे कोणत्या कोणत्या बिमारीसाठी कामाला येऊ शकतात, कोणत्या वयाच्या पेशंटसाठी कोणत्या दान झालेले डोळे कामाला येऊ शकतात, त्यांचा अभ्यास केला जातो व त्यानुसार ते पुढे साठवण केली जाते. हे सगळं काम नेत्रपेढ्यांचं असतं, जेणेकरून त्यांची व्यवस्थितपणे नेत्रदान झालेल्या डोळ्यांची तपासणी करणे, जे गरजू लोक आहेत त्यांची प्रतीक्षा यादी बनवणे व त्या प्रतीक्षा यादीनुसार गरजू रुग्णांपर्यंत किंवा त्या डोळ्यांच्या हॉस्पिटलपर्यंत ते सगळं पोहोचण्याचं ते नेत्रपेढ्या काम करतात.
1: अच्छा डॉक्टर, दृष्टीदानामुळे लाभ झालेल्या व्यक्तींच्या जीवनात नेमके काय काय बदल घडतात, काय सांगाल त्याबद्दल?
0: हो खरंय, अंध व्यक्तीला दृष्टी मिळाल्यामुळे ती मुख्यत्वे ती स्वावलंबी बनते, त्यांचे अंधकारमय जीवन प्रकाशमान होते आणि ती व्यक्ती पुन्हा एकदा समाजाच्या मुख्य प्रवाहात मिसळून आपले आयुष्य सन्मानाने जगू शकते. म्हणूनच म्हणतात ना की नेत्रदान हीच मोठी सार्वजनिक देणगी आहे, जेणेकरून एखाद्या अंध व्यक्तीला ज्याला दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही तो पूर्णपणे जो परावलंबी झालेला आहे तर त्याला एक जरी डोळा आपण नेत्रदान करून त्याचा एक जरी डोळा आपल्याला वाचवता आला तर त्याचं पूर्ण जीवन स्वावलंबी करून आणि त्या व्यक्तीचा जो कॉन्फिडन्स आहे तो त्याला पूर्णपणे आपण वापस आणून देऊ शकतो.
1: डॉक्टर, जेव्हा नेत्रदान एखादी व्यक्ती करती तर त्या जो कोणी नेत्र लाभार्थी असतो मग त्याचं वय आणि शारीरिक परिस्थितीचाही इथे विचार केला जातो का बरं?
0: नेत्रदानाचे जे काही लाभार्थी आहेत त्यांचा शारीरिक परिस्थितीचा विचार म्हणजे त्या माणसाला जे नेत्रदान झाल्यानंतर नेत्रपेढीमध्ये किंवा त्याला आय बँक मध्ये जे डोळे संकलन केले जातात तिथंच त्यांचं वर्गीकरण केलं जातं, त्यांचे मशिनरीद्वारे त्यांच्या आतमधल्या पेशींची संख्या ह्या जे काही तांत्रिक गोष्टी आहेत हे सगळं करून त्याचं वर्गीकरण करून जे लाभार्थी आहेत त्यांची प्रतीक्षा यादी असते, त्यानुसार त्यांची आपण जी क्वालिटी जी म्हणतो नेत्रदान झालेल्या नेत्राची तर त्यानुसार लाभार्थ्याचं वय आणि त्याची शारीरिक परिस्थिती, त्याला कोणत्या बिमारीसाठी त्याला ते वापरायचं आहे हे सगळं लक्षात घेऊनच डॉक्टर लोक त्याच्यावर काम करतात.
1: डॉक्टर, सध्या समाजात विचारसरणी बदलत चालली आहे तर बऱ्याच जणांना त्यांना नेत्रदान करण्याची इच्छा असते तर मग हे जे नेत्रदान करू इच्छिणारे व्यक्ती आहेत तर त्यांनी कुठे संपर्क साधावा बरं?
0: जे लोक नेत्रदान करू इच्छुक असतात त्यांनी आता इंटरनेटचे माध्यम आहे त्याद्वारे गव्हर्नमेंटचे जे कार्यक्रम असतात की जसं नॅशनल प्रोग्राम ऑफ कंट्रोल ऑफ ब्लाइंडनेस त्यावर ते संपर्क साधू शकतात, त्यानंतर जवळचे जे डोळ्यांचे डॉक्टर असतात नेत्रपेढी असते तिथेही संपर्क साधू शकतात, त्यामध्ये नोंदणी करणे ती ऐच्छिक जी असते की हयात असताना व्यक्ती मृत्यूपूर्वी जी आपली इच्छा व्यक्त करून नोंदणी करू शकते किंवा जे नातेवाईक आहेत ज्यांची इच्छा असते की आपल्या पेशंटचे नेत्रदान करणे मग ते त्यासाठी पण ते जवळच्या डोळ्याच्या हॉस्पिटलमध्ये म्हणा किंवा नेत्रपेढी असेल किंवा गव्हर्नमेंटचे जे काही सांकेतिक स्थळ आहे वेबसाईट असतात त्यावरही ते सगळे नंबर्स दिलेले असतात त्यांना ते त्यावर नोंदणी करू शकतात.
1: डॉक्टर, ही दृष्टीदान चळवळ प्रभावी करायची असेल आपल्याला त्यासाठी काय करणं आवश्यक आहे बरं?
0: खरंय, दृष्टीदानाची चळवळ प्रभावी करण्यासाठी आपण स्वतःपासूनच ही गोष्ट पुढे न्यायला पाहिजे. स्वतः प्रथमतः दृष्टीदानाचं ऐच्छिकरित्या आपण त्याची नोंदणी करणे, त्यानंतर शाळा महाविद्यालय इथे आपण माहिती सत्र घेणे, तसेच जे सध्या जास्तीत जास्त सामाजिक माध्यमातून आपल्याला काम करणे जसे जनजागृती करणे, त्यावर नेत्रदानाबद्दलचे जे गैरसमज आहेत ते दूर करणे, ग्रामीण भागात नेत्रपेढ्यांचे जाळे विस्तारीकरण करणे व सार्वजनिक कार्यक्रमातून नेत्रदानांच्या कुटुंबांचा सन्मान करणे, जेणेकरून पुढील जे नेत्रदाता आहेत त्यांना पण हुरहुरीने नेत्रदानासाठी त्यांना प्रोत्साहन मिळेल.
1: डॉक्टर आशिष, जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त आपण श्रोत्यांना काय सांगाल मग आता जाता जाता?
0: जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त सांगायचं म्हणजे मृत्यूनंतर आपले डोळे मातीत मिसळण्यापेक्षा किंवा जळून जाण्यापेक्षा कोणाचे तरी आयुष्य उजळणार असतील तर ते सर्वात मोठे पुण्य आहे. नेत्रदानाची भीती मनात न बाळगता सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प करायला हवा हेच मी आज सांगू इच्छितो.
1: खूप छान डॉक्टर आशिष. डॉक्टर आशिष, आज आपण आकाशवाणीत आलात आणि जागतिक नेत्रदान दिनानिमित्त नेत्रदान अलौकिक दान या विषयावर

0: आपण छान चर्चा केलीत आणि श्रोत्यांना एक छान संदेश दिला त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.
1: धन्यवाद मॅडम.
0: निळ्या नभांगणी पसरला प्रकाश, काहींच्या जीवनी मात्र अंधार खास. काहींना जन्माने तर काहींना कर्माने दूर ठेवले आहे प्रकाशाच्या रंगाने. अंधारे त्यांच्या जीवनी आपण एक आशेचा किरण होऊया. जाता जाता जगातून एक दिवा उजळून जाऊया.

0: जागतिक नेत्रदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम नेत्रदान अलौकिक दान आताच आपण ऐकलात. सहभाग होता नेत्ररोग तज्ञ डॉक्टर आशिष होलानी यांचा. बरे ते श्रोते हो, आता वेळ झाली आहे ती आपला निरोप घेण्याची. तेव्हा मी स्मिता नामदे कार्यक्रमातून आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
1: जागतिक नेत्रदानानिमित्त समन्वित कार्यक्रम नेत्रदान अलौकिक दान आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. यानंतर ठीक 12 वाजल्यापासून आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

गाण्याचा ललितबंध आपण ऐकू शकाल, कुसुमातुनी फुलले सुमन, आणि त्यानंतर विशाखा समिती आणि पॉश कायदा याविषयी ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सूत्रसंचालन केले संज्ञा कुलकर्णी यांनी आणि सादर करते आहेत निलिमा पटवर्धन. ऐकूया वनिता मंडळ.

0: श्रोता मंडळ, या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं, सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आज 10 जून. दरवर्षी हा दिवस दृष्टीदान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश लोकांमध्ये नेत्रदानाचं महत्व पटवून देणं आणि मृत्यूनंतर डोळे दान करण्यासाठी प्रचार आणि प्रसार करणं हाच आहे. खरंच श्रोते हो, आपल्या मृत्यूनंतर दृष्टीदान केल्यानं एखाद्याला दृष्टी मिळू शकेल, तो हे जग बघू शकेल. श्रोते हो, कोणत्याही वयोगटातली रक्ताचा आणि लिंगाचा व्यक्ती नेत्रदान करू शकतो. अगदी चष्मा असलेल्या, मधुमेह, रक्तदाब असलेल्या व्यक्तीही डोळे दान करू शकतात. यासाठी जवळच्या सरकारी किंवा मान्यताप्राप्त खाजगी नेत्रपेढीत जाऊन नेत्रदान फॉर्म भरून नोंदणी करणं आवश्यक आहे. आता अधिक महिन्यात आपण अनेक दानं केली, यावेळी नेत्रदान करूया, कारण नेत्रदान हे श्रेष्ठ दान आहे. आता कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध कुसुमातुनी फुलले सुमन.
1: सदा फुली अन प्राजक्ताची, बकुळ गुलाब अबोलीची, ही मोगरीची, ती तगरीची, जास्वंद आणि निशिगंधाची. फुलबाग असे ही आनंदाची, फुलबाग असे ही आनंदाची. सकाळच्या प्रहरी घरापुढच्या फुलबागेत रमायला कोणाला नाही आवडणार? खरोखर

फुलबाग म्हणजे आनंदाचीच बाग आहे. नुसतं बागकाम करण्याचा छंद सुद्धा आपल्याला केवढा आनंद देऊन जातो. आणि ही फुलं उंच झाडावर असो, कुंजवनात असो, कुंडीतल्या रोपावर असो किंवा अगदी जमिनीवर पडलेली असो, फुलं आपल्याला आनंदच देत असतात. आनंद या भावनेचं दृश्य रूप कोणतं? तर फुलं. म्हणूनच आनंदाचे प्रसंग फुलांसवे साजरे केले जातात. पुष्पहार, पुष्पगुच्छ, पुष्पदाणी, पुष्परचना, पुष्पमाला या साऱ्यांमुळे समारंभ, शुभप्रसंग, सुखसोहळे नुसता आनंद उधळत असतात. अरे, मी फुलांवरून पुष्पावर कशी आले? हो हो, फुलं काय, पुष्प काय, कुसुम काय किंवा सुमन काय? कुसुमातुनी फुलते सुमन. कसे? दिसता क्षणी कुसुमे, मन आपले प्रफुल्लित होते, मन आपले सुमन होते. पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाईजुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हां, तरीच ही जाईजुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती. आहा, जाईजुईच्या या गंधाने भले भले गुंग होतात. आणि मीही गुंग झाले माहेरच्या आठवणीत. आई रोज जाईजुईची फुलं परडीत गोळा करायची, त्या फुलांचे गजरे करून ठेवायची आणि दिवसभरात घरी येणाऱ्या किंवा आजूबाजूच्या स्त्रिया मुलींना तो गजरा द्यायची. मग आंबाडा, चक्कर, वेणी, शेपटा, पॉनीटेल सुद्धा या फुलांनी सजायचे आणि गंध पसरीत राहायचे. मी सुद्धा आईचा हा वारसा पुढे चालवते. फुलं म्हणजे आनंद, आनंद वाटावा म्हणतात. म्हणूनच देवळात जाताना माझी फुलांची परडी तऱ्हे तऱ्हेच्या रंग फुलांनी भरलेली असते. कलात्मक असा मोठा फुलापानांचा हार देवासाठी दिला की इतरे जनांच्या अंजुली मी फुलांनी भरून टाकते आणि मग उरलेल्या फुलपाकळ्यांची रांगोळी तर अगदी ठरलेलीच. आणि त्याच्यामुळे सारा मंदिराचा परिसर कसा सजलेला असतो, लोकांना आनंद देत. सणवार असो, पूजा, धार्मिक कार्य असो, विवाहासारख्या महत्वाच्या गोष्टी असो किंवा काही समारंभ, उद्घाटने असो, सगळीकडे सर्व ठिकाणी फुलांचा साज. सजावटीला फुलं, सत्काराला फुलं ही हवीतच, फुलांशिवाय काही नाही. फुलांना बघताच आपल्या चित्तवृत्ती उत्साहित होतात, फुलं मिळताच आपल्याला सुखद भावना आपल्यामध्ये निर्माण होतात आणि इतरांना आपण फुलं देतो तेव्हा त्यांच्या गालांवरच फुलतात आनंदाची फुलं. असा फुलांच्या माध्यमातून आनंद लुटण्याची संधी आपल्याला मिळालेली असते आणि आपण ती घ्यायलाच हवी, नाही का? आ, गुलाबाचा काटा लागला आणि मी भानावर आले. पण गुलाबाला पाहिलं की काटा विसरायला होतं. गुलाब म्हणजे सानुलं कमळच. गुलकंद करायचा म्हणून त्या गुलाब फुलांना कुठे कुठे शोधत फिरायचो हो आम्ही भावंड. आई गुलकंद करायची पण ती काचेची बरणी मात्र कुठेतरी लपवून ठेवायची. ती म्हणायची, गुलकंद हा खाऊ नाही, औषध आहे. इतक्या गोड खाऊला औषध म्हणायचं म्हणजे किती कडू कडू वाटतं ना. ती सांगायची, उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासावर गुलकंद हे एक औषधच आहे कारण हा थंड गुणधर्मी असतो. ती त्याचा उपयोग घरातल्याच नाही तर गल्लीतल्या सगळ्यांनाच करून द्यायची. वनस्पतींमध्ये किती फुलं असतात? काहींचा उपयोग औषधासाठी करतात तर काही फुलं मसाला करण्यात वापरतात. सूर्यफुलापासून जसं तेल तयार करतात तसं अनेक फुलांमधून गोळा केला जातो तो मध. आणि हे काम कोण करतं? मधमाशी. आई न कळत आमचा जणू अभ्यासच घेत होती. फुलांपासून रंग कसे तयार केले जातात, त्यासाठी कोणकोणती फुलं वापरतात, आईने अशी माहिती सांगितली की आम्हीच त्यात रंगून गेलो. एकदा मी, दादा आणि आमचे दोन सवंगडी आम्ही अभ्यासाला बसलो होतो. पण अभ्यास

माणसापेक्षा सामान्य ज्ञानावरच बोलतो आहे हे आजोबांनी पाहिलं आणि तेही आमच्यात सामील झाले. म्हणाले, अरे मग सांगा बरं, आपल्या भारत देशाचं राष्ट्रीय फूल कोणतं? कमळ. चौघांनी एका सुरात उत्तर दिलं. पण कोणी म्हणालं कमळ, कोणी म्हणालं कमल. आम्ही थबकलो, एकमेकांकडे बघू लागलो. असं तसं आजोबा म्हणाले, अरे चालेल चालेल, दोन्ही बरोबरच आहे. आणखीन काय काय बरोबर आहे? पद्म, राजीव, पंकज, कुमुद. आम्ही ऐटीत सांगितलं. आजोबा म्हणाले, हो हो ते तर आहेच, पण नीरज, तोयज, सरोज म्हणजे कमळ, उत्पल, अब्ज, पुष्कर, इंदिवर म्हणजे कमळ, जलज, सरसीज, अरविंद आणि पुंडरीक म्हणजेही कमळ. अरे बाप रे, एवढी नावं फक्त एका कमळाची? होय रे होय, कमळांचे रंग, आकार, त्यांची विविधता या नावांमध्ये आहे. देवदेवतांच्या कथांची विविधता या नावांमध्ये आहे. आपल्या संस्कृत श्लोक, स्तोत्र, पोथी यांच्यामध्ये वेगवेगळ्या संदर्भात या नावांचा उल्लेख असतो. हे ऐकताच संस्कृत भाषेचा आपण अभ्यास करायचाच या निर्धाराचं कमळ आमच्या मनात मात्र त्यावेळेला फुलत गेलं होतं. आणि बर का, आजोबा पुढे सांगू लागले, आपल्या देशासारखंच व्हिएतनाम या देशाचं सुद्धा राष्ट्रीय फूल कमळच आहे. आमच्या ज्ञानात भर पडली. आम्ही आनंदाने ओरडलो. मोगऱ्याच्या गंधाने तर कवी लेखकांना सुद्धा धुंद केलं. बायकोसाठी घ्यावाच अशा मोगऱ्याच्या गजऱ्याने नवऱ्यांना मोहित केलं. पण मोगऱ्याचा गजरा म्हणूनच तर प्रेमाचं प्रतीक मानला गेला. हिरवा चाफा, सोनचाफा ही फुलं जर मिळाली नाहीत तर चोरून घ्यावी असं वाटावं इतका याचा गंध वेडा आहे. बकुळीच्या फुलांची पखरण, प्राजक्ताचा सडा, आकाश मोगरीचं ते टपकणं, गुलमोहराचे लाल तर कधी जांभळे गालीचे. जांभळ्या निळ्या रंगाचं फूल मी सर्वप्रथम पाहिलं ते म्हणजे आम्ही आजीच्या गावी गेलो होतो ना तेव्हा. काय तो धाब्यापर्यंत डवरलेला पाच पदरी वेल, त्यावर भरघोसपणे उगवलेली ती निळसर जांभळी फुलं, अगदी बारीक नक्षीकाम केल्यासारखी ती कृष्ण कमळाची फुलं होती. कृष्ण उभा मध्यभागी, पाच पांडव त्या भवती, आणि शतकौरवांचे कडे भवत आली. आजीचं सांगणं म्हणजे फुलांची बरसातच. शेवंती, हसरी, पिवळी, पांढरी, सानुली आणि मोठी साजिरी, तामिणीची निळी झुलाई, कौशी फुलांचा रंग केशरी, पांगाऱ्याच्या काट्यांमध्येही शेंदरी फुले लगबगती, सुमनांचा पिवळ्या असे बहावा, मधुमालती मधुर गंधा, पळसाचा ग भासे वणवा, पळसाचा ग भासे वणवा. आजीचं हे सगळं उत्स्फूर्त फुलांचं काव्यच असायचं. आजी पुढे म्हणाली, असं जरी असलं तरी देवाला आवडतात काही विशिष्टच फुलं, बरं का? गणपतीला लाल, विष्णूला शंकराला पांढरी फुलं, लक्ष्मीला गुलाबी फूल आणि कमळ, दत्ताला पिवळी फुलं वाहतात, देवी, मारुती, सूर्य या देवांना लाल फुलं, तर शनी देवाला निळी फुलं वाहतात. आजी पण असं का बरं? अगं, ज्या देवाचे जसे सामर्थ्य, जशी ज्याची ऊर्जा, तशी त्या फुलांची महती. काही फुलं शीतल असतात, सौम्य असतात, काही उग्र असतात, ती ती फुलं त्या त्या देवाला प्रिय असतात. नारळाच्या झाडावरची फुलं दाखवायला मामा आम्हाला घेऊन जायचा. आणि उन्हाळी फुलांचे म्हणजे फक्त उन्हाळ्यातच उमलणाऱ्या फुलांचे अनेक देखावे आम्हाला बघायला मिळायचे. त्या फुलबहाराच्या दर्शनाने आम्ही सुद्धा प्रफुल्लित व्हायचो. खेडेगावातला हा वेगळेपणा आम्हाला आवडायचा. म्हणून सुट्टीत कुठे जायचं तर आजीकडे, मामाकडे, अर्थात खेडेगावी. असं खेडेगावालाच जावंसं वाटायचं. अजूनही वाटतं. अजूनही

खेडेगावात जाऊन राहावं आणि हा सगळा निसर्गाचा आनंद या आनंदाच्या सुखात आपण जगावं. कुसुमांच्या या आठवणी पण अशा आहेत ना, मन सुमन सुमन करून टाकतात. नेदरलँडची प्रसिद्ध फ्लॉवर व्हॅली साऱ्या जगाला आनंद देते. उत्तराखंड इथली फ्लॉवर व्हॅली आपला सारा शेण घालवते. फुलांचं भरमार उत्पादन आणि त्या फुलांचा मोठा व्यापार त्या तामिळनाडूला जमतो बुवा. फुलांच्या आवडीतूनच घडतात मोठमोठे फ्लॉवर शोज. मात्र जपानी लोकांची पुष्परसिकता अवघी निराळीच. इकेबाना अर्थात पुष्परचना करण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. खरी तर खरी कागदी पुष्परचना सुद्धा साऱ्या जगात प्रिय करून टाकली त्यांनी. घराभोवती घरातल्या प्रत्येक खोलीत फुलांनी टवटवलेली झाडं असावीत म्हणून सुद्धा

0: शेवटचं वर्ष होतं. सेंड ऑफ, निरोप समारंभ होता. आमच्या शिक्षकांनाच आम्ही विद्यार्थिनींनी वेगवेगळे फिशपॉल्स दिले होते. नेहमी हसऱ्या उत्साही असणाऱ्या मराठीच्या मॅडमना आम्ही सदा फुली हा फिशपॉन्ड दिला होता. हसत हसत त्यांनी तो स्वीकारला आणि त्याला उत्तर देताना त्या म्हणाल्या, कन्या शाळेतल्या कन्यांनो, तुम्ही सुद्धा जीवनभर सदा फुलीसारखं सदा हसतमुख राहावं हीच माझी सदिच्छा. खरंच मॅडम त्यावेळी एक संसारी गृहिणी होत्या, त्यांना नसतील का संसारातले क्लेश. पण विद्यार्थिनींनी स्वतःहून त्यांना सदा फुली म्हणावं असं त्यांचं असणं आपल्याला एक धडा शिकवून गेलं. जीवनातला एक महत्वाचा धडा, सदा फुलीचा धडा. सर्व दूर सर्व ठिकाणी सगळीकडे पहावं ही फुलं आपल्या स्वागताला स्वतःहून सज्ज असतात. सर्व वेळी सदा सर्व काळ सुवासाच्या परिमळाने आपल्याला आनंदी करत असतात. आणि हा सुवास, हा दरवळ, हा सुगंध या क्षणांपुरताच, या वेळेपुरताच असू नये, तो चिरकाळ आपल्याला लाभत रहावा म्हणून फुलांनी आपल्याला दान दिलं अत्तराचं. स्वतःचं जीवन त्यागून अत्तराच्या रूपात फुलांनी आपणा माणसांचा आनंद अगदी चिरंजीव केला. असं म्हणतात, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. हा बोध, ही शिकवण आपण फुलांकडून शिकायला हवी. हो खरंच, आनंद देण्याचा, आनंदाचे दान करण्याचा हा धडा आपण शिकायलाच हवा. किती सुंदर धडा, किती सुगंधी धडा, हा धडा आपण शिकायलाच हवा.
1: आताच आपण सुरेख अग्निहोत्री यांचा ललित बंध ऐकला, कुसुमातुनी फुलले सुमन. कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं हे छानसं गीत.

0: सजव या गीतानंतर कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत विशाखा समिती आणि पॉश कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. श्रोतेहो, प्रत्येक कळीला उमळण्याचा अधिकार असतो, सुगंध देण्याचा, आकाशाकडे पाहण्याचा, वाऱ्याशी खेळण्याचा अधिकार असतो. पण दुर्दैवानं काही फुलं निर्दयीपणे चुरडली जातात, काही स्वप्नांना भीतीच्या सावल्या वेढून टाकतात आणि काही स्त्रियांना त्यांच्या कार्यक्षेत्रातच असुरक्षिततेचा सामना करावा लागतो. स्त्रीचा सन्मान, तिची सुरक्षितता आणि तिच्या कामाच्या ठिकाणी असलेला आत्मविश्वास जपण्यासाठी पोष म्हणजेच कार्यस्थळी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण कायदा अस्तित्वात आला. हा केवळ कायदा नाही तर प्रत्येक स्त्रीला निर्भयपणे उमळण्याचा दिलेला सामाजिक विश्वास आहे. या अत्यंत महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत महिला हक्कासाठी सातत्याने लढणाऱ्या, कायद्याच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ विधिज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या ऍडव्होकेट वर्षा देशपांडे. मॅडम, सर्वप्रथम आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: वर्षा मॅडम बीकॉम LLB आहेत. गेली 36 वर्ष या गर्भातल्या स्त्रीपासून ते वयोवृद्ध महिलेपर्यंत त्यांच्या न्यायासाठी लढा देतायत, काम करतायत. लेक लाडकी अभियानाच्या माध्यमातून देशभर PCPNT कायद्याच्या अंमलबजावणी

0: बातमीसाठी कार्यरत असणाऱ्या ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांना 2025 अतिशय नामांकित संयुक्त राष्ट्रसंघाचा आंतरराष्ट्रीय लोकसंख्या पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे त्या हा सन्मान मिळवणाऱ्या तिसऱ्या भारतीय आहेत. त्यानंतर भगिनी पुरस्कार, ग्रेट वुमेन पुरस्कार, हिरकणी आदर्श कार्यकर्त्या अशा जवळजवळ 300 पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. ऍडव्होकेट वर्षा देशपांडे मॅडम आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत, त्यांचं पुन्हा एकदा स्वागत.
1: नमस्कार. वर्षाच्या सुरुवातीला मला सांगा की पॉश कायदा अस्तित्वात येण्यामागची सामाजिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी नेमकी कशी होती, काय होती?
2: आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पूर्वी काही मुली शिकत नव्हत्या आणि मोठ्या प्रमाणावर घराच्या बाहेरही पडण्याचा काही प्रश्न नव्हता. पण स्वातंत्र्यानंतर आणि अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रामध्ये स्त्रिया आता उतरलेल्या आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने स्त्रिया काम पण करत आहेत. म्हणजे अगदी आयएस लेवल पासून ते शेती भातीतल्या कामापर्यंत आणि अगदी आशा वर्कर पासून ते वरच्या मंत्रालयातल्या कामांपर्यंत सर्व दूर सर्व ठिकाणी आपण आता महिला कामामध्ये दिसतो आहे. आणि त्यामुळे कामाच्या ठिकाणी असं मधल्या काळामध्ये 80s असं लक्षात आलं, एक घटना घडली की एका हाय प्रोफाईल डिनर पार्टीमध्ये एका आयएस महिलेसोबत एका आयजी लेवलच्या अधिकाऱ्यांनी काही आगळीक केली, चुकीचं वर्तन केलं आणि ते त्या क्षणी त्यांना ते आवडलं नाही आणि म्हणून त्या आयजी लेवलच्या अधिकाऱ्याविरुद्ध कोर्टामध्ये गेल्या, गुन्हा दाखल केला. ती केस चालली आणि त्याच्यामध्ये विनयभंगाच्या संदर्भाने गुन्हा दाखल होऊन शिक्षा पण लागली.
1: अच्छा.
2: 3 नोकरीतून आधीच त्यांना बाजूला व्हावं लागलं. 3 साधी कैद झाली आणि काही लाखांचा दंड त्यांना द्यावा लागला आणि त्याचा परिणाम असा झाला की तो दंड त्या आयएस अधिकारी महिलेने नाकारला. तो दंडाची रक्कम ही महिला संघटनांना महिलांच्या कामासाठी देण्यात आली. पण त्यावेळेला याची चर्चा पुढे आली की आपण तेव्हा IPC वापरायचो, म्हणजे इंडियन पिनल कोड.
1: अच्छा.
2: ज्याच्यामध्ये अशा पद्धतीचे 354 किंवा 376 म्हणजे बलात्कार, विनयभंग, छेडछाड हे गुन्हे दाखल व्हायचे. पण त्यावेळेला पहिल्यांदी चर्चा देशाच्या सर्व दूरपर्यंत झाली की कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या संदर्भाने काही गोष्टी, काही स्वतंत्र व्यवस्था असायला पाहिजे.
1: बरोबर.
2: त्याच काळामध्ये नंतरच्या काही टप्प्यामध्ये 92 भौरी देवीनी जेव्हा बालविवाह थांबवण्याचा प्रयत्न केला, अंगणवाडी ताई म्हणून राजस्थानमध्ये आलेल्या शासकीय अध्यादेशाचा अवलंबत्व करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला त्यांच्यावरती गँगरेप झाला.
1: हो.
2: आणि ती केस खूप 97 चालली, ज्याच्यामध्ये शिक्षाही लागली. पण त्या दरम्यान विशाखा नावाची संस्था जी राजस्थान स्थित आहे आणि त्यांच्यासोबत इतर सामाजिक संस्थांनी पुढे येऊन याच्या संदर्भातलं जनहित याचिका दाखल केली आणि कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या प्रतिबंध करणारा स्वतंत्र कायद्याची मागणी लावून धरली. कायदा करणं हे काही न्यायालयाचं काम नाही, केलेले कायदे चालवणं हे न्यायालयाचं काम असतं, कायदा करणं हे संसदेचं काम आहे. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने कायद्याची आवश्यकता नोंदवून कायदा होईपर्यंतची मार्गदर्शक तत्व जाहीर केली.
1: बरोबर.
2: ज्याला आपण विशाखा मार्गदर्शक तत्व म्हणून ओळखतो. आणि नंतरच्या काळामध्ये हे बिल बरीच वर्ष आपल्याकडे प्रलंबित राहिलं. पण 2013 पहिल्यांदी आपण ज्याला आता पॉश कायदा म्हणायला लागलो, आम्ही त्याला विशाखा कायदा पण म्हणतो, तर हा कायदा अस्तित्वात आला. हा कायदा अस्तित्वात येण्यामागे तो संविधानाच्या कक्षेमधला कायदा आहे. त्याचं कारण संविधानाने आपल्या मूलभूत अधिकारामध्ये आपल्याला हे सांगितलेलं आहे की तुम्हाला सुरक्षित जीवन मिळेल, तुम्हाला स्वतंत्रपणे ज्या ज्या ठिकाणी जाऊन पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं तर कामाचं ठिकाण तुमच्यासाठी इथे जाऊ नका तिथे जाऊ नका तुम्हाला कोणी म्हणणार नाही, ते तुम्ही काम करू शकाल, ते काम तुम्हाला सुरक्षितपणे करता येईल. कामाच्या ठिकाणी स्त्री म्हणून तुमच्याशी कोणी असमानतेने वागणार नाही, कारण समानतेच्या तत्वावर आपलं संविधान आधारित आहे.
1: बरोबर.
2: तिथे तुम्हाला दुजाभावानी वागवलं जाणार नाही, स्त्री म्हणून हिणवणं, तुम्हाला असुरक्षित करणं असं वर्तन होणार नाही. त्यामुळे ते हा सगळ्या संविधानाच्या चौकटीमध्ये विशाखा गाईडलाईन्स तर आल्याच, पण त्याच्याबरोबर 2013 हा पॉश कायदा पण त्या चौकटींमध्ये आपण मिळवलेला आहे. या ठिकाणी म्हणून मला नमूद करावं असं वाटतं की कुठल्याही म्हणजे 42 अधिक कायदे आहेत आपल्या देशामध्ये स्त्रियांना न्याय देणारे आणि पुरुषांना शहाणं करणारे. आणि ह्या सगळ्या कायद्यांच्या संदर्भाने आपल्याला अनुभव असा आहे की ह्या प्रत्येक कायद्याच्या मागे कोणीतरी एक व्यक्ती पुढे आली आणि त्यांनी त्याची मागणी केली, किंवा मोठा समूह पुढे आला आणि

0: त्यांनी आंदोलन आणि चळवळ केली आणि त्याच्यातूनच कायदा आकाराला आला आणि धोरण आणि कायदे बनले. त्यामुळे या सगळ्याच्या मागे एक मोठा परिश्रम आणि काम केलेलं आहे महिलांनी, त्याच्यासाठीची मागणी केलेली आहे, त्याच्यासाठीची किंमत मोजलेली आहे. त्यामुळे ती किंमत भौरी देवीनी मोजली, ती किंमत त्या आयएएस अधिकारी महिलेनी मोजली. म्हणून तुम्ही आम्ही आज पॉशच्या अंतर्गत आपल्या आपल्या कामाच्या ठिकाणी सुरक्षितपणे काम करतो आहे.
1: बरोबर. ताई तुम्ही आता जे म्हणालात ते की विशाखा मार्गदर्शक तत्व ही सर्वोच्च न्यायालयानं दिलेली तात्पुरती चौकट होती की ती जी पॉश कायदा या संसदेनं मंजूर केलेल्या सविस्तर आणि बंधनकारक कायद्यात रूपांतरित झाली. तुम्ही त्याला आता जे विशाखा पॉश कायदा म्हणालात त्याच्यात रूपांतरित झाली. पण कार्यस्थळी लैंगिक छळ हा केवळ वैयक्तिक प्रश्न नाही आहे, मानवी हक्क आणि कामगार हक्काचा प्रश्न आहे.
0: घरात नवीन जे कायदा आला त्याच्यामध्ये नुसता कामगार म्हणजे कामाच्या ठिकाणी गेली आणि तिथे काही घडलं आणि त्याच्या संदर्भाने कारवाई केली जाईल असं नाही. हा काम कार्यस्थळ ह्याचं जर डेफिनेशन आहे, ह्याची जी व्याख्या आहे, ह्याची व्याप्ती वाढवली गेली. आणि कार्यस्थळ म्हणजे आपल्या डोळ्यासमोर ऑफिस, म्हणजे ऑफिस म्हणजे काहीतरी टेक्निकल लीगल काम करतं ते ऑफिस असं डोळ्यासमोर येतं. नाही, धुण्या भांड्याच्या कामासाठी जाणारी 10 घरं फिरणारी महिला पण कामाच्या ठिकाणी जाते, वेगवेगळ्या घरी जाते पण कामाच्या ठिकाणी जाते. ऊस तोडायला जाणारी किंवा शेतमजूर महिला दुसऱ्याच्या शेतावर कामाला जाते, याचा अर्थ ती कामाच्या ठिकाणी जाते. स्कूल बसवर काम करणारी महिला ही लेकरं गाडीत घेते आणि उतरवते, ती पण कामाच्या ठिकाणी जाते, म्हणजे तिची बस हे तिचं कामाचं ठिकाण आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे कामाच्या ठिकाण घरापासून निघाल्यापासून घरीपर्यंत येण्यात पर्यंतचा जो सगळा प्रवास आहे, काम करण्यापासून जाणं आणि येणं इथेपर्यंत पिकअप ड्रॉप पासून सगळं, आणि आता तर डिजिटली उशिरा रात्री ऑनलाईन होणारे मीटिंग्स, ऑनलाईन येणारे मेसेजेस, ऑनलाईन होणारे ट्रोलिंग पासून सगळ्या गोष्टी, म्हणजे इन्स्टावर येणार, फेसबुकवर येणार, तुमच्या वैयक्तिक व्हॉट्सअपवर येणार हे मेसेजेस, इथेपर्यंत त्याची व्याप्ती वाढवलेली आहे. कामाचं ठिकाण म्हणजे फक्त गेले ऑफिसमध्ये, तिथे काहीतरी घडलं परत आलं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, फक्त शरीराच्या संदर्भाने होणारे विनयभंग किंवा बलात्कार हे टोक झालं शेवटचं, पण त्याच्या अलीकडे एक मोठा प्रवास होतो ह्या लैंगिक अत्याचाराचा. शेरेबाजी करणं, घाणेरडे मेसेजेस पाठवणं, इमेजेस पाठवणं, अशा घाणेरडे लिंक्स पाठवणं, काहीतरी विचित्र गाणी म्हणणं, काहीतरी सूचक बोलणं, द्वैअर्थी बोलणं, हे जे सगळे प्रकार घडतात हे सुद्धा याच्या अंतर्गत लैंगिक छळाअंतर्गत घेतलेले आहेत. स्किन टू स्किन काहीतरी झालं पाहिजे आणि प्रत्यक्ष काहीतरी फिजिकली घडलं पाहिजे आणि रेझिस्टन्स दिसला पाहिजे, नॉट नेसेसरी. एम्प्लॉयर जेव्हा एम्प्लॉईला एम्प्लॉई म्हणून या सगळ्या गोष्टी गृहीत धरून, नको असलेले स्पर्श करण्यापासून, नको असलेल्या नजरा देण्यापासून, नको असलेलं सूचक बोलण्यापासून, हालचाल सतत स्टेअर करणं, सतत या पद्धतीचं एक अघोषित अशी तिच्यासाठी कर्फ्यू लावलेला असतो असा तिच्यासाठी, तर हे सगळं जे आहे हे सगळं त्या लैंगिक अत्याचारामध्ये घेतलेलं. त्यामुळे कामगार म्हणून तिच्या कामगार म्हणून त्या कामाच्या ठिकाणी तिला ऍट इज वाटलं पाहिजे, कम्फर्ट वाटलं पाहिजे, तिथे जाण्याची तिला ओढ वाटली पाहिजे, तिथे जाताना तिला स्ट्रेसफुल नाही वाटलं पाहिजे. तर हे सगळं त्याच्यामध्ये गृहीत धरलेलं आहे आणि म्हणून तिथे अंतर्गत समिती नेमायची आहे.
1: हा,
0: 10 महिलांच्या पेक्षा जास्त महिला जिथे कामाला आहेत त्या कामाच्या ठिकाणच्या मालकांनी तिथे ती समिती नेमायची आहे, अंतर्गत समिती. आणि 10 पेक्षा कमी जिथे आहे तिथं लोकल समिती जिल्हाधिकारी नेमणार. जिल्हा महिला बालकल्याण विभागात असेल, नगरपालिकेच्या लेवलवर असेल किंवा तहसीलदारांच्या लेवलवर असेल, ते तालुक्याच्या ठिकाणी नेमली जाईल, नगरपालिकेच्या ठिकाणी नेमली जाईल, जिल्हाधिकाऱ्यांकडे नेमली जाईल. म्हणजे धुण्या भांड्याची कामं करणारी बाई 10 घरं फिरते, मग ती कुठे जाणार? 2 घरात तिला असा त्रास होतो, मग ती कुठे तक्रार करणार? तर तिला पण ही सुरक्षा दिलेली आहे आणि ती महिला बालकल्याण विभागाच्या पॉशमध्ये जाऊन हे सांगू शकते की या घरी मी कामाला जाते आणि इथे माझ्याशी असं वर्तन केलं जातं, हे ती सांगू शकते. म्हणजे ज्या आस्थापना मोठ्या आहेत तिथे हे दिलेलं आहे. आणि अलीकडच्या एका महत्वाच्या जजमेंटमध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितलेलं आहे आणि महाराष्ट्र सरकारने पण त्याचं गेल्या वर्षीच ऑगस्टमध्ये नोटिफिकेशन काढलेलं आहे की सर्व मंत्रालयांच्या अंतर्गत नोडल ऑफिसर नेमा आणि अंतर्गत समिती फॉर्म करा. आणि ती जर केली नाही त्याची नोंदणी रद्द होऊ शकते त्या आस्थापनेची, आणि 50,000 रुपयेपर्यंतचा दंड होऊ शकतो जर आपण पॉश समिती नेमली नाही तर. इतकं ते मॅन्डेटरी, इतकं ते कायद्याने बंधनकारक केलेलं आहे. पण अजूनही म्हणावं तशा आपल्याकडे समिती फॉर्म झालेल्या नाहीत. काही लाखांच्या संख्येने ह्या समिती असू शकतात महाराष्ट्र

0: याच्यामध्ये. म्हणजे अगदी उदाहरण घ्यायचं तर आपल्याकडे पुण्यामध्ये मोठे मोठे मॉल्स आहेत, शेकड्याने मुली तिथे काम करतायत. एअरपोर्ट आहे आपल्याकडे, बस स्टँड आहे आपल्याकडे, ड्रायव्हर कंडक्टर्स एकत्र काम करतात बसमध्ये आजच्या तारखेला. या सगळीकडे ह्या समिती असायला पाहिजे. अगदी कापड दुकान आहेत आपल्याकडे, आपल्या आपल्याकडे तर मोठा कापड बाजार आहे पुण्यामध्ये. त्या कापड दुकानात सगळ्या बायकाच असतात, तर त्या ठिकाणी सुद्धा या समिती असायला पाहिजे. आणि शी बॉक्स नावाने पोर्टल आहे, त्या पोर्टलवरती जाऊन आस्थापनाने आपलं रजिस्ट्रेशन करून या पद्धतीची समिती स्थापन केल्याचं रिपोर्ट तिथे करायचं आहे. आणि हे मॅन्डेटरी आहे, त्यामुळे सगळ्या आस्थापनांनी महाराष्ट्रातला हे पुढाकार घेऊन तातडीनं या कायद्याचा उपयोग करून घेऊन त्या समिती स्थापन कराव्या. जसं लसीकरण महत्वाचं आहे की नाही, कुठलाही आजार होऊ नये म्हणून आपण लसीकरण घेतो, तशी पॉश समिती असली तर त्या ठिकाणच्या आस्थापनामध्ये, त्या कारखान्यामध्ये, दुकानामध्ये, त्या बसमध्ये, त्या शाळेमध्ये, त्या कॉलेजमध्ये पुरुष जे स्त्रियांसोबत वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने संपर्क येतो ते चुकीचं वागणार नाहीत, याच्यासाठी ती समिती आहे.
1: तुम्ही पण जे म्हणाला जाता की ही समिती स्थापन करायला पाहिजे, 10 स्त्रिया जिथे असतील तिथे, पण जिथे 10 स्त्रिया काम करत नाहीयेत किंवा रोजंदारीवर कधी 2 जणी असतील, कधी 3 जणी, उद्या 3 जणी येतील, परमनंट नसतात त्या, तर मग त्यांनी काय करायचं?
0: म्हणून त्या लोकल समिती दिलेली आहे.
1: अच्छा.
0: जिल्हाधिकारी तो निर्णय घेतात, महिला बाल कल्याण अधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांनी त्यांना ते नोडल ऑफिसर म्हणून नेमू शकतात, नेमलेले आहेत आपल्याकडे, त्या तिथे जाऊ शकतात. पोलीस स्टेशनला जाणं हा एक वेगळा भाग आहे, टोकाचं काही घडलं असेल तर पोलीस स्टेशनलाही जाऊ शकतात, पण त्याच वेळेला कामाच्या ठिकाणी काही घडलं असेल आणि त्या एम्प्लॉयरच्या विरोधात तक्रार करायची असेल तर त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे करू शकतात, त्या महिला बाल कल्याण विभागाकडे करू शकतात, नगरपालिकेमध्ये, तहसीलदारीमध्ये तिथे, किंवा बीडीओंच्या ऑफिसमध्ये त्या त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी तो कॉल घेतलेला आहे आणि तिथे या पद्धतीची लोकल समिती आहे आपल्याकडे, त्याच्यासाठी स्वतंत्र नोडल ऑफिसर, एक विशेष अधिकारी नोडल ऑफिसर म्हणून हे प्रशिक्षण घेतलेला आपल्या राज्यामध्ये नोंदवल आहेत आपल्याकडे काम करणारे असे अधिकारी, त्या नोडल ऑफिसरकडे आपण जाऊन ती तक्रार करू शकतो आणि ते मग त्याचं हिअरिंग घेऊन त्याच्या संदर्भातली चौकशी लावून अगदी कोर्टासारखं कामकाज तिथे होऊ शकतं.
1: बरं, आणि याची गोपनीयता त्यांच्याकडनं ठेवली जाते?
0: अगदी, त्या महिलेची गोपनीयता ठेवली जाते. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळेला अशी घटना घडते त्यावेळेला तिच्या संदर्भाने तिला जर तातडीनं मेडिकल एडची गरज असेल तर ती दिली पाहिजे, तिला समुपदेशनाची गरज असेल तिच्या कुटुंबात हे सांगून त्यांचंही काउन्सिलिंग करण्याची गरज असेल तर समुपदेशनाची सेवा दिली पाहिजे, तिला तातडीनं सुट्टी हवी असेल किंवा बदली तिथून हवी असेल तर ती पण तिला तात्पुरती तिच्या मागणीप्रमाणे दिली पाहिजे. तिला जर काही आर्थिक गरज तातडीनं निर्माण होणार असेल की तिला काहीतरी मेजर झालंय, ट्रोमा झालाय आणि तिला सायकॅट्रिस्टकडे जायचं आहे, तिला हॉस्पिटलाइज करावं लागणार आहे, ती स्ट्रेस खाली आहे, अशा काही गोष्टी घडल्या असतील किंवा तिला काही फिजिकल इजा झाली असेल तर या सगळ्याच्या संदर्भाने तिची ट्रीटमेंट करण्यासाठी तिला आर्थिक पण मदत केली पाहिजे. त्यामुळे सगळ्यात पहिलं काम आहे एम्प्लॉयरचं. आणि त्याच वेळेला तिला जर वाटलं की एका बाजूला मी ह्या अंतर्गत समितीकडे तक्रार घेऊन जाईन किंवा LC कडे जाईन, म्हणजे लोकल कमिटीकडे जाईन, पण दुसऱ्या बाजूला मला पोलीस स्टेशनला पण जायचं आहे, तर तिला पोलीस स्टेशनला जाण्यासाठी आणि सगळे तिथे साक्षी पुरावे, CCTV फुटेजेस वगैरे काही तिला दाखवायचं असेल पोलिसांना, तर ते सगळं एम्प्लॉयरने उपलब्ध करून दिलं पाहिजे.
1: बरोबर,
0: म्हणजे सायमल्टेनियसली ती पोलीस स्टेशनला पण जाऊ शकते आणि त्याच वेळेला ती अंतर्गत समिती समोर पण हिअरिंग घेऊ शकते.
1: बरोबर,
0: त्यामुळे ही सगळी मदत तिला मिळू शकते. दुसऱ्या बाजूला तो जर आरोपी तिथे येत असेल, जात असेल, तिथे त्याचं तसंच वर्तन चालू राहत असेल तर त्याला कंपल्सरी रजेवर पाठवणं असेल, त्याला सस्पेंड करणं असेल, तात्पुरती त्याची काही बदली करणं असेल, पण त्याच वेळेला त्यांनी तिथे कामावरती तिथे हिअरिंगला आलं पाहिजे याच्यासाठी पण. आणि न्यायाच्या बाजूनी त्याच्यावरती पण अन्याय होणार नाही, त्याचंही मानवाधिकाराचं हनन होणार नाही, त्यालाही त्याचं म्हणणं मांडण्याची पूर्ण संधी दिली जाईल. त्यामुळे 7 दिवसाच्या आतमध्ये हे सगळ्या गोष्टी तक्रार आल्यापासून घेतल्या जातात आणि त्या केल्या जातात आणि करणं अपेक्षित आहे.
1: खरंच कामाच्या ठिकाणी स्त्री सुरक्षित आहे का हा प्रश्न पडतो, कारण स्त्रियांच्या लैंगिक शोषणाची राज्यभरातली काही वर्षातली टक्केवारी अगदी धक्कादायक आहे. की या अभ्यासात असं लक्षात आलं की जवळजवळ 80% लैंगिक छळ होतो, 53% बायका पुरुष यांना कामाच्या ठिकाणी सारखी वागणूक मिळत नाही, 50% सुपरवायझर सहकारी यांच्याकडून नीट वागणूक मिळत नाही, तर 32% स्त्रियांना अश्लीलतेला सामोरं जायला लागतं आणि 59% घाणेरडे जोक आणि टोमणे मारणं, 58% विशाखा मार्गदर्शक तत्व या कायद्याविषयीच लोकांना माहिती नसते असं लक्षात आलेलं आहे. हे दुःखद आहे आणि आपल्या मुलाखतीतनं आपण विशाखा समितीबद्दल

0: पॉश कायद्याविषयी श्रोत्यांनाही मार्गदर्शन करतोय, महिलांनाही मार्गदर्शन करतोय. ताई, बऱ्याच स्त्रिया या त्यांच्यावर अत्याचार झाल्यानंतर करिअर बिघडेल किंवा बदनामी होईल किंवा नोकरी जाईल त्यांची, या भीतीमुळे कधीतरी पुढे येत नाहीत, किंवा ऑफिसेसही काही वेळेला तक्रारी त्यांच्याकडे आलेल्या नसतात, किंवा ते ऑफिसेस दडपवतात का?
1: पहिली महत्वाची गोष्ट असं, आमच्याकडे काही चाललेलंच नाही, सगळं कसं हलबेल आहे असं दाखवण्याची एक आपली वृत्ती आहे. टेक्निकली ती कमिटी फॉर्म करून ठेवतात आणि टेक्निकली त्याच्या कित्येकदा माझ्याकडे पण असं रजिस्टर घेऊन येतात आणि म्हणतात मॅडम सही करा. तर मी म्हणते नाही, प्रत्यक्ष मीटिंग घ्या, तिकडे मी येते, मग आपण ती सही करू. त्यामुळे खूपदा ते सही करण्याचं आणि टेक्निकली ते पूर्ण करण्याचं एक समिती असं त्याच्याकडे बघितलं जातं. त्याचं कारण असं, त्याच्या संदर्भातली संवेदनशीलता कमी पडते आणि प्रशिक्षण कमी पडतं. हे आपलं काहीतरी उणधुणं दाखवण्याची समिती नाही आहे, तर आपलं कामाचं ठिकाण जास्त सुरक्षित करण्याची समिती आहे. हा ऍटिट्यूड पहिल्यांदा कुठल्याही या समितींच्या संदर्भामध्ये आस्थापनांचा असायला पाहिजे. तो आपल्याकडे मुळात नाहीये. तो एक मानसिकता त्याची त्या लेवलवरची बदलायला पाहिजे की माझं काहीतरी बाहेर जाईल म्हणून मग मी ते झाकूनच ठेवीन, म्हणूनच मी ते टेक्निकलीच चालवीन, अशी जी मानसिकता आहे ती मानसिकता आधी लोकांची बदलणं ही आपली सगळ्यात मोठं आव्हान आहे आपल्या समोरचं. दुसरी जी गोष्ट आहे जिच्या अनुषंगाने हे घडतं, ती अत्याचारग्रस्त महिलेलाच खूपदा बदनाम केलं जातं.
0: खरे
1: म्हणजे तिला मदत देण्याऐवजी आपल्याकडे प्रत्येकच वेळेला तिलाच टार्गेट केलं जातं. त्यामुळे ह्या सगळ्या व्यवस्था असून सुद्धा त्या व्यवस्थेचा उपयोग करून घेऊन आपण तिथे कम्फर्टेबली जाऊन आपलं म्हणणं मांडावं आणि आपण नॉर्मल लाईफ लीड करावं असं वातावरणच नाही आपल्याकडे. होता होईल ते अदखलपात्र काही घटना घडत असतील तर त्या नोंदवल्याच जाणार नाहीत, चुकून दखलपात्र काही गोष्टी घडल्या तर त्या दाखलच होणार नाहीत, आणि चुकून असं काही घडलं तर त्याच्यावरती एवढा दबाव टाकायचा की ती काढूनच घेईल, अशी जी वृत्ती आहे आपल्याकडे कायदा चालवण्याच्या संदर्भाने किंवा कुठल्याही समित्यांसमोर जाण्याच्या संदर्भाने. त्या समिती आपल्यावर बसली किंवा त्या समितीसमोर काहीतरी हिअरिंग चाललं म्हणजे काय तरी खूप मोठा गजब झाला आणि खूप मोठं काहीतरी आपण भयंकर केलं असं फील त्या तक्रारदार महिलेला दिला जातो. आपण महिलांनी, सर्व ठिकाणी काम करणाऱ्या महिलांनी पहिल्यांदा हे डोक्यातलं आपलं काढून टाकलं पाहिजे.
0: बरोबर.
1: चुकीच्या गोष्टीला नाही म्हणताना आणि कायद्याचा वापर करताना निर्भयपणे आपण ते पुढे येऊन केलं पाहिजे. शिक्षणाने ही निर्भयता जर आमच्यात येत नसेल आणि कामाच्या ठिकाणी आपली एफिशियन्सी दाखवताना आपल्या प्रती होणाऱ्या हिंसेच्या विरोधामध्ये जर आपण आवाज उठवत नसू तर आपली एफिशियन्सी काय कामाची?
0: तक्रार नोंदवल्यानंतरही ताई आणि त्यांचा निर्णय येईपर्यंत बराच वेळ जात असेल मला असं वाटतं, त्यावेळेला त्या महिलाचं मानसिक बळ पण टिकवण्याची
1: ते हिअरिंग कमीत कमी काळामध्ये घेतलं जायला पाहिजे असं सांगितलं. घटना घडल्यापासून 3 महिन्याच्या आत तक्रार आली पाहिजे आणि तक्रार आल्यानंतर पुढच्या 90 दिवसाच्या आतमध्ये ते सगळं संपलं पाहिजे.
0: बरं.
1: म्हणजे फार 3-4 महिने 6 महिने असं चालत राहिलं असं नाही चालणार ते. त्याच्यामध्ये डिले सुद्धा होता कामाने, डे टू डे गरज पडली तर हिअरिंग घेऊन सुद्धा ते अगदी 2-3 सिटिंग्स मध्ये सुद्धा तर ते संपू शकतात. त्याची
0: म्हणजे तिचं अजून मानसिक खच्चीकरण होणार नाही याची काळजी समिती सुद्धा घेत असते. पण ताई, ज्यावेळेला एखादी तक्रार समिती पुढे येते त्यावेळेला समितीला सुद्धा दोन्ही बाजूनी त्याची तपासणी करायला लागत असेल ना, म्हणजे ही त्यांची जबाबदारी आहे.
1: म्हणून कोर्टासारखंच हिअरिंग होतं, दोघांनाही आपलं म्हणणं मांडलं जातं, इन कॅमेरा होतं, दोघांनाही आपलं म्हणणं मांडायला बोलवलं जातं, गरज पडली तर त्यांना वकील आणायची मुभा दिली जाते, लिखित स्टेटमेंट्स घेतली जातात, प्रश्नोत्तर केली जातात आणि त्याच्यानंतर मग समिती बसते आणि समिती त्या सगळ्याचा ओहापोह करून त्यांनी सादर केलेले साक्षी पुरावे जाब जबाब हे सगळं तपासून मग समिती आपल्या निर्णयाला येते. समितीचं गठन कसं आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. त्याच आस्थापनेमधल्या सिनियर जी महिला आहे ती त्याची अध्यक्ष असणार आहे. कर्मचाऱ्यांचा पुरुष किंवा स्त्री दोन, एक किंवा दोन कर्मचारी प्रतिनिधी त्याच्यामध्ये असणार आहेत. बाहेरची एक व्यक्ती जी स्वयंसेवी संस्था संघटना किंवा कायद्याची तज्ञ असणारी अशी बाहेरची एक व्यक्ती असायलाच पाहिजे आणि ह्या सगळ्यांच्या मध्ये 50% महिला असायला पाहिजेत.
0: बरोबर.
1: म्हणजे ह्या समितीमध्ये पुरुषांचा भरणा 3-4 पुरुष असून नाही चालणार. 4 ते 5 जणांची ही जर समिती असेल तिथे 5 जण घेतील, काही वेळेला 4 जण असतील, तर त्यातल्या 50% ह्या महिला असायला पाहिजेत आणि त्यांना नियुक्ती पत्र गेलेलं पाहिजे. ह्या समिती समोर ही मँडेटरी आणि स्टॅट्युटरी बॉडी आहे, म्हणजे कायद्याने ह्या काही व्हॉलंटरी खेळ नाही आहे की आपण 4 जणी बसलो आणि काहीतरी करतोय असं नाही चालणार. त्याची नियुक्ती पत्र येईल, त्यांच्या समोर जे चौकशी सादर होतील, साक्षी पुरावे येतील, त्या सगळ्याला एक कायदेशीर वजन आहे त्यांनी दिलेल्या निर्णयाला आणि न्यायालय त्याची नोंद घेणार आहे उद्या.
0: बरोबर.
1: जेव्हा जर पोलीस स्टेशनला तक्रार गेली आणि ती

जर प्रकरण जर कोर्टात गेलं तर त्यांनी सादर केलेला अहवाल त्यांचा रिपोर्ट हा न्यायालयामध्ये साक्षी पुरावा कामी वापरला जाणार आहे. त्यामुळे ही बॉडी जी आहे वैधानिक पद्धतीने संविधानाच्या चौकटीत तयार झालेली बॉडी आहे. ह्या बॉडीच्या गठनामध्ये जरी काही चुका झाल्या तर न्यायालयामध्ये त्याचं उत्तर त्या आस्थापनेला द्यावं लागू शकतं. त्यामुळे ह्या पॉश कमिटीला आपण कॅज्युअली घेऊ शकत नाही. पॉश कमिटी ही अतिशय गंभीरतापूर्वक आपण ती फॉर्म केली पाहिजे. कायद्यात दिल्याप्रमाणे दर 2 महिन्यांनी त्याच्या मीटिंगा झाल्या पाहिजेत आणि त्यांचे रेग्युलर त्याचे प्रोसिडिंग्स ठेवले

0: 50% तर महिला मी मगाशी म्हणाले तसं असायलाच पाहिजे, पण 4 ते 5 असू शकतात. आस्थापना किती मोठी आहे त्याच्या हिशोबाने, त्यामुळे आणि त्याच्यात अध्यक्ष ही तितकी सिनियर महिला आहे. त्यामुळे ती जी कमिटी आहे ती कमिटी अतिशय वेगळ्या पद्धतीने फॉर्म केलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचा प्रतिनिधी आहे, सिनियर महिला त्यातली तिथे आहे. हे जरी असलं तरी खूपदा असा अनुभव फील्ड वरती येतो की ते पण एम्प्लॉयरची कधी कधी प्रेशर घेतात, दबाव घेतात. तर माझं या निमित्ताने सांगणं आहे की तुम्ही ह्या कमिटीमध्ये कुठल्याही बायस न होता, एम्प्लॉयरच्या बाजूनी किंवा एम्प्लॉईच्या बाजूनी भूमिका न घेता त्रयस्थपणे न्यायदान करायला बसलेल्या न्यायाधीशाच्या भूमिकेत तुम्ही बसता आहे त्या समितीमध्ये, त्या पद्धतीचं ते हिअरिंग घेतलं जावं, चौकशी केली जावी आणि वातावरण चांगलं व्हावं, व्यवस्था दुरुस्त व्हावी याच्यासाठी आपण भूमिका घेतोय.
1: बरोबर.
0: कोणातरी एम्प्लॉईला अडचणीत आणण्यासाठी आपण ते करत नाहीये, पण निकोप वातावरण राहावं याच्यासाठी आपण त्या समितीत बसलोय. ह्याचं भान ठेवूनच ती जबाबदारी घ्या. एम्प्लॉयरच्या बाजूनी एम्प्लॉईला अडचणीत आणण्यासाठी पण ह्याचा हत्यार म्हणून वापर करू नका, आणि एम्प्लॉईच्या बाजूनी एम्प्लॉयरला ब्लॅकमेल करण्यासाठी पण आपण ते वापरणार नाही याचं पण भान ठेवा. त्यामुळे ती समिती ही कसं आहे, हे चाकू असल्यासारखा आहे, तो नीटपणे वापरला गेला पाहिजे. आणि म्हणून त्याचं प्रशिक्षण आणि त्याच्यासाठीच संवेदनशीलता ही जसा पॉश कमिटी फॉर्म होणं गरजेचं आहे आपल्या राज्यामध्ये, तसंच त्याची संवेदनशीलता आणि प्रशिक्षण पण फार गरजेचं आहे.
2: ताई आपण विशाखा कमिटीवर पण काम करत आहात, ते करत असताना काय वाटतं की आजची स्त्री कामाच्या ठिकाणी किती सुरक्षित आहे?
0: ते खूप मोठं आव्हान आहे आपल्या समोर. कारण एक काळ होता की ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्च्युअल आपण नेमणुका करत नव्हतो, होतो असंघटित क्षेत्रात लाखोंच्या संख्येने आजही महिला काम करतात, त्यांच्यासाठीचा न्याय हे चॅलेंज होतच. पण ऍडिशनल चॅलेंज आता सरकारी यंत्रणेच्या संदर्भाने पण आमच्या समोर उभं राहिलंय. त्याचं कारण मंत्रालयापासून ते आयटी पासून ते अगदी ग्रामपंचायतीपर्यंत सगळीकडे कंत्राटी कामगार नेमण्याची पद्धत सुरू झालेली आहे. आणि ते कंत्राटी कामगार हे कंत्राटी कर्मचारी हे साधारणपणे 11 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट त्यांच्यासोबत केलं जातं. ज्यांच्या सोबत 11 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट आणि कॉन्ट्रॅक्ट कंटिन्यू होणं ही ज्यांची गरज आहे, ती माणसं त्या 11 महिन्यात माझ्यासोबत काही कमी जास्ती घडलं तर त्या कॉन्ट्रॅक्टरच्या विरुद्ध किंवा त्या आस्थापनेच्या विरुद्ध काही बोलायला धजत नाहीत. त्यांना सतत ही भीती वाटते की मी जर न जाणो मी आता ह्या 11 महिन्यात माझ्यासोबत हे चुकीचं घडतंय म्हणून मी जर आता बोलले तर 11 महिन्यानंतर माझं कॉन्ट्रॅक्ट कंटिन्यू होणार नाही. आणि आपण काही असं म्हणू शकत नाही ना की कॉन्ट्रॅक्टरला की का बाबा तिचं कंटिन्यू केलं नाही तू, असं नाही म्हणू शकत. त्याचं डिस्क्रिप्शन आहे, त्याचा अधिकार आहे. तो म्हणेल नाही मला हा कर्मचारी घ्यावासा वाटत,
1: कामाचं काही सांगू शकतात,
0: कामाचं सांगू शकतात की त्याचं स्वातंत्र्य आहे ना, त्याचा तो कॉन्ट्रॅक्ट आहे, त्याचं स्वातंत्र्य आहे, तो लेबर पुरवतो आहे, त्यामुळे हा त्याचा बिझनेसचा भाग आहे. त्यामुळे अशा बिझनेसना आपण मॉनिटर कसं करणार हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. व्यवस्था आहे आपल्याकडे, कायदा आहे आपल्याकडे, पण त्याच्या अंमलबजावणीत सगळ्यात मोठी ही अडसर आहे की सर्व एकीकडे असंघटित क्षेत्रातल्या महिला असुरक्षित आहेतच, त्या कशा ह्या व्यवस्थेपर्यंत येणार हे मोठं चॅलेंज आहे आपल्या समोर. त्या एलसी कुठे शोधायला जाणार, ऊस तोडीला कुठेतरी इंटिरियर भागामध्ये ऊस तोडताना कोणीतरी त्या फार्म मधल्या मालकांनी तिच्यासोबत कमी काय केलं किंवा सोबतच्या कर्मचाऱ्यांनी कमी जास्ती काय केलं किंवा कारखान्यावर कमी जास्ती काय झालं तर ती कुठे शोधणार तू. हा जसा त्या असंघटित क्षेत्रातल्या महिलांच्या समोरचा चॅलेंज आहे, त्यांच्यापर्यंत ही सेवा आपण कशी नेणार हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. तसंच ज्या ऑलरेडी नोकरीमध्ये आहेत, ज्या कायमस्वरूपी नोकरीत आहेत त्यांची अडचण नाही, पण ज्या नव्यानी आता नोकरीमध्ये येतात, ज्या कायमस्वरूपी तिथे नेमल्या जात नाहीयेत, त्यांच्या संबंधाने आपण त्यांना तिथं सुरक्षित वातावरण कसं देणार हा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे. आणि दुसरा जो आव्हान आहे ते डिजिटली जे वापरलं जात आहे, छोट्या मोठ्या ठिकाणी जिथे तुमच्या मोबाईलवर धडाधडा येऊन काहीतरी कोसळत आहे आणि तुमची झोप डिस्टर्ब केली जाते, तुमचं फॅमिली लाईफ डिस्टर्ब केलं जाते, तुम्हाला घरात सांगता येते ना, बाहेर बोलता येते आणि तुमची कोंडी केली जाते, अशा वेळेला आपण महिला म्हणून त्या सगळ्याला कसं फेस करणार. हे डिजिटल जो अटॅक आहे ना हा जास्त भयंकर आहे. तो सायबरच्या अंतर्गत कसा येणार आणि पॉश त्याला कसा ऍड्रेस करणार याच्या मधले गॅप्स खूप मोठे आहेत. मी ज्या ज्या ठिकाणी आता पॉश कमिटीवरती आहे तिथे मी थोडासा वेगळा प्रयत्न करते आहे की तिथे मी स्पीकआउट बॉक्स ठेवलेत, म्हटलं निनावी का होईना ह्याच्यात तक्रार टाका, कारण ज्या कॉन्ट्रॅक्च्युअल आहे ते बोलू शकत नाहीयेत हे मला दिसत आहे. त्यामुळे त्यांना मी म्हटलं याच्यात चिठ्ठ्या टाका, तुम्ही तुमचं नाव नाही टाकलं तरी चालेल, मग ज्या

0: ब्रह्मचाऱ्याच्या संदर्भाने 5-25 चिठ्ठ्या पडत आहेत, त्यांच्या संदर्भाने मग एचआरला सांगून काही डिसिप्लिनचा भाग म्हणून आपण त्यांना कॉल देऊ शकतो का, समज देऊ शकतो का, काही बोलू शकतो का, याचा आम्ही प्रयत्न करतोय. पण याच्यासाठी आम्हाला पॉशमध्ये कुठेही जागा नाहीये. म्हणजे तुमच्या ठिकाणी येणारे ग्राहक असतील, तुमचे क्लायंट्स असतील, तुमच्या बसमध्ये चढणारे आणि उतरणारे प्रवासी असतील, हे सगळ्याच्या संधी, पिकअप ड्रॉप जसं मी म्हणाले, या सगळ्या, म्हणून कामाची व्याप्ती जशी वाढवली तशी या ठिकाणी कारवाईच्या संदर्भाने ह्या सगळ्यांना त्याच्यामध्ये घेतलं. हे वैशिष्ट्य आहे 2013 कायद्याचं, की त्याची व्याप्ती वाढवणं आणि त्याचे संदर्भ वाढवणं. हे केलं पण कॉन्ट्रॅक्च्युअल व्यवस्थामुळे सगळं समोर वाढून ठेवलंय. आम्हाला कळतंय पण आम्हाला वळू शकत नाही, कारण आमची कोंडी आहे. ही कोंडी कशी फुटणार हे सगळ्यात मोठं आव्हान आहे.
1: खरंय ताई, आपण आता मुलाखतीच्या शेवटाकडे जातोय. मला विचारायचं होतं की पुरुषप्रधान कार्यसंस्कृती आणि पितृसत्ताक मानसिकता पोष कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीत किती मोठा अडथळा आहे.
0: पोषची गरजच तर त्यामुळे निर्माण झाली ना. कारण आपल्या घरातून आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा तुम्ही आम्ही बायका डोक्यावर घर घेऊनच बाहेर पडतो आणि आपण स्त्री असण्याचं ओझं घेऊनच बाहेर पडतो. तसं पुरुष असण्याची मस्ती घेऊनच पुरुष घरातून बाहेर पडतात. हे सगळं करणं म्हणजे मर्दानगी आहे. अशाच पद्धतीचे संस्कार चुकीचे आपण आपल्या घरामध्ये पुरुष सत्ताक व्यवस्थेच्या कुटुंबामध्ये त्यांना मिळालेले, त्यांची ती चूक नाहीये, ती दुरुस्त करावी लागेल. आणि ती थोडी थोडकी नाही, ती लहानपणापासून करावी लागेल. आणि ती दुरुस्ती केअर करण्याबरोबरीनं आता जे अडल्ट पुरुष ठिकठिकाणी काम करत आहेत, शाळा कॉलेजमध्ये जाणारे युथ आहेत, त्यांना हे सगळं सांगावं लागेल की आपल्या सोबतच्या सर्व नात्यातल्या स्त्रियांना तुमच्या सोबत सुरक्षित वाटलं पाहिजे.
1: काय म्हणजे लैंगिक शिक्षण कंपल्सरी आहे तसं हे शिक्षण पण
0: दिलं गरजेचं आहे. की किती अंतर राखा, कसे त्यांच्याशी बोला, तुमच्या मनात ती भावना वासना तयार झाली म्हणून तुम्ही तिचं जर नकार असेल तर त्याचा अर्थ नकारच आहे. त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
1: बरोबर.
0: आणि दुसऱ्या बाजूला पुरुषांना हे शिकवलं पाहिजे ना याचा अर्थ ना. त्यामुळे पॉश कायदा असू दे, पॉक्सो असू दे, गर्भलिंग निदानाचा कायदा असू दे किंवा डोमेस्टिक व्हायलन्स, हे कायदे का करावे लागले. पुरुष सत्ताक व्यवस्थेमध्ये पुरुषांनी जर आपल्या वर्तनात बदल केले तर एवढे कायदे चालवण्याची आपल्यावर वेळच येणार नाही. आपल्याला कायदा चालवण्याची वेळ नाही आली पाहिजे आणि सर्व नात्यातल्या स्त्रियांच्या सोबत आपलं पुरुष म्हणून वर्तन चांगलं असलं पाहिजे याचं भान जिथे जिथे पुरुष आहेत तिथे ते सवय भान दिलं पाहिजे.
1: बरोबर. ताई मला असं वाटतं आज आपल्या मुलाखतीतनं तुम्ही स्त्रियांना खूप गोष्टी याचं मार्गदर्शन केलेलं आहेत. विशाखा समितीबद्दलची पण तुम्ही खूप माहिती दिलेली आहेत आणि स्त्रियांनी नक्कीच आपला काही छळ होत असला तर नक्कीच आवाज उठवायला पाहिजे आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी पण तितकंच त्यांना सहकार्य केलं पाहिजे. विशाखा मार्गदर्शक तत्वांनी स्त्रियांच्या सन्मानाला न्यायालयीन संरक्षण दिलं आणि पॉश कायद्यानं त्या संरक्षणाला कायदेशीर बळ दिलं. या दोन टप्प्यांमुळे कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रवास अधिक सक्षम झाला असं म्हणायला हरकत नाही. आणि आपल्या या मुलाखतीचं फलित हेच आहे की आपण सर्वांपर्यंत हा विचार आणि विषय पोहोचवला.
0: या निमित्ताने समस्त महाराष्ट्रातल्या आस्थापनांना आपण विनंती करूया की ऑगस्टमध्ये हे अपील केलेलं आहे शी बॉक्स वरती पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन करण्याचं, त्याचा जर उपयोग करून आपण आपापल्या ठिकाणी पॉश समिती अंतर्गत समिती स्थापन करून त्याचा रिपोर्ट शासनाला केलं नाही तर आस्थापनेचं लायसन रद्द होऊ शकतं आणि 50,000 रुपये पर्यंतच्या दंडाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे तातडीनं ह्या समित्या स्थापन करणं हे शासनाने काढलेल्या नोटिफिकेशनचा उपयोग करून घ्या आणि तातडीनं या पद्धतीच्या समित्या स्थापन करा आणि त्याची जाहिरात म्हणजे बाहेर दर्शनी भागात ते नोंदवा जेणेकरून आपण स्त्रियांच्या संदर्भाने सुरक्षित ठिकाणी आहोत असं समस्त स्त्रियांना वाटलं पाहिजे.
1: धन्यवाद वर्षाताई, तुम्ही इथे आलात आकाशवाणी पुणे केंद्रात आणि आम्हाला इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं. आपल्या सगळ्या मैत्रिणींना त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू.
1: श्रोते हो, आत्ताच आपण विशाखा समिती आणि पॉश कायदा याविषयी ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमात आता ऐकूया हे गीत.

मित्रमैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. आता मला संज्ञा कुलकर्णीला या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्याबरोबर निरोप द्या. नमस्कार.

आत्ताचा इथलाच कार्यक्रम वनिता मंडळ. सूत्रसंचालन केलं होतं संज्ञा कुलकर्णी यांनी आणि सादर करत्या होत्या निलिमा पटवर्धन. वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

बरं तर मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. आता मला संज्ञा कुलकर्णीला या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्याबरोबर

श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12:00.

0: शाब्बास सुनबाई या सिनेमातले शांता शेळके यांचं हे गाणं होतं. लता मंगेशकर यांनी गायलेलं आणि याबरोबरच श्रोते हो गीतबहार कार्यक्रम संपला. दुपारचा 1:30 वाजतो आहे. आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर म्हणजे 1:40 जालना जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताचे लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरल्याबद्दल नरेंद्र मोदी यांच्यावर देशातून आणि परदेशातून अभिनंदनाचा वर्षाव. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. पश्चिम आशियातल्या संघर्षामध्ये अमेरिकेनं अधिक खोलवर उतरू नये असा इराणचा इशारा. आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक भारती राजा यांचं निधन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत. मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी तब्बल 4,399 दिवस पूर्ण केले आहेत. त्यांनी देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपदी राहण्याचा विक्रम मोडला. नेहरू हे 4,398 दिवस देशाचे प्रधानमंत्री होते. सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशविदेशातल्या मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवणं हे लोकांचा त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले. प्रशासन अर्थव्यवस्था आणि सामाजिक परिवर्तन यातल्या प्रगतीमुळे नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ वैशिष्ट्यपूर्ण ठरला असं राष्ट्रपती म्हणाल्या. नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात लोककल्याणकारी योजना राबवल्या असून विकास तळागाळापर्यंत पोहोचला असं म्हणत राष्ट्रपतींनी प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात संविधानिक मूल्य संसदीय लोकशाही आणि लोकशाही संस्था सक्षम झाल्या असं बिर्ला म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीतही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, पियुष गोयल, निर्मला सीतारामन, शिवराज सिंह चौहान यांच्यासह इतर मंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रधानमंत्रीपदाचा सर्वाधिक काळ पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी 12 वर्षाच्या काळात देशाचा स्वाभिमान परत मिळवला, सांस्कृतिक पुनरुत्थान केलं, तसंच देशाला मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढलं असं अमित शहा यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टद्वारे म्हटलं आहे. मोदी यांच्या कार्यकाळात देशाच्या सीमा अधिक सुरक्षित झाल्या, काश्मीरचं कलम 370 रद्द झालं, नक्षलवादाचं उच्चाटन झालं असंही त्यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ या पदावर राहण्यातून लोकांचा त्यांच्यावरला विश्वास दिसून येतो असं एस जयशंकर म्हणाले. तर प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकासाला वेग आल्याचं मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या, कठीण काळातही मोदींनी धैर्यानं नेतृत्व केलं असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. प्रधानमंत्री मोदी यांनी सर्वाधिक काळ या पदावर राहण्याचा उपक्रम सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल असं कृषी मंत्री शिवराज सिंह

0: चव्हाणांनी म्हटलं आहे. राजनाथ सिंह, हरदीप सिंह पुरी, भूपेंद्र यादव, मनोहर लाल यांनीही नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल अमेरिकेतले अनेक खासदार, उद्योजक आणि भारतीय वंशाच्या नागरिकांनी अभिनंदन केलं आहे. भारताला सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था बनवण्यात मोदींचं योगदान मोठं आहे असं खासदार जॉन कॉर्निन यांनी म्हटलं आहे. मोदी यांच्या नेतृत्वात भारत अमेरिका संबंध व्यापक झाल्याचं खासदार बिल हेगर्टी यांनी सांगितलं. तर गायिका मॅरी मिलबेन, पालो आल्टो नेटवर्क्सचे सीईओ निकेश अरोडा यांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा केल्या आणि देशाला जागतिक पातळीवर सक्षम केलं असं ते म्हणाले. मलेशियाचे प्रधानमंत्री अनवर इब्राहिम यांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. मोदी यांनी समर्पित भावनेनं लोकांची सेवा केली आणि देशाच्या विकासात भर टाकली असं ते म्हणाले. नायजेरियाचे अध्यक्ष बोला अहमद तिनुबू म्हणाले की भारतीय नागरिकांचा मोदींवर विश्वास असल्यानं त्यांना सलग तीनदा लोकांनी निवडून दिलं. मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सालिह, केनियाचे अध्यक्ष समोई रुतो, श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके, पापुआ न्यू गिनीचे प्रधानमंत्री जेम्स मार्पे तसंच त्रिनिदाद आणि टोबॅगोचे प्रधानमंत्री कमला परसाद बिसिसर यांनीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशात घरोघरी पीएनजी अर्थात पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवला असून एलपीजी जोडण्यांना पीएनजी जोडण्यांमध्ये रुपांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं पुरी यांनी सांगितलं. गॅसचा कृत्रिम तुटवडा तयार करून आणि चुकीची माहिती पसरवून काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत अशा लोकांविरुद्ध सरकारनं कारवाई केली आहे असं त्यांनी सांगितलं.
1: ग्लोबल सिचुएशन का फायदा उठा के कुछ लोगों ने आर्टिफिशियल शॉर्टेजेस करने की कोशिश की है, तो एकदम हमने उस पर क्रैकडाउन कर दिया. कोई कमी नहीं है, ना सीएनजी की कमी है, ना पाइप गैस जो लोगों के घरों में जा रहे हैं, इनफैक्ट एलपीजी के हम कन्वर्ट कर रहे हैं इनटू पीएनजी कनेक्शन.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियातल्या संघर्षामध्ये अमेरिकेनं अधिक खोलवर उतरू नये असा इशारा इराणनं दिला आहे. कोणत्याही हल्ल्याला किंवा धोक्याला इराणची सशस्त्र दलं चोख प्रत्युत्तर देतील असं इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराघची यांनी सांगितलं. परदेशी सैन्याला सुरक्षित राहायचं असेल तर त्यांनी हा प्रदेश सोडून जावं असं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान इराणनं जॉर्डनमधल्या अमेरिकेच्या तळांवर आणि आखातातल्या 21 अमेरिकन आस्थापनांवर हल्ले केले आहेत. अमेरिकेनं काल होर्मुझ सामुद्रधुनीच्या आसपास हल्ले केले त्याला हे प्रत्युत्तर असल्याचं इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डनं म्हटलं आहे. ओमानच्या किनारपट्टीजवळ अमेरिकेच्या लष्करी अपाचे हेलिकॉप्टर पाडल्याच्या घटनेला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन सैन्यानं इराणवर हल्ले केले. इराणच्या एका ड्रोननं हे हेलिकॉप्टर पाडलं होतं. त्यातल्या दोन्ही वैमानिकांना सुरक्षितपणे वाचवण्यात आलं आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासानं आपल्या आगामी आर्टेमिस 3 मोहिमेसाठी 4 अंतराळवीरांच्या पथकाची नावं जाहीर केली आहेत. या पथकात आंद्रे डग्लस, रुबिओ आणि रँडी ब्रेसनिक हे 3 अमेरिकन तर लुका परमिटानो हे इटालियन अंतराळवीर सहभागी होणार आहेत. ही मोहीम पुढच्या वर्षीच्या अखेरीला होणार असून यात स्पेसएक्स आणि ब्ल्यू ओरिजिन यांच्या चांद्रयानांची पृथ्वीच्या कक्षेत प्रथमच चाचणी घेतली जाईल. नासाचे अंतराळवीर बॉब हाइन्स यांना राखीव सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलं असून ते मुख्य पथकासोबत प्रशिक्षण घेतील. मध्य प्रदेशातल्या काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज चुकीनं फेटाळल्याचा आरोप काँग्रेसनं केला असून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आज निवडणूक आयोगाची भेट घेतली. के सी वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश, दीपा दास मुन्शी, विवेक तंखा, अभिषेक सिंघवी यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. मीनाक्षी नटराजन यांच्या विरोधात दाखल झालेल्या खासगी तक्रारीची दखलही कोणत्याही न्यायालयानं अद्याप घेतली नाही. त्यांच्याविरुद्ध कोणतंही न्यायप्रविष्ट प्रकरण नाही. निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय पक्षपाती असल्याचा आरोप करून तो बदलण्याची मागणी त्यांनी केली. निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या निषेधात काँग्रेस नेत्यांनी काल दिल्ली आणि भोपाळमध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मणिपूरमध्ये विविध जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या शोधमोहिमेत 2 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे तर मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. काल चंदेल जिल्ह्यात आईगेजांग या भागात राबवलेल्या शोधमोहिमेत हा साठा आढळला. यात रायफल, मॅग्झिन, पिस्तूल

0: स्फोटकं तसंच रेडिओ सेटचा समावेश आहे. इम्फाळ आणि टेक्नोपॉल जिल्ह्यात केलेल्या कारवाईत दोन नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. तमिळ चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक भारती राजा यांचं आज चेन्नई इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. ग्रामीण भागातलं नैसर्गिक सौंदर्य चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडणं ही भारती राजा यांची खासियत होती. आपल्या कारकिर्दीत त्यांनी तमिळ चित्रपटसृष्टीत नवीन प्रवाह निर्माण करून मोठा बदल घडवून आणला. चित्रपटांच्या नायकांची चर्चा होण्याच्या काळात भारती राजा यांच्या संपूर्ण चित्रपटाचीही तितकीच चर्चा होत होती. त्यांच्या बहुतेक चित्रपटांचं संगीत दिग्दर्शन संगीतकार इलैयाराजा यांनी केलं होतं. ते तेलुगू हिंदी आणि कन्नड चित्रपटसृष्टीतही परिचित होते. सोलवा सावन, रेड रोज, लवर्स, सवेरेवाली, गाडी, फायनल कट हे त्यांचे हिंदीत प्रदर्शित झालेले चित्रपट. त्यांच्या नावावर 6 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 4 फिल्मफेअर पुरस्कार आणि 6 तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार आहेत. 2004 त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी चेन्नई इथं भारती राजा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. ठळक बातमी पुन्हा एकदा. भारताचे लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरल्याबद्दल नरेंद्र मोदी यांच्यावर देशातून आणि परदेशातून अभिनंदनाचा वर्षाव. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. पश्चिम आशियातील संघर्षामध्ये अमेरिकेनं अधिक खोलवर उतरू नये असा इराणचा इशारा आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक भारती राजा यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: केंद्राचं प्रसारण FM बँडच्या 101.7 मेगाहर्ट्सवर 1:40 आणि 35 सेकंद झालेली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: जालना जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी 6,47,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचं नियोजन. घरगणना मोहिमेत जालना जिल्हा राज्यात अव्वल. आणि जालना मल्टीमॉडेल लॉजिस्टिक्स पार्कमध्ये पहिल्या कंटेनर रेकची यशस्वी चाचणी. औद्योगिक विकासाला नवी चालना.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती.
3: मृग नक्षत्राला सुरुवात झाल्यामुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची खरीप हंगामातली पेरण्यांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यावर्षी जिल्ह्यात 6,47,057 हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी प्रस्तावित असून त्यात कापूस, सोयाबीन, मका, तूर, मूग, उडीद आणि बाजरी या प्रमुख पिकांचा समावेश आहे. यामध्ये 2,87,859 हेक्टरवर कापूस, 2,16,000 हेक्टरवर सोयाबीन, 61,399 हेक्टरवर मका, सुमारे 53,000 हेक्टरवर तूर, 13,567 हेक्टरवर मूग, 7,000 हेक्टरवर उडीद तर 4,634 हेक्टरवर बाजरीची पेरणी अपेक्षित आहे. हवामान विभागानं यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. घनसावंगी आणि अंबड तालुक्यातल्या काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दरम्यान शेतकऱ्यांनी घाई न करता किमान 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. बोगस बियाण्यांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी कृषी विभागानं विशेष उपाययोजना आखल्या असून जिल्हास्तरावर 1 आणि तालुका स्तरावर 8 भरारी पथकं कार्यरत करण्यात आली आहेत. ही पथकं बियाणे विक्री केंद्रांची तपासणी करून शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी दक्षता घेणार असल्याचं जिल्हा कृषी अधिकारी गहिणीनाथ कापसे यांनी सांगितलं. खरीप हंगामासाठी जिल्ह्याला 1,306 कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट आहे. मात्र थकीत पीक कर्जामुळे नवीन पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांचं प्रमाण खूपच कमी आहे. परिणामी 31 मे पर्यंत जिल्ह्यात केवळ 24,074 शेतकऱ्यांना 139 कोटींचं पीक कर्ज वाटप झालं आहे. हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या केवळ 10% इतकंच आहे. शेतकऱ्यांनी नवीन पीक कर्जासाठी बँकांशी संपर्क करावा असं आवाहन जिल्हाग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार यांनी केलं आहे. जनगणना 2027 अंतर्गत सुरू असलेल्या घरगणना कार्यक्रमात जालना जिल्ह्यानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत राबवण्यात येत असलेल्या या मोहिमेत राज्यस्तरीय आढाव्यानुसार जिल्ह्यातल्या 2,863 HLB 2,708 HLB काम पूर्ण झालं आहे. जिल्ह्यानं तब्बल 94.59% प्रगती साधली आहे. जालना जिल्ह्याच्या औद्योगिक आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणाऱ्या मल्टी मॉडेल लॉजिस्टिक्स पार्क अर्थात ड्राय पोर्ट प्रकल्पात पहिल्या ट्रायल कंटेनर रेकचं नुकतंच यशस्वी आगमन झालं. त्यामुळे जालना आणि संपूर्ण मराठवाड्यात रेल्वे संलग्न मालवाहतूक सेवांच्या नव्या पर्वाची औपचारिक सुरुवात झाली आहे. ही पहिली

इनबाउंड कंटेनर रेक पोलाद स्टील कंपनीसाठी स्पंज आयर्न घेऊन MMLP जालना इथल्या रेल्वे साइडिंगवर दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी या ट्रायल कंटेनर रेकचं स्वागत केलं. या प्रकल्पाचा पहिला टप्पा सुमारे 64.51 एकर क्षेत्रात कार्यान्वित करण्यात आला असून आयात निर्यात व्यवहारांसाठी आवश्यक असलेली सीमाशुल्क विभागाची मान्यता देखील प्राप्त झाली आहे. त्यामुळे जालन्यासह मराठवाड्यातल्या उद्योगांना थेट आयात निर्यात माल हाताळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. राज्याचे महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यात विविध विकास प्रकल्पांना तसंच शासकीय कार्यालयांना भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. खारगे यांनी जालना तालुक्यातल्या दरेगाव इथल्या ड्रायपोर्ट प्रकल्पाची तसंच सिरसवाडी इथल्या जिल्हा रेशीम कोष बाजारपेठेची पाहणी केली. जिल्ह्यातल्या कुपोषणाचं प्रमाण कमी करून बालकांचं आरोग्य सुदृढ करण्याच्या उद्देशानं मिशन न्यूट्रिशन जालना अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते स्त्री रुग्णालयात करण्यात आलं. कुपोषणमुक्त जालना हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व संबंधित कर्मचाऱ्यांनी समन्वयानं काम करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. 3 महिन्यांच्या कालावधीत सुमारे 2250 माता आणि बालकांपर्यंत या मोहिमेचं

0: प्रमाण कमी करून बालकांचं आरोग्य सुदृढ करण्याच्या उद्देशानं मिशन न्यूट्रिशन जालना अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते स्त्री रुग्णालयात करण्यात आलं. कुपोषणमुक्त जालना हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व संबंधित कर्मचाऱ्यांनी समन्वयानं काम करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. 3 महिन्यांच्या कालावधीत सुमारे 2250 माता आणि बालकांपर्यंत या मोहिमेचा लाभ पोहोचवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. जागतिक सायकल दिनानिमित्त जालना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सायकल रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रॅलीला जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. नागरिकांनी दैनंदिन जीवनात सायकलचा अधिकाधिक वापर करून पर्यावरणपूरक आणि निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातही अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. तसंच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंतीही जिल्ह्यातल्या शासकीय कार्यालयांसह पक्ष संघटनांकडून उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनही जिल्ह्यात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
1: जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब मस्के. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला.
2: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. आता कार्यक्रम भावधारा सुरुवातीला ऐकूया उषा अमोणकर यांना.

0: हे काय हो मुंबई बंदर उमदा कोट्यवधी फिरतात जहाजे अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे ग ग ग ग माझा राजा तूर माझा सरजा तूर हे हे हे हे हे हे
1: हे तर श्रोते हो तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या

0: अशा गोष्टी घेऊन येतोय. म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट.
1: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
0: आणि एनी टाइम न्यू

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया प्रतिभा कणेकर यांच्या इरावती कर्वे भारतीय मानववंशशास्त्राच्या प्रांगणातील आद्य दीपमाळ या पुस्तकाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
1: असामान्य असं कर्तृत्व सिद्ध करणारी इतराहून वेगळं काही मार्ग चोखळणारी आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वाला साजेसं वेगळेपण अधोरेखित करणारी मंडळी तशी मोजकीच. इरावती कर्वे या त्यापैकी एक. साधारणतः एखाद्या क्षेत्रातच राहून आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करता येऊ शकतं, परंतु ज्यांच्या अंगी बहुआयामी पैलू असतात त्यांच्याकडून होणारं कार्य हे निश्चितच इतरांना आचंबित करणारं ठरतं. इरावती कर्वे या त्यापैकी एक होत. त्यांचं हे वेगळेपण आपल्याला कळतं ते प्राध्यापक डॉक्टर प्रतिभा कणेकर यांनी लिहिलेल्या इरावती कर्वे भारतीय मानवशास्त्राच्या प्रांगणातील आद्य दीपमाळ या पुस्तकामुळे. डॉक्टर इरावतीबाईंनी केलेलं संशोधन खूप मोलाचं आहे. हाडांचे कवट्यांचे सांगाड्यांचे आकार लांबी रुंदी यावरून केलेलं संशोधन व काढलेली अनुमाने कोणालाही खोडून काढता आलेली नाहीत. ही संशोधन केवळ भूगर्भातून शोधून केलेली आहेत असं नाही तर काळाच्या गर्भालाही त्यांनी उजेडात आणलेलं आहे. यावरूनच पुढे जाती धर्म समाज कौटुंबिक व्यवस्था भाषा वर्णव्यवस्था असे अनेक टप्पे त्यांनी आपल्या संशोधनाद्वारे उलगडून दाखवलेले आहेत. डॉक्टर इरावती कर्वेबाई घरामध्ये कशा वागत कॉलेजात परदेशात आणि समाजात कशा वावरत हे सांगताना त्या आपल्या खूप जवळच्या जीवलग मैत्रीण आहेत आणि त्यांच्या स्वभावातील पैलूंशी आपण परिचित आहोत इतक्या जिव्हाळ्याने त्या त्यांचं वेगळेपण सांगतात तेही नेमकेपणानं. अभ्यास आणि संशोधन या व्यतिरिक्त डॉक्टर इरावतीबाईंचा खरा पिंड दिसून येतो तो लेखनाचा. हे लेखन अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असो अथवा वाचकांच्यासाठी या लेखनाबाबत डॉक्टर इरावतीबाई किती तटस्थपणे विचार करीत आपल्या समाजशास्त्र मानवशास्त्र त्या काळचा समाज चालीरीती व असलेली परिस्थिती यांची तलम गुंपण कशी करीत याचे मनोज्ञ दर्शन डॉक्टर कणेकर आपल्याला घडवतात. महाभारतात आणि रामायण यांच्यातील केलेल्या लेखनात डॉक्टर इरावतीबाईंचा दृष्टिकोन या दृष्टीने कसा होता तो त्यांनी प्रत्येक व्यक्तिरेखेच्या बाजूने उलगडून दाखवलेला आहे. प्रत्येक धागा दाखवावा तसा. या स्वतंत्र वैचारिक शैलीचा प्रभाव आपण टाळू शकत नाही इतका तो स्वतंत्र आणि प्रभावी आहे. डॉक्टर प्रतिभा कणेकर यांनी इरावती कर्वे यांच्या या संपूर्ण जीवन वाटचालीचा जो मनोज्ञ असा आलेख आपल्या समोर ठेवलेला आहे तो वाचून झाल्यानंतरही दीर्घकाळ आपल्याला त्यात समोहित करून ठेवतो. डॉक्टर कणेकर यांची स्वतःची एक सुंदर अशी सुसंवादी सुसंस्कृत समृद्ध भाषा वैभव असलेली लेखनशैली ती संवाद स्वरूपात आपल्याशी संवाद साधत राहते. आपल्याला खिळवून ठेवण्याची मोहिनी तिच्यात आहे. इतकंच नव्हे तर संशोधन पातळीवर लेखन करताना विशेषतः एका मोठ्या आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांच्या कर्तृत्वाची दखल घेतलेली आहे

0: अशा विदुषीची चरित्र लिहिताना संशोधन करून आवश्यक त्या निवडक संदर्भांची जोड घ्यावीच लागते. अशा संदर्भांची जागा त्या आपल्या पदरच्या आहेत असं न दाखवता त्यांचा स्पष्ट उल्लेख त्या त्या ठिकाणी करण्याचं मन मोकळेपण त्यांनी दाखविलेलं आहे. आवश्यक असणारी स्पष्टीकरणे देऊन विषयांचं अपुरेपण राहणार नाही याची दक्षता त्यांनी घेतलेली आहे. शास्त्रीय विश्लेषण करताना बोजडपणा, अभ्यासकीय व्याख्यांचा भडीमार, तत्ववेत्याचा अभिनिवेश इथे दाखविणे सहज शक्य होतं. परंतु डॉक्टर कणेकर यांनी आपला कणेकरी जयद्रथ मध्ये कुठेही डोकावू दिलेला नाही. खरे तर विषय अवघड मनोरंजना पलीकडचा आहे असे असूनही त्यातली उत्सुकता कायम राहील आणि वाचणाऱ्याला तो सहज आकलन होईल अशा सहज सुंदर भाषेचा वापर करण्यावर त्यांनी भर दिलेला आहे.
1: श्रोते हो, साहित्य वेद या मालेत आताच आपण ऐकला प्रतिभा कणेकर यांच्या इरावती कर्वे भारतीय मानववंशशास्त्राच्या प्रांगणातील आद्य दीपमाळ या पुस्तकाचा सांगदेव काळे यांनी घेतलेला वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. पीक संजीवकांचा वापर शेतीमध्ये व्यापारी दृष्ट्या मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. भाजीपाल्याचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढीसाठी त्याचा वापर केला जात आहे. वेलवर्गीय भाजीपाल्यातील काकडी, कलिंगड, दुधी भोपळा, तांबडा भोपळा, खरबूज, टिंडा, घोसाळी या पिकांवरही करण्यात येत आहे. काकडीमध्ये एकाच वेलीवर नर आणि मादी फुले असतात. नर फुलांची संख्या अधिक तर मादी फुले कमी असतात. त्यांचे प्रमाण 1:4 to 1:22 पर्यंत असते. नर फुलांच्या संख्या वाढीस उष्णतामान, खतांचा कमी वापर, मोठे दिवस आणि जास्त सूर्यप्रकाश इत्यादी कारणेही असतात. जिब्रेलिक ऍसिडच्या वापरामुळे मादी फुले खालील पेरावर येण्यास मदत होते. तसेच त्यांचे द्रावण 10 to 15 PPM प्रमाणात फवारल्यास मादी फुलांची संख्या वाढते. काकडीला प्रथम बीजपत्र येतात, नंतर खरी पाने येतात. खरी 2 पाने आल्यावर पहिली फवारणी करावी आणि खरी 4 पाने आल्यावर दुसरी फवारणी करावी. जिब्रेलिक ऍसिड प्रमाणेच इथ्रारेलचाही उपयोग मादी फुलांची संख्या वाढवण्यास होतो. उन्हाळी हंगामात 2 gram/5 liter पाण्यातून तर पावसाळ्यात 1.5 gram/4.8 liter पाण्यातून फवारणी करावी. या मिश्रणात चिमूटभर साबणाची बुकटी टाकावी. काही काकडी जातीत फक्त मादीच फुलं येतात, त्यामुळे फळधारणा होत नाही, परंतु जिब्रेलिक ऍसिड फवारण्याने नर फुलं येतात. याचा उपयोग संकरित काकडीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यास होतो. असे संकरित बी वापरून अफलित जनन काकड्या प्रत्येक पेऱ्यावर येऊ शकतात. तसेच MH 50 to 100 PPM आणि NAA 50 to 100 PPM च्या फवारणीमुळे ही मादी फुलांची संख्या जास्त तयार होण्यास मदत होते. मादी फुलांच्या संख्येत वाढ झाल्याने फळं अधिक मिळून उत्पादनात वाढ होते. तांबड्या भोपळ्यात कृत्रिमरित्या पराग सिंचन केल्यास फायदेशीर ठरतं. त्यासाठी नर फुलातील परागकण मादी फुलावरील स्त्री केसरवर टाकल्यास फलधारणेचे प्रमाण वाढते. पराग सिंचनाचे काम सकाळी 8 to 11 दरम्यान करावे. संजीवकाची पहिली आणि दुसरी फवारणी खरी 2 to 4 पाने आल्यावर करावी. मॅलिक हायड्राझाइड 50 PPM तसंच NAA 100 PPM इथ्रेल 250 PPM फवारल्यास मादी फुलांची संख्या वाढून अधिक फळधारणा आणि उत्पादन मिळू शकते. फवारणी खरी 2 to 4 पाने आल्यानंतर बोरॉन 3 PPM बरोबर कॅल्शियम किंवा लोहच्या फवारणीने मादी फूल जास्त, अधिक फळधारणा आणि उत्पादनही. फवारणी 2 to 4 पाने आल्यानंतर टिबा या संजीवकांचाही उपयोग होतो. फळधारणेसाठी आणखी एक सोपा आणि सहज करता येण्यासारखा उपाय तांबड्या भोपळ्याप्रमाणे हाताने परागीकरण. दुधी भोपळ्याची फुले संध्याकाळी 5 to 6 सुमारास उमलतात आणि त्याचवेळी हे पराग सिंचनाचे काम केल्यास फळधारणेत वाढ होईल. कलिंगडावर टिबा संजीवकाचा 25 to 50 PPM चा फवारा दिल्यास मादी फुलं येण्याचे प्रमाण वाढ

0: शोधा, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसूकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण प्रोस्टेट कॅन्सर याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर जुनैद शेख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता गेल्या भागात आपण प्रोस्टेट काय असतं, त्याचं कार्य कुठलं असतं आणि प्रोस्टेट कॅन्सर नेमका काय असतो याविषयी माहिती जाणून घेतली होती. डॉक्टर, आजच्या भागात आमच्या सर्व श्रोत्यांना सांगाल की प्रोस्टेट कॅन्सर झाल्यानंतर काही लक्षणं दिसून येतात का?
1: हो, प्रोस्टेट कॅन्सर झाल्यानंतर काही लक्षणं दिसून येतात, पण असं गरज नाही आहे की दरवेळी तुम्हाला लक्षणं दिसून येतील. त्याचमुळे आम्ही याला सायलेंट कॅन्सरही म्हणतो. खूप सारे रुग्ण जे असतात ते आमच्याकडे जेव्हा कॅन्सर पसरून जातो त्यावेळी पोहोचतात, पण काही रुग्णांमध्ये आम्हाला लक्षणं दिसतात. सर्वात आधीची जे लक्षणं असतात ते असतात की लघवीमध्ये काही काही रुग्णांना त्रास होते, ठीक आहे, लघवीला आग होणे, जळजळ होणे, लघवीची धार बरोबर न येणे, लघवीतून रक्त जाणे, हे लघवीचे लक्षणं आहेत जे प्रोस्टेट ग्रंथी वाढ आहे याच्यामध्ये दिसून येतात. म्हणजे हे कसं आहे की हे एक ओव्हरलॅपिंग सिम्प्टम आम्ही म्हणू शकतो की बाबा प्रोस्टेट कॅन्सर आहे किंवा प्रोस्टेट ग्रंथी वाढ आहे, दोघांमध्येही हे सिम्प्टम दिसतात, आम्हाला लक्षणं दिसतात. तर आम्हाला ते बघावं लागतं की ही नॉर्मल ग्रंथी वाढ आहे वयोमानाने झालेली की याच्यामध्ये कॅन्सर आहे. पण असे जर लक्षणं आहेत तर त्यात रुग्णांना युरोलॉजिस्टला दाखवणं फार गरजेचं आहे, कारण की त्याच्यामध्ये कॅन्सरही मिस होऊ शकते. याच्या व्यतिरिक्त जे लक्षणं आहेत ते बाकी कॅन्सरमध्ये जसं भूक न लागणे, वेट लॉस होणे, हे लक्षणं दिसूनच येतात. याच्या व्यतिरिक्त कधी कधी मी जसं तुम्हाला सांगितलं की प्रोस्टेट कॅन्सर हा बोन्स मध्येही जातो, तर ऍडव्हान्स स्टेज मध्ये काय होते की बोन्स वीक असतात आणि हा आजारद्वारे वयोमानाचा आहे, तर याच्यामध्ये ऑलरेडी जे बोन वीक आहे त्याच्यामध्ये कॅन्सर जर गेला तर फ्रॅक्चर होणे किंवा पाठदुखी राहणे, हातापायांमध्ये दुखून येणे, हे सारी लक्षणं दिसून येऊ शकतात. तर ह्या सगळ्या लक्षणांवरती रुग्णांना लक्ष देणं गरजेचं आहे. सुरुवातीला जसं आहे की लघवीमध्येच जर त्रास चालू झाला तर आणि आपलं वय आहे 50-55 वर्षी, तर आपल्याला लवकरात लवकर डॉक्टरांना जाणे आणि लवकरात लवकर तपासण्या करून बघून घेणे हे फार गरजेचं आहे. कारण की जर आपण हे मिस केलं तर तो हळूहळू कॅन्सर वाढतो. हा कॅन्सर जनरली स्लो वाढणारा आहे, तो हळूहळू वाढतो, त्याच्यामुळे लक्षणं खूप सारे दिसून येत नाही भरपूर रुग्णांमध्ये, आणि लेट लक्षणं जेव्हा दिसतात त्यावेळी कॅन्सर जो आहे तो स्टेज 4 मध्ये गेलेला असतो.
0: डॉक्टर, आपण वयाचा उल्लेख केला 50-55 वय, तर याला वयाचं बंधन आहे का?
1: हो, याला वयाचं बंधन आहे. नॉर्मली जेही प्रोस्टेट कॅन्सर आहेत ते जनरली 50-55 वर्षानंतरच आम्हाला दिसून येतात. जसं जसं वय वाढते तसं तसं इन्सिडन्सही त्याचा वाढत जाते आणि वयोमानानंतरच प्रोस्टेट ग्रंथीची वाढही होते. तर दोघेही आजार जे आहेत ते 50 वर्षांमध्ये पुरुषांमध्ये दिसून येतात. वयाचा एक मोठा भाग आहे याच्यामध्ये.
0: डॉक्टर, यासोबत यामागे कुठली कारणं दडलेली असतात, का होतो हा?
1: हे बघा, याच्यामध्ये असं स्पेसिफिक एक्सटर्नल कारण आपण सांगू शकत नाही. मेनली जे आहे ते जेनेटिक म्युटेशन असतात, म्हणजे जे आपण म्हणतो की जेनेटिक चेंजेस असतात बॉडीमध्ये होतात आणि त्याच्यामध्ये जसे बाकी कॅन्सरमध्ये जेनेटिक म्युटेशनचा फार मोठा भाग आहे, असंही प्रोस्टेट कॅन्सरमध्ये जेनेटिक म्युटेशन असतात ते होतात आणि त्या कारणाने कॅन्सर चालू होतो. तसं बाहेरून आपण पर्टिक्युलर कारण त्याला देऊ शकत नाही, जसं बाकी कॅन्सरमध्ये काही गोष्टी आहेत, तर असं डायरेक्टली कोरिलेशन याच्याशी नाही आहे. हे आपल्या आपच सुरू होतात आणि याच्यामुळे आपल्याला त्याच्यावरती लक्ष देणे आणि लक्षणं लवकर पकडणे फार गरजेचं आहे. मुख्य असं कारण एक्सटर्नल कारण नाही आहे, जे काही आहे ते एक पर्टिक्युलर एज आहे, हे एक एज नंतरच सुरू होते. आणि काही काही जसं आपण म्हणतो की फॅमिलियल आहे, तर काही रुग्णांमध्ये फॅमिलियलीही म्युटेशन असतात की जे जनरेशन टू जनरेशन पास होतात, अशा रुग्णांमध्ये त्याची रिस्क जास्त असते. तशा रुग्णांमध्ये आम्ही लवकर, म्हणजे एखादा वडिलांना झाला आहे आणि मुलगा आहे, तर त्याला आम्ही

0: की कमी वयामध्ये तुम्ही स्क्रीनिंग सुरू करा, लवकर जे डिटेक्शन टेस्ट आहे ते लवकर चालू करा आणि त्यांना आम्ही अलर्ट राहायला सांगतो.
1: हा म्हणजे अनुवंशिकता,
0: अनुवंशिकता याच्यामध्ये एक भाग आहे.
1: अनुवंशिकतेचे किती पर्सेंटेज असतात?
0: अनुवंशिकतेचे पर्सेंटेज कमी आहेत, म्हणजे खूप जास्त अनुवंशिकता नाहीये. पण ज्या रुग्णांमध्ये मल्टिपल कॅन्सर असतात, रिलेटिव्ह मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर चालू आहेत, त्यांच्यामध्ये आम्ही जेनेटिक म्युटेशनची जी टेस्टिंग असते ती करून घेतो. कारण की बाकीही कॅन्सर त्या म्युटेशन मध्ये होऊ शकतात. तर अशा रुग्णांमध्ये स्पेसिफिकली आजकाल सगळ्या रुग्णांमध्ये जेनेटिक म्युटेशन आम्ही ऍडवाइस करायला सुरू केलेलं आहे. आता
1: डॉक्टर जुनेश शेख आपण इथे आलात आणि प्रोस्टेट कॅन्सर विषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोते हो, प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनेश शेख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी शामली राऊत आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास या मालिकेचा भाग दुसरा आज आम्ही सादर करतोय. आज आपल्या सोबत आहेत एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन आणि त्यांच्या संस्थापक दीपाली अतुल देवकर. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: दीपाली मॅम, आपण बघतो की निसर्ग संपत्तीच्या संरक्षणात आज महिला मोठ्या ताकदीनं पुढे येत आहेत, कठीण परिस्थितीत काम करत आहेत, तर ही परिस्थिती खरंच समाधानकारक आहे का? आपल्याला काय वाटतं याविषयी?
1: हो नक्कीच. तर काही प्रमाणात आपण वाढ झाली हे खरंच आपण म्हणू शकतो. एका अभ्यासात असं पण लक्षात आलं आहे संवर्धन क्षेत्रात महिलांची संख्या 11% पेक्षा कमीच आहे. म्हणूनच आम्ही एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशनने देशभरातील वुमन रेंजर्स, महिला वनरक्षक, कन्झर्वेशन क्षेत्रात काम करणाऱ्या महिला संशोधक आणि आदिवासी महिलांच्या कथा या समाजासमोर आणल्या. याच्यामध्ये या महिला दुर्गम जंगलामध्ये काम करतात, वनाग्नी रोखतात, जखमी वन्य प्राण्यांचं रेस्क्यू करतात, वन्यजीव तस्करी विरोधात लढतात आणि जैवविविधतेचं संरक्षण करतात. काही महिला तर माहिती रात्रीच्या गस्तीवर काम करतात आणि हे कॉमन आहे. काही मानवी वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी गावांमध्ये जनजागृती करतात, तर काही महिला पर्यावरण शिक्षणाद्वारे मुलांना जंगलाचं महत्व समजावून सांगतात. हे केवळ एक नोकरी म्हणून आपण नाही बघू शकत, तर त्यांचं ऍक्च्युअली हे आहे की त्या निसर्ग प्रती असलेली जबाबदारी आणि समर्पण ते लक्षात घेऊन हे काम करत असतात. अनेक महिला महिनोन महिने कुटुंबापासून दूर राहून जंगलात काम करतात. घनदाट जंगल, कठीण हवामान, वन्य प्राण्यांचा धोका, मर्यादित संसाधने, तरीही त्या निसर्ग संरक्षणाचं काम मोठ्या निष्ठेने करतात. आम्ही या महिलांच्या कथा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडण्याचा प्रयत्न पण केला आहे. जसं की आम्ही मागील वर्षी दुबई इथे IUCN या आंतरराष्ट्रीय संस्थेने आयोजित केलेल्या जागतिक संवर्धन परिषदेमध्ये रेंजर्स हे बुक लिहिलं. That is Woman Reshaping the Conservation. या पुस्तकातून महिला वनरक्षकाच्या साहसाच्या गोष्टी मांडल्या. तर काय होतं की याचं कारण अनेक वेळा संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचं योगदान प्रकाशझोतात येत नाही. या महिलांची प्रेरणादायी कामगिरी समाजासमोर आणून संस्था नव्या पिढीतील मुलींना प्रेरणा देण्याचं काम करत आहे. आज आपण बघतो की क्लायमेट चेंज या काळामध्ये इंडिजिनियस नॉलेज अत्यंत महत्वाचं ठरत आहे. पूर्वी संरक्षण क्षेत्र हे पुरुष प्रधान मानलं जायचं, पण आज महिला सिद्ध करत आहेत की संवेदनशीलता, नेतृत्व आणि धैर्य यांची सांगड घातली तर पर्यावरण संरक्षण अधिक प्रभावी होऊ शकते. यासाठी आम्ही वनदुर्गा सन्मान या पुरस्काराची 2019 पासून सुरुवात केली. निसर्ग संवर्धनाचे विविध क्षेत्रात योगदान दिलेल्या महिलांना हा पुरस्कार देऊन आम्ही त्यांना सन्मानित करतो. यातील पुरस्कार प्राप्त वुमन रेंजर्स आज अनेक तरुण मुलींसाठी रोल मॉडेल्स बनल्या आहेत. एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन महिला वनरक्षकांच्या क्षमता विकासासाठी, त्यांचे अनुभव लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि पर्यावरण क्षेत्रात महिलांच्या नेतृत्वाला व्यासपीठ देण्यासाठी सातत्याने कार्य करत आहे.
0: खरंच खूप चांगलं असं आपलं हे कार्य आहे.

0: मुलांना एक चांगलं व्यासपीठ मिळत आहे असं म्हणायला हरकत नाही. मॅम अगदी खूप छान आपण माहिती सांगितली, यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे, धन्यवाद.
1: यासोबतच आजचा परिसर हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज पुणे केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम. तनिष्क अरोरा यांचं गायन आपल्याला ऐकत आहोत. त्यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग. विलंबित ख्यालाची बंदिश आणि द्रुतबंदिश 3 तालात आहे. त्यांना तबल्याची साथ श्रीकांत भावे यांनी आणि हार्मोनियमची साथ लीलाधर चक्रदेव यांनी केलेली आहे. ऐकूया तनिष्क अरोरा यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग.

0: हे काय हो मुंबई बंदर उमदा कुट्यवधी फिरतात जहाजे अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे ग ग ग ग माझा राजा तूर माझा सरजा तूर हे हे हे हे हे हे हे
1: तर श्रोते हो तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहित नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट.
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 एफएम रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज

तनिष्क अरोरा यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ श्रीकांत भावे यांनी, हार्मोनियमची साथ लीलाधर चक्रदेव यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. 3 वाजता आता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नरेंद्र मोदी भारताचे लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरलं हे लोकांच्या त्यांच्यावरच्या विश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींनी केली प्रशंसा. 12 वर्षाच्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भरभरून दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. विशिष्ट प्रकारच्या खतांची टंचाई कदाचित जाणवेल मात्र सर्वसाधारण उपलब्धता राहील अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत शिवसेनेला योग्य सन्मान मिळत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं समाधान. आणि देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत. मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी तब्बल 4,399 दिवस पूर्ण केले आहेत. त्यांनी देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपदी राहण्याचा विक्रम मोडला. नेहरू हे 4,398 दिवस देशाचे प्रधानमंत्री होते. सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशविदेशातल्या मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवणं हे लोकांचा त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले. प्रशासन अर्थव्यवस्था आणि सामाजिक परिवर्तन यातल्या प्रगतीमुळे नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ वैशिष्ट्यपूर्ण ठरला असं राष्ट्रपती म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात लोककल्याणकारी योजना राबवल्या असून विकास तळागाळापर्यंत पोहोचला असं म्हणत राष्ट्रपतींनी प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात संवैधानिक मूल्य संसदीय लोकशाही आणि लोकशाही संस्था सक्षम झाल्या असं बिर्ला म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर पियुष गोयल निर्मला सीतारामन शिवराज सिंह चौहान यांच्यासह इतर मंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रधानमंत्री पदाचा सर्वाधिक काळ पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्री पद भूषवल्याबद्दल अमेरिकेतले अनेक लोकप्रतिनिधी उद्योजक आणि भारतीय वंशाच्या नागरिकांनी अभिनंदन केलं आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन यांनी म्हटलंय की नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा केल्या आणि देशाला जागतिक पातळीवर सक्षम केलं. मलेशियाचे नायजेरिया मालदीव श्रीलंका अशा देशोदेशीच्या राष्ट्रप्रमुखांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी शिवसेनेला योग्य सन्मान मिळत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर्व घटक पक्षांना समान वागणूक देतात असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते आज बातमीदारांशी बोलत होते. रालोआ छोट्या पक्षांना कमी लेखलं जातं का या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की मोदी यांनी घटक पक्षांना कमी लेखल्याचा कुठलाही अनुभव आपल्याला आलेला नाही. उलट एनडीए अधिक मजबूत व्हावी यासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात असं शिंदे म्हणाले. स्वच्छ प्रतिमेचे प्रधानमंत्री अशी ओळख मोदी यांनी निर्माण केल्याचं शिंदे म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सर्वाधिक दिवसांचा विक्रम झाला असून हा देशाचा सुवर्ण काळ असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं आज ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. मोदी यांच्या कार्यकाळात विविध क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला. 25 कोटी जनता दारिद्र्य रेषेवर आली रस्ते रेल्वे पाणी वीज आणि इतर पायाभूत सुविधा तळागाळापर्यंत पोहोचल्या महाराष्ट्राला मोदींनी भरभरून दिलं असं सांगून ते म्हणाले की 2015 दुष्काळात केवळ महाराष्ट्राला बळीराजा योजना शेतकऱ्यांसाठी त्यांनी दिली. वाढवण प्रकल्पासारख्या अनेक पायाभूत सेवा सुविधा राज्याला या काळात मिळाल्या असं सांगून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मोदींचे आभार मानले आणि अभिनंदन केलं. देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्याशी मोदींची तुलना करायची नाही परंतु नवभारताच्या निर्माणामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्थान अढळ आहे असं फडणवीस म्हणाले.

0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशात घरोघरी पीएनजी अर्थात पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवला असून एलपीजी जोडण्यांना पीएनजी जोडण्यांमध्ये रुपांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं पुरी यांनी सांगितलं. गॅसचा कृत्रिम तुटवडा तयार करून आणि चुकीची माहिती पसरवून काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत, अशा लोकांविरुद्ध सरकारने कारवाई केली आहे असं त्यांनी सांगितलं.
1: ग्लोबल सिचुएशन का फायदा उठाकर कुछ लोगों ने आर्टिफिशियल शॉर्टेजेस करने की कोशिश की है, तो एकदम हमने उस पर क्रैकडाउन कर दिया. कोई कमी नहीं है, ना सीएनजी की कमी है, ना पाइप गैस जो लोगों के घरों में जा रहे हैं. इनफैक्ट एलपीजी के हम कन्वर्ट कर रहे हैं इनटू पीएनजी कनेक्शन.
0: गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या मेट्रो 2A विस्ताराला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते. सुमारे 2,169 कोटी रुपये खर्चाच्या या टप्प्यात 6 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग आणि 5 स्थानकं यांचा समावेश असेल. 2A हा टप्पा कार्यान्वित झाल्यानंतर अहमदाबाद गांधीनगर दरम्यान 77 किलोमीटरपेक्षा जास्त सक्रिय मेट्रो सेवा उपलब्ध होईल असंही अश्विनी वैष्णव म्हणाले. मंत्रिमंडळाने आंध्र प्रदेशातल्या अमरावती इथं केंद्र सरकारच्या कार्यालयीन संकुलाला आणि निवासी संकुलालाही मंजुरी दिली आहे असं ते म्हणाले. सर्वाधिक कार्यकाळ लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करणारा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजूर केल्याचं ते यावेळी म्हणाले. मध्य प्रदेशातल्या काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज चुकीने फेटाळल्याचा आरोप काँग्रेसने केला असून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आज निवडणूक आयोगाची भेट घेतली. केसी वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश, दीपा दासमुंशी, विवेक तनखा, अभिषेक सिंघवी यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. देशासमोर आज शेतकरी, युवा, महिला, अल्पसंख्यक अशा सर्व घटकांचे प्रश्न आहेत, मात्र सरकारला याबद्दल किती आस्था आहे याबाबत शंका आहे अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. जवाहरलाल नेहरू जितके दिवस प्रधानमंत्री होते त्यापेक्षा जास्त दिवस मोदी प्रधानमंत्री आहेत असं सांगत नेहरू आणि मोदी यांची तुलना केली जात आहे, मात्र नेहरू यांचं कर्तृत्व आणि योगदान यांची तुलना होऊ शकत नाही असं पवार म्हणाले. नेहरू यांनी स्वातंत्र्य चळवळीत अत्यंत मोलाची कामगिरी केली हे विसरता येणार नाही असं ते यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री जयंत पाटील, जयंत आव्हाड, रोहित पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. वीज पडून बैल दगावल्यानं पत्नीला अवताला झुंपण्याची वेळ आलेल्या भूमिहीन शेतकऱ्याच्या व्यथेची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि या शेतकऱ्याच्या कुटुंबाला अवघ्या काही तासात कामासाठी बैल आणि दगावलेल्या बैलाच्या नुकसान भरपाईपोटीची रक्कम मिळाली. लातूर जिल्ह्यातल्या देवणी तालुक्यात बोंबळी इथले शेतकरी काशीनाथ पुंडलिक गायकवाड यांचा काही दिवसांपूर्वी वीज पडून एक बैल दगावला. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यानं दुसरा बैल खरेदी करणं शक्य नसल्यामुळे त्यांच्या पत्नी हौसाबाई गायकवाड यांनी स्वतःला अवताला झुंपून शेतीची मशागत सुरू ठेवली. हे वृत्त मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्यावर त्यांनी तातडीनं कार्यवाहीचे निर्देश दिले. पशुसंवर्धन विभागाने प्रयत्नपूर्वक गायकवाड यांना एक बैल उपलब्ध करून दिला, तसंच शासनाकडून 32,000 रुपयांची मदत त्यांना मिळणार आहे. ओडिशाहून नागपूरमध्ये येणाऱ्या ट्रकमध्ये स्टील कॉइल्सच्या खाली लपवलेला 150 किलोपेक्षा जास्त वजनाचा गांजा नागपूर पोलिसांनी जप्त केला आहे. या गांजाची किंमत अंदाजे 1.5 कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही आरोपी ओडिशाचे रहिवासी आहेत. गांजाची तस्करी करण्यासाठी त्यांनी सुमारे 21 टन वजनाच्या स्टील कॉइलचा वापर केला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नरेंद्र मोदी भारताचे लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरणं हे लोकांच्या त्यांच्यावरच्या विश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींनी केली प्रशंसा. 12 वर्षाच्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भरभरून दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. विशिष्ट प्रकारच्या खतांची टंचाई कदाचित जाणवेल, मात्र सर्वसाधारण उपलब्धता राहील अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडी शिवसेनेला योग्य सन्मान मिळत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

0: शिंदे यांनी व्यक्त केलं समाधान आणि देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

मध्यम लहरी 249.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. आमच्या सायंकालीन प्रसारण सभेला आता सुरुवात करत आहोत. श्रोते हो नमस्कार. या प्रसारण सभेत मी तुमच्याबरोबर आहे दीपा तेलंग. मंडळी, सभेच्या सुरुवातीला आस्वाद घेऊया हिंदी चित्रपट संगीताचा.

0: श्रोते हो एस एच बिहारी यांच्या गीताला संगीत होतं ओ पी नय्यर यांचं. काश्मीर की कली या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या युगल स्वरात गीत आपण ऐकलं. आपण आस्वाद घेताय हिंदी चित्रपट संगीताचा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: तुमचा अभिप्राय तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सांगली कोल्हापूर रोड सांगली पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglialakashvani@gmail.com sanglialakashvani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार. आकाशवाणी सांगली पहिल्यापासून चांगली.

0: श्रोतेहो, नीरज यांच्या गीताला संगीत होतं एस डी बर्मन यांचं. किशोर कुमार यांच्या स्वरात शर्मिली या चित्रपटामधलं गीत आपण ऐकलं. आपण आस्वाद घेताय हिंदी चित्रपट संगीताचा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.

श्रोते हो, हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. कन्यादान या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण मध्यंधारी 249.8 MHz अर्थात 1251 KHz आणि एफ एम बँडच्या 100.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया लव्ह स्टोरी या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतबद्ध केलंय आर डी बर्मन यांनी आणि स्वर आहे लता मंगेशकर आणि अमित कुमार यांचा.

0: श्रोते हो लता मंगेशकर आणि अमित कुमार यांच्या युगलस्वरात लव्ह स्टोरी या चित्रपटामधलं गीत आपण ऐकलं. आपण आस्वाद घेत आहे हिंदी चित्रपट संगीताचा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: नवनवीन कल्पना, धाडसी पावलं आणि देशाच्या प्रगतीचा पाया उद्योग जगत. उद्योगपतींच्या अनुभव कथा, नव्या तंत्रज्ञानाचे प्रवाह आणि आपल्या सभोवतालचं बदलतं औद्योगिक जग जाणून घ्या उद्योग जगत या कार्यक्रमात. दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 kHz वर, FM वाहिनी 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.

श्रोते हो, नीरज यांच्या गीताला संगीत होतं SD बर्मन यांचं. प्रेम पुजारी या चित्रपटासाठी किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आता संध्याकाळचे 5:30 होतात. युवक मित्रांसाठी विशेष कार्यक्रम युवावाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युवावाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात महान गांधीवादी शिक्षक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्य सैनिक पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम सेवाव्रती साने गुरुजी. या कार्यक्रमाचं लेखन केलं आहे स्वानंद गोडबोले यांनी. सहभागी कलाकार आहेत नेहा कर्वे आणि सिद्धेश निचसुरे. कार्यक्रमाचं निर्मिती सहाय्य केले रुचिरा पालकर यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: नमस्कार. युवावाणीच्या स्टे ट्यून या सदरात सर्व मित्रांचे मनपूर्वक स्वागत. काळ पुढे सरकतो आहे. विज्ञानाची नवनवीन क्षितिजे आपण पादाक्रांत करत आहोत. तंत्रज्ञान माणसाच्या अगदी वैयक्तिक जगण्याचा ताबा घेत आहे. पण या सगळ्या गलबल्यात गतिशील पण दिशाहीन या समाजात मानवी मनाची संवेदनशीलता जेव्हा आटू लागते तेव्हा या महाराष्ट्राला एकाच नावाची आठवण येते आणि ते नाव म्हणजे साने गुरुजी. उद्या 11 जून साने गुरुजींचा स्मृती दिवस. साने गुरुजी हे केवळ फक्त एक नाव नाही तर ती एका पिढीने अनुभवलेली सात्विक क्रांती होती. तो एक असा पवित्र विचार होता ज्याने मराठी मनाला केवळ साहित्याची गोडी लावली नाही तर माणसाने माणसाशी माणसासारखे कसे वागावे याचे बाळकडू देखील दिले.
2: अगदी खरे आहे. आजच्या या अतिव्यस्त आणि कृत्रिमतेने भरलेल्या युगात जेव्हा आपण अंतर्मुख होऊन विचार करतो तेव्हा एका साध्या खोलीत शांतपणे तेवणाऱ्या दिव्याच्या प्रकाशात आपल्याला या देशाचा खरा सांस्कृतिक गाभा सापडतो. आजच्या या विशेष कार्यक्रमात मी सिद्धेश
1: आणि मी नेहा
2: आम्ही दोघेही आपल्या समोर साने गुरुजींच्या खोलीतल्या त्याच तेवणाऱ्या दिव्याच्या साक्षीनं त्यांच्या चरित्राची काही पाने उलगडून दाखवणार आहोत. ही पाने केवळ कागदांचा संग्रह नाही, ह्यात कोकणाच्या मातीचा सुवास आहे. एका मातेच्या डोळ्यातील अश्रू आहेत, चिमुरड्या मुलांच्या ओठांवरील हसू आहे, स्वातंत्र्य लढ्याची धगधगती आग आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणुसकीसाठी दिलेली एक आर्त हाक आहे. चला तर मग अत्यंत आदराने आणि कृतज्ञतेने वाचूया या डायरीचे पहिले पान.
1: मित्रांनो, साने गुरुजींचा जीवन प्रवास समजून घेण्यासाठी आपल्याला काळाच्या पटलावर थोडे मागे जावे लागेल. कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड नावाचे एक निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत वसलेले छोटेसे गाव. 24 डिसेंबर 1899 रोजी सदाशिवराव साने आणि यशोदाबाई साने यांच्या संसारात एका बालकाचा जन्म झाला. नाव ठेवले पांडुरंग. पालगडच्या त्या लाल मातीत आंब्या फणसांच्या बागांमध्ये माडांच्या सावलीत आणि त्या संस्कारक्षम वातावरणात पांडुरंगाचे बालपण आकाराला येत होते. साने हे गावातले खोत होते, श्रीमंत होते, समाजात मान होता. पण निसर्गाचा नियम जसा बदलतो तसे साने घराण्याचे भाग्य बदलले. एका मागून एक संकटे आली. कर्जबाजारीपणामुळे घरची खोती आणि श्रीमंती जप्त झाली. शेती गेली आणि पाहता पाहता हे संपूर्ण कुटुंब दारिद्र्याच्या अत्यंत खोल गर्ततेत कोसळले. अशा ही विदारक परिस्थितीत पांडुरंगाच्या मनावर जे संस्कार घडले, जे आंतरिक सौंदर्य पेरले गेले ते सोन्यापेक्षाही शुद्ध होते. आणि हे संस्कार पेरणारी माऊली म्हणजेच त्याची आई यशोदाबाई.
2: साने गुरुजींच्या संपूर्ण चरित्राचा, त्यांच्या अथांग करुणेचा आणि साहित्याचा जो मूळ गाभा आहे तो त्यांच्या आईच्या शिकवणीत आणि आचारात दडलेला आहे. कदाचित म्हणूनच श्यामची आई हे पुस्तक आजही मराठी साहित्यातील एक उपनिषद मानले जाते. गुरुजींचे मानस शिष्य आणि थोर विचारवंत यदुनाथ थत्ते यांनी साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तक निर्मितीचे अत्यंत मार्मिक वर्णन केले आहे. ते म्हणतात,
1: नाशिकच्या तुरुंगात जेव्हा रात्रीचे दिवे मालवले जायचे तेव्हा गुरुजी एका कोपऱ्यात लहानसा कंदील घेऊन बसायचे. त्यांच्या हातातली लेखणी कागदावर धावायची नाही तर त्यांच्या अंतःकरणातील जुन्या जखमांमधून रक्त वाहू लागायचे.
2: थोर साहित्यिक वि.स. खांडेकर त्यांच्या साहित्याविषयी म्हणतात, मराठी साहित्याला खूप मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. इथे अनेक विद्वान झाले ज्यांनी भाषेचे सौंदर्य वाढवले, अलंकारांची उधळण केली, पण

0: मनाला रडवणारा आणि रडवून त्यांचे अंतःकरण शुद्ध करणारा साने गुरुजींसारखा दुसरा लेखक या मातीत झाला नाही. त्यांच्या लेखणीत जी अभूतपूर्व ताकद आहे ती भाषेच्या बाह्य अलंकारात किंवा व्याकरणाच्या क्लिष्ट नियमात नाही, तर त्यांच्या कमालीच्या प्रामाणिकपणेत आहे. त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक आईला आणि मुलाला एक अदृश्य भावनिक धाग्यात बांधण्याचे काम केले आहे. जोपर्यंत या भूतलावर माणूसकी जिवंत आहे तोपर्यंत गुरुजींचे शब्द तसेच ताजे राहतील. अत्यंत कठीण परिस्थितीतही साने गुरुजींच्या आईने आपली तत्वे, नैतिक मूल्ये आणि स्वाभिमान कधीही सोडला नाही. एकदा शेजारच्या घरून आणलेले धान्य परत करत असताना आईने पांडुरंगाला सांगितले होते, श्याम, गरिबी ही शरीराला पोखरते, माणसाचे हाल करते, पण स्वाभिमान गेला की माणूस मनातून उतरतो. कोणासमोर हात पसरताना आधी हे पहा की आपले हात कष्ट करायला तयार आहेत का. आईचे हेच शब्द घेऊन गुरुजी पुढे जगले. पत्री या काव्य संग्रहातील कविता म्हणजे केवळ शब्दांची जुळवाजुळव नाही, तर ती एका अत्यंत संवेदनशील पुत्राने आपल्या मृत मातेच्या चरणी अर्पण केलेली कृतज्ञता आहे. चला ऐकूया पत्री मधील त्या अत्यंत भावुक कवितेचा काही अंश. तुझ वीण आधार मज कोणी नाही, तुझ वीण आधार मज कोणी नाही, पथ कोण दावील कर कोण घेईल, नेईल सांभाळून कोण आई, तुझ वीण आधार मज कोणी नाही. हस्तात सारे ना दया कोणारे, दिशा शून्य होती तुझ्या वीण दाही, तुझ वीण आधार मज कोणी नाही. कधीही तुझ्या वीण पदमीन टाकीन, जाऊ जरी जन्म हा सर्व जाई, तुझ वीण आधार मज कोणी नाही, तुझ वीण आधार मज कोणी नाही.
1: खरच किती अर्थता आहे या शब्दांमध्ये. श्यामने आईच्या त्या रिकाम्या अंथरुणावर डोके ठेवून जे अश्रू ढाळले त्या अश्रूतूनच साने गुरुजींमधील सेवाव्रतीचा जन्म झाला. आईने मृत्यूपूर्वी शेजाऱ्यांकडे एक निरोप दिला होता. तिने सांगितले होते, श्याम आला की त्याला सांगा माझ्यासाठी रडू नकोस, या जगातल्या प्रत्येक दुःखी कष्टी आणि दरिद्री माणसाच्या रूपात तू मलाच पहा, त्यांची सेवा कर, लोकांचे अश्रू पुसणे हीच माझ्यासाठी खरी भावनांजली ठरेल.
0: आईचे हेच ते अंतिम शब्द होते ज्यांनी पांडुरंगाच्या संपूर्ण आयुष्याला एक नवे वळण दिले. त्यांनी ठरवले की आता माझे आयुष्य स्वतःसाठी नाही तर या जगातल्या प्रत्येक शोषितासाठी आहे. जेव्हा श्यामची आई या चित्रपटाला स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती सुवर्ण पदक मिळाले तेव्हा दिल्लीच्या भव्य सभागृहात चित्रपट पाहून देश विदेशातील नेते रडले होते. आचार्य अत्रे यांनी साने गुरुजींच्या चरित्राबद्दल आणि साहित्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना नंतर एका भाषणात म्हटले होते, मी जेव्हा श्यामची आई पुस्तकाची पाने वाचली तेव्हा माझे डोळे कोरडे राहिले नाहीत. साने गुरुजींच्या या साहित्यात जी आंतरिक ताकद आहे ती जगातल्या कोणत्याही कॅमेऱ्यात कैद करणे अशक्य आहे. मी चित्रपट बनवला नाही, मी फक्त गुरुजींच्या पायाखालची पवित्र धूळ माझ्या कॅमेऱ्याच्या लेन्सवर टिपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. दिल्लीमध्ये जेव्हा हा चित्रपट चालला तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या डोळ्यात अश्रू होते.
1: मित्रांनो, साने गुरुजींच्या चरित्राचे दुसरे पान आपल्याला गुरुजींच्या एका अत्यंत गोड, वात्सल्यपूर्ण आणि निर्मळ रूपाकडे घेऊन जाते. साने गुरुजींना विचारले जायचे, गुरुजी तुम्ही एवढे मोठे साहित्यिक आहात, स्वातंत्र्य सैनिक आहात, तरीही तुम्ही लहान मुलांवर गोष्ट लिहिण्यात वेळ का वाया घालवता. तेव्हा गुरुजी हसून म्हणायचे, अरे लहान मुले म्हणजे देवाघरची फुले, या देशाचे भविष्य जर सुंदर करायचे असेल तर आपल्याला आधीही बालके सुसंस्कृत करावी लागतील, तर लहान वयातच त्यांच्या मनावर चांगले संस्कार झाले तर पुढे जाऊन हा देश जगामध्ये आदर्श बनेल. साने गुरुजींनी मुलांसाठी अनेक कथा लिहिल्या, त्यांच्या गोड गोष्टी या पुस्तकांचे अनेक भाग प्रसिद्ध आहेत. त्यांच्या गोष्टी ह्या केवळ मनोरंजन करणाऱ्या नव्हत्या तर त्यातून मुलांच्या मनात दया, क्षमा, शांती आणि भूतदया या मूल्यांची बीजे रोवली जात होती.
0: अगदी बरोबर, गुरुजींची मुलांना गोष्ट सांगण्याची पद्धतही मोठी विलक्षण होती. ते स्वतः लहान मूल होऊन मुलांशी बोलायचे. एकदा गुरुजींच्या वर्गातील एका मुलाने दुसऱ्या एका गरीब खालच्या जातीतील मुलाला आपल्या बाजूला बसून घेण्यास नकार दिला. गुरुजींना हे समजले तेव्हा त्यांनी त्या मुलाला शिक्षा केली नाही, रागवले देखील नाही. गुरुजींनी त्या दिवशी वर्गात एक वेगळीच गोष्ट

0: सांगितली. ते म्हणाले, मुलांनो, सूर्य जेव्हा प्रकाश देतो तेव्हा तो श्रीमंताच्या घरावर आणि गरीबाच्या झोपडीवर सारखाच प्रकाश देतो ना. नदी जेव्हा पाणी देते तेव्हा ती जात विचारून पाणी देते का? देव जर आपल्यात भेदभाव करत नाही तर आपण माणसे असून का भेदभाव करायचा? आपण सगळे एकाच भारत मातेची लेकरे आहोत. गुरुजींचे हे शब्द ऐकून त्या मुलाचे डोळे उघडले आणि त्याने त्या गरीब मुलाला मिठी मारली. गुरुजींची ही संस्कार पद्धती आजच्या शिक्षण पद्धतीला दिशा देणारी आहे.
1: एकदा रेल्वेतून प्रवास करत असताना साने गुरुजींच्या डब्यातील काही प्रवाशांनी गुरुजी गोष्ट सांगा असा हट्ट धरला. त्याला मान देऊन गुरुजी गोष्ट सांगायला लागले खरं, पण गोष्ट सुरू होताच एका तान्ह्या बाळाने रडण्याचा सूर आळवला. इतर प्रवाशांची झालेली चिडचिड पाहून त्या तान्ह्याच्या आईने त्याच्या पाठीत धपाटा घातला. गुरुजींना हे अगदीच पाहावले नाही. का ग माझ्या बाळाला मारतेस? असे म्हणून त्यांनी त्याला लगेच कडेवर घेतले आणि चालीतच त्याच्याशी बोलू लागले आणि बाळ चक्क हसू लागले. गुरुजींना सुचलेलं ते काव्य होत, वारा वदे कानामध्ये गीत गाईन तुला, ताप हरीन शांती देईन हसरे माझ्या मुला, रविशशी तारा राशी दिव्य दावीन तुला, देईन प्रकाश बोले आकाश हसरे माझ्या मुला, पाऊस पडेल पृथ्वी फुलेल मेघ म्हणे मला, नद्यानी नाले बघशील भरले हसरे माझ्या मुला, जेथे जाईन जेथे पाहिन ऐकू ये मला, रडू नको रुसू नको हसरे माझ्या मुला हसरे माझ्या मुला.
0: गुरुजींनी मुलांना आणखी एक महत्वाची शिकवण दिली होती, ती म्हणजे कष्टाची लाज न बाळगणे. गुरुजी तेव्हा मुलांसोबत राहायचे, तेव्हा ते स्वतः झाडू घेऊन शाळा स्वच्छ करायचे, विहिरीचे पाणी शिंदायचे. मुले धावत यायची आणि म्हणायची, गुरुजी तुम्ही हे काम का करता? आम्ही आहोत ना, आम्ही करतो. त्यावर गुरुजी हसून सांगायचे, अरे कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते, श्रम करणे हीच देवाची खरी पूजा आहे. जो स्वतःचे काम स्वतः करतो त्यालाच जीवनात स्वाभिमान कळतो. गुरुजींच्या या शिकवणीमुळे मुलांच्या मनात श्रमाची प्रतिष्ठा रुजली. त्यांची हीच बालसंस्कारांची शिदोरी आणि लहान मुलांमधील त्यांचे वास्तव्य पुढे जाऊन एका मोठ्या क्रांतीचे मूळ ठरणार होते. मुलांच्या मनात देशाभिमान कसा जागा करावा, त्यांना देशासाठी लढायला कसे तयार करावे, याचे विचार गुरुजींच्या मनात येऊ लागले होते.
1: साने गुरुजींच्या डायरीचे वाचले जाणारे तिसरे पान म्हणजे एका साध्या कृष आणि खादीधारी शिक्षकाचे क्रांतिकारी नेत्यात रूपांतर होण्याचा सुवर्ण काळ आहे. साने गुरुजी खानदेशातील अमळनेरच्या प्रसिद्ध प्रताप हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. आज आपण शिक्षक दिनाचे मोठे उत्सव साजरे करतो, शिक्षणाच्या गप्पा मारतो, पण आदर्श शिक्षक कसा असावा याचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे साने गुरुजी होते. ते वर्गात फक्त इतिहास भूगोल किंवा इंग्रजीचे व्याकरण शिकवत नव्हते, तर ते विद्यार्थ्यांच्या काळजाला हात घालून त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्तीची आणि नैतिकतेची मूल्ये पेरत होते.
0: याच काळात भारताच्या स्वातंत्र्याचा लढा महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली एका अत्यंत निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला होता. 1930 चे सत्याग्रह आंदोलन सुरू झाले होते. अशा वेळी देशात क्रांतीचा वणवा पेटला असताना स्वतःला शाळेच्या चार भिंतींमध्ये आणि नोकरीच्या चौकटीत कोंडून घेणे या संवेदनशील शिक्षकाला असह्य झाले. गुरुजींच्या या मानसिक अस्वस्थतेबद्दल आणि त्यांच्या नोकरी सोडण्याच्या त्या प्रसंगाबद्दल ग. प्र. प्रधान एका लेखात असे लिहितात, 1930 च्या मिठाच्या सत्याग्रहाची हाक देशभरात गुंजली तेव्हा गुरुजींचे मन वर्गात रमेन असे झाले. त्यांनी एका रात्री आपल्या नोकरीचा राजीनामा लिहिला. शाळेचे चालक आणि मुख्याध्यापक गुरुजींना म्हणाले, साने तुम्ही नोकरी सोडली तर या मुलांचं काय होईल? मुले तुमच्यावर जीवापाड प्रेम करतात. तेव्हा गुरुजींच्या डोळ्यात अश्रू आले, पण त्यांचा आवाज करारी होता. ते म्हणाले, सर माझी ही मुले उद्या एका स्वतंत्र देशाचे नागरिक व्हावीत असे जर मला वाटत असेल तर मला आधी देशाच्या स्वातंत्र्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल. मी जर आज घरात बसून राहिलो तर मी माझ्या विद्यार्थ्यांना देशप्रेम हा विषय कोणत्या तोंडाने शिकवणार? गुरुजींनी नोकरी सोडली आणि ते खानदेशातील गावागावात पायी फिरू लागले. ते जेव्हा व्यासपीठावर उभे राहायचे तेव्हा त्यांचे शरीर अगदी लहान कृश आणि अशक्त दिसायचे, पण जेव्हा ते बोलायला सुरुवात करायचे तेव्हा त्यांच्या आवाजात जणू विजांचा कडकडाट व्हायचा. ते देशाच्या दारिद्र्याचं इंग्रजांच्या जुलमाचं वर्णन करत असताना स्वतः व्यासपीठावर ढसा ढसा रडायचे

0: रस्त्यावर बसलेल्या हजारो शेतकरी कामगारांच्या मुठी आवळल्या जायच्या। गुरुजी केवळ विचारांचे शिक्षक नव्हते, तर ते प्रत्यक्ष कृतीचे सेनापती होते।
1: गुरुजींच्या भाषणामध्ये आणि त्यांच्या लोकसंग्रहात इतकी विलक्षण ताकद होती की ब्रिटिशांच्या गुप्तहेर खात्याला त्यांची विशेष नोंद घ्यावी लागली। तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात लिहिले होते, हा साधे खादीचे कपडे घालणारा शिक्षक सरकारासाठी अत्यंत धोकादायक आहे, कारण हा जेव्हा बोलतो तेव्हा सामान्य जनता कायदे तोडण्यासाठी आणि ब्रिटिशांच्या कर व्यवस्थेविरुद्ध बंड कर

0: खादीचे कपडे घालणारा शिक्षक सरकारासाठी अत्यंत धोकादायक आहे, कारण हा जेव्हा बोलतो तेव्हा सामान्य जनता कायदे तोडण्यासाठी आणि ब्रिटिशांच्या कर व्यवस्थेविरुद्ध बंड करण्यासाठी रस्त्यावर उतरते. अखेर ब्रिटिश सरकारने गुरुजींना अटक केली आणि त्यांची रवानगी धुळे तुरुंगात करण्यात आली. पण मित्रांनो, लोखंडी गजाड आणि मेंटच्या भिंतींमध्ये या माणसाला डांबून ठेवणे इंग्रजांना शक्य नव्हते, कारण धुळ्याच्या आणि नाशिकच्या तुरुंगात गुरुजींच्या अंतरंगातील कवी अधिक प्रखरतेने जागा झाला.
1: साने गुरुजींच्या कविता केवळ कागदावर राहिल्या नव्हत्या, त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कंठांमध्ये होत्या. प्रभात फेऱ्यांमध्ये, मोर्चांमध्ये गुरुजींच्या कविता गाताना तरुणांच्या अंगावर रोमांच उभे राहायचे. गुरुजींचे स्वातंत्र्य हे केवळ राजकीय स्वातंत्र्य नव्हते, तर ते आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य होते. त्यांना असा भारत हवा होता जिथे कोणीही भुकेला नसेल, जिथे शेतकरी आणि कामगार हा देशाचा खरा राजा असेल. म्हणूनच त्यांनी अमळनेरच्या गिरणी कामगाराचे मोठे लढे लढवले, त्यांच्या हक्कांसाठी उपोषणे केली. गुरुजींच्या याच क्रांतिकारी आणि समाजवादी पैलूवर प्रकाश टाकताना महाराष्ट्राचे थोर कवी आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज म्हणतात, साने गुरुजी हे केवळ पांढरपेशा वर्गाचे लेखक नव्हते, ते कामगारांच्या घामाचे आणि शेतकऱ्यांच्या अश्रूंचे कवी होते. गुरुजींनी आपल्या साहित्यातून क्रांतीला एक नैतिक अधिष्ठान दिले.
0: गुरुजींनी खानदेशच्या मातीत क्रांतीचे जे बीज पेरले होते ते अंकुरित झाले होते. अमळनेरच्या गिरणी कामगारांचा लढा असो की फैजपूर येथील काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन असो, गुरुजींनी स्वतः स्वयंसेवक बनून रात्रीचा दिवस केला. ते तिथे येणाऱ्या प्रत्येक नेत्याची, शेतकऱ्याची काळजी घेत होते. त्यांच्या या अथांग कष्टाने आणि त्यागाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले होते. पण गुरुजींचा हा प्रवास इथेच थांबणारा नव्हता. हे राजकीय स्वातंत्र्य मिळवतानाच त्यांना तरुणांची एक अशी फळी उभी करायची होती जी स्वातंत्र्यानंतरही या देशाचे रक्षण करेल, या देशाची संस्कृती टिकवून ठेवेल. बलसागर भारत हो वो विश्वात शोभुनी राहो, बलसागर भारत हो वो विश्वात शोभुनी राहो, हे कंकण करी बांधियले जनसेवे जीवन दिधले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिद्ध मराया आला हो, बलसागर भारत हो वो विश्वात शोभुनी राहो, करी दिव्य पताका घेऊ प्रिय भारत गीते गाऊ, विश्वास पराक्रम दाऊ ही माय निज पदा लाहो, बलसागर भारत हो वो विश्वात शोभुनी राहो, या उठा करू हो शर्थ संपादू दिव्य पुरुषार्थ, हे जीवन ना तरी व्यर्थ भाग्य सूर्य तळपत राहो, बलसागर भारत हो वो विश्वात शोभुनी राहो, ही माय थोर होईल वैभवी दिव्य शोभेल, जगतास शांती देईल तो सोन्याचा दिन येवो, बलसागर भारत हो वो विश्वात शोभुनी राहो, बलसागर भारत हो वो विश्वात शोभुनी राहो.
1: साने गुरुजींच्या कार्याचा आढावा घेणारे हे चौथे पान म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात रोमांचक आणि धगधगत्या कालखंडाची साक्ष आहे. काळ होता 1940 ते 1942. महात्मा गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी इंग्रजांना अचले जावचा अंतिम इशारा देण्याची तयारी सुरू केली होती. पण गुरुजींना ठाऊक होते की केवळ घोषणा देऊन स्वातंत्र्य मिळणार नाही, त्यासाठी देशातील तरुण शक्तीला शिस्तबद्ध आणि सुसंस्कृत करावे लागेल. याच विचारातून त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्र सेवा दलाची उभारणी करण्यास सुरुवात केली. सेवा दल ही केवळ मुलांची संघटना नव्हती, तर ती श्रम प्रतिष्ठा शिकवणारी एक शाळा होती. गुरुजी स्वतः गळ्यात शिट्टी घालून हातात सेवा दलाचा ध्वज घेऊन तरुणांसमोर संचलन करायचे. त्यांच्या एका हाकेवर हजारो तरुण देशासाठी आपले घरदार सोडायला तयार झाले.
0: 8 ऑगस्ट 1942 मुंबईच्या ग्वालिया टँक मैदानावर महात्मा गांधींनी इंग्रजांना अखेरचा इशारा दिला आणि संपूर्ण देशाला करेंगे या मरेंगे, म्हणजेच करू किंवा मरू, हा महामंत्र दिला. 9 ऑगस्टच्या पहाटेच ब्रिटिश सरकारने गांधीजींसह देशातील सर्व प्रमुख नेत्यांना अटक केली आणि अज्ञात स्थळी दांबून टाकले. अशा वेळी साने गुरुजींनी एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला. त्यांनी ठरवले भूमिगत होऊन या आंदोलनाचा वणवा धगधगता ठेवायचा. गुरुजी भूमिगत झाले. पोलिसांनी त्यांच्यावर पकडण्यासाठी वॉरंट काढले, पण हा खादीधारी संन्यासी पोलिसांना गुंगारा देत वेषांतर करत संपूर्ण महाराष्ट्रात गुजरातमध्ये फिरू लागला. साने गुरुजींच्या या भूमिगत पर्वातील अंगावर काटा आणणाऱ्या आठवणींचे वर्णन करताना त्यांचे मानसपुत्र आणि

0: राष्ट्र सेवा दलाचे खंदे कार्यकर्ते यदुनाथ थत्ते यांनी लिहिले आहे. गुरुजींना पकडण्यासाठी ब्रिटिश पोलीस अहोरात्र टपलेले होते. एकदा मुंबईच्या एका गुप्त ठिकाणी सेवा दलाच्या कार्यकर्त्यांची बैठक सुरू होती. अचानक पोलिसांची गाडी खाली आली. आम्ही सगळे घाबरलो पण गुरुजी मात्र शांत होते. त्यांनी तिथे पडलेली एक जुनी चादर अंगावर घेतली, डोक्याला रुमाल बांधला आणि ते एका आजारी म्हाताऱ्यासारखे खोकत खोकत जिनावरून खाली उतरले. पोलिसांना वाटले कोणीतरी गरीब मजूर आहे. त्यांनी गुरुजींना जाऊ दिले. गुरुजी तिथून थेट निसटले आणि रात्रीच्या रात्री त्यांनी पायी प्रवास करून पुढचे गाव गाठले. भूमिगत असताना गुरुजींना मैलोन मैल चालावे लागायचे. त्यांच्या पायाला फोड यायचे पण तरीही ते म्हणायचे, अरे माझ्या पायाचे फोड काय पाहता, माझ्या भारत मातेच्या पायात परक्यांच्या गुलामगिरीच्या ज्या बेड्या पडल्या आहेत त्या तोडण्यासाठी जर माझ्या रक्ताचा शेवटचा थेंबही कामी आला तर माझ्या आईचे संस्कार सार्थकी लागतील.
1: यदुनाथजींनी सांगितलेला हा प्रसंग ऐकला की साने गुरुजींच्या धैर्याची कल्पना येते. भूमिगत असताना गुरुजींनी काँग्रेस रेडिओ आणि आझाद रेडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत स्वातंत्र्याचे विचार पोहोचवण्याचे काम केले. त्यांनी हस्तपत्रिका लिहिल्या, क्रांतीची गाणी लिहिली. त्यांच्या या कार्याने महाराष्ट्रातील तरुणांमध्ये एक अभूतपूर्व ऊर्जा भरली. जेव्हा सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकार म्हणजेच पत्री सरकारची स्थापना केली तेव्हा त्या सरकारला वैचारिक आणि नैतिक बळ देण्याचे काम साने गुरुजींनी केले. 1944 मध्ये गुरुजींना अटक करण्यात आली. सततच्या भूमिगत धावपळीमुळे, भुकेमुळे आणि तुरुंगातील अमानुष वातावरणामुळे साने गुरुजींचे शरीर कमालीचे आजारी पडले. त्यांना अंतर्गत व्याधींनी ग्रासले. तरीही तुरुंगातील कोठडीत बसून जेव्हा ते बाहेर देशात चाललेल्या आंदोलनाची माहिती घ्यायचे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच प्रकाश असायचा. त्यांना दिसत होते की आता स्वातंत्र्याची पहाट फार दूर नाही, पण गुरुजींचे डोळे या आगामी आनंदाच्या वातावरणातही एक सुप्त खोल वेदनेने ओलावलेले होते.
0: पाचवे पान म्हणजे उभा महाराष्ट्राच्या आणि भारताच्या सामाजिक परिवर्तनातील एक सुवर्ण इतिहासाची नोंद होती. देश स्वतंत्र व्हायला अवघे काही महिने काही दिवस शिल्लक होते. ब्रिटिशांचे जाणे आणि देशाच्या राजधानीवर तिरंगा फडकणे केवळ काळाच्या हातात होते. संपूर्ण देश या राजकीय स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभा असताना साने गुरुजींचे मन मात्र एका वेगळ्याच सुप्त अस्वस्थतेने आणि वेदनेने व्याकुळ झाले होते. जोपर्यंत समाज अंतर्गत गुलामगिरीतून मुक्त होत नाही तोपर्यंत परकीय सत्तेपासून मिळालेले हे स्वातंत्र्य केवळ पोकळच ठरेल हे त्यांना जाणवले होते.
1: साने गुरुजींचा विठ्ठलावर, वारकरी संप्रदायावर अढळ विश्वास होता. कारण संत चोखामेळा, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत नामदेवांनी याच विठ्ठलाच्या दारात समानतेची पताका फडकवली होती. पण दुर्दैवाने त्याच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात समाजातील काही बांधवांना प्रवेश नाकारला जात होता. गुरुजी म्हणायचे, विठ्ठल हा मंदिरातल्या दगडी मूर्तीत बंदिस्त नाही, तो मला जगातील दीनदुबळ्या, शोषितांच्या आणि कष्टकरांच्या डोळ्यातील अश्रू दिसतो. स्वतंत्र होणाऱ्या भारताचा पाया हा सामाजिक समतेवर आधारित असावा याच ध्यासाने त्यांनी पंढरपूर मंदिर प्रवेशासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा झंझावती पायी दौरा सुरू केला होता.
0: गुरुजींनी गावोगावी जाऊन लोकांना समतेचे धडे दिले, वारकऱ्यांना एकत्र केले, पण काही संकुचित विचारांच्या लोकांनी गुरुजींना कडाडून विरोध केला, त्यांच्या सभा उधळण्याचा प्रयत्न केला. पण हा विठ्ठलाचा लाडका श्याम हा सेवाव्रती तसुभरही डगमगला नाही.
1: अखेर तो ऐतिहासिक दिवस उजाडला. 1 मे 1947 साने गुरुजींनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वारासमोर चंद्रभागेच्या तीरावर आमरण उपोषणाला सुरुवात केली. देश ब्रिटिशांच्या तावडीतून सुटण्याच्या तयारीत होता आणि दुसरीकडे पंढरपुरात एक संन्यासी स्वतःच्याच समाजातील बांधवांच्या हृदय परिवर्तनासाठी अन्न पाण्याचा त्याग करून बसला होता.
0: अखेर त्या विरोधी प्रवृत्तींना नमावे लागले. उपोषणाच्या 11व्या दिवशी म्हणजेच 11 मे 1947 रोजी विठ्ठल मंदिराचे दरवाजे सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी कायमचे खुले करण्यात आले. विठ्ठल खऱ्या अर्थाने जनमानसाची माऊली झाला. या ऐतिहासिक विजयानंतर अवघ्या 3 महिन्यांनी म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला. जेव्हा लाल किल्ल्यावर स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकवला जात होता तेव्हा साने गुरुजींच्या डोळ्यात खऱ्या अर्थाने समाधान होते, कारण त्यांनी स्वतंत्र भारताचा विठ्ठल आधीच मुक्त केला होता.
1: देश स्वतंत्र झाल्यानंतरही हा सेवाव्रती विश्रांती घ्यायला तयार नव्हता, कारण त्यांना ठाऊक होते की खरी समता आणि बंधुभाव तर माणसाच्या संस्कृतीतून

0: साहित्यातूनच रुजणार आहे आणि त्यासाठी संपूर्ण भारताला एका सूत्रात बांधणे आवश्यक होते. याच ध्यासातून डायरीचे अंतिम आणि सर्वात भावुक पान आकाराला येत आहे.
1: मित्रांनो, देश स्वतंत्र झाला, सर्व नेते सत्तेच्या पदांवर आरूढ झाले, पण या शिक्षकाने, या संन्यासाने सत्तेचे कोणतेही पद स्वीकारले नाही. ते पुन्हा एकदा लोकजागृतीच्या कार्यात मग्न झाले. त्यांनी स्वातंत्र्योत्तर काळात समाजाला वैचारिक दिशा देण्यासाठी आणि तरुणांवर मूल्यांचे संस्कार करण्यासाठी 15 ऑगस्ट 1948 रोजी साधना साप्ताहिकाची स्थापना केली. त्याचवेळी त्यांनी आंतर भारतीय चळवळीची पायाभरणी केली. त्यांनी मराठी माणसाला इतर भारतीय भाषा शिकण्याचे आवाहन केले आणि स्वतः बंगाली, गुजराती, तमिळ भाषा शिकले आणि त्यांनी त्या साहित्याचा मराठीत अनुवाद देखील केला. त्यांना असा भारत घडवायचा होता जो विविधतेने नटलेला असेल पण एकात्मतेने बांधलेला असेल.
0: पण हे उत्तुंग कार्य करत असताना गुरुजींचे शरीर कमालीचे थकत चालले होते. अनेक वर्षांची उपोषणे, तुरुंगवास, खाण्यापिण्याच्या आबाळीमुळे त्यांचे शरीर आता साथ सोडत होते. शरीराच्या व्याधींपेक्षा गुरुजींना मानसिक वेदना अधिक होत होत्या. महात्मा गांधी यांचे निधन गुरुजींना आतून तोडून गेले होते. स्वातंत्र्यानंतर देशात वाढणारा स्वार्थ, सत्तेची हाव, भ्रष्ट प्रवृत्ती आणि नैतिक मूल्यांचा होणारा ऱ्हास पाहून त्यांचे संवेदनशील मन व्याकुळ झाले होते. त्यांना जाणवले की ज्या मूल्यांसाठी आम्ही रक्ताचे पाणी केले ती मूल्ये आता कुठेतरी हरवत आहेत.
1: अखेर 11 जून 1950 हा तो काळा दिवस उजाडला. मुंबईच्या एका खोलीत साने गुरुजींनी या जगाचा निरोप घेतला. त्यांची प्राणज्योत मालवली. अवघा महाराष्ट्र, संपूर्ण देश पोरका झाला.
0: गुरुजींचे जाणे एका ध्येयाचे पूर्णत्व होते.
1: साने गुरुजींचा प्रवास पालगडच्या त्या कमी शिकलेल्या पण सुजाण आईपासून सुरू झाला होता आणि तो भारत मातेच्या कुशीत आईच्या चरणांशी येऊन पूर्ण झाला.
0: माझघरातील हा दिवा कदाचित विजलेला असेल पण संस्कारांचा, स्नेहाचा दीप अजूनही प्रत्येक मनात प्रज्वलित आहे. त्या दिव्याने पेटवलेली विचारांची मशाल, संस्कृतीची ज्योत आजही कैक हृदयात तेवतीये. त्यांच्या बालपणीच्या आठवणी, आईनी दिलेले ते सेवेचे धडे, लहान मुलांच्या गोष्टी आणि त्यांनी संपूर्ण आयुष्यात घेतलेले कष्ट, हाच या महाराष्ट्राचा खरा सांस्कृतिक ठेवा आहे. उद्या त्यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या या पवित्र स्मृतींना आणि विचारांना आपण नम्र अभिवादन करूया.
1: युवक मित्र आणि मैत्रिणींनो, युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे, yuvavaniair@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvwanaiir@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची ही माहिती याच ईमेल आयडीवर आम्हाला पाठवा. या कार्यक्रमात त्यांचा समा.
2: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं प्रियंका अरोड़ा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज देश के लगातार सबसे लंबे समय तक सेवा करने वाले निर्वाचित प्रधानमंत्री बन गए हैं. श्री मोदी ने 26 मई 2014 को प्रधानमंत्री पद की शपथ ली थी. प्रधानमंत्री के रूप में 4,399 दिनों की निरंतर सेवा के साथ श्री मोदी ने पूर्व प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू के 4,398 दिनों के निरंतर कार्यकाल के पिछले रिकॉर्ड को पीछे छोड़ दिया है. राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपति सीपी राधाकृष्णन, केंद्रीय मंत्रियों और विश्व नेताओं ने श्री मोदी को इस उपलब्धि पर बधाई दी है. राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधन एनडीए की बैठक नई दिल्ली में जारी है. ये बैठक एनडीए सरकार के 12 वर्ष पूरे होने और श्री मोदी के सबसे लंबे समय तक लगातार निर्वाचित प्रधानमंत्री रहने के अवसर पर आयोजित की गई है. गठबंधन के सभी घटक दलों के नेताओं के साथ प्रधानमंत्री मोदी और केंद्रीय मंत्रियों सहित भाजपा के शीर्ष नेता बैठक में शामिल हैं. बैठक में 22 राज्यों और केंद्र शासित प्रदेशों के मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री भी उपस्थित हैं. बैठक में विभिन्न राष्ट्रीय विकास कार्यक्रमों, अवसंरचना कार्यक्रमों और देश को 2047 तक विकसित राष्ट्र बनाने के सरकार के दृष्टिकोण की समीक्षा की जा रही है. केंद्रीय मंत्रिमंडल ने आज एक प्रस्ताव पारित कर प्रधानमंत्री को बधाई दी है. नई दिल्ली में मंत्रिमंडल की बैठक के बाद सूचना और प्रसारण

श्रोते हो रहा राम महामुनी आणि सहकारी यांनी सादर केलेलं संगीत भजन आपण ऐकलं. लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

कार्यक्रमामध्ये माधुरी दांगे यांचं गायन राग नायकी कानडा आम्ही प्रसारित करू. शुभ उद्या गुरुवार दिनांक 11 जून 2026 आमची प्रातकालीन सभा सुरू होईल 5:50. 6:05 गिरमाण वाणी या कार्यक्रमात श्री भालचंद्र शास्त्री उपाध्ये यांनी सादर केलेलं श्री दत्त प्रार्थना स्तोत्र. 6:10 प्रभात वंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. कृषी वार्ता या कार्यक्रमात 6:40 काकडी लागवड याविषयीची संकलित माहिती आपण ऐकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा यामध्ये प्रोस्टेट कॅन्सर याविषयी मार्गदर्शन करतील डॉक्टर जुनेद शेख. 6:50 परिसर या कार्यक्रमात स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास मार्गदर्शिका आहेत दीपाली दरेकर. 6:55 रूपरेषा सांगितली जाईल. 7:00 सुविचार आणि काही निवेदनं. 7:10 प्रादेशिक बातम्या आपण ऐकाल आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. 1 गाणी ताजेतवाने 7:20. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 अनुरूप विवाह संस्था आणि 7:45 श्री विश्व वल्लभ आयुर्वेद यांचे ग्राहक केंद्रित कार्यक्रम आणि त्यानंतर आपण आस्वाद घ्याल गाणी मनातली या कार्यक्रमाचा. 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. श्रोतेह उद्या सकाळी 8:55 साने गुरुजी स्मृती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम साने गुरुजी आणि अंमळनेर. 9:15 उद्योग जगत या कार्यक्रमामध्ये ओमेगा इंडस्ट्रीचे संस्थापक श्री विजय लाड यांची वर्धा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. नाट्यधारा सकाळी 9:30. 10:00 जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. 10:05 मराठी चित्रपट संगीत NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम. 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम सकाळी 11:00 आणि 11:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. श्रोतेहो दुपारी 12:00 आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम सहक्षेपित करू. त्यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ या कार्यक्रमात तिची उद्योग भरावी यामध्ये मिनिएचर गार्डन करणाऱ्या साधना फडकर यांची मुलाखत आणि साहित्य विश्व यामध्ये भारती सुदामे यांचा ललित बंध आपण ऐकू शकाल. दुपारी 1:05 गीतबहार. 1:40 ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. दुपारी 2:00 कृषीवाणी. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 2:30 नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल. मुंबई यांची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल संध्याकाळी 5:00. यामध्ये सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युवावाणी या कार्यक्रमामध्ये स्टेट युन साने गुरुजी यांच्या स्मृती दिनानिमित्त विशेष कार्यक्रम. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये भगवान खरात आणि सहकार्यांनी सादर केलेल्या धनगरी ओव्या. 6:30 रूपरेषा सांगितली जाईल. 6:35 उद्योग जगत या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 7:00 प्रादेशिक बातम्या. 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमामध्ये उद्यान विद्या पंडित पुरस्कार प्राप्त श्री काकासाहेब सावंत यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकाल. 1 गाणे ताजेतवाने रात्री 8:00. 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. 8:15 गझल आपण ऐकाल. समाचार संध्या 8:45 News@9 रात्री 9:00. 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 कंट्री वाईड. 9:45 इन्साइट्स आणि रात्री 10:00 नभोनाट्य आम्ही प्रसारित करू. रात्री 10:30 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये पंडित ऋषिकेश बोडस यांनी गायलेला राग छाया नट आपण ऐकू शकाल. तेव्हा श्रोते हो ऐकत रहा आकाशवाणी सांगलीचे कार्यक्रम. आता पुनः प्रसारित करीत आहोत कार्यक्रम क्रीडांगण.

0: नमस्कार श्रोते हो, क्रीडांगण या कार्यक्रमात तुम्हा सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आणि दीपा तेलंगचा नमस्कार। श्रोते हो, मागच्या दोन भागांपासून आपण ऍथलीट आणि मैदानी खेळाचे प्रशिक्षक श्रीयुत एस एल पाटील सर यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत ऐकत आहोत। धावणं, उंच उडी, लांब उडी, गोळा फेक, थाळी फेक, भाला फेक अशा अनेक मैदानी खेळांमधून आपण मैदानावर आपलं क्रीडा कौशल्य आजमावू शकतो। नियमित सरावामुळे खेळात सहजता येते आणि दिवसेंदिवस आपली प्रगती होत असते। यासाठी नियमित सराव आणि योग्य आहार हे खूप महत्वाचं आहे हे सरांनी आपल्याला सांगितलं। स्पर्धा खेळताना ती चुरशीनं खेळायची, पण त्यातलं जिंकणं व हरणं हे तितक्याच खिलाडू वृत्तीनं घ्यायचं, कारण निर्मळ आनंदासाठी खेळता येणं हे जास्त महत्वाचं आहे। श्रोते हो, मागचे दोन भाग ऐकताना आपण नकळतच मैदानावर मनानं पोचलो होतो, हो ना? आजही असाच मुक्तानंद अनुभवण्यासाठी ऐकूया या मुलाखतीचा तिसरा भाग।
1: अनेक मैदानी खेळांमध्ये धावणे हा जो क्रीडा प्रकार आहे हा सुद्धा खूप महत्वाचा आहे आणि लोकप्रिय सुद्धा आहे। अनेक खेळाडूंच्या पसंतीचा तो खेळ आहे। तर यामध्येच लांब पल्ल्याचे जे धावपट्टू असतात त्यांना श्वासोच्छ्वासासाठी एका विशेष तंत्राची गरज असते, तर असं कुठलं तंत्र आपण सांगू शकाल का?
2: हा एक महत्वाचा प्रश्न आहे। लांब पल्ल्याच म्हणल्यानंतर जास्तीत जास्त मॅरेथॉन आली, 42 किलोमीटर पण 42.195 मीटर, तर त्याचं तंत्रज्ञान फार वेगळं आहे। माझ्याकडं एक 15 वर्षापूर्वी अप्पासाहेब देसाई म्हणून BSF मधला खेळाडू होता, त्याचं पण दुःखद निधन झालं। तो मी स्वतः घेतलेला अनुभव सांगतो। माधवनगरचं जो आता मेल आहे तिथून पुढं कवठेपर्यंत 5 किलोमीटरचं अंतर, 4:30 ते 6 या वेळेत तो 7 रॅपिडेशन मारायचा।
1: बर,
2: म्हणजे 7:35 किलोमीटर पळायचा, पण त्याचे पल्स रेट 160 ते 165 असायचे। म्हणजे त्याच्यावर भक्ती किंवा त्याचा सराव हेच मत। तसाच धनपाल अलगोंडवर म्हणून होता, तोही 2-2.5 तास सहज पळायचा। हे कधी आलं? ज्यावेळेला तुम्ही सराव करून करून तुमचं हार्ट आणि लंग्स तयार होतं, ते तयार करणं त्या त्या माणसाचं महत्वाचं आहे, आणि त्याला प्रॉपर डाएट, प्रॉपर रेस्ट, प्रॉपर ट्रेनिंग हे महत्वाचं असतं। परंतु आजकाल बरेच जण ते आयरन मॅन, इकडं तिकडं सायकलिंग हे त्याच्या फंद्यात पडून आपल्या शरीराची त्या पद्धतीनं घडवणूक झाली किंवा नाही हे बघत नाहीत। मग काहींना त्या ठिकाणी यश येतं, काहींना फटका बसतो, मग त्यातनं काही जण नाराज होतात, मग ते स्पोर्ट्स नको म्हणून बंद करतात, मग त्याच्यातून नंतर त्यांचं वेट वाढतं, अनेक व्याधी सुरू होतात। पण मला एवढंच सांगणं आहे, तुम्ही सराव सडनली न करता टप्प्याटप्प्यानं करायला पाहिजे, हळूहळू करायला पाहिजे। आठवड्याचं प्रोग्राम केलं पाहिजे, नंतर 15 दिवसाचं, नंतर महिन्याचं, नंतर 3 महिन्याचं, नंतर 6 महिन्याचं, नंतर वर्षाचं, असं त्याचं प्रोग्राम पिरियड्स आहेत ते केलं पाहिजे, आणि त्यानुसार तुम्ही सराव केला पाहिजे। एखादा इव्हेंट, एखादं सेक्शन चुकलं म्हणून मनाला न लावून घेता शांतपणे त्याच्यावर ओव्हरटेक करून पुढचा सराव करणं हे गरजेचं आहे। परंतु काही जण काल मी सराव केला नाही म्हणून आज डबल करायला जातात, तसं शक्य नाही, ते करू नये। कारण तुमचं आतले शरीर जे आहे तेवढं पेलतंय की नाही ते तुम्हाला माहीत नसतं, मग त्याच्यातून इंजुरी होत असतात, आणि हे करणं टाळा। सराव सातत्य व्यवस्थित करा, त्याच्या आधी तुमचे पल्स मॅक्झिमम किती जातात ते मोजा, म्हणजे 210-215 पर्यंत जातात का, आणि त्यानंतर तुमचं जे आता एज आहे तेवढे 215 मधून तेवढे एज वजा केलं की तेवढे पल्स तुम्ही आठवड्यातून 3 सेक्शनमध्ये घालवायचं, म्हणजे तुमची लंग्स कॅपॅसिटी, हार्ट कॅपॅसिटी ऑटोमॅटिक वाढत जाते, आणि त्याच्यानुसार मग तुम्ही सराव आठवड्याला एक सर्वसाधारणपणे 3,000-5,000 पळणारा खेळाडू असेल तर 150 किलोमीटर त्याचं टोटल रनिंग झालं पाहिजे। त्याच्यापेक्षा जर तो मॅरेथॉन रनर असेल तर ऑफ सीझन मध्ये त्याचं सर्वसाधारणपणे 300 ते 350 किलोमीटर आठवड्याला, म्हणजे रोजचा जो सराव, आज माझा सराव एवढा झाला त्याचं रनिंग, एवढं सराव त्याचं रनिंग, हे नोंद करून त्यानुसार सराव करत गेल्यानंतर निश्चितच त्याला त्यात यश मिळू शकतं। परंतु

0: एखादा कोच असणं ट्रेनिंगला हे फार गरजेचं आहे, आणि त्यातल्या त्यात NIS आणि तज्ज्ञ असणं फार गरजेचं आहे. आज आपण बरेचसे बघतो अर्ध्या अळकुंडाने पिळू झालेले गल्ली बोळात कोचेस आहेत. कोणी उठतं आणि कोचिंग सुरू करतं आणि ते मिळत नाही यश म्हणून मग कुठलं औषध कुठलं स्टेरॉइड काय काय करून ते खेळाडू बाद करून टाक, आणि हे अतिशय वाईट आहे. त्यासाठी पालकांनी खेळाडूंनी जागरूकतेनं त्याच्याकडे पाहणं गरजेचं आहे.
1: हो, अगदी हाच प्रश्न मी विचारणार होते तुम्हाला याच संदर्भाने, कारण सुरुवातीला आपण उल्लेख आला की खेळाचा सराव सुरू केल्यापासून जवळजवळ 6-7 वर्ष तुम्ही संयमानं जर तेवढे कष्ट केले, नियोजनबद्ध पद्धतीनं जर तुम्ही सराव केला, तर तुम्हाला एक घवघवीत यश मिळू शकतं, ओळख मिळू शकते एक चांगला ॲथलीट म्हणून. आत्ता आजकाल इन्स्टंट, सगळंच इन्स्टंट पाहिजे असतं, सगळं रॅपिड पाहिजे असतं, मग ते यश असू दे, नावलौकिक असू दे किंवा आपलं हेल्थ. तर मग याच एका वेळामुळे आजची तरुणाई जी आहे ती सप्लिमेंट्सच्या मागे लागलीय, तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे. तर हे यापासून त्यांना परावृत्त करण्यासाठी तुम्ही काय उपाय काही सांगू शकाल का?
0: निश्चितच मी यासाठी हे सांगतोय की सडनली किंवा इन्स्टंट काही मिळत नाही, जे मिळतं ते क्षणिक असतं. आज तुम्ही कुठेही गेलात, जर एखादं फळ असेल काय असेल, त्याला ठराविक कालावधीच लागतो तेवढ्यात ते वर येण्यासाठी, उगून येणार त्यानंतर फळ लावणार तेवढा खरा. तसंच हे मैदानी खेळातील कमीत कमी 6 वर्ष, मी मैदानी खेळाचं सांगतोय, इतर खेळामध्ये देखील त्यांना प्रेस कमी असतील, पण मैदानी खेळाला जास्त आहे, कारण त्याच्यात तुमची फ्लेक्झिबिलिटी, तुमचं कोऑर्डिनेशन, तुमचं इंड्युरन्स, तुमचं बेसिक इंड्युरन्स, तुमची स्ट्रेंथ, तुमचं स्पीड इंड्युरन्स, ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलप व्हायला कमीत कमी 6 वर्ष लागतात. मग काही गोष्टीत हे सप्लिमेंटरी घेऊन होतंय म्हणून माझं शरीर बलदंड होतंय, माझे फोरआर्म्स, माझे काप्स, माझे बायसेप, माझे ट्रायसेप हे सगळं वाढते म्हणून त्याच्या आहारी जातात, लवकर वेट ट्रेनिंग करतात, आणि त्याच्यातून सप्लिमेंट घ्यायचा त्यांना नाद लागतो. आणि आज बाजारात त्याचा गाजावाजा जास्त आहे, परंतु हे सप्लिमेंट घेत असताना चुकीच्या पद्धतीने घेतल्यामुळं त्या खेळाडूचा ऱ्हास होतो, नको ते त्यांना आजार होतात. इवन आज आपण ऐकतोय की कमी वयामध्ये बऱ्याच जणांना हार्ट अटॅक आलेला आहे, बऱ्याच जणांना पॅरालिसिस होतोय, बऱ्याच जणांना नको त्या गोष्टी होतात. हे जे फूड्स आहे, ज्या शरीराला आपणाला चालत नाही, त्या वातावरणात चालत नाही, ते फूड्स आज बाहेर देशामध्ये काय काय घेतात करतात, परंतु त्याच्यावर उपाय काय, इलाज काय, ते दुसरं शोधून त्याला ते कॉन्ट्रोवर्सी करतात. पण आपल्याकडं नाही, फक्त ते सप्लिमेंट घेतलेलं तेवढं पाहतात आणि ते घेऊन त्यांचा ते स्वतःचा ऱ्हास होतो, त्याच्यातून रिझल्ट काय येत नाही, तेवढ्यापुरतं तब्येत बरं वाटतं, सगळं वाटतं, आणि त्याचा निश्चितच त्यांना भयंकर त्रास होतो. आणि ह्याच्यापासून लांब राहणं गरजेचं आहे. रेग्युलर आपलं जे खाणं आहे त्यात तुम्ही वाढवा. तुम्ही फळं आपल्याकडे जे अवेलेबल आहेत, फळं केळी 4 तिथं 8 खा. आज मोसंबी आहे, तुम्ही ते भरपूर खा. पपई मिळते आपल्यात, ते खा. चिक्कू मिळतात, ते खा. चिक्कू 50 रुपये किलो आणि ते सप्लिमेंट 6000 किलो, त्याच्यात चिक्कू भरपूर येतील, ते खा ना. दूध मिळते आपल्याकडं, दूध या ठिकाणी आपण 50-60 रुपयामध्ये लिटर मिळतं दूध, त्याच्यात ते मिक्स करून खा. हे म्हणजे हे त्या सप्लिमेंटपेक्षा हे फार चांगलं आहे.
1: बरोबर,
0: एवढंच मी सांगू इच्छितो.
1: सर, पराभवामुळे खचून गेलेल्या खेळाडूला पुन्हा मैदानामध्ये उभं करण्यासाठी आपण काय करता?
0: हा, हे फार महत्वाचं आहे. मी माझ्या खेळाडूंना सुरुवातीला लवकर यश शक्यतो मी येऊन देत नाही, येऊन देत नाही म्हणून मी काय त्यांना अडवत नाहीये, परंतु त्यांना त्या त्या स्टेपला काही गोष्टी त्या कोचिंग मधल्या असतात, ते त्यांना टिप्स देत नाही की त्यांना सराव, ठीक आहे तुझ्या एवढा परफॉर्मन्स आला ना, ठीक आहे या वेळेला ठीक आहे, पुढच्या वेळेला आपण थोडं वाढव्या, असं करत त्यांना त्यांचं पूर्ण एज त्यांच्यावर त्या टेक्निकवर मास्टर की येईपर्यंत त्याला अलाउड परफॉर्मन्स मी घेत नाही. कारण ह्या मुलांना, आजकाल मुलांना पराभव पचवता येत नाही.
1: बरोबर,
0: मुलांच्या बरोबर पालकांना देखील पराभव पचवता येत नाही, कारण पालकांमधले लागलेले कॉम्पिटिशन, हे जे क्लास परत हे शाळा आणि त्यात लागलेले माझ्या मुलाला एवढे टक्के, मला एवढे टक्के, तो असं करतो तसं करतो, ह्या पालकांमधील जे कॉम्पिटिशन आहे, त्या पालकांना मी बऱ्याच वेळा सांगतो, मुलांना पण सांगतो, आणि त्या त्या वेळेत

0: एकदा यश माझा या लागला म्हणजे माझ्या खेळाडूंचं यश या लागलं ते मागं फिरून कधी जात नाहीत, त्यांना पठरावस्था कधी येत नाही. आणि ह्या मुलांना जे इतर खेळातले खेळ बंद करतात, ठराविक स्पोर्ट्समध्ये ठराविक ठिकाणी गेल्यानंतर एक पठरावस्था येते आणि त्या पठरावस्थेतून वर्कच जाय त्या बऱ्याच कोचेसना माहीत नसतं, खेळाडूंना माहीत नव्हतं. मग ते खेळाला दोष देतात, मैदानाला दोष देतात, त्या खेळाला दोष देतात, असंच झालं, पालकांना दोष देतात आणि ते फ्रस्ट्रेशनमध्ये जातात आणि तिथं खेळाचा ऱ्हास होतो. हे फार महत्वाचं आहे. म्हणून पठरावस्थेमध्ये त्या खेळाडूला जाऊच द्यायचं नाही ही मी काळजी घेतो.
1: बर बर बर. आणि आता पालकांचा सुद्धा उल्लेख झाला, पालकांचा सुद्धा खेळाडूंवर दबाव असतो. जसं तुम्ही म्हणालात की त्यांच्या सुद्धा स्पर्धा असते आणि पालकांच्या सुद्धा कधी कधी अवास्तव अपेक्षा असतात आपल्या पाल्याकडून, तर या बाबतीत तुम्ही पालकांना काय समुपदेशन करा?
0: यस, तर मी बऱ्याचशा पालकांना, बरेचसे पालक आपापल्या व्यापातून येत नाहीत पण 8 दिवसातनं 10 दिवसातनं येऊन भेटा म्हणून सांगतो, असा सराव त्यांना दाखवतो, त्यांचं काय चाललंय काय नाही ते बघतो, त्यांचं खाणं काय विचारतो,

0: मुलांच्या सुद्धा कधी कधी अवास्तव अपेक्षा असतात आपल्या पाल्याकडून, तर या बाबतीत तुम्ही पालकांना काय समुपदेशन कराल?
1: यस, तर मी बऱ्याचशा पालकांना, बरेचसे पालक आपापल्या व्यापातून येत नाहीत, पण 8 दिवसातनं 10 दिवसातनं येऊन भेटा म्हणून सांगतो, असा सराव त्यांना दाखवतो, त्यांचं काय चाललंय काय नाही ते बघतो, त्यांचं खाणं काय विचारतो. आज मी इथं, आपण एक लेडीज आहात आणि बरेचसे पालक ऐकत असतील, त्याच्या आधी मी एक मी आव्हान करतो, बऱ्याचशा महिला पालकामध्ये अजूनही वेगवेगळे असे दबाव आहेत की जे डॉक्टरांच्या आधीच ते नाही, आता मुलगी वयात आली तिला आता बंद केलं पाहिजे, असे कन्सेप्ट काही अजून पालकांच्या मध्ये.
0: बरोबर.
1: आणि ते ग्राउंड त्या पालकांना मी समजावून सांगतो, ते पालक लवकर गृहित धरत नाहीत, मग तुम्ही तुमचे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जा म्हणतो, त्यांच्याशी चर्चा करा. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सर्व नैसर्गिक आहेत, ह्याला कुणी अडवू शकत नाही काय नाही, आणि त्याच्यावर आपल्याला मात करायचं आहे. त्यासाठी पालकांनी, विशेष करून महिला पालकांनी सतर्क राहणं फार गरजेचं आहे. आणि आज जेवढे आंतरराष्ट्रीय खेळाडू झाले, महिला खेळाडू झाले, मी मार्टिना नोनलुतेराचं मी उदाहरण देतो, मला माहित आहे मी कोच आहे, मला त्या कोचिंग क्षेत्रात 45 वर्ष झाली, ते देखील प्रेयर चालू असताना तिनं मोठी ग्रँडस्लॅम जिंकलेली आहे मार्टिना, हे तिनं स्वतः त्यावेळेला मुलाखतीतून सांगलेलं आहे. पण ते नैसर्गिक आहे, त्याला कोण नाही, पण त्याच्यावर ओट टेक करणं आणि ते असताना देखील आपला सराव न चुकवणं आणि आपण सराव करून त्याच्यावर मात करणं हे गरजेचं आहे, काही चुकीचं काहीच नाही आहे, पण त्याच्यावर काहीतरी अघोरी कृत्य डॉक्टरांच्या विदाउट सल्ल्यानं करणं हे चुकीचं आहे.
0: बरोबर.
1: असे देखील काही केसेस माझ्यापर्यंत काही खेळाडूंचे आलेले आहेत आणि त्यांच्यावर योग्य सल्ला घेऊन ते देखील निरसन झालेलं आहे. म्हणून महिला पालकांनी आणि सर्व पालकांनी जागरूक राहणं, आपला पाल्य काय करतो काय नाही कुठं आहे हे गरज, त्याच्याकडून अपेक्षा न करता आपण त्याच्यासाठी काय करायचं हे तुमचं कामच आहे, कर्तव्यच आहे, हे करणं गरजेचं आहे. म्हणून मला ग्राउंडवर, मैदानावर जेवढं मुलांना सराव करायचा आहे तेवढंच ह्या पालकांना समजावण्यात देखील माझा बराचसा वेळ जातो,
0: अगदी.
1: आणि हे आज गरज आहे.
0: बरोबर.
1: आणि पालकांनी जागरूकतेनं ग्राउंडवर आपल्या प्रशिक्षकाकडे जाऊन हे माहित आहे की नाही हे विचारणं देखील गरजेचं.
0: अगदी.
1: हा,
0: म्हणजे एक प्रशिक्षक म्हणून जी भूमिका तुम्ही पार पाडताय त्याचबरोबर पालकांचे पालक होण्याची जबाबदारी सुद्धा तुमच्यावर आहे, ती सुद्धा तुम्हाला निभावून न्यावी लागते.
1: निश्चित.
2: श्रोते हो, आज बी पेरलं की लगेचच उद्या त्याचं मोठं झाड होऊन आपल्याला फळ मिळत नाहीत हे जसं खरं आहे, त्याचप्रमाणे सातत्यपूर्ण सुयोग्य असा सराव हा त्या खेळाडूला त्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवून देत असतो. त्यासाठी इतर काही चुकीच्या शॉर्टकट्सचा विचार सुद्धा करू नये हेच आजच्या भागातून आपण जाणून घेतलं. एथलीट आणि मैदानी खेळाचे प्रशिक्षक श्रीयुत एस एल पाटील सर यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. या मुलाखतीचा तिसरा भाग आम्ही आता प्रसारित केला. श्रोतेहो, याच मुलाखतीचा अंतिम भाग ऐकण्यासाठी भेटूया क्रीडांगण या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांच्यासह मला दीपा तेलंगला निरोप द्या. नमस्कार.

0: क्रीडांगण हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला.

संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या एम वाहिनीवर, 100.6 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.

श्रोते हो, आज रात्री 8:15 आमचा विशेष कार्यक्रम. माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात देशाच्या एकंदरीत वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक श्री अभिराम घड्याळ पाटील यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र, एक असं माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.

ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. मध्यमलहरी 239.18 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
1: आजचा भारत नव्या उद्योगांचा भारत. उद्योगातील नवे प्रवाह, रोजगाराच्या संधी आणि प्रेरणादायी अनुभव उद्योग जगत या कार्यक्रमात. भेटूया अशा व्यक्तींना ज्यांनी संकटातून संधी निर्माण केली आणि बदललं उद्योग विश्वाचं चित्र. उद्योग जगत दर गुरुवारी सकाळी 9:00

0: 10 मिनिटांनी आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 kHz वर, FM वाहिनी 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
1: श्रोते हो, उद्या सकाळी 9:15 उद्योग जगत या कार्यक्रमात ओमेगा इंडस्ट्रीजचे संस्थापक श्रीयुत विजय लाड यांची वर्धा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. संध्याकाळचे 7 वाजतात. प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई दीपक वेलणकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नरेंद्र मोदी हे भारताचं प्रधानमंत्रीपद सर्वाधिक काळ पदभूषवणारे नेता ठरणं हे त्यांच्यावरच्या जनविश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींची प्रशस्ती. 12 वर्षांच्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भरभरून दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. वादळी वाऱ्यामुळे बाधित फळपिकांचे पंचनामे लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश. आणि 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस तर कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. आणि आता बातम्या विस्तारानं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत. मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी तब्बल 4,399 दिवस पूर्ण केले आहेत. त्यांनी देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपदी राहण्याचा विक्रम मोडला आहे. नेहरू हे 4,398 दिवस देशाचे प्रधानमंत्री होते. सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशविदेशातल्या मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे. मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवणं हे लोकांच्या त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे असं एक गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले. प्रशासन अर्थव्यवस्था आणि सामाजिक परिवर्तन यातल्या प्रगतीमुळे मोदी यांचा कार्यकाळ वैशिष्ट्यपूर्ण ठरला. या काळामध्ये त्यांनी लोककल्याणकारी योजना राबवल्या असून विकास तळागाळापर्यंत पोहोचला असं म्हणत राष्ट्रपतींनी प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं.

0: लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. मोदी यांच्या कार्यकाळात संविधान एक मूल्य, संसदीय लोकशाही आणि लोकशाही संस्था सक्षम झाल्या असं बिर्ला म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, पियुष गोयल, निर्मला सीतारामन, शिवराज सिंग चौहान यांच्यासह इतर मंत्र्यांनी मोदी यांचं प्रधानमंत्रीपदाचा सर्वाधिक काळ पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. सर्वाधिक कार्यकाळ लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करणारा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजूर केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सर्वाधिक दिवसांचा विक्रमी कार्यकाळ हा देशाचा सुवर्णकाळ असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. मोदी यांच्या कार्यकाळात विविध क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला. 25 कोटी जनता दारिद्र्य रेषेच्या वर आली. रस्ते, रेल्वे, पाणी, वीज आणि इतर पायाभूत सुविधा तळागाळापर्यंत पोहोचल्या. महाराष्ट्राला मोदींनी भरभरून दिलं असं सांगून ते म्हणाले की 2015च्या दुष्काळात केवळ महाराष्ट्राला बळीराजा योजना शेतकऱ्यांसाठी त्यांनी दिली. वाढवण प्रकल्पासारख्या अनेक पायाभूत सेवा सुविधा राज्याला या काळामध्ये मिळाल्या असून असं सांगून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं मोदी यांचे आभार मानले आणि अभिनंदन केलं. देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्याशी मोदींची तुलना करायची नाही, परंतु नवभारताच्या नवनिर्माणामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्थान अढळ आहे असं फडणवीस म्हणाले.
1: भारताच्या अर्थव्यवस्थेने एक मोठी भरारी घेत जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून जगाच्या पाठीवर नाव कमावलं तो हा सुवर्ण काळ आहे. ज्या काळामध्ये आत्मनिर्भर भारत हा तयार होताना आपण बघितला, महाराष्ट्राला तर गेल्या 12 वर्षांमध्ये भरभरून अशा पद्धतीनं माननीय मोदी साहेबांनी दिलंय आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनंही आमच्या या लाडक्या प्रधानमंत्री मोदयांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो.
0: शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कार्यवाही सुरू झाली असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. खतांच्या टंचाईबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की साठेबाजी रोखण्यासाठी सरकार उपाययोजना करत आहे. पश्चिम आशियातल्या परिस्थितीमुळे विशिष्ट प्रकारच्या खताची टंचाई कदाचित जाणवेल, मात्र सर्वसाधारण खतांची उपलब्धता राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षाच्या कार्यकाळात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घडियाळ पाटील यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आज रात्री 8:15 अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. न्यूज ऑन एआयआर ऍप आणि मुंबई एअर न्यूज या युट्यूब चॅनेलवर देखील या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रसारण आपल्याला ऐकता येईल. राष्ट्रीय लोकशाही आघाडी शिवसेनेला योग्य सन्मान मिळत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर्व घटक पक्षांना समान वागणूक देतात असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते आज बातमीदारांशी बोलत होते. स्वच्छ प्रतिमेचे प्रधानमंत्री अशी ओळख मोदी यांनी निर्माण केल्याचं शिंदे म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशात घरोघरी पीएनजी अर्थात पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवला असून एलपीजी जोडण्यांना पीएनजी जोडण्यांमध्ये रुपांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं पुरी यांनी सांगितलं. गॅसचा कृत्रिम तुटवडा तयार करून आणि चुकीची माहिती पसरवून काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत अशा लोकांविरुद्ध सरकारनं कारवाई केली आहे असं ते म्हणाले.
2: ग्लोबल सिच्युएशन का फायदा उठाके कुछ लोगों ने आर्टिफिशियल शॉर्टेजेस करने

0: कोशिश की है, एकदम हमने उसपे क्रैकडाउन कर दिया। कोई कमी नहीं है, ना सीएनजी की कमी है, ना पाइप गैस जो लोगों के घरों में जा रहे हैं, इनफैक्ट एलपीजी के हम कन्वर्ट कर रहे हैं इनटू पीएनजी कनेक्शन।
1: गेल्या 2 महिन्यात राज्यात अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत आणि नुकसान भरपाईच्या प्रक्रियेला गती द्यावी असे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत। ते आज मंत्रालयात फळपीक नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीमध्ये बोलत होते। मे आणि जून महिन्यात वादळी वारे, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे 27 जिल्ह्यांमधलं 61,004 हेक्टर इतकं क्षेत्र बाधित झालं असून यापैकी 18,121 हेक्टर क्षेत्र हे केळी पिकाचं आहे। या बाधित क्षेत्राचं सर्वेक्षण आणि पंचनामे सुरू केले आहेत असं भरणे यांनी सांगितलं। मॅट्रिमोनियल साईटवरून महिलांना जाळ्यात ओढून त्यांचं लैंगिक आणि आर्थिक शोषण करणाऱ्या सुरेश रवींद्र या 37 वर्षीय आरोपीला ठाण्याच्या कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे। मुलींना फसवून, खोटी लग्न लावून आणि आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यानं 6 महिलांना तब्बल 90 लाखांचा गंडा घातला। ठाणे न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस अधिक तपास करत आहेत। हवामान। गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला। कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला। राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 44.1 सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं। येत्या 2 दिवसांमध्ये राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। नरेंद्र मोदी हे भारताचं प्रधानमंत्रीपद सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरणं हे त्यांच्यावरच्या जनविश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींची प्रशस्ती। 12 वर्षांच्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भरभरून दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही। वादळी वाऱ्यामुळे बाधित फळ पिकांचे पंचनामे लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश। आणि येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस, तर कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात। नमस्कार।
2: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत। संध्याकाळचे 7:10 आणि 35 सेकंद झालेत।
3: आजचा भारत नव्या उद्योगांचा भारत। उद्योगातील नवे प्रवाह, रोजगाराच्या संधी आणि प्रेरणादायी अनुभव उद्योग जगत या कार्यक्रमात। भेटूया अशा व्यक्तींना ज्यांनी संकटातून संधी निर्माण केली आणि बदललं उद्योग विश्वाचं चित्र। उद्योग जगत दर गुरुवारी 9:10 आणि 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 kHz वर, FM वाहिनी 100.6 MHz वर आणि News on AIR या मोबाईल ऍप वर। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही।
4: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00। आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 kHz वर, FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि News on AIR या मोबाईल ॲप वर। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली।
5: पहाटेची मनन वाऱ्याची झुळूक,
6: देवघरातील तेजानं मन प्रफुल्लित करणारी निरांजन,
5: टवटवीत फुलांचा सुगंध,
6: या सोबतच भक्तिगीतांच्या साथीनं वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
5: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
6: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन।
5: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
6: मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 12

0: 51 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरती
1: आणि FM वाहिनीच्या 100.6 MHz वरती
0: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती. आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास,
1: वर्तमान
0: आणि
1: भविष्यातही

0: कृषी प्रधान संस्कृतीचा पाईक अर्थातच आपला शेतकरी। या शेतकऱ्यासाठी दीपस्तंभाप्रमाणे अविरत कार्यरत असणारी फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली।
1: परंपरांशी इमान राखणार आपल्या मातीतलं अस्सल लोकसंगीत, या लोकधनाची श्रीमंती अनुभवण्यासाठी फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली।
0: मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर।
2: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।
3: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण। संध्याकाळचे 7:15 होत आहेत। अर्थविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत. मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी तब्बल 4,399 दिवस पूर्ण केलेत. त्यांनी देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपदी राहण्याचा विक्रम मोडला. नेहरू हे 4,398 दिवस देशाचे प्रधानमंत्री होते. यानिमित्त रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्या मुलाखतीचा संपादित अंश आज आपण वृत्तविशेषमध्ये ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या या विशेष कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना या पदावर विराजमान होऊन आता 12 वर्ष पूर्ण झालीत. त्यानिमित्तानं त्यांच्या या एका तपाच्या सत्ताकाळात देशातल्या शासकीय, प्रशासकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सार्वजनिक आरोग्य, पायाभूत सुविधा, ऊर्जा, महिला सक्षमीकरण, विज्ञान, तंत्रज्ञान, अंतराळ, अणुकार्यक्रम, शेती आणि शेतकरी, परराष्ट्र संबंध अशा सर्वच क्षेत्रात कोणते बदल झाले, प्रगतीचा वेग कसा राहिला, एकंदरीतच या 12 वर्षात देशाची वाटचाल नेमकी कशी झाली हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील. आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो.
2: नमस्कार.
1: आता सुरुवातीलाच मी ज्यांचा उल्लेख केला ते सगळेच विषय आता सुटे सुटे राहिलेले नाहीत, ते एकमेकात गुंतलेले आहेत. पण आपल्या वेळेच्या मर्यादेत सगळ्यांचा एकत्र विचार करणं शक्य होणार नाही, त्यामुळे आपण एकेका मुद्द्यावर बोलू. सर्वात आधी आपण आर्थिक क्षेत्रात या 12 वर्षात काय झालं ते बघूया. कारण आता आपण जगातली सगळ्यात मोठी चौथ्या क्रमांकाची

0: अर्थव्यवस्था असून लवकरच तिसऱ्या क्रमांकावर पोहोचू, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था व्हायचं आहे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आपण 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत म्हणजे नक्की काय, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था कशी होणार आहे, त्या दृष्टीनं कोणती पावलं सरकारनं उचलली, प्रगती कशी आहे, ते सविस्तर जाणून घ्यायला आपल्या श्रोत्यांना आवडेल.
1: निश्चितच हे आर्थिक जे सगळे आकडे असतात त्याचा एक प्रत्यक्ष संबंध जनतेच्या राहणीमान उंचावण्यासाठी आणि ज्याला आपण क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतो त्याच्याशी असतो. आपण एक मागील काही वर्षांमध्ये ऐकतोय आणि मोदी सातत्याने उल्लेख करतात की आपण 4थ्या नंबरचं अर्थव्यवस्था झालेलो आहे आणि 3र्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यामध्ये ती अर्थातच मोठी झेप राहील, कारण आपल्यासमोर अमेरिका, चायना आणि जर्मनी सारखे देश आहेत, जपान सुद्धा सध्या आपल्या याच्यामध्ये आहे. त्याचा एक डायरेक्ट संबंध हा होईल की आपलं 4थ्या क्रमांकावर येण्यामध्ये सुद्धा आपल्याकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलतो. विविध आंतरराष्ट्रीय जे प्लॅटफॉर्म्स असतात, फोरम असतात, संघटना असतात, तिथे भारताचा आवाज आणखी सक्षम होतो, आणखी सुदृढ होतो. भारताचं मत आणि भारताचा प्रभाव हा विविध आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये वाढलेला आहे याची एक ॲक्नॉलेजमेंट जगामध्ये वाढते, कारण अमेरिका म्हणा, चायना म्हणा, जपान म्हणा, जर्मनी म्हणा, पण आता आपण बहुवंशी जर जगाकडे पाहिलं तर अमेरिका आणि चायना यांनी जगाच्या राजकारणामध्ये, जगाच्या सगळ्या विषयांमध्ये इतका मोठा प्रभाव कसा का गाठलेला आहे, त्यांनी तो त्यांच्या अर्थकारणावर गाठलेला आहे, त्यांच्या अर्थव्यवस्थेवर गाठलेला आहे. त्या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी आणि त्या अवस्थेला भारत गेल्यानंतर भारतीयांचं जे राहणीमान सुधारेल, तुमची अर्थव्यवस्था जर चांगली असेल तर तुमच्याकडे FDI वाढतो, तुमच्याकडे गुंतवणूक वाढते, तुमची अर्थव्यवस्था ही चांगल्या स्वरूपाची आहे, हेल्दी आहे, असा एक मॅसेज इन्व्हेस्टर्सला जातो. त्याच्यानंतर भारतामधले इन्फ्लोज वाढतील आणि मागील 10-12 वर्षांमध्ये वाढलेले आहेत. बरेचसे रिफॉर्म सरकारनी अर्थव्यवस्थेमध्ये केलेले आहे, जीएसटीनी त्याची सुरुवात झाली आणि टीकेनंतर आणि बऱ्याच याच्यानंतर मागील वर्षभरामध्ये GST मध्ये आणखी सुधारणा करण्यात आली. बऱ्याचशा वस्तूंवरचा GST रद्द ते कमी अशा दोन्ही त्यांनी त्याच्यामध्ये पावलं उचलली. बरेचसे जुने कायदे जे आहेत ते म्हणजे आपण बऱ्याचशा गोष्टींमध्ये आणि हे FDI येण्यासाठी याची मदत झाली की कॉर्पोरेट कायदे बरेचसे होते त्याच्यामध्ये क्रिमिनलाइज करणारे जे कायदे होते ते आपण डिक्रिमिनलाइज करण्याला मदत केली. बरेचसे कॉम्प्लायन्सेस असतात ते आपण डिक्रिमिनलाइज केले, त्याच्यामुळे FDI इन्फ्लो वाढायला प्रचंड मदत झाली. जवळजवळ 80 जागांची आपण झेप घेतली इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आणि ही दशकभरामध्ये झालेली अचीवमेंट आहे. या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पडतो आणि जेव्हा मग तुमची अर्थव्यवस्था वाढते आहे त्याचा अर्थ हा आहे की जे एक आपण विकसित भारताचं स्वप्न बघतो आहे तिथे जाण्यासाठी विकसित भारतामध्ये काय राहील, म्हणजे तुमची अर्थव्यवस्था मोठी असेल त्याचा परिणाम काय होईल, त्याचा अर्थ हा की आपण इतक्या लोकांना रोजगार देऊ शकू. आपल्या देशाचा जर स्केल पाहिला तर आपली तुलना चायनाशी जी केली जाते त्यात काहीच अयोग्य किंवा गैर लागू नाही आहे, कारण आपला स्केल, आपली पॉप्युलेशन ती आहे. पण एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनला रोजगार देण्यासाठी तो इकॉनॉमीचा साईज महत्वाचा आहे, त्यामुळे त्याचा डायरेक्ट संबंध राहणीमानाशी आहे.
0: चौथी अर्थव्यवस्था म्हणजे आत्ता आपल्या इकॉनॉमीचा साईज, अर्थव्यवस्थेचा आकारमान किती आहे नेमकं,
1: आता आपला
0: आपण तिसऱ्यावर जाण्यासाठी किती आपल्याला वाढवावं लागणार आहे.
1: याच्यामध्ये आपण जर आकडेवारीकडे पाहिलं तर जेव्हा मोदींचं राज्य सुरू झालं तेव्हा आपण 2 ट्रिलियनपेक्षा थोडं वरती आपल्या इकॉनॉमीचा साईज होतो, $2 ट्रिलियन. आता 2026 मध्ये अपेक्षा अशी आहे की 4.15 ट्रिलियन डॉलर्सची आपली इकॉनॉमी होईल. तिसऱ्या क्रमांकाच्या, 4थ्या क्रमांकाच्या होण्यासाठी आपल्याला 5 ट्रिलियन डॉलर्सच्या पलीकडे जावं लागेल आणि तिकडे तसा आपला प्रवास आहे, कारण आपण 6.5-7% आपण वाढतो आहे आणि हे मागील 20 वर्षांचं पाहिलं, इव्हन मोदींच्या आधी पाहिलं तर आपली 1.7% म्हणजे एका दशकामध्ये तर आपण 5 वर्षामध्ये आपण 7%-6% पलीकडे आणि कन्सिस्टंटली गेलो होतो, पण 6.5%-6% आपण या मागील 12 वर्षामध्ये गेलेलो नाही आणि आता एस्टिमेट तर 7.1-7.4% पण आहेत. तर वी आर ऑन कोर्स टू बिकम, म्हणजे त्या अर्थाने आपण 4थी इकॉनॉमी बनण्याच्या दिशेने प्रवास
0: आपला वाढता राहिलेला आहे 12 वर्षाच्या काळामध्ये, तर तो नेमका कशामुळे झालेला आहे, काय पावलं उचलली होती सरकारने त्यासाठी.
1: GST हा एक खूप मोठा हे होता, कारण आपल्याकडचा टॅक्स ड्युप्लिसिटी म्हणा किंवा आपल्याकडे विविध टॅक्सेस असतात त्याच्यामुळे त्याचा डायरेक्ट परिणाम हा इज ऑफ डुईंग बिझनेसवर व्हायचा आणि आपल्याकडे ऑलमोस्ट म्हणजे गुंतवणूकदार जे आहेत किंवा बाकीचे देश जे त्यांच्या देशातल्या इन्व्हेस्टर्सला एनकरेज करायचं भारतामध्ये तुम्ही जाऊन गुंतवणूक करा, यासाठी भारतातले टॅक्स जी रेजिम आहे बरीचशी कायद्यांमधली ती ड्युप्लिसिटी दूर केली आणि याच्यामध्ये GST नी फार महत्वाचं आहे.

0: घेतलं, कारण आपल्या देशाअंतर्गत जी एस टी बद्दल जो वाद असेल तो एक वेगळा विषय आहे, पण बाहेरच्या इन्व्हेस्टर्सला आपण एक चित्रही केलं की आमच्याकडे आता एक सिंगल टॅक्स आहे आणि त्यामुळे तुम्हाला मल्टिपल टॅक्सिंग टॅक्सेशन तुमचं होणार नाही, हा एक महत्त्वाचा बदल होता. आपण अलीकडेच लेबर लॉज बऱ्यापैकी बदल त्याच्यामध्ये केलेले आहे, रिफॉर्म्स केलेले आहे. विविध राज्यांमध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चरची जर गती पाहिली जी डायरेक्ट ज्याचा इकॉनॉमीवर परिणाम होतो, 2018 वर्षाला जवळ 10,000 किलोमीटरचे रस्ते आपण बांधतोय हायवेज, त्याचा एक लॉजिस्टिकल परिणाम होतो कारण ट्रान्सपोर्टची कॉस्ट जेव्हा कमी होते. आपल्याकडे रेल्वेचं प्रचंड एक्सपान्शन या काळामध्ये झालेलं आहे. हे जे सगळे रिफॉर्म्स असतात, लिकेजेस कमी झाले, तुम्ही डिजिटल पेमेंट्सचा वापर करून आपलं डिजिटल पेमेंट्सचं आर्किटेक्चर आणि वेलफेअर डिलिव्हरी याच्यामध्ये राहणीमान सुधारण्यामध्ये तर मदतच झाली, पण त्याने पुष्कळचा पैसा वाढला. या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा इन्व्हेस्टर्सच्या कॉन्फिडन्सवर होतो, भारतामध्ये इन्व्हेस्ट करावं की नाही याच्यावर होतो, आणि भारतीय इकॉनॉमी चांगलं करते आहे, बरेचसे रिफॉर्म्स होतात आहे हा सेन्स जातो. या सगळ्यांचा परिणाम म्हणून या सगळ्या गोष्टी झाल्या,
1: विश्वास वाढला गुंतवणूकदारांचा. त्यामुळे या 12 वर्षाच्या काळामध्ये परदेशी गुंतवणुकीचा ओघ नेमका कसा राहिला आणि उत्पादन क्षेत्रात किती आणि सेवा क्षेत्रात किती?
0: उत्पादन क्षेत्रापेक्षा सेवा क्षेत्रामध्ये तो जास्त राहिलेला आहे. एकंदरीत टोटल एफडीआय जर आपण बघितला तर 1 ट्रिलियनच्या पलीकडे तो गेलेला आहे. 1.14 ट्रिलियन हा क्युम्युलेटिव्ह आपल्याकडे एफडीआय मागील 20 वर्षामध्ये आलेला आहे, पण मोदींच्या काळामध्ये जर बघितलं तर जवळजवळ आपण 1 ट्रिलियनच्या जवळपास जाणारा एफडीआय या 12-13 वर्षामध्ये आलेला आहे आणि तो कन्सिस्टंटली वाढतो आहे. अगेन ती आपली एक 20-21 वर्षांची स्टोरी आहे, एफडीआय सारखे येतात आहे. पण त्याच्यातली एक महत्वाची आणि चिंता करण्यासारखी नाही पण ज्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि जे पुढील काळामध्ये आव्हान राहील आपल्याला, जसं राहिलेलं आहे सर्व्हिस सेक्टर ज्याच्यामध्ये जास्त आहे, उत्पादन क्षेत्रामध्ये त्या मानाने कमी आहे, जो आपल्यासारख्या देशामध्ये जास्त रोजगार निर्माण करणारं क्षेत्र आहे. सर्व्हिस म्हणा किंवा कॉम्प्युटर आणि हार्डवेअर सॉफ्टवेअर याच्यामध्ये जास्त आलेले आहे, बाकीच्या क्षेत्रांमध्ये तुलनेने कमी आहे. पण एफडीआयचा जो इन्फ्लो आहे तो कन्सिस्टंटली चांगला आलेला आणि याच्यामध्ये महाराष्ट्र मागील 20 वर्षामध्ये पाहिलं तर लीडिंग आहे, त्याच्यानंतर कर्नाटक आहे, म्हणजे गुजरात नाही कारण गुजरात तिसऱ्या नंबरवर आहे. ओव्हरऑल एफडीआय फिगर्स चांगले आहे. त्याचं जर आपण सेक्टरल जर डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर ते भारताची ज्या क्षेत्रांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांना जास्त जे आकर्षित करतात तेच क्षेत्र आहे. आपल्याला ज्या क्षेत्रांमध्ये त्यांनी गुंतवणूक यावी असं वाटतं तिकडे इन्फ्लो तुलनेने कमी आहे.
1: तुम्ही ओव्हरऑल उत्पादन आणि कारखानदारी
0: क्षेत्रामध्ये
1: लक्ष द्यायला पाहिजे, लक्ष दिलेलं असेल, काय पावलं उचलली असतील, काय उचलली?
0: हो, एक तर इज ऑफ डुईंग बिझनेस आपल्याकडे हे आहे, दुसरं म्हणजे तुम्ही सरकारचं समर्थन त्या सगळ्या गोष्टींना आहे ज्या याच्यामध्ये आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग जॉब्स वाढतील. आपल्याकडे बिग स्केल इन्व्हेस्टमेंट जी जसं चायनाने केली त्या याच्यामध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग याच्यामध्ये असेल त्याच्यापर्यंत सरकारने इन्व्हेस्टमेंट करून बाकीच्यांना एनकरेज केलेलं आहे की याच्यामध्ये हे व्हायला पाहिजे, पण तितकी त्या याच्यामध्ये आपल्याला अजून झेप घेता आलेली नाही. याच्यासाठी पुष्कळशा गोष्टी कारणीभूत आहे. जागतिक परिस्थिती सुद्धा अशी आहे की आपल्याला मध्ये 2-3 वर्ष आपल्याला कोविडच्या याच्या प्रभावाचे सुद्धा त्याच्यामध्ये काउंट करावे लागतील. तो स्केल आपल्याकडे गाठता आलेला नाही.
1: आपण थोडं ते सोडून विज्ञान तंत्रज्ञान याच्याकडे आपण थोडंसं वळूया. प्रधानमंत्र्यांनी अनेकदा त्यांच्या भाषणांमधून आणि आपल्या मन की बात मधून सुद्धा विज्ञान तंत्रज्ञान डिजिटायझेशन याच्यावर पहिल्यापासून भर दिलेला दिसतो. गेल्या 12 वर्षात या क्षेत्रामध्ये किती प्रगती झालेली आहे?
0: असे 2 भाग आहे, म्हणजे तुम्ही जर डिजिटल पेमेंट्स किंवा डिजिटल याचं म्हणत असाल तर मोदींच्या काळामध्ये सगळ्यात म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण त्यांची कामगिरी ही राहिलेली आहे की त्यांनी त्या डिजिटल पेमेंटचं त्यांची सगळी जी वेलफेअर इकॉनॉमी आहे त्याचं एक डिजिटल आर्किटेक्चर तयार केलेलं आहे आणि ती प्रत्येक गोष्ट ही दुसऱ्या गोष्टीशी म्हणजे एक योजनेचा दुसऱ्या योजनेची संबंध आणि या सगळ्या योजनांचा फायदा व्हावा यासाठी जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते त्यांनी आधी जनधन वगैरे याच्यामध्ये तयार केलं, मग ते सगळं लिंक झालं आणि मग आता ही डिलिव्हरी होणार कशी लोकांच्या याच्यामध्ये जर डीबीटी आलं शेतकऱ्यांना डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये त्या पीएम किसान योजनेमधनं मिळतं, ह्या सगळ्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते आपण तंत्रज्ञानाचा वापर करून ते तयार केलं आणि ते सारखं म्हणतात की ही सगळी जी ग्रोथ आहे ही टेक्नॉलॉजी एनेबल्ड ग्रोथ आपण केलेली आहे मागील 10-12 वर्षांमध्ये. आणि याचा दुसरा स्पेसच्या क्षेत्रामध्ये जर म्हणाल तर आपण प्रचंड हे केलेली आहे, म्हणजे आपण आज आपण स्वप्न बघतो आहे की आपलं $45 बिलियन आपली स्पेस इकॉनॉमी आणखी 7-8 वर्षांमध्ये होईल. 5-6 स्टार्टअप्स होते या क्षेत्रामध्ये, आता आपण जवळजवळ या क्षेत्रामध्ये 400 स्टार्टअप्स आपण स्पेसच्या याच्यामध्ये हे केलेले आहे. शिवाय आपण हेही करतो आहे की डायरेक्ट प्रायव्हेट याच्यामध्ये पार्टिसिपेशन एनकरेज करण्यासाठी किंवा इस्रोच्या फॅसिलिटीज वापरता येतील, आपण इस्रोच्या ज्या लॉन्चिंग फॅसिलिटीज

0: आहे त्याचा आपण त्याचा ग्लोबल मार्केटिंग करू शकू यासाठी विविध प्लॅटफॉर्म्स आणि विविध संस्थांची निर्मिती या काळामध्ये झालेली आहे. आणि याचं उद्दिष्ट हे होतं, आपण नेहमी हे म्हणतो आणि ते खरंही होतं टू अ ग्रेट एक्सटेंट, की इस्रो या सगळ्या कामांमध्ये असते त्यामुळे इस्रोला स्वतः रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर खर्च करायला किंवा तिकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. हे जेव्हा आपण करतो तेव्हा इस्रो पूर्णपणे त्या गोष्टींकडे कॉन्सन्ट्रेट करू शकतं. त्यासाठी इस्रोला एनेबल करण्यात आलेलं आहे की इस्रोचे जे हे काम आहेत ते बाकीच्यांना हे करायचे. शिवाय आपण अशा प्रकारे प्रायव्हेट प्लेयर्स त्याच्यामध्ये येतील जे त्या फॅसिलिटीजचा वापर करून भारताच्या कॅपेबिलिटीज काय आहे हे जास्तीत जास्त मार्केट करू शकतील याची सुद्धा तयारी याच्यामध्ये केलेली आहे. आणि आपण हे $45 बिलियन हा खूप मोठा फिगर वाटतो, पण आज आपण $9 बिलियनला आहे. ही जी सगळी पावलं उचललेली आहे आणि आता या याच्यामध्ये तुम्ही आत्मनिर्भरतेचं आपण हे म्हणतोय, ज्या प्रकारे एक मानसिकता तयार झालेली आहे मागील काही वर्षांमध्ये की आपण फेल्युअर सुद्धा एक ऍक्सेप्ट केलेलं आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा सेटबॅक मिळाला तेव्हा सुद्धा पंतप्रधानांनी स्वतः जाऊन त्यांची पाठ थोपटली हे एक मान्य करणं आहे की या क्षेत्रामध्ये इनोव्हेशन तुम्ही जेव्हा करता तेव्हा याच्यामध्ये कधी कधी अपयश येऊ शकतं, पण त्यांनी खचून न जाता आपण पुढे जातो. ही एक लीडरशिपची जी भूमिका आहे ही याच्यासाठी फार बहुवंशी कारणीभूत आहे की आपण याच्यामध्ये मोठं स्वप्न बघू शकतो.
1: धन्यवाद. अनेक मुद्द्यांवर आपण सविस्तर माहिती दिली, त्यामुळे आज आपण इथंच थांबूया. आज आपण इथं उपस्थित राहिलात आणि चर्चेत उपस्थित झालेल्या सगळ्या मुद्द्यांवर अत्यंत तपशीलवार माहिती दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनपूर्वक धन्यवाद.
0: धन्यवाद.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. संध्याकाळचे 7:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत.

0: रामराम मंडळी. माझं घर माझं शेत हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांचं आणि भगिनींचं अगदी मनापासून स्वागत आणि दीपा तेलंगचा नमस्कार. मंडळी, आज आहे बुधवार 10 जून 2026. आजच्या कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकणार आहोत उद्यान विद्या पंडित हा पुरस्कार प्राप्त श्री काकासाहेब सावंत यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, जत सारख्या दुष्काळी मारणावर एका शेतकऱ्यांनी नंदनवन फुलवलं आणि हे नंदनवन फुलवत असताना एकंदरीतच निसर्गाच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत खडकाळ मानरानावर यांनी प्रयोगांची खाण उभी केली आणि त्यातून त्यांनी यश मिळवलं. असे यशस्वी शेतकरी ज्यांना महाराष्ट्र शासनानं त्यांच्या कार्याची दखल घेत 2018 साली उद्यान पंडित या आपल्या पुरस्कारानं गौरवलेलं आहे असे शेतकरी म्हणजेच काकासाहेब रावसाहेब सावंत जे आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या भेटीला आलेले आहेत. आपण त्यांच्याकडून त्यांनी या शेतीमध्ये जे कष्ट घेतले आणि ही शेती ज्या माळरानावर फुलवली ती कशी फुलवली या संदर्भात जाणून घेणार आहोत. काकासाहेब, आज आमच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार.
1: जत सरकार दुष्काळी भाग, आणि दुष्काळी भाग म्हटलं की पहिल्यांदाच पाण्याची कमतरता आणि

0: पिकांच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर जी पिकं आपण रेग्युलर शेतीमध्ये घेतो तीच पिकं आणि किंबहुना खास करून डाळिंबासारखं जे दुष्काळी भागाला प्रेरक असणारं पीक घेतलं जातं ते पीक घेण्याकडे सगळ्यांचा शेतकऱ्यांचा कल. अशा परिस्थितीमध्ये आपण ही आंब्यासारखी रोपं म्हणा किंवा इतर जे काही सफरचंदाची लागवड वेगवेगळ्या फळांची लागवड तुम्ही आपल्या शेतीमध्ये केली हे एकंदरीत कल्पना तुम्हाला कशी सुचली?
1: खरं तर जर हा दुष्काळी भाग पाण्याची एकदमच कमतरता कमी पाण्यावर येणारं कोणतं फळपीक आहे याचा सुरुवातीला अभ्यास करून एक वेगळ्या ट्रॅकवर जाऊन आंबा लागून करण्याचा मी निर्णय घेतला. खरं तर शेती हे माझं क्षेत्र नव्हतंच. मुळात मी आयटीआय झालोय, 10 वर्ष पुण्यामध्ये नोकरी केलेली आहे. त्याच्यानंतर गावी आल्यानंतर कमी खर्चात येणारं कमी पाण्यात येणारं आंबा हे फळपीक असू शकतं याचा अभ्यास केला आणि आमचे कृषी विभागाचे अधिकारी कोळेकर साहेब यांच्या सल्ल्यानुसार मी आंब्याचं क्षेत्र निवडलं आणि सुरुवातीच्या काळात 2010 साली मी 10 एकर आंब्याची 1 एकर चिकू आणि 4 एकर चिंचेची लागण केली. हे सर्वच फळपिकं कमी पाण्यावर येणारी असू शकतात असा अभ्यास माझा झालेला होता. तर अशा प्रकारे आंब्याची लागण केल्यानंतर साधारण 2013 दुष्काळ पडला. अक्षरशः टँकरनं पाणी आणून झाडं जगवली. पण 2015 साली म्हैसाळचं पाणी आलं, म्हैसाळ कॅनलचं, आणि त्या पाण्याच्या आधारे माझी आंब्याची शेती भरू लागली. आणि 2015 साली ज्यावेळी बऱ्यापैकी उत्पन्न माझ्या शेतात निघायला लागलं त्यावेळी आजूबाजूचे शेतकरी माझ्या शेतीला भेट देऊ लागले. अक्षरशः यात्रेचं स्वरूप यायचं एकेका दिवशी की एवढी गर्दी व्हायची माझ्या आंब्याची बाग व्हायला. कारण पूर्वीच्या पारंपरिक शेतीला फाटा देत मी नवीन फळपीक निवडलेलं आणि आंबा म्हणलं की कोकण एवढंच लोकांना माहिती होतं. आणि अक्षरशः सुरुवात करतानाच मला अक्षरशः तिथल्या शेतकऱ्यांनी वेळात काढलं होतं की हा काय कोकण आहे का आणि इथं आंबा येतोय का. पण त्या शेतकऱ्यांच्या विरोधाला न हे करता जो मानता मी आंब्याची शेती यशस्वी करून दाखवली आणि ती बघण्यासाठी 2015 पासून शेतकरी माझ्या शेताकडे येऊ लागले. तर ज्यावेळी यशस्वी शेती झाली त्यावेळी विचारणा होऊ लागली की कोणता आंबा आहे. केशर आंबा सक्सेस होतं हे इथल्या शेतकऱ्यांना जत सारख्या भागातल्या शेतकऱ्यांना माहिती नव्हतं. पण केशर सक्सेस होतोय म्हटल्यावर विचारणा होऊ लागली की कोणत्या जातीचे आंबे आहेत, कुठून रोपं आणली काय. मग आमच्या कृषी अधिकाऱ्यांनी सल्ला दिला की आता दुसऱ्याच्या नर्सरीकडे बोट दाखवण्यापेक्षा तुम्ही स्वतः रोपं बनवायला चालू करा. शेती क्षेत्रातलं कुठलंही नॉलेज नसल्यामुळं मला ते अवघड वाटलं सुरुवातीच्या काळात. पण कृषी अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केल्यामुळं मी यशस्वी रोप निर्मिती आणि दर्जेदार रोप निर्मिती करू लागलो आणि 2016 पासून मी नर्सरी चालू केली. आज सुरुवातीच्या काळात फक्त 2000 आंब्याची रोपं मी बनवत होतो, आज जवळजवळ 2 ते 2.5 लाख रोपं मी आंब्याची बनवत आहे. आणि याशिवाय इतर फळझाडामध्ये फळझाडांच्या निर्मितीमध्ये पण मी सहभाग घेतला आणि आंब्याबरोबरच चिक्कू, पेरू, लिंबू, चिंच, जांब, सीताफळ, नारळ आणि अगदीच संत्री मोसंबी सुद्धा माझ्या प्लॉटवर लागण केले आणि मी ते बनवण्यास चालू केलं. त्याच्यानंतर त्याच्याही पुढे जाऊन प्रयोग करणं मी सुरूच ठेवलं आणि त्याच्याही पुढे जाऊन काश्मीरमध्ये येणारं सफरचंद याचीही लागण मी माझ्या शेतामध्ये केली. जवळजवळ 100 झाडं मी लावलेली आहेत. 4 वर्ष झालं त्याचं उत्पादनही बऱ्यापैकी चालू आहे. अजून पूर्णतः सक्सेस नाहीये पण त्याच्यावर संशोधन चालू आहे. ते पूर्ण 100% कसं यशस्वी होईल याकडं माझा कटाक्ष आहे.
0: काकासाहेब, तुम्ही हे वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन आपल्या शेतीमध्ये करत आहात, वेगवेगळ्या प्रकारचं फळ तुम्ही शेतीमध्ये लागवड केली, एकंदरीत बघता तुम्हाला फळ शेतीची आवड आहे असं दिसून येतं. मात्र जर आपण तुमच्या भूतकाळात गेलो की ज्यावेळी तुम्ही लहान होता तुमचे आई वडील शेती करत होते त्यावेळी त्या शेतीचं स्वरूप आणि आत्ता तुम्ही बघत असलेलं शेतीचं स्वरूप यामध्ये तुम्हाला फरक कसा जाणवतो?
1: 2010 पूर्वीची शेती म्हणजे पारंपरिक शेती होती. फक्त ज्वारी, बाजरी, गहू, मका ही आणि मटकी एवढी पारंपरिक पिकं घेतली जायची आणि त्याच्यातून म्हणावं तसं उत्पन्न निघत नव्हतं. त्या काळातला पाऊस सुद्धा कमीच असायचा, दुष्काळी भाग म्हणूनच जत ओळखला जातोय. जरी पेरलं तरी आणि उगवलं तरी ते समाधानकारक पिकं येत नव्हती, त्यामुळे शेती ही फायद्यात नव्हतीच. आणि त्यानंतर शेतीमध्ये म्हणावे तेवढे प्रयोग पण नव्हते. आता वेगवेगळ्या संकल्पना आल्या, पाणी साठवण्याची शेततळ ही संकल्पना आली आणि त्या शेततळ्याच्या संकल्पनेतूनच मी यशस्वी शेतकरी झालेलो आहे. कारण मी माझ्या शेतामध्ये 1 एकराचा मोठा शेततलाव घेतलेला आहे. पावसाळ्यामध्ये किंवा कॅनल, म्हैसाळ कॅनलचं आमच्या जतला जे पाणी येतं ते मी त्या 1 एकराच्या शेततलावामध्ये साठवून ठेवतोय आणि उन्हाळ्यामध्ये त्याचा वापर केला जातोय. तर अशा प्रकारे साठवलेल्या पाण्यावर मी संरक्षित

0: शेती यशस्वी करून दाखवलेली आहे.
1: प्रत्येक पिकासाठी लागणारं हवामान जे आहे हे वेगवेगळ्या प्रकारचं आहे, किंवा जमिनीची जे आपण निवड करतो ती देखील वेगवेगळ्या प्रकारची आहे. तर या संदर्भात तुम्हाला कुणाचं मार्गदर्शन लाभलं?
0: कृषी विभागाचं मला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे, कारण त्यांच्याकडूनच जी फळपिकं मी निवडलेली आहेत, आपल्या जतसारख्या दुष्काळी भागात ही येऊ शकतात किंवा क्वालिटी येऊ शकते, फळपिकं तग धरू शकतात किंवा कमी पाण्यावर पण येऊ शकतात, हे कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसारच मी निवडले आणि यशस्वी करून दाखवले.
1: जतसारखा दुष्काळी भाग म्हणलं की लोक विचार करतात की पाणी नाही आहे, तिकडं शेती घेणं पण आणि करणं पण दोन्ही गोष्टी अवघड आहेत. तुम्ही शेततळ्याच्या माध्यमातून आपल्या शेतीचा विकास साधला, किंबहुना आता सरकारनं देखील त्या भागाकडे थोडंफार लक्ष देण्याच्या दृष्टीतून म्हणून पाण्याची व्यवस्था तयार करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. तर अशा पद्धतीमध्ये एकंदरीतच सरकारचं सहकार्य असेल, किंबहुना तुम्ही सरकारच्या पाठीशी लागून काही गोष्टी घडवून आणणं असेल, या गोष्टी तुम्ही कशा साध्य करता?
0: शासनानं शेतकऱ्यांना पुरेपूर सहकार्य केलेलं आहे. फळबाग लागणीमध्ये सुद्धा अगदी 100% अनुदान योजना केलेली आहे. शेतकऱ्याला शासनही प्रोत्साहित करतंय, पण अजूनही शेतकरी बरेच शेतकरी पारंपरिक शेतीच करतात, नवीन शेतीमध्ये लक्ष घालत नाहीत, किंवा यशस्वी होईल किंवा नाही, त्याला मार्केट मिळेल का नाही, तो पुढं त्याचा मार्केटमध्ये योग्य भाव केला जाईल की नाही, किंवा मार्केटपर्यंत पोहोचवता येईल का नाही, याचा अभ्यास थोडासा कमीच आहे. पण आता वेगवेगळ्या यंत्रणा आलेल्या आहेत, रस्ते दळणवळण सुविधा चांगल्या आहेत, फोन सुविधा आहे, आता नवीन AI तंत्रज्ञान आलेलं आहे, या तंत्रज्ञानाच्या आधारे शेतकरी सुद्धा समृद्ध होत आहे आणि वेगवेगळे प्रयोग करत आहे.
1: शेती म्हणलं की वेगवेगळ्या प्रकारची पिकं आली आणि पिकं ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी आपल्याला प्रत्यक्षात जाणवतं की शेती करताना वेगवेगळ्या प्रकारचे किडे असतील, रोग असतील, यांचा प्रादुर्भाव यानं त्या कारणानं हवामान बदलानुसार त्या त्या पिकांवर होत असतो. तर एकंदरीत हे सगळे पिकं घेत असताना किंबहुना या सगळ्या फळझाडांची लागवड करत असताना तुम्हाला असं काही जाणवलं का की अमुक एक प्रकारचा रोग आपल्या शेतीमध्ये प्रामुख्याने दिसून येतोय, अमुक एक प्रकारच्या ह्याच्यासाठी आपण काहीतरी त्याचा बंदोबस्त केला पाहिजे, तर अशा बाबतीत तुम्ही काय काय उपाययोजना केल्या?
0: विशेषतः आंबा फळशेतीमध्ये जास्त रोगांचा प्रादुर्भाव येत नाहीये, जसं की द्राक्ष डाळींमध्ये जास्त रोग किडे अगदी 1-2 दिवसाला फवारण्या कराव्या लागतात, एवढ्या फवारण्या आंबा शेतीसाठी किंवा आंब्याच्या फळासाठी नाहीयेत. आंब्यामध्ये किडे आणि रोगाचा प्रादुर्भाव एकदमच कमी प्रमाणात असतो आणि तो एक ठराविक वेळेतच होत असतो, कारण आंबा हा उन्हाळ्यातच येतोय त्यामुळे वातावरण क्लिअरली असतं. एकदम ढगाळ वगैरे वातावरण झालं तर बुरशीचा प्रादुर्भाव असतो, तो बुरशीजन्य कीटकनाशक किंवा कीटनाशक वापरून घालवता येतो. तर अशा पद्धतीनं अनुभवाच्या जोरावर शेतकरी आंबा शेतीमध्ये सक्सेस होऊ शकतो. अगदीच काही ट्रेनिंग घेऊन किंवा एकदमच शेड्यूल नुसार फवारण्या आंबा शेतीमध्ये नाही केल्या तरी सुद्धा बऱ्यापैकी उत्पन्न निघू शकतं.
1: आता तुम्ही इतके वर्ष झाले ही आंब्याची सगळी शेती करताय, आंब्याचा मोहर जपणं ही शेतकऱ्याच्या दृष्टीतून खूप महत्वाची बाब असते, कारण आपल्याला पिकाचं उत्पादन हे जास्त प्रमाणात घ्यायचं असतं. तर आंब्याच्या मोहर संरक्षणासाठी म्हणून तुम्ही काय उपाययोजना करता? किंबहुना आपल्याकडं असं समजलं जातं की मोहर येतो किंवा फुलं लागतात, तर त्याचं जे मधमाशांद्वारे किंवा याच्याद्वारे त्याद्वारे तो मोहर सगळीकडे पसरवला जातो, त्या बागेचं एक प्रकारचं संवर्धन होतं. तर अशा प्रकारचे उपाय तुम्ही तुमच्या बागेमध्ये केले आहात का की जेणेकरून मोहर चांगल्या पद्धतीने विकसित व्हावा?
0: हो, मोहर संरक्षणासाठी मोहर येण्याच्या अगोदरच मोहराची जास्तीत जास्त गळी ही बुरशीजन्य रोगामुळे होते, की मोहर येण्याच्या पिरियडमध्ये ढगाळ वातावरण झालं तर काळी किंवा पांढरी बुरशी होऊन मोहराची गळ होते, तर अगदी देशी आंब्याला सुद्धा हाच प्रादुर्भाव होऊ शकतो. तर त्या बुरशीवरती उपाय म्हणून मोहर येण्याच्या अगोदरच नाशकच्या फवारण्या घेऊन ती बुरशी घालवता येते, कंट्रोलमध्ये आणता येते. याशिवाय मोहर बाहेर पडल्यानंतर हार्ड कीटकनाशक किंवा तीव्र वासाचे कीटकनाशक बुरशीनाशक याचा वापर टाळून मधमाशाद्वारे मोहराचं परागीकरण करून चांगल्या प्रकारे सेटिंग करता येतं. तर अशा प्रकारे थोडीशी काळजी घेतली तर आंब्याचं चांगलं उत्पन्न मिळू शकतं. फक्त दोन गोष्टी सक्तपणे टाळल्या पाहिजेत की मधमाशी बागेमध्ये असताना किंवा मोहर फुलल्यानंतर तीव्र वासाच्या कीटकनाशकाच्या फवारण्या घ्यायच्या नाहीत, कारण मधमाशी त्यामुळं जाईल किंवा मरून जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बुरशी येण्याच्या अगोदरच त्याच्यावरती बुरशीनाशकाची फवारणी घेतली तर मोहराची गळही थांबू शकते.
1: बरोबर, म्हणजे एकंदरीत मोहराचं संरक्षण जेवढं आपण करू तेवढ्या प्रमाणात आपल्याला पिकांचं उत्पादन जास्त मिळेल आणि आपल्याला देखील त्याचा फायदा होईल. तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की कोकणच्या धर्तीवर तुम्ही इथं जतसारख्या दुष्काळी भागामध्ये मसाल्यांची पिकं देखील तुमच्या शेतामध्ये घेतलेली आहेत, कोण

0: आपण ते पिकं घेतलेली आहेत?
1: मुळातच आंबा लागण करताना मी कोकणाच्या धर्तीवर कोकणात आंबा जसा सक्सेस आहे तसा मी जत सारख्या दुष्काळी भागात सक्सेस करून दाखवलेला आहे. त्याच्याबरोबरच काजू, फणस, सुपारी यांची सुद्धा कलम त्याच वेळेस आणून मी लावलेली आहेत. आता माझ्या शेतामध्ये काजू फणस भरपूर प्रमाणात येत आहेत. तर याच्यातच पुढे जाऊन प्रत्येक भागातलं जे जे फळपीक आहे ते आपल्या शेतात कसं आणता येईल किंवा आपल्या हवामानात कसं त्याचं संवर्धन करता येईल याचा अभ्यास करून मी प्रत्येक भागातली फळपिकं असतील, मसाल्याचे असतील, त्या कलेक्ट करून लावण्याचा प्रयोग केलेला आहे. त्या धर्तीवर मी केरळमधून कोकण कृषी विद्यापीठ दापोलीमधून मसाल्याची पिकं आणून लावलेली आहेत. त्याच्यामध्ये लवंग आहे, दालचिनी आहे, मिरी आहे, विलायची आहे, ऑल स्पायसेस आहेत. तर याचं चांगलं उत्पादन आपल्या शेतात जतसारख्या भागात येऊ शकतं हे मी दाखवून दिलेलं आहे. अगदी मोठमोठी झाडे झालेली आहेत या मसाल्याच्या पिकांची, लवंग, दालचिनी किंवा तमालपत्री असेल, विलायची असेल.
0: एकंदरीत तुमचं 30 एकराचं क्षेत्र आणि त्यामध्ये विविध प्रकारची ही झाडं असतील, रोपं असतील, याचं संवर्धन करताना 2016 पासून नर्सरी चालू केली. तर या नर्सरी बद्दल तुम्ही काही सांगू शकाल का?
1: नर्सरी स्थापन करण्याचा माझा उद्देशच हा होता. सुरुवातीच्या काळात आंध्रामधून रोपं आपल्या भागात यायची आणि ती रोपं पाऊस पडल्यानंतर लोक घेऊन यायची. त्यावेळी शेतीची धांदल उठलेली असायची, शेतकऱ्याला त्याची लागण करणं जमत नव्हतं. त्यामुळे त्यांनी 50 झाडं घेतली तर त्यातली 25 वाळून जायची, राहिलेली शेळ्या खाऊन टाकायच्या किंवा जनावर खायची असं व्हायचं. त्यामुळे कुठेही फळांचं झाड दिसत नव्हतं. पण मी नर्सरी स्थापन करा आणि त्यामध्ये दुसरा एक हे होतं, ड्रॉपबॅक होता की फसवणूक व्हायची. अजून सुद्धा आंध्रातून जो आंबा रोप दिलं जातं ते केशर म्हणून देतात, पण बदाम किंवा बेनिश ज्याला म्हणतो त्या आंब्याचं रोप दिलं जातं, तो आंबा आपल्या हवामानाला टिकत नाहीये, त्याच्यामध्ये आळी होते किंवा लवकर डॅमेज होतो. तर अशा प्रकारची फसवणूक नारळामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात केली जाते. तर ही फसवणूक टाळले आणि आपल्या हवामानातील दर्जेदार, उच्च दर्जाची आणि खात्रीशीर रोप मिळवून देणे किंवा शेतकऱ्याला पुरवणे हा मूळ उद्देश माझ्या नर्सरी स्थापन करण्यामागचा आहे.
0: नर्सरी म्हणलं की कामगारांची गरज आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींच्याकडे तुम्ही कसं लक्ष दिलं?
1: सुरुवातीच्या काळात त्याच्यातलं कोणतंही नॉलेज मला नव्हतं, पण आमचे कृषी अधिकारी कोळेकर म्हणून आहेत, कृषी सहाय्यक, त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी नर्सरी व्यवसायास सुरुवात केली. अगदी कोय आणण्यापासून ती निर्जंतुकीकरण करणे, लागण करणे, त्याच्यापासून उगवलेल्या रोपट्यावर कलम बांधणे आणि ते कोणत्या प्रकारचं कसं बांधणे याचं सुद्धा प्रशिक्षण मी त्यांच्याकडूनच घेतलं. आणि त्याच्यानंतर जसा व्याप वाढत गेला तसं सध्या दापोलीवरून प्रशिक्षित कामगार कलम बांधण्यासाठी मागवतो. जवळजवळ 4 ते 5 कामगार 2-3 महिने माझ्या इथं राहून कलम बांधतात आणि अगदी दर्जेदार कलम बांधतात. ते सक्सेस रेट पण जास्त असतो, टेक्निकली त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं असतं त्यामुळे सक्सेस रेट पण चांगला मिळतो आणि कलम लावल्यानंतर त्याची वाढ सुद्धा चांगल्या प्रकारे होते.
0: तुम्ही सफरचंदाची शेती आपल्या शेतीमध्ये केली, तर एकंदरीत हे कसं सुचलं तुम्हाला की आपण इथं सफरचंदाची पण लागवड यशस्वी करू शकू आणि त्यासाठी तुमच्या मनातले विचार कसे होते?
1: सुरुवातीच्या काळात ज्यावेळी मी आंबा लागण केली 2010 साली, त्यावेळी अक्षरशः माझ्या जत मधल्या शेतकऱ्यांनी मला वेड्यात काढलं होतं की हा काय कोकण आहे का आणि इथं आंबा येईल का. तर त्या बोलण्याला फाटा देऊन मी आंबा यशस्वी करून दाखवला. त्यामुळे मला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळाली की बाबा प्रत्येक ठिकाणचं फळपीक आपल्या इथं येऊ शकेल, ज्या अर्थी आता आंबा सक्सेस झालेला आहे त्या अर्थी इतर फळपिकाचं सुद्धा प्रयोग करायला काही हरकत नाही. आणि हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी सफरचंदाची लागण केली. काजू फणस तर माझ्या इथं सक्सेस झालेलं होतं, सफरचंदाची लागण करून ते सक्सेस करायचं या उद्देशानं मी 4 वर्षापूर्वी सफरचंदाची लागण केली. बऱ्यापैकी सक्सेस झालेला आहे, अजून त्यात सुधारणा आणि संशोधन चालू आहे, पण सफरचंद शेती सुद्धा आपल्याकडे सक्सेस होईल असं मला खात्रीनं वाटतं.
0: आता हे सफरचंदाची जी लागवड केली त्यासाठी काही विशिष्ट जातींची निवड वगैरे काही केली होती का?
1: हा, सफरचंदाची लागण करण्याआधी मी या गोष्टींचा अभ्यास केला की आपल्या भागात येणार आहे, जसं की कोकणामध्ये हापूस आंबा येतो तसा आपल्या इथं हापूस पाहिजे तसा दर्जेदार येत नाहीये, क्वालिटी येत नाहीये. केशर जसा क्वालिटी येतो तसा येत नाहीये. ज्या अर्थी आंब्यामध्ये केशर सक्सेस होतं त्या प्रकारे सफरचंदामध्ये कोणकोणत्या व्हरायटी आपल्या भागात सक्सेस होतात 40-85 डिग्री टेम्परेचरला याचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासानुसार हार्मोन 99 ही एक व्हरायटी, त्याच्यानंतर रेडसेट गोल्डन ही एक व्हरायटी, डोरसेट गोल्डन आणि रेड अन्ना अशा व्हरायटी 3-4 व्हरायटी आहेत की ज्या 40 डिग्री टेम्परेचरला 42 डिग्री टेम्परेचरला सुद्धा सक्सेस होतात. म्हणजे फ्लावरिंग येतं, त्याच्यापासून सेटिंग मिळतं आणि

0: फळ सुद्धा फळदारणा होऊ शकते आणि क्वालिटीचे फळ येतात अशा या व्हरायटी मी शोधून काढल्या आणि त्याची लागण मी केलेली आहे.
1: सगळं क्षेत्र जे आहे तुमचं 30 एकर, या क्षेत्रासाठी पाण्याची गरज तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात लागणार, तर या पाण्याची एकंदरीत व्यवस्था करताना तुम्ही कोणकोणत्या प्रकारची काळजी घेतली?
0: सुरुवातीच्या काळात फळझाडांना पाणी कमी लागतं, पण ज्यावेळी मी लागण केली त्यावेळी पाण्याचा स्रोत कमीच होता, पण काहीतरी मार्ग निघेल या उद्देशानं मी लागण केली. त्याच्यानंतर माझ्या शेतामध्ये एक विहीर जवळजवळ 7-8 होल मारले पण पाणी मिळालं नाहीये. 2015 पर्यंत मी झाडं जगवणे हा फक्त एकच उद्देश ठेवला की त्याच्यापासून उत्पादन मिळो किंवा ना मिळो, पण माझं 30 एकर क्षेत्र हिरवंगार दिसलं पाहिजे एवढाच उद्देश ठेवून ती झाडं अगदी टँकरच्या पाण्यानं जगवली. आणि 2015 साली जे म्हैसाळ कॅनलचं पाणी आलं त्या कॅनलच्या पाण्याद्वारे मी माझ्या शेतातला शेततलाव भरण्याचा स्टॉक किंवा शेततलाव भरून ठेवलं, स्टॉकला ठेवलं पाणी, आणि ते पाणी वापरून मी फळझाडांना देऊ शकलो. आणि फळझाडाचं असं आहे की आंबा, चिक्कू, पेरू, लिंबू, चिंच, जांभळ ही फळझाडं जी आहेत ती अगदी कमी पाण्यावर सुद्धा येऊ शकतात.
1: आपल्याकडं कोणतीही पिकं घ्यायची झाली की त्याला खत व्यवस्थापन हे खूप महत्वाचं असतं.

0: त्या कॅनलच्या पाण्याद्वारे मी माझ्या शेतातला शेततलाव भरण्याचा स्टॉक किंवा शेततलाव भरून ठेवलं, स्टॉकला ठेवलं पाणी, आणि ते पाणी वापरून मी फळझाडांना देऊ शकलो. आणि फळझाडाचं असं आहे की आंबा, चिक्कू, पेरू, लिंबू, चिंच, जांभळ ही फळझाडं जी आहेत ती अगदी कमी पाण्यावर सुद्धा येऊ शकतात.
1: आपल्याकडं कोणतीही पिकं घ्यायची झाली की त्याला खत व्यवस्थापन हे खूप महत्वाचं असतं. मग त्यासाठी आपण प्रामुख्यानं रासायनिक खतांचा किंवा सेंद्रिय खतांचा वापर करतो. आणि सेंद्रिय खतं म्हणलं की साहजिकच आहे की शेतीला पूरक असणारा पशुधनाचा व्यवसाय, दुग्ध व्यवसाय किंवा काय हे आपल्याला करणं भाग पडतं. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय जनावर वगैरे काय पाळली आहेत का?
0: हो, जनावर जवळजवळ 10-12 जनावर आहेत माझ्याकडे. मी शेळीपालनाचा पण व्यवसाय सुरू केला होता, 50 शेळ्या होत्या. आणि पशुधनाच्या आधारे मी शेतीतली थोड्याफार प्रमाणात गरज भागवू शकतो. एवढ्या 30 एकर क्षेत्राला काही पुरत नाहीये, विकतही मी खत घेतो. पण आता सद्यस्थितीला असं झालेलं आहे की 30 एकरात सगळी फळझाडं असल्यामुळं त्याचा पडलेला पाला याच्याद्वारे सेंद्रिय खत निर्मिती आपोआपच होऊ लागली. जमिनीची सुपीकता वाढली, अगदी अर्ध्या फुटाच्या खाली एकदम कठीण अशी जमीन होती जी नांगरानेही निघत नव्हती, तर आता 2-3 फुटापर्यंत अगदी भुसभुशीत झालेली आहे गांडूळ निर्मिती झाल्यामुळं. आणि जास्तीत जास्त मी सुरुवातीपासूनच सेंद्रिय खताचा वापर करतोय. मग त्याच्यामध्ये शेणखत असेल, गांडूळ खत युनिट माझ्याकडे आहेत, बायोगॅस युनिट आहे, की जे माझं एकत्रित 15 माणसाचं कुटुंब आहे त्या कुटुंबाला पुरेल एवढा बायोगॅस निर्मिती केली जाते. मला गॅसची आवश्यकताच नसते, एलपीजी गॅसची. आता परवा गॅसचा तुटवडा झाला, पण अगदी कितीही गॅस वापरला तर संपत नाही एवढा गॅस त्या बायोगॅस मधून मला मिळतोय. आणि अशा पद्धतीने बायोगॅस मधून जी स्लरी बाहेर पडते तिचा वापर सेंद्रिय खतासाठी केला जातो. आणि याशिवाय बागेत वापरताना मी जास्तीत जास्त प्रमाणात शेणखत आणि गांडूळ खत याचा वापर करतो. जरी माझ्याकडचं कमी पडलं तर विकत घेताना मी रासायनिक जास्त न वापरता त्याचं विघटन व्हावं एवढंच सिंगल सुपर फॉस्फेट लिंबोळी याचा वापर थोड्या प्रमाणात फार प्रमाणात मी करतो, पण जास्तीत जास्त सेंद्रिय खतं वापरतो. आणि याचा दुसरा फायदा असा होतो की माझ्या शेतात पिकवलेली फळ पिकं ही आहेत एकदम दर्जेदार आणि क्वालिटी जी मिळतात त्याचा स्वाद रंग एकदम वेगळाच असतो.
1: कोणत्याही शेतकऱ्याला कष्ट केलं आणि त्याचं फळ मिळालं की खूप समाधान वाटतं. तुम्हाला तर शासनाचा पुरस्कार मिळाला 2018 साली, तुम्हाला उद्यान पंडित याचा पुरस्कार मिळाला, त्यावेळी कसं वाटलं, एकत्रित काय भावना काय होत्या?
0: नाही, त्यावेळी तर भरपूरच आनंद झाला. एकत्रित माझ्या कुटुंबाला आणि माझ्या गावालाही आनंद झाला की राज्यस्तरीय राज्यातून 8 शेतकरी निवडले जातात, विभागातून एक म्हणजे 5 जिल्ह्यातून माझी निवड झाली होती. आणि कुठंतरी एका सामान्य शेतकऱ्याचा फार मोठा सन्मान होता की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपालाच्या हस्ते दिला जाणारा हा पुरस्कार आणि शेतकऱ्यासाठी खरंच कौतुकाची थाप होती ती. आणि त्याच्यातून प्रेरणा घेऊन इतर शेतकरी सुद्धा शेती व्यवसायात प्रगती साधू शकतात की शासन स्तरावर कुठंतरी आपला गौरव होतोय. आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यासाठी ती एक प्रेरणा ठरली आणि माझ्यासाठी तर अविस्मरणीय क्षण ठरला.
2: शेवटी हो, काकासाहेब सावंत यांच्यासोबत चालू असणारी ही आपली मुलाखत अशीच आपण पुढे चालू ठेवणार आहोत. आज इथंच थांबतोय, पुन्हा भेटूयात आपण उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
3: श्रोते हो, उद्यान विद्या पंडित पुरस्कार प्राप्त काकासाहेब सावंत यांची महेशी नामदार यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. या मुलाखतीचा पुढचा भाग आपण उद्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमात ऐकणार आहात.

मंडळी, या छानशा गीताबरोबरच अच्छा माझं घर माझं शेत या कार्यक्रमात मी दीपा तेलंग आता आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

जय श्री शिवराम आणि सचिन यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. एक गाणी ताजेतवानी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून पुनः प्रसारित करण्यात आला. आता रात्रीचे 8:05 झाली आहेत. ऐकूया मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नरेंद्र मोदी हे भारताचे प्रधानमंत्री पद सर्वाधिक काळ भूषवणारे नेता ठरणं हे त्यांच्यावरच्या जनविश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींची प्रशस्ती। विकसित भारताच्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी एनडीए नव्या उत्साहानं एकत्रितपणे काम करेल असा प्रधानमंत्र्यांचा विश्वास। गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या मेट्रो 2A च्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आणि ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक भारती राजा यांचं निधन। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत। मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी तब्बल 4,399 दिवस पूर्ण केले आहेत। त्यांनी देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपदी राहण्याचा विक्रम मोडला। नेहरू हे 4,398 दिवस देशाचे प्रधानमंत्री होते। सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशाविदेशातल्या मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे। मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवणं हे लोकांच्या त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले। प्रशासन, अर्थव्यवस्था आणि सामाजिक परिवर्तन यातल्या प्रगतीमुळे मोदी यांचा कार्यकाळ वैशिष्ट्यपूर्ण ठरला। या काळात त्यांनी लोककल्याणकारी योजना राबवल्या असून विकास तळागाळापर्यंत पोहोचवला असं म्हणत राष्ट्रपतींनी प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं। लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं। मोदी यांच्या कार्यकाळात संविधानिक मूल्य, संसदीय लोकशाही आणि लोकशाही संस्था सक्षम झाल्या असं बिर्ला म्हणाले। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, पियुष गोयल, निर्मला सीतारामन, शिवराज सिंह चौहान यांच्यासह इतर मंत्र्यांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे। सर्वाधिक कार्यकाळ लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करणारा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजूर केला। भारतात सर्वाधिक काळ आणि सलगपणे निवडून आलेले प्रधानमंत्री होण्याचा विक्रम नरेंद्र मोदी यांनी केल्याबद्दल राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं आज त्यांचा गौरव करणारा ठराव मंजूर केला। नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आज एनडीए सरकारच्या 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विशेष बैठक झाली। या बैठकीत प्रधानमंत्री मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी मांडला। एनडीएचा प्रवास राष्ट्रीय हित आणि प्रादेशिक आकांक्षांना प्राधान्य देण्याच्या सामूहिक निर्धारानं होत असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं। गेल्या 12 वर्षात एनडीएनं देशाला स्थिर सरकार दिलं असून विविध क्षेत्रांमध्ये प्रगती केली आहे।

0: विकसित भारताच्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी एनडीए नव्या उत्साहानं एकत्रितपणे काम करेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या बैठकीला एनडीएतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख तसंच एनडीएची सत्ता असलेली 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही बैठकीत उपस्थित होते. जागतिक नेत्यांकडूनही मोदी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अमेरिकेतले अनेक लोकप्रतिनिधी, उद्योजक आणि भारतीय वंशाच्या नागरिकांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं मोठं लक्ष गाठलं असून त्यापुढचा टप्पा गाठण्यासाठी भारत सज्ज आहे असं युरोपियन संघाच्या अध्यक्ष उर्सुला वेन डोर यांनी म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन यांनी म्हटलंय की नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा केल्या आणि देशाला जागतिक पातळीवर सक्षम केलं. मलेशिया, नायजेरिया, मालदीव, श्रीलंका अशा देशोदेशीच्या राष्ट्रप्रमुखांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं मोठं लक्ष गाठलं असून त्यापुढचा टप्पा गाठण्यासाठी भारत सज्ज आहे असं युरोपियन संघाचे अध्यक्ष उर्सुला वेन डोर यांनी म्हटलं आहे. तर मोदी यांनी भारताच्या आर्थिक आणि विकासात्मक प्रगतीला दिशा दिली आणि भारताची जागतिक प्रतिमा उंचावण्यात महत्वाची भूमिका बजावली असं दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जेई म्युंग यांनी म्हटलं आहे. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी, डेन्मार्कचे प्रधानमंत्री मेट फेड्रिक्सन तसंच सायप्रस, पपुए न्यू गिनी, भूतान, नेपाळ, श्रीलंका, मलेशिया, नायजेरिया, मालदीव अशा देशोदेशीच्या राष्ट्रप्रमुखांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सर्वाधिक दिवसांचा विक्रमी कार्यकाळ हा देशाचा सुवर्ण काळ असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. महाराष्ट्राला मोदींनी भरभरून दिलं असं सांगून ते म्हणाले की 2015 दुष्काळात केवळ महाराष्ट्राला बळीराजा योजना शेतकऱ्यांसाठी त्यांनी दिली. वाढवण प्रकल्पासारख्या अनेक पायाभूत सेवा सुविधा राज्याला या काळात मिळाल्या असं सांगून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं मोदी यांचे आभार मानले. देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्याशी मोदी यांची तुलना करायची नाही, परंतु भारताच्या निर्माणामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्थान अढळ आहे असं फडणवीस म्हणाले.
1: भारताच्या अर्थव्यवस्थेने एक मोठी भरारी घेत जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून जगाच्या पाठीवर नाव कमावलं तो हा सुवर्ण काळ आहे. ज्या काळामध्ये आत्मनिर्भर भारत हा तयार होताना आपण बघितला, महाराष्ट्राला तर गेल्या 12 भरभरून अशा पद्धतीनं माननीय मोदी साहेबांनी दिलंय आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनंही आमच्या या लाडक्या प्रधानमंत्री मोदयांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या मेट्रो 2A विस्ताराला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते. सुमारे 2,169 कोटी रुपये खर्चाच्या या टप्प्यात 6 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग आणि 5 स्थानकं यांचा समावेश असेल. 2A हा टप्पा कार्यान्वित झाल्यानंतर अहमदाबाद गांधीनगर दरम्यान 77 किलोमीटरपेक्षा जास्त सक्रिय मेट्रो सेवा उपलब्ध होईल असंही वैष्णव यांनी सांगितलं. आंध्र प्रदेशात अमरावती इथं सामायिक केंद्रीय सचिवालय आणि केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी निवासी संकुल उभारण्याच्या एकूण 2,534 कोटी खर्चाच्या प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. तमिळ चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक भारती राजा यांचं आज चेन्नई इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. ग्रामीण भागातलं नैसर्गिक सौंदर्य चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडणं ही भारती राजा यांची खासियत होती. आपल्या कारकिर्दीत त्यांनी तमिळ चित्रपटसृष्टीत नवीन प्रवाह निर्माण करून मोठा बदल घडवून आणला. चित्रपटांच्या नायकांची चर्चा होण्याच्या काळात भारती राजा यांच्या संपूर्ण चित्रपटाचीही तितकीच चर्चा होत होती. त्यांच्या बहुतेक चित्रपटांचं संगीत दिग्दर्शन संगीत इलायाराजा यांनी केलं होतं. ते तेलुगू, हिंदी, कन्नड चित्रपट सृष्टीतही परिचित होते. सोलवा सावन, रेड रोज, लवर्स, सेवेरेवाली गाडी, फायनल कट हे त्यांचे हिंदीत प्रदर्शित झालेले चित्रपट. त्यांच्या नावावर 6 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 4 फिल्मफेअर पुरस्कार आणि 6 तामिळनाडू राज्य सरकारचे पुरस्कार आहेत. 2004 त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. तमिळनाडूचे मुख्यमंत्री

0: जोसेफ विजय यांनी चेन्नई इथं भारती राजा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेट नॅचरल गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशात घरोघरी पीएनजी अर्थात पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढला असून एलपीजी जोडण्यांना पीएनजी जोडण्यांमध्ये रुपांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं पुरी यांनी सांगितलं. गॅसचा कृत्रिम तुटवडा तयार करून आणि चुकीची माहिती पसरवून काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत अशा लोकांविरुद्ध सरकारनं कारवाई केली आहे असंही त्यांनी सांगितलं.
1: ग्लोबल सिचुएशन का फायदा उठा के कुछ लोगों ने आर्टिफिशियल शॉर्टेजेस करने की कोशिश की है. एकदम हमने उस पर क्रैकडाउन कर दिया. कोई कमी नहीं है, ना सीएनजी की कमी है, ना पाइप गैस जो लोगों के घरों में जा रहे हैं. इनफैक्ट एलपीजी के हम कन्वर्ट कर रहे हैं इनटू पीएनजी कनेक्शन.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. नरेंद्र मोदी हे भारताचे प्रधानमंत्री सर्वाधिक काळ भूषवणारे नेता ठरणं हे त्यांच्यावरच्या जनविश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींची प्रशस्ती. विकसित भारताच्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी एनडीए नव्या उत्साहानं एकत्रितपणे काम करेल असा प्रधानमंत्र्यांचा विश्वास. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या मेट्रो 2A विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आणि ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक भारती राजा यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजत आले आहेत. प्रसारित करत आहोत एक विशेष कार्यक्रम. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगे प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांची सुनील कांबळे यांनी घेतलेली मुलाखत भाग 2 आता आपण ऐकणार आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षांच्या सत्ताकाळात झालेल्या देशाच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मी सुनील कांबळे आपलं स्वागत करतो. काल या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आपण रामभाऊ म्हाळगे प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्याकडून या 12 वर्षात विविध क्षेत्रात झालेल्या बदलांची माहिती घेतली. आजच्या भागात आपण आणखी काही क्षेत्रात गेल्या 12 वर्षात कशी प्रगती झाली हे जाणून घेणार आहोत अभिराम घड्याळ पाटील यांच्याकडूनच. त्यांचं या कार्यक्रमात स्वागत.
1: नमस्कार.
2: आपण संरक्षण क्षेत्राकडे वळूयात. संरक्षण सिद्धता, तिन्ही सेनादलांमधलं मनुष्यबळ, त्यांचे प्रश्न, शस्त्रास्त्र, विमानं, जहाजं यांची उपलब्धता, संरक्षण सामुग्री उत्पादन, या बाबतीत काय प्रगती झाली, त्याचे दृश्य परिणाम कोणते सांगता येतील?
1: सगळ्यात मोठा दृश्य परिणाम तो ऑपरेशन सिंदूर होता. पण ऑपरेशन सिंदूर हे एक आपल्यावर लादण्यात आलेलं युद्ध होतं. पण मागील 10-12 वर्षामध्ये जर पाहिलं तर आपण आत्मनिर्भरतेकडे संरक्षण क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी गेलेलो आहे. म्हणजे 46,000 कोटी हे आपलं देशातलं प्रोडक्शन होतं डिफेन्सचं 12 वर्षांपूर्वी. आता ते जवळजवळ 170% वाढलेलं आहे. आपण रशियावरचा जो आपलं आपण अवलंबून होतो रशियावर, रशिया आणि बाकीचे आपण मोस्टली आपलं रशियावर जास्त अवलंबित्व होतं, ते 2011-15 या काळामध्ये तेव्हापासून आपण जवळजवळ 70% आपण अवलंबून होतो आपल्या इम्पोर्टसाठी डिफेन्सच्या. ते आपण जवळजवळ 40% 21-25 या काळामध्ये आणलेलं आहे. आपले एक्सपोर्ट जवळजवळ 23,000 कोटीचे आपण एक्सपोर्ट केलेले आहे. हा भारताने एक्सपोर्ट केलेले आहे आणि 23,000 कोटीचे हा सुद्धा एक रेकॉर्ड आहे. इतकं एक्सपोर्ट कधी झालेलं नव्हतं. डिफेन्समध्ये इंटिग्रेशनच्या दृष्टीने, म्हणजे या 3 ज्या आपल्या सेवा आहेत, ट्राय सर्व्हिसेस आहेत, त्यांच्या इंटिग्रेशनसाठी आपण CDSचं पद 2019 निर्माण केलं. शिवाय डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्स यांच्या अंतर्गत, म्हणजे डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गतच आपण ते खातं उघडलं, ज्याचं नियंत्रण CDS करतात. त्याचं उद्दिष्टच हे आहे की या ट्राय सर्व्हिसेसमध्ये कोऑर्डिनेशन झालं पाहिजे. शिवाय एक स्पेशल आपण एज्युकेशन कॉर्प्स तयार केलेले आहे, जेणेकरून आपले आपण पुढे येणारे तिन्ही सर्व्हिसेसमधले जे सगळे लोक असतील ते एक जॉईंट प्रोफेशनल कल्चर डेव्हलप करू शकतील. आणि ही एक आर्मी आहे, ही एक आर्म फोर्सेस आहे, अशी आयडेंटिटी पुढे आपण ती प्रोफेशनल आयडेंटिटी तयार करू शकू, या दृष्टीने भरपूर या काळामध्ये प्रयत्न झाले आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसतात आहे. ब्रह्मोस रशियाच्या

0: पार्टिसिपेशन कोलॅबोरेशन मध्ये आहे, पण आपण सर्व अर्थाने तयार आहे किंवा आपण ऑपरेशन सिंधुदुर्ग जे झालं ते सर्व अर्थाने आहे, म्हणजे त्याच्यामध्ये संरक्षण खात्यातले तज्ञ सुद्धा सांगतील आपल्याला की बव्हंशी ते हवाई युद्ध होतं, त्याच्यामध्ये जनरली असा समज होता संरक्षण क्षेत्रातल्याचा की आपलं हवाई दल हे इतकं सक्षम नाही आहे त्याच्यामध्ये की जितकं आपलं बाकीचं क्षेत्र आहे, पण आपण तो समज खोटा ठरवला याच्यामध्ये ऑपरेशन सिंधुदुर्गच्या वेळेला. आणि टेक्नॉलॉजिकली अत्यंत ऍडव्हान्स युद्धासाठी भारतीय हवाई दल तयार आहे, आणि कुठलीही नागरी हानी न करता पाकिस्तानमध्ये कुठलीही सिव्हिल कॅज्युअल्टीज न करता आपण आपल्याला हवं तिथे हल्ले करून का पर्टिक्युलर पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जाऊन हे करू शकतो हे दाखवून देणं, आजच्या काळातली जे आधुनिक युद्ध आहेत ते लढण्यासाठी तयार आहे हे आपल्या हवाई
1: दलाला. आपण अंतर्गत सुरक्षेचा विचार करूयात, तर दहशतवाद आहे, नक्षलवाद आहे, गुन्हेगारी आहे, या सगळ्याच्या बाबतीमध्ये गेल्या 12 वर्षांमध्ये कोणती पावलं उचलली?
0: अंतर्गत सुरक्षा बघा, एक पहलगाम सोडला जो काश्मीर मध्ये झाला आणि दिल्ली मधला एक बॉम्बस्फोट, याशिवाय आपल्याकडे दहशतवादी हल्ले जे अत्यंत सातत्याने व्हायचे आणि भारतातल्या सगळ्या शहरांमध्ये मेट्रो पासनं ते टियर 2 टियर 3 शहरांपर्यंत ते पोहोचले होते, ते झालेले नाहीत. याचा सरसर अर्थ हा आहे की राज्य आणि केंद्र यांच्यामध्ये इंटेलिजन्स शेअरिंग जास्त चांगलं झालेलं आहे, त्या इंटेलिजन्सचं फिल्टरिंग जास्त चांगलं झालेलं आहे, त्याच्यामध्ये ऍक्शनेबल कुठला कुठला ऍक्शनेबल नाही याच्यातला फरक करणारी यंत्रणा आपण मागील 12 वर्षांमध्ये निर्माण केलेली आहे. दिल्लीमध्ये नॅटग्रीडचं काम जे सुरू झालेलं आहे ते अत्यंत लक्षणीय काम आहे आणि ते जागतिक दृष्ट्या आपण त्याची तुलना करू शकतो, इंटेलिजन्स गॅदरिंग किती प्रभावी होऊ शकतं आणि त्यांनी किती गोष्टी आपण प्रिव्हेंट करू शकतो याचं ते एक उत्तम उदाहरण जागतिक याच्यावरच आहे. आंतरिक सुरक्षेमधचा हाही सुद्धा भाग आहे की बऱ्याचशा ठिकाणी जसं काश्मीरमध्ये फार मोठं पाऊल होतं आणि बऱ्याचशा सरकारी यंत्रणेला किंवा आपण असं म्हणू की या आधीच्या सरकारला सुद्धा समजा असं वाटलं असतं की आपण 370 कलम हलवावं, म्हणजे राजकीय भूमिकेमध्ये न जाता असं म्हटलं, तर त्याच्यासमोर प्रश्न हा होता की हे केल्यानंतर काश्मीरमधली सुरक्षा काश्मीरमधली परिस्थिती आपण कशी हाताळायची, तर ते उत्तम उदाहरण होतं की असं एखादं तुम्ही पाऊल उचलल्यानंतर काश्मीर मधली परिस्थिती तुम्ही पूर्णपणे नियंत्रणामध्ये कशी ठेवाल. एकही जीवितहानी झाली नाही, एकही नागरी सिव्हिल ज्याला कॅज्युअलिटी म्हणतो ती झालेली नाही, आणि त्याच्यानंतर इन्फिल्ट्रेशन म्हणा, त्याच्यानंतर काश्मीर मधनं तयार होणारे आतंकवाद दहशतवादी म्हणा यांच्यामध्ये लक्षणीय घट झालेली आहे. आता काश्मीरमध्ये वारंवार सुरक्षा यंत्रणा सांगतात की जे ऍक्टिव्ह दहशतवादी आहेत त्यांच्यातले बाहेरचे बरेचसे आहेत, हायब्रिड टेररिझमचा एक प्रकार काश्मीरमध्ये सुरू झाला होता ते सुद्धा कमी झालेला आहे. आंतरिक सुरक्षेचा दुसरा भाग हा की टेरर फायनान्सिंगवर या सरकारने बऱ्यापैकी तंत्रज्ञानाचा वापर करून नियंत्रण मिळवलेलं आहे, टेरर फायनान्स करणारे नेटवर्क जे असतात त्यांच्यावर बऱ्यापैकी क्रॅकडाऊन आलेला आहे, आणि हे फक्त काश्मीरमध्ये नाही हे पंजाबमध्ये किंवा इतर अशा राज्यांमध्ये जिथं वेगवेगळ्या प्रकारचा दहशतवाद किंवा काश्मीरमध्ये होणारा दहशतवाद याला फंडिंगचे जे सोर्सेस तयार होतात त्यांच्यावर बऱ्यापैकी सरकारने तंत्रज्ञानाचा हे करून कंट्रोल मिळवलेला आहे, ते क्रॅक केलेले आहेत. आणि हे आंतरिक सुरक्षेसाठी आपल्याला दिसतं की इतक्या प्रकारे बॉम्बस्फोट होत नाहीये, याचा अर्थ हा की या सगळ्या यंत्रणा प्रभावीपणे काम करतात आहेत. यातल्या बऱ्याचशा गोष्टी नक्षलवादाची विरुद्ध जी लढाई आपली आहे आणि जी आता एका टप्प्यावर पोहोचलेली आहे, आणि 31 मार्चला जसं अमित शहांनी सांगितलं देशभरामध्ये 200 पेक्षा जास्त जिल्हे एकेकाळी त्या रेड कॉरिडॉर मध्ये होते, आज झारखंडमध्ये एक जिल्हा आणि छत्तीसगडमध्ये एक जिल्हा हा LWE जे म्हणतात तसे जिल्हे आहेत. याच्यामध्ये सरकारने 2 गोष्टी केल्या, याच्यामध्ये 3 गोष्टी ऍक्च्युअली बऱ्याच सरकारने आणि आधी मनमोहन सिंगांच्या सरकारने सुद्धा हे मान्य केलं होतं की या भागामध्ये विकास होत नाही, विकास पोचत नाही, आणि म्हणून मग तिकडची जनता ही नक्षलवादाकडे एक तर आकृष्ट होते किंवा नक्षलवादी त्यांच्यावर प्रभाव पाडू शकतात. आणि दुसरी सुरक्षा, या सरकारनी ऑलमोस्ट म्हणजे ही मिलिटरी फाईट नव्हती, आपण तिथे काही सैन्याचा वापर केला नाही, पण टेरिटरी आधी अक्वायर करायची, ती सुरक्षित करायची, मग ती तिथल्या लोकांना हे आश्वासन द्यायचं, त्यांना हे सुरक्षित वाटू द्यायचं की ही टेरिटरी जी सरकारने मिळवलेली आहे ती आता परत नक्षल्यांकडे जाणार नाहीये. त्याच्यानंतर मग तिथे त्याच्यासोबतच विकासाचे कार्यक्रम जे प्रभावीपणे सुरू केले त्यांनी त्या लोकांचा विश्वास आणखी हे झाला, म्हणजे याच्यामध्ये सुरक्षेच्या बाबतीमध्ये बरेचसे पावलं उचलण्यात आली, विकासाच्या बाबतीमध्ये बरीचशी पावलं उचलण्यात आली, यांनी लोकांचा विश्वास सरकारी यंत्रणेवर वाढला, नक्षली विचारसरणीचा आणि नक्षली लोकांचा प्रभाव कमी झाला, आणि सुरक्षेचं धोरण हे इतक्या प्रभावीपणे सरकारने वापरलं विशेषतः मागील 2-3 वर्षात.

0: मध्ये की जे फारच हार्डकोर असतील किंवा त्यांच्या पोलिट ब्युरोचे मेंबर असतील त्यांना आपण शरणागती पत्करत नाही, जो सरकारने त्याच्यासोबतच कार्यक्रम केला होता की चर्चा होणार नाही, आता आता शरण यायचं असेल तर शरण या, नाही तर तुम्हाला मारण्यात येईल. तो इतका प्रभावीपणे राबवला की बरेचसे हार्डकोर नक्षली या काळामध्ये त्यांनी शरणागती पत्करली. आणि तो शरणागतीचा कार्यक्रम सुद्धा म्हणजे त्यामध्ये सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण असं आहे की ही सरेंडर पॉलिसी आधीपासून होती, पण बऱ्याचशा म्हणजे जेव्हा चिदंबरम गृहमंत्री होते त्यांनी सुद्धा तो प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न केला होता. पण तेव्हा सीएजीनी पॉइंट आउट केलं होतं त्यांच्या रिपोर्ट्समध्ये की जे शरणागती पत्करतात त्यांना जे पैसे सरकारकडनं मिळणं अपेक्षित होतं ते त्यांच्यापर्यंत पोहोचत होते. या सरकारने तिथे सुद्धा प्रभावीपणे काम केलं की तुम्ही जर त्यांच्यासाठी दोनच ऑप्शन ठेवले की एकतर मरा नाही तर शरणागती पत्करा, शरणागती पत्करल्यानंतर मग त्यांना जर मेनस्ट्रीम मध्ये आणायचं असेल तर त्यांना तुम्ही जे प्रॉमिस केलेलं आहे ते पैसे मिळाले पाहिजे, हे सुद्धा या सरकारने केलं. ह्या दोन्ही याच्यावर पातळीवर केल्यामुळे आपल्याला ही नक्षलवादाविरुद्धची लढाई जिंकता आली असं म्हणता येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला जर चांगले पाहिजे असेल तर तुम्ही
1: आपण थोडासा भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांकडे बघूयात. गेल्या 12 वर्षात आपले परराष्ट्र संबंध कसे राहिलेले आहेत, त्याबाबतीतलं धोरण कसं राहिलेलं आहे आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणून जागतिक पटलावर भारताचं स्थान आता काय आहे.
0: याच्यामध्ये मोदींच्या काळामध्ये मोदींनी एक काही धोरणामधली सातत्य काही अंशी टिकवलेलं आहे. जवळजवळ 70 वर्ष भारताचं एक धोरण राहिलेलं आहे की आपण अगदी नेहरूंच्या काळामध्ये जरी पाहिलं तरी आपण अलिप्ततावाद जे आपण नॉन अलाइन मुव्हमेंटचा एक आपण नेतृत्वच केलं भारताने, ती भूमिका कम्प्लिटली न टाळता किंवा ती पूर्णपणे नकोच आहे भूमिका असं धोरण न करता या काळामध्ये, कारण आता आपण मल्टीपोलर जगामध्ये आहे, या काळामध्ये भारताने कुठल्याही ना अमेरिकेच्या बाजूला ना चायनाच्या बाजूला जाऊन एक आपण धोरणात्मक स्वायत्तता ज्याला म्हणतो स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी, हे धोरण भारताने प्रभावीपणे राबवलेलं आहे. आणि याचा आजच्या सुद्धा काळामध्ये जेव्हा आपण एक अमेरिकेच्या अध्यक्षाच्या रूपाने एक जवळजवळ विक्षिप्तच म्हणावं असं एक नेतृत्व आपण बघतो आहे ज्यांचं धोरणातली सातत्य हे 2 दिवस सुद्धा टिकेल का याची खात्री देता येत नाही, त्याही परिस्थितीमध्ये भारताला हे धोरण फार मदतीचं सिद्ध होत आहे. भारताने या काळामध्ये अशा सर्व देशांशी मैत्री केलेली आहे ज्याच्यामध्ये म्हणजे आपली गरज काय आणि कुठल्या देशाकडनं आपली ती गरज पूर्ण होऊ शकते हे धोरण राबवून भारताने त्याच्याशी मैत्री केलेली आहे. म्हणजे भारत हा असा एक अनोखा देश आहे या साईजचा आणि या जगामध्ये असलेल्या प्रेझेन्सचा आणि अशा इतिहासाचा, जगातल्या आजच्या सगळ्या महत्वाच्या ज्या पॉवर्स आहेत त्यांच्याशी शत्रुत्व नाही आणि म्हणजे अर्थात चायनाचं त्याला अपवाद आहे, पण चायनाशी सुद्धा आपण बऱ्याचशा बाबतीमध्ये परत संबंध सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे, चायनाच्या बाजूने सुद्धा तसा प्रयत्न झालेला आहे. शिवाय आज जगामध्ये जो संघर्ष होताना दिसतोय, आपले इराणशी पण चांगले संबंध आहे, आपल्या तेल जहाजांना इराणने विशेष अपवाद करून परवानगी दिलेली आहे, आपण अमेरिकेशी सुद्धा संबंध चांगले टिकवण्याचा आपल्या बाजूनी कसोशीनी आणि अत्यंत सकारात्मक प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी मोदींनी त्यांचं राजकीय कॅपिटल अगेन बरेचदा वापरलेलं आहे. पण जेव्हा जेव्हा लक्षात आलं की अमेरिकेमध्ये स्वतः धोरण सातत्याचा दिसत नाहीये, सातत्य दिसत नाहीये, तेव्हा भारताने मात्र मागे येण्यास नकार दिलेला आहे. आणि हे सगळं भारत यासाठी करू शकला की भारताने कुठल्याही देशाच्या कुठल्याही म्हणजे अमेरिकेच्या कुठल्याही धोरणांना ब्लाइंडली समर्थन दिलेलं नाहीये, किंवा रशियाच्या वळचणीला भारत जाऊन बसला आणि रशियाला जेव्हा गरज पडेल तेव्हा खडे बोल सुनावण्यापासून भारत मागे राहिला असं सुद्धा मोदींनी केलं नाही. रशियामध्ये जाऊन त्यांनी सांगितलं की युद्ध हे कुठल्याही याच्यावर त्याचा तोडगा राहू शकत नाही. हे बऱ्यापैकी जेव्हा जगामध्ये मल्टीपोलर जगामध्ये आपण बघतो तेव्हा हे धोरण पुष्कळसं प्रभावी असतं आणि भारताला या धोरणाचा फायदा झालेला आहे. आजचा जो क्रायसिस आपल्याला जगामध्ये दिसतो तो बहुंशी अमेरिका इस्रायल आणि इराण यांच्यामधला जो जुना वाद आहे आणि शिवाय अमेरिकन नेतृत्वाची एक ट्रम्प यांचं धोरण असं आहे की त्यांचं विदेश धोरण असं आहे की ते त्यांचं अंतर्गत जे राजकारण आहे अमेरिकेमधली त्यांची जी कॉन्स्टिट्युएन्सी आहे मेक अमेरिका ग्रेट अगेन मागा कॉन्स्टिट्युएन्सी ज्याला म्हणतात त्याला इम्प्रेस करण्यासाठीचं धोरण आहे आणि ते धोरणाचं एक्सटेन्शन ही त्यांचं आंतरराष्ट्रीय राजकारण आहे. ते त्या राजकारणाचा थांबपत्ता कोणालाच लागलेला नाही आहे. त्यातल्या त्यात भारताने स्वतःला त्यामध्ये बऱ्यापैकी सुरक्षित ठेवलेलं आहे आणि यासाठी जबाबदार भारताचं हे धोरण आहे की आम्ही कुठल्याही देशाचं शत्रुत्व घेणार नाही, याला अपवाद अर्थातच पाकिस्तान आणि चायना टू सम एक्सटेंट आहे, आणि आम्ही कुठल्याही देशाच्या वळचणीला जाऊन बसणार नाही, अशा परिस्थितीमध्ये जाणार नाही, अशा याच्यामध्ये जाणार नाही की जो देश आपल्याला अमेरिका सुद्धा असेल तो आपल्याला असं सांगू शकेल की तुम्ही हे संबंध बंद

0: करा किंवा तुम्ही असं करा किंवा तुम्ही तसं करा. याच काळामध्ये आपण आपले व्यापारिक संबंध बऱ्याचशा देशांशी चांगले सुधारलेले आहेत. जे आपण भारताचं युरोपियन युनियन सोबत जे डील झालं ज्याला मदर ऑफ ऑल डील्स म्हणतात ते फार लक्षणीय कामगिरी होती. त्याच्यासाठी जे जे कॉम्प्लायन्सेस लागतात त्याची तयारी ही जवळजवळ 2 वर्ष आधी मोदींनी सुरू केली. आणि युरोपियन मार्केट हे जगामध्ये आपण सर्व अर्थकारणी सांगतील आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापाराचे जे अभ्यासक आहेत ते म्हणतील की युरोपियन जो बाजार असतो तो अत्यंत कठीण असतो आणि भारतासारख्या देशाला त्याच्यासाठी भरपूर कॉम्प्लायन्सेस पूर्ण करावे लागतात. ते सगळं झाल्यानंतर अशा साईजचं डील तुम्ही करू शकता. त्याची तयारी 2-2 वर्ष भारताने केली आणि अमेरिकेसोबत आपल्या वाटाघाटी चालू असताना आणि अमेरिकेसोबत असं अनिश्चिततेचं वातावरण असताना भारताने ते डील अनाऊन्स केलं. हे सुद्धा एक आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कौशल्याची एक गोष्ट आहे की त्याचा प्रभाव अमेरिकेवर पडू शकतो आणि आपण अमेरिकेला हे दाखवून देऊ शकतो की फक्त अमेरिकेसोबत भारताचं जे डील झालेलं नाही अजून किंवा त्याला फॉर्मलाइज केलेलं नाही कारण ते एक दिवस अनाऊन्स करतात मग परत त्यांचं जे टॅक्स रेजिम अनप्रेडिक्टेबल आहे सगळी ट्रम्पच्या काळामध्ये त्याला आपण एक दिलेलं उत्तर आहे की फक्त आम्ही त्याच डीलवर अवलंबून नाही आहे. हे ते इंडिपेंडेंटली आपण युनायटेड किंगडम सोबत केलेलं आहे फिनलंड सोबत केलेलं आहे असे छोटे मोठे डील्स आपण केलेले आहे. मोदींच्या काळामध्ये मुस्लिम राष्ट्रांशी संबंध आपले सुधारले आणि याचा परिणाम आपण पाकिस्तानला बऱ्यापैकी ऑपरेशन सिंदूरपर्यंत पाकिस्तानला आपण बऱ्यापैकी आयसोलेट करू शकलो. जेव्हा आपण काश्मीरमध्ये 370 कलम काढलं काश्मीरमध्ये तेव्हा पाकिस्तानची अपेक्षा होती की बहुतांश मुस्लिम देश त्याच्या विरुद्ध बोलतील पण टर्की आणि 1-2 देश सोडले तर फारशा मुस्लिम देशांनी हा भारतातला अंतर्गत प्रश्न आहे अशीच भूमिका घेतली. आणि हे मोदींच्या मुस्लिम राष्ट्रांसोबत त्यांनी जे संबंध सुधारले त्यांच्यासोबत व्यापारी करार केले आणि त्यांना हे लक्षात आणून दिलं की भारतातले आंतरिक प्रश्न सुरक्षेचे प्रश्न किंवा भारतातल्या मुसलमानांची अवस्था या सगळ्यांचा तुमच्याशी याच्याशी काही संबंध नाही आहे आणि तुम्ही पाकिस्तानच्या बाजूने जाणं किंवा पाकिस्तानची भूमिका एंडोर्स करणं याच्यामध्ये तुमचा काहीच फायदा नाही. भारताने या सगळ्या मुस्लिम देशांना वेगळे संबंध दिले आणि वेगळे त्यांना भूमिका मांडली या राजकारणाचं ते यश आहे की आपण पाकिस्तानला बऱ्यापैकी आयसोलेट करू शकलो. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदींना जे विविध देशांचे सर्वोच्च सन्मान मिळाले त्याच्यामध्ये मुस्लिम राष्ट्र कितीतरी आहेत आणि ही एक लक्षणीय गोष्ट आहे. आपण आपल्या अंतर्गत राजकारणाचा विचार केला तरी हे फार लक्षणीय गोष्ट आहे.
1: शेजारी देशांचे संबंध या काळामध्ये कसे बदललेले आहेत त्याच्यात काय सुधारणा झाली?
0: शेजारी देशांशी संबंध 1.5 वर्ष पूर्वी परिस्थिती थोडीशी चिंताजनक होती. बांगलादेशमध्ये फारच अराजकतेचं वातावरण होतं. शिवाय आपल्या ज्या हसीनांचा जो पक्ष आहे त्यांचा पक्ष परंपरागत दृष्ट्या भारताच्या हेल्पफुल राहिलेला आहे भारतासाठी तो जास्त हिताचा पक्ष राहिलेला आहे आणि त्याला एक इतिहास आहे आणि त्यामध्ये सुद्धा मोदींची भूमिका ही आधीच्या सरकारांपेक्षा फारशी वेगळी नव्हती. कारण बांगलादेशमधली जी हिंदू मायनॉरिटी आहे ती त्यातल्या त्या तुलनेने सुरक्षित तेव्हा राहिलेली आहे जेव्हा हसीनांचा पक्ष तिथे सरकारमध्ये होता. त्यामुळे आणि शिवाय बांगलादेशला ब्रह्मदेशाची पण बॉर्डर आहे चायनाची पण ब्रह्मदेशामध्ये बऱ्यापैकी इन्व्हॉल्वमेंट आहे आणि आपली सगळ्यात मोठी जी सीमा आहे ती बांगलादेशला लागलेली आहे त्यामुळे तिथे फ्रेंडली सरकार असणं ही भारताची गरज नेहमीच राहिलेली आहे आणि त्यातल्या म्हणून भारताने हसीनाला हे केलं आणि तेच कारण होतं. आपण बुद्धांचा देश म्हणतो आणि आपण आहेच आपण गांधींचा देश आहे आपण इतकं मोठं सिव्हिलायझेशन आहे त्यामुळे आपल्याकडे शरणागती मागायला आल्या तेव्हा आपण त्यांना असं म्हणू शकत नाही की नाही हा तुमचा अंतर्गत प्रश्न आहे आम्ही तुम्हाला शरणागती देणार नाही. त्याच्यानंतर जे मग बांगलादेशामध्ये निवडणुका झाल्या तर अशी अपेक्षा होती आणि अशी चिंता पण होती की खालिदा झियांचा पक्ष तिथे सत्तेमध्ये येणार जो काही भारताच्या इतका काही म्हणजे मैत्रीपूर्ण संबंध त्याच्या भारताशी राहिलेले नाही अगेन कुठलंही सरकार असो असं एक चिंतेचं वातावरण होतं. पण त्या काळामध्ये भारताने या 2 गोष्टी मोदींचं सरकारनी वेगवेगळ्या केल्या. एक तर आम्ही हसीनांना भारतामधनं जायला सांगणार नाही आणि ते त्यांनी स्पष्ट केलं आणि त्या सरकारला नवीन सरकारला कन्व्हिन्स केलं की तुम्ही याचा आग्रह धरू नका याच्याशिवाय भारत आणि बांगलादेश यांचे संबंध राहू शकतात आणि ते बरंच काही आहे त्या संबंधांमध्ये जे फक्त हसीनांकडे न बघता आपल्याला करता येईल आणि यासाठी त्याही सरकारने संमती दिली. आपण बघाल की मागील काही जेव्हापासून ते सरकार आलं तेव्हापासून अराजकाचं जे वातावरण ते बऱ्यापैकी कमी झालेलं आहे निवळलेलं आहे. ते सरकार चांगलं काम करत आहे त्यांनी असं कुठलंही पाऊल उचललेलं नाहीये ज्यावरनं आपल्याला असं म्हणता येईल की नाही हे सरकार भारतासाठी मैत्रीपूर्ण नाहीये. आपण जागतिक परिस्थिती जशी मागील 1 वर्षामध्ये बदलली विशेषतः इराणचं युद्ध सुरू झाल्यानंतर आणि मग आपल्यासमोर एक

0: एनर्जी क्रायसिस तयार झाला. अमेरिकेचं धोरण सातत्य नसल्यामुळे आणि अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांच्या एक आपण असं म्हणू की भारतासोबतचं त्यांचं जे धोरण आहे ते भारताने एकतर अमेरिकेसोबत अमेरिकेच्या कंडिशन्सवर अमेरिकेच्या टर्म्सवर ते डील साईन करावं किंवा मग आम्ही भारताच्या अंतर्गत राजकारणामध्ये हे करू किंवा आम्ही आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म्सवर भारताबद्दल बोलू असं जे धोरण होतं त्याला बळी न पडता भारताने हेही ओळखलं की आपण काही काही क्षेत्रांमध्ये चायनाशी परत बोलायला लागलं पाहिजे आणि ते संबंध सुद्धा भारताने सुरुवात केली आणि हे दाखवून दिलं की आपल्याकडे ती धोरण एक फ्लेक्सिबिलिटी आपण ठेवतो आणि हे अमेरिकेला मागणं आवश्यक होतं त्या काळामध्ये जेव्हा आपण हे चायनासोबत आपण परत डायलॉग सुरू केला की भारत अशा सिच्युएशनमध्ये नाही आहे की अमेरिका त्यांना वाटेल तसं करेल आणि जर भारत अमेरिकेच्या कलानी जाणार नाही किंवा अमेरिकेला पाहिजे तसं डील साईन करणार नाही तर भारत हा आयसोलेटेड आहे किंवा भारत आता चायनाशी हे करणं कारण अमेरिकेची सवय आहे आणि आपल्याकडे सुद्धा बरेचसे लोक म्हणतील की अमेरिका भारताकडे एक चायनाचा ऍडव्हर्सरी म्हणून बघतं की एक बफर आहे आणि भारताचा साईज बघता लोकसंख्या बघता आणि रायझिंग इकॉनॉमीज आहे दोन्ही चायनाची तर आपल्या बरीच पुढे आहे भारत एक बफर राहू शकतो चायनाच्या विरुद्ध आणि तेच जर भारताची किंमत असेल फक्त तर भारत सुद्धा इंडिपेंडेंटली चायनासोबत संबंध ठेवू शकतो जे अमेरिका डिक्टेटेड नसेल हे भारताने या काळामध्ये दाखवून दिलं. ह्या सगळ्यामध्ये आपल्याला एक सातत्य हे दिसतं की आपण एक धोरणात्मक स्वायत्तता आपली ठेवलेली आहे ती बहुविषयी आपल्या हिताची राहिलेली आहे. आत्ताचा जो क्रायसिस आहे तो जगावेगळा आहे आणि त्यांनी जवळजवळ सर्वच देश थोडे बहुत सफर झालेले आहे पण स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीची भूमिका भारताची मल्टीपोलर जगामध्ये अत्यंत योग्य भूमिका.
1: तुम्ही मागाशी बांगलादेशाचं बोललं तिथली परिस्थिती मधल्या काळामध्ये जे काही झाली ते सगळीकडे जवळजवळ होत गेले. नेपाळमध्ये इथं थोडासा हे झालेला होता. म्यानमार मध्ये संघर्ष आहेच तिकडे. श्रीलंकेमध्ये तसं झालेलं हे सगळे अस्वस्थ देश
0: अस्वस्थ
1: आपले सगळे शेजारी आणि आपण शेजारी प्रथम
0: बरोबर
1: नेबर फर्स्ट हे धोरण स्वीकारलेलं आहे त्या अनुषंगाने काय केलेलं आहे
0: भारताने एक धोरण मोदींच्या काळामध्ये आहे. आपण त्या देशांच्या याच्या अंतर्गत राजकारणामध्ये ढळाढळ केलेली नाहीये. आपण त्याही काळामध्ये म्हणजे ज्या काळामध्ये श्रीलंकेमध्ये उदाहरणार्थ असं जेव्हा लक्षात आलं की श्रीलंकेमध्ये जी यादवी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती आणि ज्याच्यासाठी बहुंशी चायनाचं धोरण ज्याच्यासाठी अवलंबून जबाबदार होतं त्याही काळामध्ये आपण श्रीलंकेला या गोष्टीची शिक्षा दिली नाही की तुम्ही भारताकडे न येता चायनाकडे गेले आणि आता आम्ही तुम्हाला मदत. त्याही काळामध्ये भारताने श्रीलंकेला मदत दिली. येणाऱ्या सरकारला त्याही काळामध्ये भारताला श्रीलंकेशी संबंध चांगले ठेवायचे आहे अशी इच्छा केली. खरं तर श्रीलंकेचे जे अध्यक्ष आहेत
1: तोच होता की ह्या सगळ्या देशांमधले जे काही अंतर्गत उठाव म्हणून प्रकारचे जे काही प्रश्न निर्माण झाले त्याचं मुख्य कारण हे आर्थिक स्थिती होती.
0: आर्थिक स्थिती
1: आणि भारत पहिल्यापासून या सगळ्या शेजाऱ्यांना मदत करत आलेला आहे त्या बाबतीत विचारतो की या काळामध्ये काय केलं.
0: या सर्व देशांना बांगलादेश असो श्रीलंका असो नेपाळ असो यांच्याशी आपण आर्थिक संबंध कधीच सोडले नाही. यांच्यातली परिस्थिती यादवी निर्माण होणं किंवा भारताशी इतकं मैत्रीपूर्ण नाही असा एखादा राजकीय पक्ष किंवा असं एखादं राजकीय कॉम्बिनेशन त्या देशामध्ये जर सत्तेवर आलं असेल तेव्हा सुद्धा आपण आपलं त्यांना मदत करण्याचं धोरण बदललेलं नाही. आणि हे भारताचं सातत्याने धोरण राहिलेलं आहे की आपण कुठल्या देशामध्ये कोण राज्य करतो आहो ही त्या देशाचा निर्णय आहे आणि त्याच्यामध्ये भारत काही फारसा इन्फ्लुएन्स करत नाही. आणि आम्हाला शेजारी देशांशी संबंध चांगले ठेवायचे आर्थिक मदत करायची आहे आणि त्यांनी सुद्धा भारताच्या हितांचं संरक्षण केलं पाहिजे. भारताच्या हितास बाधक अशा गोष्टी त्यांच्या देशामध्ये जर होत असतील विशेषतः बांगलादेशमध्ये म्यानमारमध्ये तर त्यांना आळा घातला पाहिजे. ही भूमिका भारताने ठासून घेतलेली आहे आणि हे एक आपल्या मोदींच्या काळामध्ये सुद्धा हे याच्यामध्ये आपल्याला धोरण सातत्य दिसतं.
1: शेवटचा प्रश्न ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर होणं याच्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा भर राहिलेला आहे आणि अलीकडे ते पुन्हा ते अधोरेखित करत आहेत तर त्या दृष्टीने ह्या 12 वर्षांमध्ये काय घडलं
0: याच्यामध्ये. ह्या सध्याचा जो क्रायसिस आहे त्यांनी याची निकड फार आपल्याला असं वाटते आहे पण आपण 12 वर्षाचं जर हे केलं तर आपल्या विदेशी धोरणाचं वैशिष्ट्य हे राहिलेलं आहे मोदींच्या काळामध्ये की या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक व्हावी. या क्षेत्रामध्ये जसं आपण सोलार आणि नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीला जास्त एनकरेज करतो आहे आपण या क्षेत्रामध्ये भारतामध्ये सुद्धा एक्सप्लोरेशनला भरपूर या सरकारने धोरणही आखलेलं आहे आणि यामध्ये आपण स्वावलंबी कसे हो कारण आपण स्वावलंबी याच्यामध्ये होण्यासारखी आपली परिस्थिती नाही आहे. आपल्याला कुठल्या ना कुठल्या देशावर

0: अवलंबून राहावं लागणार आहे. पण आपलं अवलंबित्व हे एकाच देशावर न राहावं, आपण इतर याच्यामधनं सोर्सेसमधनं हे जनरेट करावं, यासाठी सुद्धा या सरकारने बऱ्यापैकी प्रयत्न केलेला आहे.
1: धन्यवाद. अनेक मुद्द्यांवर आपण सविस्तर माहिती दिली. आज आपण इथं उपस्थित राहिलात आणि चर्चेत उपस्थित झालेल्या सगळ्या मुद्द्यांवर अत्यंत तपशीलवार माहिती दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनपूर्वक धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद.
1: याबरोबरच हा विशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रांगो माळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांची सुनील कांबळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. रात्रीचे 8:40 झालेली आहेत.

0: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
1: पहाटेची मनोनिवाऱ्याची झुळूक,
2: देवघरातील तेजानं मन प्रफुल्लित करणारी निरांजन,
1: टवटवीत फुलांचा सुगंध,
2: यासोबतच भक्तिगीतांच्या साथीनं वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
1: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
2: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन.
1: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
2: मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरती
1: आणि FM वाहिनीच्या 100.6 MHz वरती,
2: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती. आकाशवाणी, एक असं माध्यम जे इतिहास,
1: वर्तमान
2: आणि
1: भविष्यात आहे.
3: कमी वेळात मोजक्या शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम अर्थातच कृषी वार्ता, तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 6:40
4: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.

आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 8:45 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र, त्यानंतर 9:00 News@9 हे इंग्रजी बातमीपत्र प्रसारित होईल. त्यानंतर 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय है हे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला ऐकूया समाचार संध्या.

0: 09 40 44।
1: चर्चा का विषय है।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. रात्रीचे 10 वाजलेत. ज्येष्ठ रंगकर्मी गिरीश कर्नाड यांच्या स्मृतिदिनानिमित्त आमच्या संग्रहातून या कार्यक्रमाच्या अनुषंगानं प्रसारित करीत आहोत आकाशवाणी सांगली केंद्राच्या संग्रहातील 1988 साली प्राध्यापक वैजनाथ महाजन यांनी घेतलेली ज्येष्ठ रंगकर्मी गिरीश कर्नाड यांची मुलाखत.
1: आज आपल्या आकाशवाणीच्या श्रोत्यांशी बातचीत करण्यासाठी कीर्तिवंत अभिनेते, लेखक आणि त्याचबरोबर विचारवंत डॉक्टर गिरीश कर्नाड आपल्यात आलेले आहेत. त्यांचं चित्रपटसृष्टीतील, नाट्यसृष्टीतील आणि वाङ्मयातील कर्तृत्व आपल्या आणि देशाच्या समोरच आहे, पण त्याचबरोबर त्यांची शैक्षणिक सुरुवात जी आहे ती एक गणिताची कीर्तिवंत विद्यार्थी म्हणून झाली आणि तीसुद्धा एका नामांकित पाश्चात्य विद्यापीठातून झाली. मी आपण सर्वांच्या वतीनं श्री गिरीश कर्नाड यांना असं विचारतो की आपण स्वतः गणिताचे विद्यार्थी आणि गणिताकडून आपण इकडं कसे काय वळलात?
2: ते संस्कार मला अशी एक कादंबरी आहे कन्नडमध्ये, ती वाचली आणि तेव्हा मला वाटलं की त्या कादंबरीचा चित्रपट व्हायला हवा. फार चांगली कादंबरी होती आणि त्यावेळच्या दृष्टीने ती क्लासिक कादंबरी झाली सुद्धा कन्नडमध्ये. तेव्हा मी माझ्या मित्राशी बोललो की आता मला तोपर्यंत काही चित्रपटात काही इंटरेस्ट नव्हतं. तर मद्रास प्रेस नावाचा एक ग्रुप होता, मी सगळ्यांशी बोललो, सगळ्यांनी कादंबरी दाखवली, अजून ती पब्लिश झालेली नव्हती तेव्हा, तर त्याची हस्तप्रती दाखवली आणि मग आम्ही सगळ्यांनी असे पैसे मिळवले आणि ती फिल्म बनवली. बनवली, फार थोड्या पैशात बनवली, पण ती फिल्म फारच सक्सेसफुल झाली.
1: हो,
2: त्यावरून ते सुरू झालं.
1: संस्कार मला वाटतं यू आर अनंतमूर्ती लिहिली आणि या चित्रपटात आपली भूमिकाही आहे आणि त्या भूमिकेतून जी एक अस्वस्थता आपण प्रकट केलेली आहे सामाजिक जाणीवेच्या संदर्भात, आणि मला वाटतं इथूनच आपल्या कानडी चित्रपटसृष्टीत काही नव्या सामाजिक जाणीवा यायला लागल्या आणि नवीन चित्रपट ही कानडीत यायला लागले. हे येत असताना आपण जी कानडी चित्रपटसृष्टीत कामगिरी केली ती जर आमच्या श्रोत्यांना सांगितलं तर बरं होईल.
2: नाही, त्याच्यानंतर मी जास्त नाही केली. दोन फिल्म, दोन चित्रपट मी दिग्दर्शन केलं, चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. एक वंशवृक्ष नावाशी आणखी एक कादंबरी आणि काडू ही आणखी एक महत्वाची, त्यावेळेची महत्वाची कादंबरी होती. आणि एका खेड्यात काय होतं, तिथे हिंसा कशी येते आणि काय, म्हणजे एक खेडं, इट्स सो प्राऊड ऑफ इट्स, स्वतःच्या स्वातंत्र्याबद्दल त्याला इतका स्वाभिमान असतो की तो स्वाभिमानच इन्वर्ड होतो आणि तिथं हिंसा येते आणि मग ते खेडं कम्प्लीट डिस्ट्रॉयच होऊन जातं, त्याचा विनाश कसा होतो, याचं सगळं चित्रण आहे त्या कादंबरीत. आणि ती ती फिल्म त्याबद्दल होती.
1: हो, कानडी चित्रपटसृष्टी नंतर आपण हिंदी चित्रपटसृष्टीकडे वळला, पण दरम्यानच्या काळात आपण रंगभूमीवर काही महत्वाची कामगिरी केली, प्रामुख्यानं तुघलक बद्दल जर आपण काही सांगितलं तर बरं होईल.
2: तसं तर मी खरं नाटककारच,
1: अच्छा,
2: स्वतःला नाटककार समजतो.
1: बरोबर,
2: चित्रपटसृष्टी ठीक होती, म्हणजे संस्कार कराच्या वेळी जरा उत्साह होता. त्याच्यानंतर आता फक्त चित्रपटात काम करण्याचं कारण म्हणजे पैसा मिळतो बस, मला जास्त इंटरेस्ट नाही आहे. कारण माझं खरं इंटरेस्ट जे आहे ते नाटक लिहिण्यात,
1: रंगभूमी
2: पहिल्यापासूनच आहे आणि नाटक लिहिण्यात आहे, रंगभूमीपेक्षा
1: नाटककार म्हणून,
2: नाटककार या दृष्टीनंच आहे. आणि तुघलक लिहून पुष्कळ वर्ष दिले, आता कशाला लिहिलं काही आठवत नाही. तो एक ऐतिहासिक परिसरात लिहिलेलं नाटक आहे, ते कशाला लिहिलं काही आठवत नाही, पण इतकं आठवतं की कुठेतरी वाचलं होतं की कन्नडमध्ये चांगली ऐतिहासिक नाटकं नाही आहेत. सगळी जी नाटकं आहेत ती सगळी कॉस्ट्युम प्लेज, म्हणजे फक्त आपले ड्रेसेस घालून, कपडे नते घालून मग मोठमोठी लांबलचक भाषणं करायला एक स्कोप मिळतो, त्याच्याशिवाय काही नाही. तर तेव्हा वाचल्यावर वाटलं का नाही आहे, म्हणजे इतिहास आम्हाला जसा हवा तसा इंटरप्रिट का करता येत नाही. आणि त्यामुळे मग मी तुघलकचा तो विषय घेतला आणि मग माझ्या इमिडिएट परिसराच्या दृष्टीनं तो विषय इंटरप्रिट करण्याचा प्रयत्न केला.

0: तुघलक कानडी रंगभूमीवर नंतर काही परिवर्तन आपण स्वतः पाहिले का?
1: ते तुघलकमुळे झालं असं नाही, त्यावेळी पुष्कळ असे म्हणजे एकाच वेळी पुष्कळ नाटककार आले. तोपर्यंत साधारण आद्यरंगाचार्य नावाचे एक ग्रस्त सोडले तर दुसरे कोणी लिहित नव्हते कन्नडमध्ये, जास्त नाटक लिहिणारे नव्हते, नाटकाबद्दल कोणाला आस्था सुद्धा नव्हती. सगळे त्यावेळी म्हणजे नवकाव्य चालू होतं आणि सगळे कवी व्हायचे. पण मी तुघलक लिहिलं त्याच दरम्यान, किंवा माझं पहिलं नाटक ययाति लिहिलं त्याच दरम्यान लंकेश नावाचे एक नाटककार, त्यांनी लिहिले नाटक. चंद्रशेखर नाव कंबार नावाचे एक नाटककार होते, त्यांनी लिहिले. ते असे तीन चार नाटककार आल्यामुळं आणि तितक्यात दिल्लीहून बी ब व कारंत आले, ते रंगभूमीचे म्हणजे कन्नड रंगभूमीला त्यांनी नवी दिशाच दिली. ते खरेच म्हणजे रेव्होल्युशनरी फिगर त्या नाटकात, कुठल्याही नाटककारापेक्षा जास्त त्यांनी रंगभूमी खर्च केलं कर्नाटकात. तर तेही त्याच वेळी आले दिल्लीहून, त्यामुळं कन्नड रंगभूमीला एक नवं चैतन्य मिळालं, एक नवी दिशा मिळाली. हे फार महत्वाचं आहे आणि त्यामुळं तेव्हा काम करताना फार मजा यायची.
0: मला वाटतं यानंतरच संपूर्ण भारतभर प्रादेशिक चित्रपटात आणि रंगभूमीतही एक समांतर चित्रपटाची आणि रंगभूमीची चळवळ सुरू झाली. जसं असं म्हणता येईल आपल्याला की संस्कार आहे, वंशवृक्ष आहे, त्याचप्रमाणे मराठीत उंबरठाचा एक प्रयत्न झाला, त्यालीकडं राजकीय कादंबरी घेऊन सिंहासनचा एक प्रयत्न झाला. अशी काही हिंदीतही या काळात थोडीफार सूचिन्ह दिसतात. म्हणजे भुवन सोमपासून आपण बघू, ही जी संपूर्ण समांतर अशी एक चित्रपटांची चळवळ सुरू झालेली आहे जी कलात्मक म्हणता येईल निखळ, याच्यामुळे चित्रपटसृष्टीत आपल्याला काही परिवर्तनात जाणवतं काय?
1: परिवर्तन इतकं झालं की काही चांगल्यापैकी फिल्म्स आल्या.
0: अच्छा, म्हणजे बरोबर.
1: त्याच्यामुळे आता काही म्हणजे लॉंग टर्मचा इफेक्ट आहे की नाही मला माहिती नाही, पण इतकं खरं आहे की 1960 दरम्यान तुम्ही भारतीय फिल्म सृष्टीबद्दल काही काही चर्चा झाली तर सत्यजित रे, ऋत्विक घटक हे बंगाली दोघं सोडून आणि कोणी नव्हते, कुणाची चित्र सुद्धा नव्हती. मग त्याच्यामुळे आम्हाला परत कमर्शियल चित्रपटाकडेच वळावं लागेल. पण आता म्हणजे 88 जर भारतीय चित्रपटाच्या विषयी बोलणं किंवा चर्चा होते तेव्हा पुष्कळ चित्रपट असे आहेत की ज्याच्याबद्दल आम्ही अगदी अभिमानानं की आंतरराष्ट्रीयांना दाखवू किंवा चर्चा करू शकू अशी पुष्कळ आहेत. आणि ही सगळी या पॅरल ह्याच्यातनं चाललेली आहेत. आता सुद्धा केतन मेहता
0: हो
1: याची जी हे आहेत की मिर्च मसाला
0: किंवा
1: गिरीश कासरवळी कन्नड मध्ये
0: आहे
1: त्याच्या तो आहे. मग मल्याळम मध्ये अडूर गोपाळकृष्ण किंवा अरविंद असे जे आहेत, त्यामुळे या सगळ्यांच्या कारणामुळे गेल्या 25-30 वर्षात मला वाटतं की चित्रपट सृष्टी श्रीमंत झालेली आहे. आणि मागच्या प्रमाणे आम्ही एपॉलॉजी देत आहे सत्यजित रे आणि मग त्याच्यानंतर हा ऋत्विक घटक आहे, इथे थांबावं लागत तसं नाही.
0: चित्रपट सृष्टी श्रीमंत होण्याच्या दृष्टीने हा कालखंड चांगला झाला असं म्हणायला हरकत नाही. याच बरोबर असं विचार असं वाटतं की या कालखंडात चित्रपटांच्या सामाजिक जाणीवाही काही बदललेल्या दिसतात. म्हणजे आपण असं बघतो की राज कपूर आणि गुरुदत्तचा जो कालखंड होता त्याच्याही पुढचा एक टप्पा या कालखंडात गाठलेला आहे. यासाठी ह्या सामाजिक जाणीवा अधिक प्रबल करत असताना चित्रपटाचा आणि साहित्याचा परस्पर संबंध आत्ता आपल्याला कसा दिसतोय नेमका?
1: चित्रपटाचा आणि साहित्याचा संबंध म्हणजे तुम्ही पाहायचं असेल तर त्याचं सगळ्यात उत्कृष्ट उदाहरण पाथर पांचालीच
0: हो,
1: म्हणजे उत्कृष्ट कादंबरी
0: चित्रपटरण
1: आणि चित्रपट कादंबरीपेक्षा पुष्कळ वेगळा आहे. त्याचं मूड वेगळा आहे आणि त्याचं चित्रीकरण वेगळं आणि पुष्कळ तिथे हे वेगळं आहे. त्याच्यानंतर जे काही म्हणजे साहित्य घेऊन जे काही चित्रीकरण झालं ते त्या धर्तीला परत पोहोचलं नाही असंच मला वाटतं. तिथनंच आम्ही शिकलो आणि ते तिथंच राहिलं. आता संस्कार सुद्धा कादंबरी फार चांगली आणि त्या कादंबरीला आम्ही पूर्ण न्याय केला नाही असं मला वाटतं. कारण कादंबरी संस्कार चित्रपट करताना आम्हाला कुणाला काहीच अनुभव नव्हता. दिग्दर्शकांचं पहिलं चित्र, माझं पहिलं चित्र, मी स्क्रिप्ट लिहित होतो, तो एक ऑस्ट्रेलियन कॅमेरामन आले होते, त्यांना काही डॉक्युमेंटरीज करून अनुभव होता, याच्याशिवाय कोणाला काही चित्रपट करण्याचा अनुभव नव्हता आणि पैसेही नव्हते. ऍटलिस्ट सत्यजित रायने जेव्हा पाथेर पांचाल हा चित्रपट केला तर त्यांना पैसे मिळाले, गव्हर्नमेंट वेस्ट बंगाल गव्हर्नमेंटने पैसे दिले करायला, तेही नव्हते आमच्याकडे. त्यामुळे तितकं मला वाटतं ते आता फारच लॅकिने दिसतात त्या फिल्मात संस्कारमध्ये, चित्रकथा लेखनाच्या दृष्टीनं सुद्धा लॅकिने. पण सामाजिक म्हणजे जाणीवा, सामाजिक समस्या ह्यांचं

0: आकलन करून मग ते विश्लेषण करून त्याबद्दल लिहिणं हे काम फार छान 70 आणि 80 दरम्यान फार
1: उत्तम झालं.
0: आता मला वाटतं की आम्ही तिथंच अडकलो की काही एक सामाजिक समस्या घेतली, करप्शन दाखवलं, गरीब दाखवली, म्हटल्याबरोबर त्याला एक नॅशनल अवॉर्ड मिळतं आणि सगळं आर्ट फिल्म म्हणत त्याला. म्हणजे तिथं 15-20 वर्षात मला वाटतं की आमच्या प्रज्ञेत काही असा
1: बदल
0: फारसा झालेला नाही, आणि झाला असेल तर तो मल्याळम फिल्म मध्ये झालेला आहे, अडूर आणि अरविंद यांच्या फिल्म मध्ये, नाहीतर बाकीची फिल्म आहेत. आणि केतन मेहता,
1: केतन मेहता,
0: कारण केतन मेहतात काय आहे की विनोद बुद्धी आहे, ह्युमर आहे, व्हायटॅलिटी आहे. त्यामुळे एक सामाजिक समस्या घ्यायची, गरिबी दाखवायची, खेडं दाखवायचं, आणि त्या त्यातच ते रडगाणं परत परत आम्ही 20 वर्षांमध्ये केलं तसंच करत बसायचं, ते लोकही कंटाळले. आणि मला वाटतं ही पॅरल सिनेमा ची जी एक लाट होती न्यू वेव, ती बुडलीच, म्हणजे परत उठली नाही, याचं कारण तेच होतं की प्रेक्षक नुसता कंटाळा. एक एक एकाच तऱ्हेचे फिल्म, ऑल द फिल्म बिगन टू लुक अलाइक, एकाच तऱ्हेचं एक साचेपणा यायला. त्या दृष्टीने केतनचं काम मला फार आवडतं, कारण त्याच्यात चैतन्य आहे आणि त्याने फार एक्सपेरिमेंटल आहे, आणि अडूर आणि अरविंदन. पण जेव्हा तुम्ही नॅशनल अवॉर्ड्स कडे बघता, नॅशनल अवॉर्ड्स ज्या फिल्म्सना नॅशनल अवॉर्ड मिळतं तेव्हा वाटतं की ज्युरींच्या अवेअरनेसमध्ये किंवा प्रज्ञेत काही फार बदल झालेला नाही,
1: म्हणजे तिथपर्यंत पोहोचले नाहीत. असं
0: अजून 15-20 वर्ष मागेच आहे, आणि तसल्याच फिल्मांना अजून अवॉर्ड्स देतात.
1: आता याच संदर्भात आणखीन एक प्रश्न की आता दूरदर्शनचं चित्रपटावर फार मोठं आक्रमण होतं आहे असं म्हणतात. श्याम बेनेगल नुकतंच असेल किंवा एकतर अत्यंत भव्य स्वरूपाचे चित्रपट द्यावे लागतील. यात आपला जो अगोदरचा प्रश्न आहे की सामाजिक जाणीवा, पण तेही 10 वर्षात इथे थांबलेले आहेत, त्याच्यानंतर त्याला काही उपाय आणि या दूरदर्शनच्या आक्रमणापासून चित्रपटसृष्टी वाचवण्यासाठी काही उपाय आपण सांगाल.
0: दूरदर्शन दूरदर्शनाच्या आक्रमणानं जी चित्रपटसृष्टीचा जो भाग म्हणजे डेंजरमध्ये आला, ज्याला म्हणजे काही इन्सिक्युरिटी झाल्या, तो भाग फक्त पॅरल सिनेमाचा आहे.
1: अच्छा.
0: कारण दूरदर्शनाला कमर्शियल फिल्म इंडस्ट्रीला काहीच त्रास परिणाम झालेला नाही. आता तुम्ही पाहताच की आता 900 फिल्म्स होत आहेत का हिंदुस्थानात, सगळे कमर्शियल फिल्म्स होत आहेत. आणि रविवारी संध्याकाळी हिंदी फिल्म्स जेव्हा दाखवतात तेव्हा एक बुकिंग गल्लापिटी कमी पडते, नाहीतर लोक जातात. आता भरपूर चालू आहे, भरपूर म्हणजे चित्रपट चालतात. त्यामुळे दूरदर्शनमुळे कमर्शियल फिल्म इंडस्ट्री असेल ज्याला म्हणतो त्याच्यात काहीच फरक पडलेला नाही. आणि याचं कारण असं आहे की दूरदर्शनमध्ये जेव्हा या सिरियल्स यायला लागल्या, सोप ऑपराज यायला लागले, हम लोग वगैरे, खानदान वगैरे, त्या सिरियल्सनी आणि सोप ऑपरानी फक्त मध्यमवर्गीय
1: वर्ग
0: घेतला. त्यामुळे गोविंद नगलानी किंवा श्याम बेनेगल किंवा मी किंवा जब्बार पटेल आमचे प्रेक्षक गेले, पण अमिताभ बच्चन किंवा आमचे हे जे बाकीचे आहेत त्यांचे प्रेक्षक नाही झाले, ते परत तिथंच गेले. कारण काय झालं की ही गोष्ट खरी आहे की दूरदर्शन आता त्याचे कार्यक्रम करणारे बेनेगल किंवा माझ्यासारखे हे सगळे पांढरपेशा मध्यमवर्गीय लोक आहेत. दूरदर्शन बघणारे सेटी घेऊन ते घेऊन बसणारे सुद्धा पांढरपेशा मध्यमवर्गीय लोक आहेत, आणि ते कंट्रोल करणारे IAS ऑफिसर सुद्धा पांढरपेशा. इट्स अ मिडल क्लास कॉन्स्पिरसी, म्हणजे असंच झालेली आहे. एक मिडल क्लास आणखी एक मिडल क्लास करता करतो, आणि त्याच्यात इंडस्ट्रियल वर्किंग क्लास किंवा गरीब ह्याचे खेड्यापाड्यातले लोक यांच्याबद्दल काय जास्त ही नाही
1: आहे,
0: कन्सर्न नाहीच आहे.
1: नाही,
0: कारण एक गिरणी कामगार जो एक स्लम मध्ये राहतो त्यांनी वाय शुड यू सी 25 मिनिट स्लॉट,
1: बरोबर,
0: त्याला तू म्हणजे तू खेड्यात रात्रभर नाटक पाहतो असा म्हणून तर 2-2.5 तासांचा तरी प्रोग्राम हवा असतो. तर इथे 20 मिनिटात काही चेकऑफ सारखं एक छोटस एक लघुकथा बघायला जर गाणं नाही आणि थोडस व्हायलन्स नाही आणि काय नाही, मग तुम्ही ते ग्रेट आर्ट म्हणून त्याला जर ते कशाला बघावं नाही, तर त्यात येणारच नाही आणि येतही
1: नाही.
0: हे तर बरोबरच आहे ते, कारण आम्हाला सुद्धा बघता येत नाही तितके कंटाळवाणी, म्हणजे दूरदर्शन एकदम बोरिंग टोटली. तर त्यामुळे काय झालं की तो इंडस्ट्रियल वर्किंग क्लास तर दूरदर्शन सोडून गे, म्हणजे तो आता रोज चित्रपट पाहायलाच जातो. याशिवाय त्याच्या वेगळ्या मागण्या असतात. आता मध्यमवर्गीय लोकांना बरं असतं, घरात बसतात दूरदर्शन पाहतात वगैरे, पण जिथं एका

0: स्लम सिच्युएशन मध्ये 8-10 माणसं राहतात
1: झोपडपट्टीत,
0: तर तिथं म्हणजे यंग वुड वॉन्ट टू गो आउट, दे वॉन्ट टू गो अँड सी सिनेमा कुठं बाहेर, पण यु नो नवरा बायको त्यांना ती घरात तर प्रायव्हसी नसते, प्रायव्हसी मिळणार ती बाहेरच मिळणार, तेव्हा ती फिल्म वगैरे बघायला जाणार आणि तिथंच त्यांचं म्हणजे घरातल्या दमदाटीपासून जरा
1: दूर असं जीवन चाललं.
0: ह्या सगळ्या कारणामुळं मला वाटतं की कमर्शियल चित्रपटाचं जे बॅकिंग होतं त्याला जो पाठिंबा होता तो पाठिंबा चालूच आहे. कमर्शियल चित्रपटाने मार बसला असेल तर तो दूरदर्शनमुळे नाहीये, तर व्हिडिओमुळे आहे. कारण व्हिडिओमुळे ती सगळे चित्रपट आता 2 तास त्यांना घरी बसून बघता येतात, किंवा मुंबईत तर असे गॅरेजेस आहेत जिथे बायका मुलांना घेऊन तिथे जाऊन भाजी चिरत अशा 20 बायका 2-2 रुपये देतात आणि भाजी चिरत एक शो बघतात, असे म्हणजे इलिगल आहेत. तर घर कामही होतं आणि पिक्चरही बघायला मिळतात आणि त्यांच्या ज्या अपेक्षा असतात त्याही म्हणजे
1: पूर्ण
0: होतात. ते मला वाटतं चित्रपट सृष्टी जात असेल तर त्या बाजूला जात असावी, म्हणजे आता जे 1,000-1,500 जे हॉल्स आहेत ते कमी होतील, त्याच्याऐवजी 50 छोटे आणि तिथं विशेषतः मध्यम स्त्रियांना येऊन बसण्याला बसायला म्हणजे काहीतरी व्यवस्था होईल असेल, तर त्या प्रकारच्या ते चित्रपटांचं बहुतेक व्यक्ती आहे आणि त्यांना मला नाही वाटत की दूरदर्शनमुळे जास्त असा धक्का बसलेला आहे.
1: पण यातनं आणखी एक प्रश्न येतोय की तो असा की आता मग समांतर चित्रपट तरी कसे काय वाचवायचे असा एक प्रश्न आहे की
0: नाही वाचवले तर जातील काय त्याच्यात होणारच
1: नाही.
0: लाईक एन एक्स्टिंक्ट स्पीशीज
1: बरोबर,
0: त्याला ते हॉट हाऊस मध्ये घालून हे करता येत नाही, हॅव टू लिव्ह नाही लिव्ह
1: नाही
0: जातील येतील दुसऱ्या
1: स्वरूपात,
0: त्यामुळे म्हणजे मला त्याबद्दल तितकं वाईट वाटत नाही. यू हॅव टू फेस द सिच्युएशन आता, इफ यू कॅन क्रिएट एन ऑडियन्स फॉर इट ठीक आहे, आता ऑडियन्स नाही तर नाटक कंपन्या नाही का गेल्या नाव घेत त्या नाटकांना म्हणजे
1: काळाच्या ओघात जाणार
0: आणि टेक्नॉलॉजिकल डिफरन्सेस होणारच.
1: बरोबर,
0: आणि आता दूरदर्शन सुद्धा जी मॉनोपोली आहे ती फार दिवस नाही राहणार, कारण आता काय की अमेरिका किंवा रशियातनं असा एक बीम केलेला तिथं कुठंही सेटवर इथनं पकडता येतो एक प्रोग्राम कार्यक्रम म्हणजे अमेरिकेत, आणि इतकी स्टेशन इतके स्ट्रॉंग झाले आहेत. जसे आम्ही आता एक ट्रान्झिस्टर वर बीबीसी ऐकू शकतो किंवा अमेरिकन व्हॉइस ऑफ अमेरिका ऐकू शकतो, तसं होणार आहे आता आणि आणखी 10 वर्षात होणार आहे की ते कार्यक्रम इथपर्यंत पोहोचतील आणि सेटमध्ये पोहोचतील. हा एक हे आहे म्हणजे फ्युचर. आणि दुसरं फ्युचर असं आहे की जे टेक्नॉलॉजिकल असतं पर्टिक्युलर इलेक्ट्रॉनिक असतं ते आपलं इट बिकम्स मोर अँड मोर चीप.
1: हो
0: आता ट्रान्झिस्टर आधी आले तेव्हा 800 रुपये देत होतो, आता 100 रुपयाला एक चांगला ट्रान्झिस्टर मिळतो आणि तसंच ते व्हिडिओ सेट सगळ्यात तसंच झालं. रेडिओ आलं ते टीव्ही सेट आले तेव्हा 10,000 रुपये मागायचे, आता 2,000 रुपयाने मिळतात ते आता. आणि ते तसंच होणार आहे आणि ते ऑल दिस सेट्स विल बी सो चीप की मग खेड्यापेड्यात आता कुठल्याही एका खेड्याच्या घरी एक टेलिव्हिजन सेट येणं हे काय फार अवघड आहे असं मला वाटतं. ते 10 वर्षात सगळीकडे होईल तर त्याच्यामुळे डेंजरस असा इन्फ्लुएन्स होणार नाही असं हे पाहून घ्यायचं ही आमची जबाबदारी आहे. तिथं म्हणजे आता मी पुष्कळ म्हणजे असे वक्ते म्हणतात की काय मध्यम वर्गाकडे टीव्ही आहे गरीबांकडे नाही आहे असं असं, पण दिस ही परिस्थिती बदलणार त्याच्याबद्दल फार वाईट नाही वाटत कारण 5 वर्षात बदलेल असती. पण जेव्हा प्रत्येक घरात खेड्यापेड्यात हा सेट येईल तेव्हा कसल्या प्रकारचे प्रोग्राम त्यांना बघता मिळतील याच्याबद्दल आम्ही काळजी घ्यायला हवी, कारण तिथली संस्कृतीच एकाच तडाक्यात म्हणजे कंप्लीट नष्ट होऊ शकेल असले कार्यक्रम सुद्धा येतील. पोर्नोग्राफी कोणाबरोबर कोण कंट्रोल करणार आहे आणि कारण कुठंही अमेरिकेतून बीम केलेला एक प्रोग्राम इथं पकडू शकतील, तर मग तशा वेळी काय होईल की दूरदर्शनचा कार्यक्रम हा एक कार्यक्रम होईल किंवा 2 होतील चॅनल किती चॅनल
1: बरोबर,
0: पण त्याच्यापेक्षा प्रोफेशनली केलेले आणि जास्त पैसे घालून केलेले असे इंटरनॅशनल प्रॉपगँडिस्ट नेतेचे कार्यक्रम प्रत्येक घरी येतील. त्यावेळी आमच्या लोकांची दृष्टी म्हणजे अमेरिकात असं होतं रशियात असं होतं म्हणजे आमच्या संस्कृतीकडे आमच्या सामाजिक समस्यांकडे लक्ष देण्याऐवजी त्यांचं कौतुक करण्याकडे जात कामा नाही याची आम्ही
1: दक्षता
0: घेतली पाहिजे.
1: बरोबर,
0: दक्षता कशी घेणार तो वेगळा प्रश्न आहे.
1: मग या संदर्भात असं एक वाटतं की या बहुतेक कला माध्यमात आपण सातत्यानं काम करतात, या कला माध्यमांचे समाजावर आपल्याला जे इष्ट परिणाम अपेक्षित आहेत

0: ते या गेल्या समांतर चित्रपटाच्या कालखंडात कितपत दिसलेत आणि ते दिसावेत यासाठी जसं आता तुम्ही म्हटलं की दूरदर्शनलाही कदाचित पर्याय पुन्हा उभा राहू शकेल, या दृष्टीनं या माध्यमांचे सामाजिक क्षेत्रावर बदलाच्या दृष्टीनं परिवर्तनाच्या दृष्टीनं विधायक बदलाच्या दृष्टीनं नेमके काही परिणाम आपल्याला दिसतात काय?
1: चित्रपटाने किंवा नाटकाने समाजात काही बदला म्हणजे बदल होऊ शकतो असं मला नाही वाटत.
0: अच्छा,
1: होतच नाही. तू म्हणजे लेजिस्लेटिव्ह प्रोसेसनीच व्हायला हवा, विधायक ह्याच्यानेच व्हायला हवा. तुम्ही सतीविरुद्ध किती कार्यक्रम केले तरी तिथे सती होणार असते,
0: व्यवस्थेतच बदल
1: व्यवस्थेतच बदलाल. पण चित्रपटामध्ये काय होऊ शकतं तर लोकांची प्रज्ञा आणि त्यांच्या जाणीवा चेंज करू शकतो.
0: अच्छा,
1: कारण आता ह्या प्रकारचा पॅरल सिनेमा आला नसता तर हिंदुस्तान भारतातल्या कितीतरी कोटी कोटी कोटी लोकांना असं वाटलं असतं की हिंदी सिनेमा हा एकच प्रकार आहे आणि तो एकच प्रकारची मनोरंजन म्हणजे हिंदी
0: चित्रपट,
1: याच्या पलीकडे काही नाही अशी जी कल्पना आली असती ती कल्पना मोडून याच्यापेक्षा एक म्हणजे सटल फॉर्म ऑफ एक्सप्रेशन शक्य आहे, विचार करता येतो किंवा याच्यापेक्षा कठीण समस्याबद्दल बोलता येतं, बोलायला हवं, ह्या प्रकारची एक जाणीव क्रिएट झाली ना तरी फार मोठं काम झालं,
0: खूप काम झालं सर.
1: बरोबर, आणि ते मुख्य आहे म्हणजे संस्कृती तिथं आहे. संस्कृती म्हणजे समस्यावर तोडगा करण्यात किंवा उत्तर समस्या सोडून उत्तर ह्याच्यात करण्यात नाहीये, ते करतील ते त्याचे
0: वेळ,
1: पण समस्या आहे हे लोकात ही जाणीव आली ना तर तीच तेच मुख्य
0: समस्या समोर महत्वाचा
1: आणि ते अवेअरनेस ती जाणीव म्हणजे ह्या फिल्मने केली तर फार मोठं काम असं मला.
0: हे समांतर चित्रपटाने केलेलं असं म्हणायला हरकत
1: नाही, एटली शहरी जीवनात शहरी प्रेक्षकांमध्ये केलेलं.
0: हा, शहरी प्रेक्षकांच्या पर्यंत ते पोहोचले
1: म्हणजे काय झालं, ते स्मॉल बजेट फिल्म होती, त्यात पैसे का फार कमी होते आणि त्यांनी ज्या सिस्टीम मध्ये काम केलं ते सिस्टीम म्हणजे कमर्शियल फिल्मचाच होता, 30 डिस्ट्रीब्युटर्स आणि 30 थिएटर्स म्हटल्यावर ते लिमिटेशन त्यांना लागलेच ते आणि मोठ्या शहराच्या बाहेर ते गेलेच नाहीत.
0: बरोबर,
1: त्यामुळे त्याचा परिणाम झाला नाही. पण आता टेलिव्हिजन आहे, दूरदर्शन आहे, पाहूया काय ते माध्यम कदाचित त्यांना उपयोग करता येईल.
0: आता याच संदर्भात आणखीन एक असं विचारावं वाटतं आपल्याला की दूरदर्शन, आकाशवाणी, त्याच्याबरोबर चित्रपट, चित्रपटाबरोबर व्हिडिओ आहे, यातून जे आपण आपलं पहिलं माध्यम मानलं अतिशय महत्त्वाचं की जिथं आपणही आपल्या आयुष्याच्या निष्ठा दिल्या ते म्हणजे रंगभूमी, तर संपूर्ण भारतीय रंगभूमीचं आणि प्रादेशिक रंगभूमीचंही या पार्श्वभूमीवर आपल्याला काय भवितव्य वाटते?
1: रंगभूमीचा विचार करताना एक लक्षात घ्यायला हवं की आम्ही ज्याला रंगभूमी म्हणतो ती फक्त शहरी रंगभूमी होती,
0: शहरापूर
1: जनपद रंगभूमीचा आम्ही लक्ष विचारच केलेला नाही. आम्ही जेव्हा रंगभूमी म्हणतो तेव्हा आम्ही म्हणतो नाटक कंपन्या, इतकंच आमच्या लक्षात येतं, म्हणजे जे पुणे मुंबई बेंगलोर किंवा धारवाडच्या आणि त्या सुद्धा 1900 म्हणजे इंग्लिश नाटक कंपन्यांच्या परिणामानं प्रभावानं आलेल्या कंपन्या आहेत त्या. हे त्याच्या स्वरूपावरूनच दिसतं, म्हणजे ते बॉक्स सेट आणि तिकीटं घेऊन नाटक पाहायला यायचं, म्हणजे जनपद ह्याच कधीच होत
0: नाही,
1: तिकीट घेत नाही कोणी एक श्रीमंत माणूस किंवा एक हा देऊळ असं काही ते पेट्रोनेज मध्ये होत असतं, इथे तिकीट घेऊन असं यायचं, त्या बॉक्स सेट मध्ये ते नाटक असं ते पडदे पडायचे जायचं किंवा हे सगळा क्रम जो आहे हा आम्हाला इंग्लंड मधूनच आला आणि इंग्लंड मधून आला आणि तो आला सुद्धा ते 19th century त्या इकॉनॉमिक सेटअप मध्ये जिथं म्हणजे मनोरंजन सुद्धा एका तिकिटाच्या दरावर अवलंबून होतं, म्हणजे तुम्हाला आवडला तर दोनदा जायचं नाहीतर नाही, म्हणजे 5 रुपये दिले तर इतकं मिळेल, 15 रुपये दिले तर इतकं म्हणजे
0: प्रमाणच ठरलेलं,
1: 15 रुपये दिले तर तुम्हाला पुढे बसता येईल, 5 रुपये दिले तर मागे बसता येईल, म्हणजे तुम्ही जसे एक साबणाच्या वेड्या विकत घेता किंवा बाकी त्याप्रमाणे मनोरंजन सुद्धा इतके पैसे देतो इतके द्या
0: तसंच स्वतःच.
1: आणि ह्यामुळे ती आमच्या जनपद किंवा क्लासिकल बघजात साहित्य रंगभूमीवर जी क्रियाशीलता होती ती गेलीच, ही अगदी हीच म्हणजे कमर्शियल म्हणून आणि जो अगदी वाईट अर्थी किंवा कंडम करण्याच्या अर्थी कमर्शियल फिल्म्स न लावतो ते खरं म्हणजे आम्ही नाटकांना सुद्धा लावायला हवं, कारण त्यांनीच ती पद्धत सुरुवात केली. आता नाटकांनी नाही आहेत तर आम्हाला वाटतं वा कला इत्यादी, पण खरं म्हणजे ते सगळे किती प्रयोग होतात, लोक किती पैसे देतील याच्यावर ते कॅल्क्युलेशन करून मग बालगंधर्वांचं गाणं यायला ऐकायला पुष्कळ लोक येतात, तर त्यांनी मग त्यांनी त्या रिच साड्या घालायला हरकत नाही, म्हणजे त्यांनी जितका खर्च तितका करायला हरकत नाही, कारण त्यांची गाणी ऐकायला लोक येतात ना, मग

0: मेकअपवर त्यांना खर्च करू द्या, पण दुसऱ्या कोणी कंपनी तो किती चांगला नट असला तरी त्याचं गाणं ऐकायला कोणी येत नाही, मग त्याचं दुसऱ्या त्या नाटकातलेच कपडे घालू द्या त्याला. हे जी होती कमर्शियल सेटअप होती ती आमच्या नाटक कंपनीने आम्ही किती रोमॅन्टिसाइज केलं तरी त्याच्या मागची जी वस्तुस्थिती होती ती हीच आहे. आणि खरं म्हणजे तुम्ही 100 वर्षात आता मराठीच नाटक घेऊ आम्ही असं म्हटल्यामुळे मला खात्री आहे की म्हणजे वादग्रस्त हे होईल, पण 1880 पासून आजपर्यंत किंवा जेव्हापर्यंत तुम्ही नाटक होत आहे तर श्रेष्ठ अशी नाटकं किती आली, किती आली की आम्ही ती नाटकं ट्रान्सलेट करून एक इब्सेन किंवा चेकऑफ किंवा शेक्सपियरच्या नेक्स्ट असं ठेवून सांगू की भारतानं हे नाटक
1: लिहिलेलं आहे.
0: हा जसं आम्ही भूभूतीच्या बद्दल किंवा कालिदासच्या बद्दल करू शकतो किंवा आज जेव्हा भरतनाट्यम किंवा कथकली असं आम्ही फॉर्म परदेशाला विदेशाला पाठवू शकतो किंवा असं भारतीय फॉर्म आहे पहा, तशी एक किती नाटकं मराठीत नाही तर मराठी कन्नड बंगाली तमिळ घ्या
1: प्रादेशिक सगळ्या
0: घेऊन किती नाटकं आली, मला नाही वाटत 2 किंवा 3 सुद्धा आली असतील सगळ्या हिंदुस्थानात. नाटकं नाही तर फर्स्ट क्लास काय आलं तर संगीत.
1: अच्छा,
0: दॅट इज अ ग्रेट कॉन्ट्रीब्युशन. म्हणजे नाट्यसंगीत जे आहे
1: ते
0: ते म्हणजे खरोखरच अजूनही सुद्धा मानात्मान आम्ही गातो आणि गाताना फार आनंद होतो आणि त्या प्रकारचं संगीत म्हणजे कोणी टच सुद्धा केलेलं नाही त्याच्यानंतर ते आम्हाला शारदा काय शाकुंतल पासूनच ते म्हणजे. तर आमच्या नाटक कंपन्यांनी काय केलं की नाटकं नाही प्रोड्यूस ही नाही केली, नाटकांना वावच दिला नाही, त्यांनी वाव दिला फक्त देखावा आणि संगीत. तो देखावा आता काय करणार, गेला तो नाटकने गेला देखावा सुद्धा गेला, आता काय राहिलं तर संगीत राहिलं. आणि त्याचमुळे जेव्हा हिंदी फिल्म्स किंवा मराठी फिल्म्स किंवा व्यावसायिक फिल्म्स आल्या तर नाटकने इतक्या पटकन अशा गायब व्हायला कारण तेच आहे, कारण फिल्म सुद्धा तेच करत होते. आता तिथं देखावे होते इथं देखावे होतं, तिथं संगीत होतं इथं संगीत होतं, पण तिथं 15 रुपये द्यावे लागत तर इथं 8 आणे द्यावे लागत नाही का
1: फरक एवढा.
0: हा नाटकने जे काम करत नाटकांना जे मनोरंजनाचं एक चित्र हे मनोरंजन अशी जी कल्पना लोकांना दिली ते काम आपले हिंदी चित्रपट फारच चांगलं करत होते, तेव्हा लोकांना नाटकांना नाटकं का पाहावीत.
1: बरोबर
0: ना, त्यामुळे आता तुम्ही वेस्टमध्ये बघता पाश्चात्य श्रीमंत ते रंगभूमी आहे कारण त्याच्यात त्यांनी नाटकं क्रिएट केले, ऑपराज क्रिएट केले, म्हणजे आणि काय झालं तिथल्या चित्रपटाने संगीत उचललं नाही, इथं आवाजाला म्हणजे संवाद आले असे नाही, टॉकी चित्रपट म्हणजे गायला लागला हे मुख्य होत. आणि त्यामुळं तर काय झालं तिचे नाटकांनी जे एक वातावरण क्रिएट केलं होतं की हे मनोरंजन म्हणजे असं असतं ते सगळं ते कमर्शियल फिल्म्सनी उचललं आणि त्यामुळे आमच्या नाटकांना बुडाल्या कारण त्यांना कम्पीट करता आलं नाही, ते त्यांचंच डेफिनेशन होतं. आणि मला वाटतं आता उद्या काय झालं व्हिडिओ आलं काय झालं तर आमच्या हिंदी फिल्म्स किंवा मराठी फिल्म किंवा फिल्म इंडस्ट्रीज बंद झाली तर आम्ही परत असे नॉस्टॅल्जिक होऊन काय ग्रेट कलाकृती अशा तिथं मी 4-5 दिग्दर्शकाची नावं घेऊन गाणी गाऊ. पण खरं म्हणजे तेच इथेही तेच आहे, मला वाटतं हिंदी चित्रपटांनी सुद्धा जे क्रिएट केलेलं आहे जे राहील 100 वर्षाने ते संगीतच आहे. म्हणजे शंकर जयकिशन किंवा आता लक्ष्मीकांत तारेलाल पर्यंत संगीतात जे काही प्रयोग झालेले आहेत खरं प्रायोगिक संगीत झालेलं आहे ते शास्त्रीय संगीतात झाल्याने इतके प्रयोग त्यांनी केलेले आहेत. म्हणजे ऑर्केस्ट्रेशन कसं करायचं की वाद्य कशी वापरायची की काय करायचं कुठं करायचं किंवा वेगवेगळे वेस्टर्न म्युझिकचं चॅलेंज कसं ऍक्सेप्ट करायचं आणि ते वेस्टर्न म्युझिक कसं नाहीतर वाद्यवृंद होतं ना यामध्ये होतं आपले रविशंकरच करायचे मग DML ते वाद्यवृंद होतं पण काय केलं त्याच्याने काही भारतीय संगीतात काहीच फरक पडला नाही असं मला वाटतं. पण चित्रपट संगीतामुळे पडला म्हणजे चेंज द होल कॉन्सेप्ट
1: निश्चित. आता चित्रपटाच्याच बाबतीत
0: मी फार भावत गेलो तर मुख्य असं आहे की त्या प्रकारची रंगभूमी येईल का ह्या परिस्थितीत
1: पुन्हा
0: सबस्टिट्यूट अवेल
1: बरोबर
0: पर्याय आहे तेव्हा परत लोकांनी त्या रंगभूमीला कशाला हवं असं वाटतं. आता मराठीत ही माझी थिअरी आहे मराठीत रंगभूमी मराठीत आणि बंगालीत रंगभूमी परवापर्यंत जरा हेल्थी राहिली याचं कारण इतकंच होतं की मराठी फिल्म्स गेल्या खाली
1: ते खरं
0: ते म्हणजे फिल्म्स आणि चित्रपटात असं सबस्टिट्यूशन प्रोसेस असतो म्हणजे फिल्म्स वर येतात तिथे रंगभूमी
1: चित्रपट असंच होतं ते हे खरंच आहे. पण याबरोबर आणखीन एक महत्वाचा प्रश्न असा विचारायचा वाटतो की आपल्यासारख्या प्रतिभाशाली दिग्दर्शकांनी जो एक उपेक्षित असा फार महत्वाचा चित्रपटाचा

0: काय की बाल चित्रपट जे आपल्याकडे फार कमी होतात संख्येनं आणि त्याच्यामुळे संपूर्ण भारतीय मुलांच्यावरच एक संस्कार या दृष्टीनं हे जे फार महत्त्वाचं माध्यम हे कुठंतरी कमी होतं असं दिसतंय. आपण या दृष्टीनं काही प्रयत्नाने सांगाल का?
1: मी प्रयत्न केलेला नाही आणि त्याबद्दल मला फार वाईट वाटतं आणि मला गिल्टी फिलिंगच येतं. मला वाटतं की आम्ही सगळ्यांनी करायला हवं, कारण खरंच खरोखरच आमच्याकडे बाळ चित्रपट नाही तर बाळ साहित्यही
0: नाही.
1: आमची मुलं म्हणजे अगदी अजूनही छोटे ते प्रबुद्ध लोकच पण खूप छोटे आहेत अशी कल्पना जी आहे.
0: बरोबर,
1: त्यामुळे आम्ही त्याकडे लक्ष दिलं नाही. ही फार ही वाजीवणी गोष्ट आहे.
0: नाही, ही आपण जी मान्यता दिली या गोष्टीला त्यातूनच मला वाटतं भविष्यात बाल चित्रपटाची एक चळवळ उभी राहावी
1: राहावी
0: अशी अपेक्षा आपण करूया. आणि आपण इथं आलात, आमच्या श्रोत्यांना खूप काही सांगितले अनुभव, याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीनं आणि आपण सर्वांच्या वतीनं आपले आभार मानतो. धन्यवाद.
1: थँक्यू.
2: आमच्या संग्रहातून या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आकाशवाणी सांगली केंद्राच्या संग्रहातील 1988 साली घेतल्या गेलेल्या रंगकर्मी गिरीश कर्नाड यांच्या मुलाखत आम्ही आता प्रसारित केली. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 10:30:57 झालेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूया माधुरी डांगे यांचं शास्त्रीय गायन. ऐकूया त्यांनी गायलेला राग नायकी कानरा.

माधुरी दंगे यांनी गायलेला राग नायकी कानडा आपण ऐकलात. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: रात्रीचे 11 वाजतात. दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: रात्री के 11:00 को है.
2: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं मोहम्मद जुबैर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा है कि देश के 140

श्रोतेहो, आता आमचे आजचे कार्यक्रम समाप्त होत आहेत. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 5:50 आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेत. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.